सुप्रभात श्रोत्यो, सुप्रभात. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आज मंगळवार, भारतीय सौर दिनांक 9 आषाढ 1948, 30 जून 2026. पहाटेचे 5:50 आणि 40 सेकंद झाले आहेत. आमचे आजचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता सुरू करत आहोत. या प्रातकालीन सभेत मी अर्चना साने आपणा सर्वांचं मनापासून स्वागत करते. ही प्रातकालीन सभा सुरू करूया या मंगलसुरांनी.

0: अनंतलाल आणि सहकाऱ्यांनी सनईवर वाजवलेली जोगिया रागातली धून आपण ऐकलीत.
1: नमस्कार पुणे.
2: नमस्कार पुणे.
0: पहाटेचे 5:55 होत आहेत. आता गिरवाणवाणी कार्यक्रमात ऐकूया पारंपरिक शारदा स्तोत्र वैभवी शेटे यांच्या स्वरात.

0: तुमच्या आमच्या पहाट वेळा मंगल करणारी आकाशवाणी।
1: श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 6 वाजता हिंदीतून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही त्या सहक्षेपित करत आहोत।

प्रभातवंदन कार्यक्रमात सुरुवातीला आपण ऐकलीत ग दि माडगूळकर यांची भूपाळी. आशा भोसले यांनी गायली होती आणि संगीत होतं सी रामचंद्र यांचं.

0: सुधीर फडके यांनी गायलेला संत ज्ञानेश्वर महाराजांचा अभंग आपण ऐकलात. संगीत होतं मधुकर गोळवलकर यांचं. प्रभात वंदन कार्यक्रमात आता चिंतन सत्रात ऐकूया डॉक्टर वी ए कुलकर्णी यांचे विचार.
1: दोन मित्र रस्त्यानं गप्पा मारत चालले होते. कुठल्या तरी विषयावर गप्पा रंगल्या होत्या. सुखदुःख, सांसारिक अडीअडचणी असे काही विषय होते का काय कुणास ठाऊ. पण त्यातल्या एका मित्रानं दुसऱ्याला एकदम म्हटलं की तुम्हाला ना झोपडपट्टीत नेऊन टाकलं पाहिजे म्हणजे समजेल. दुसरा मित्र हसला आणि खेळकरपणानं म्हणाला, अवश्य टाका. मी झोपडपट्टीत गेलो तर झोपडपट्टीचे आश्रम होतील. त्यांनी पुढे म्हटलं, ध्यानात घ्या, ऋषी मुनी झोपडपट्टीतच राहणारे होते. अहो, झोपडपट्टीत ज्ञान, सौंदर्य, स्वच्छता आली तर त्याचं आश्रमात रूपांतर होईल. ऋषीमुनींचे आश्रम म्हणजे दुसरं तरी काय होतं? झोपडपट्टी गलिच्छ असते ती अज्ञानामुळं. ज्ञान आणि सौंदर्य दृष्टी आली तर त्या झोपडीलाच आश्रम म्हणतात. आणि पुढे त्यांनी सांगितलं की एखाद्या चित्रकारानं उंच उंच इमारत, एखादा राजवाडा यांचं कधी चित्र काढलं आहे? राजमंदिरात वैभव असतं पण झोपडीमध्ये सौंदर्य असतं. सौंदर्यदृष्टी, कलादृष्टी, ज्ञानदृष्टी या जीवनाकडे पाहण्याची एक वेगळी दृष्टी देतात. समतेची एक वेगळी स्वस्थ जीवनदृष्टी देतात. बघा ना, ऋषीमुनी पोटासाठी दान मागायला, भिक्षा घ्यायला श्रीमंतांच्या घरी येत असत. पण त्यांना मोठ्या आदरपूर्वक सन्मानानं भिक्षा दिली जाई. ते तसे भिकारी समजले जात नव्हते. झोपडपट्टीत राहणारे ते नव्हते, ते आश्रमात राहणारे होते. ज्ञानसंपन्नांचा योगक्षेम श्रीमंतांच्या दानावर, दक्षिणेवर चालत असला तरी दक्षिणा देणारा आपण उपकार करतो आहोत असं मानत नव्हता. आणि ऋषीमुनीसुद्धा दक्षिणा स्वीकारताना दीनवाणे, लाचार आणि मिंदे होत नव्हते. राजे रजवाडे, राज्यसभेतले मान्यवर अधिकारी, नगरातले प्रतिष्ठित श्रीमंत आश्रमात विश्रांतीसाठी येत. अधिकारपदावर असल्यामुळे विविध स्पर्धांमध्ये अटळतेनं उतरणं भाग पडल्यानं, समृद्धी असून विविध चिंतांचं मोहळ उठल्यामुळे, समृद्धीला मानसिक ताणतणावांचा शाप असतो. कौटुंबिक आणि सामाजिक व्यवहारात अनेक व्यक्तींशी संबंध येतात, तेही सुखकर सुसंवादी असतातच असं नाही. त्यानंही मानसिक संघर्ष आणि त्यातून मानसिक ताणतणाव वाढतात. म्हणून या वैभवात लोळणाऱ्या व्यक्तींना पवित्र, शांत, प्रसन्न वातावरण मनशांती करता हवं असतं आणि ते मिळतं आश्रमात. आश्रमात प्रसन्नतेचं, पावित्र्याचं, सहज सौंदर्याचं वैभव असतं. त्याबाबत राजमंदिरं किंवा धनसंपन्नांची घरं दरिद्री असतात, त्यांनासुद्धा मानसिक प्रसन्नतेची भिक्षा हवी असते म्हणून ते या आश्रमांना भेटी देतात. आज विज्ञानानं विविध सुखसमृद्धी, सोयी

0: उपभोग्य वस्तूंची रेलचेल केली आहे, पण त्याचबरोबर जीवघेणी स्पर्धा आणि प्रचंड मानसिक ताणतणाव निर्माण केलेत. विज्ञानानं माणसं जवळ आणली, पण कुणालाही एकमेकांचा विश्वास नाही. तो तव सव चोराचा सांगात जवन सांडिजे नगराचा प्रांत अशी स्थिती आहे. ठग लोक मैत्री करत प्रवासात बरी सोबत लाभली असं वाटायचं, पण नगराचा प्रांत दूर झाला की हे ठग जीव घेत लुटत, तसा सध्या चालला आहे. विज्ञानानं जवळ आलेल्या व्यक्ती केवळ स्वार्थ साधण्याकरता जवळ येत आहेत, त्यामुळे विज्ञानानं नि राष्ट्र जवळ आल्यानं मनोरुग्णांची संख्या मात्र वाढते आहे, वैभव वाढत आहे आणि मानसिक संतुलन बिघडत आहे. अशा वेळेला खऱ्या आश्रमांची नितांत आवश्यकता आहे. गावाबाहेर निसर्गरम्य ठिकाणी एखाद्या समुद्रकिनारी या डोंगरावर प्राचीन ऋषीमुनींसारखे आश्रम हवेत. तिथं शांती, पावित्र्य, सौंदर्य, पशुपक्ष्यांच्या सान्निध्याचं भावजीवन असावं. रांगोळी घातली आहे, अंगणं स्वच्छ वारवली आहेत, झोपडी शेणानं लिंपलेली असली तरी त्यावर छानशी चित्र रेखाटली आहेत. गायी हरणं बागडत आहेत, वृक्ष वेली फुलाफळांनी डवरल्या आहेत, विहिरी आहेत, एखादा जरा खळाळत वाहतो आहे. अशा आश्रमात एखादी तपस्वी दंपती स्वागत करेल, साध भोजन हसतमुखानं देईल, त्यात केवढा आनंद असेल. पण काय झालंय, झोपडपट्ट्या वाढत आहेत, आश्रम केव्हा वाढणार?
1: चिंतन या सदरात डॉक्टर वी ए कुलकर्णी यांचे विचार आपण ऐकलेत आणि श्रोते हो याबरोबरच प्रभात वंदन हा कार्यक्रम संपला. नमस्कार. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 6:30 वाजलेत. आता जाणून घेऊया आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी. या रूपरेषेनंतर लगेचच म्हणजे 6:35 आजचे काही दिनविशेष सादर करते मुजम्मिल पटेल. 6:40 कृषी वाणी कार्यक्रमात गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन याविषयी माहिती आपण ऐकाल. सकाळी 7:45 आरोग्यम धनसंपदा यात बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेल्या माहितीचा तिसरा भाग आपण ऐकाल. 6:50 परिसर कार्यक्रमात पर्यावरण संवर्धन याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी दिलेली माहिती सादर करते प्रवीण चिपळूणकर. दोन्ही कार्यक्रमांची निर्मिती कोल्हापूर केंद्राची, मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:00 आजचा विचार, 7:10 प्रादेशिक बातम्या, 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:40 बाळम जोगळेकर अमृत सरिता गीता आज या मालिकेचा 13 भाग आपण ऐकाल. यामध्ये 2 6 श्लोक याचं विवरण लेखन विनया मेहेंदळे यांचं, श्लोक गायन स्मिता गाडगिळ, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 8:40 भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आम्ही प्रसारित करू, तर सकाळी 9:00 मराठी चित्रपट संगीत. फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम सकाळी 9:30 सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. सकाळी 10:00 ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 नाट्यसंगीताचा कार्यक्रम. काही स्थानिक निवेदनं सकाळी 10:25 आपण ऐकू शकाल. सकाळी 10:30 वार्ताचित्र, 11:15 हिंदी चित्रपट संगीत. अकरा वाजता शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तनुश्री चॅटर्जी यांचं सरोदवादन आपण ऐकाल. त्यांच्या सरोदवादनात राग विलासखानी तोडी आम्ही प्रसारित करू. 11:30 कार्यक्रम आम्ही गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाण्यांचा कार्यक्रम आज याचा दुसरा भाग, संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. वनिता मंडळ कार्यक्रम दुपारी 12:00 आज यामध्ये आपुलकी या घरात ही कौटुंबिक श्रुतिका, लेखन स्मिता जोगळेकर यांचं आणि आरोग्य दर्पण याचा विषय आहे उदरभरण नोहे, तज्ज्ञ आहेत डॉक्टर सिदेश तांबणे. निर्मिती आकाशवाणी मुंबई केंद्राची, मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. दुपारी 1:00 NCERT द्वारा प्रायोजित कार्यक्रम उमंग, 1:40 सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आम्ही प्रसारित करू. दुपारी 1:45 आणि 2:30 दी नेक्स्ट वेव्ह हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल.

0: दुसऱ्या सभेत संध्याकाळी 5 वाजता हिंदी चित्रपट संगीत, 5:30 वाजता युवक मित्रमैत्रिणींसाठी कार्यक्रम युववाणी. निर्मिती मुंबई केंद्राची. मुंबई केंद्रावरूनच आम्ही कार्यक्रम सहक्षेपित करू. श्रोते हो, ICC विमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 दी ओव्हल लंडन इथं ऑस्ट्रेलियाविरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन आज संध्याकाळी 6:30 वाजल्यापासून आपण ऐकू शकाल. ते रात्री 12:15 किंवा खेळ संपेपर्यंत असेल. हे समालोचन आपण रेडिओ सेटवरून ऐकणार आहात. दरम्यान आमच्या मोबाईल ॲपवरून नेहमीचे कार्यक्रम आपण ऐकू शकता. संध्याकाळी 7:30 वाजता माझं घर माझं शेत यामध्ये सुलभ प्रजनन व्यवस्थापनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी प्राध्यापक डॉक्टर अजित माळी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत आणि बाजारभाव. रात्री 8:15 वाजता एक कलाकार. 9:15 वाजता स्पॉटलाईट. 9:30 वाजता मनीटॉक आणि 9:45 वाजता मंथन दिल्ली केंद्रावरून. रात्री 10:00 वाजता डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर मुक्तीपत्रे याचा आज 5वा भाग सादरकर्त्या गौरी लागू. आणि 10:30 वाजता नादब्रह्म कार्यक्रमात तनुश्री चॅटर्जी यांच्या सरोदवादनात राग छायानट आपण ऐकाल. श्रोते हो, आमच्या आज प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांसंबंधी आपण जाणून घेतलं. आपण ऐकत आहात आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम. सकाळचे 6:35 झालेत. आजचे काही दिनविशेष आता जाणून घेऊया. सादर करते मुजम्मिल पटेल.
1: श्रोते हो, 30 जून या दिवसाचं महत्व जाणून घेऊया. 30 जून 2000 या दिवशी पुणे मुंबई द्रुतगती मार्ग सुरू झाला. ब्रिटननं चीनकडून 99 वर्षांच्या भाडेपट्ट्यानं घेतलेल्या हाँगकाँग बेटांच्या भाडेपट्ट्याची मुदत संपल्यानं ब्रिटननं हे बेट समारंभपूर्वक चीनला परत दिले. हा दिवस होता 30 जून 1997.
2: For the departing British, this was not a retreat, but a proud march homewards. Now, said Governor Patton, it was time for Hong Kong people to seize their own future.
3: Now, Hong Kong people are to run Hong Kong. That is the promise, and that is the unshakable destiny.
1: 1986, केंद्र सरकार आणि मिझो नॅशनल फ्रंट यांच्यात करार होऊन मिझोरामला राज्याचा दर्जा देण्याचं ठरलं. सोयूज 11 या रशियन अंतराळयानात बिघाड होऊन 3 अवकाशवीर ठार झाले 30 जून 1971 या दिवशी. 1966 कोका सुब्बा राव यांनी भारताचे 9वे सरन्यायाधीश म्हणून कार्यभार सांभाळला. 1965 या तारखेला भारत आणि पाकिस्तानमध्ये कच्छचा करार झाला. जन्मदिवस असणारी काही प्रसिद्ध नावं ही आहेत. 1969 श्रीलंकेचा क्रिकेटपटू सनत जयसूर्या. 30 जून 1943 या दिवशी दिग्दर्शक आणि पटकथा लेखक सईद मिर्झा यांचा जन्म झाला. मोहन जोशी हाजीर हो, अल्बर्ट पिंटो को गुस्सा क्यों आता है, सलीम लंगडे पे मत्रो हे त्यांनी दिग्दर्शित केलेले काही चित्रपट. सुमारे 3 दशके रसिकांवर आपल्या सुरावटींची मोहिनी घालणाऱ्या कल्याणजी आनंदजी या संगीतकार द्वयीतील ज्येष्ठ बंधू कल्याणजी वीरजी शाह यांचा जन्म 1928 या दिवशी झाला. या संगीतकार जोडीनं 60 आणि 70 दशकात अनेक लोकप्रिय

म्हणजेच ज्यांचा स्मृतिदिन आहे अशी प्रसिद्ध नावही आहे। सहज सुंदर काव्याविष्काराचा प्रत्यय घडवणारे मराठी काव्यसृष्टीतील कवी कृष्णा बळवंत तथा कृब निकुंभ यांचं निधन 1999 साली या दिवशी झालं। साय साखर

हा बालगीतांचा संग्रह तसंच मृगावर्त हे खंडकाव्य त्यांनी लिहिलं. 30 जून 1917 या दिवशी भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचे एक संस्थापक आणि राजकीय आणि सामाजिक नेते पितामह दादाभाई नवरोजी यांचं निधन झालं. ब्रिटिश संसदेचं सदस्यत्व मिळवणारे ते पहिले भारतीय होते. जुन्या जमान्यातील प्रसिद्ध हास्य अभिनेता नूर मोहम्मद चार्ली यांचं निधन 30 जून 1983 या दिवशी झालं. चार्ली चॅपलिनच्या प्रभावामुळे चार्ली हे नाव घेणारे नूर मोहम्मद चार्ली हे स्वातंत्र्यपूर्व काळात प्रचंड लोकप्रियता मिळवणारे हास्य अभिनेता होते.

0: बना तेरा ध्यान किधर है भाई?
1: आजचे काही दिनविशेष आपण जाणून घेतले. सादरकर्ते होते मुजम्मिल पटेल. आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 6:40 होत आहेत. आता कृषीवाणी कार्यक्रमात ऐकूया गोदाम उभारणीद्वारे शेतमाल विक्री व्यवस्थापन याविषयी माहिती.
2: शेतकरी बंधूंनो नमस्कार. मध्यस्थांची साखळी कमी करण्यासाठी कृषी मूल्य साखळ्यांवर आधारित विविध योजना आणि प्रकल्प महाराष्ट्रात सुरू असून बाजारपेठेत ज्या विविध पीक आधारित मूल्य साखळ्या आहेत त्या प्रस्थापित कृषी मूल्य साखळ्यांमध्ये प्रवेश करण्यासाठी या योजना आणि प्रकल्पांचा चांगला उपयोग समुदाय आधारित संस्थांना होत आहे. समुदाय आधारित संस्था म्हणजेच सहकारी संस्था, शेतकरी उत्पादक कंपनी, महिला बचत गटांचे फेडरेशन यांच्यामार्फत व्यवसाय उभारणीच्या दृष्टीनं अवलंब करण्यात येणाऱ्या विविध पर्यायांपैकी गोदाम व्यवसाय आणि त्यासोबतच गोदाम पावती व्यवसाय सुरू करणं हा सद्यस्थितीत योग्य पर्याय आहे. देशात शास्त्रीय पद्धतीनं गोदाम व्यवस्था सुधारणं, कर्जाची उपलब्धता वाढवून ग्रामीण भागात तरलता निर्माण करणं आणि वस्तूंच्या देवाणघेवाणीची प्रक्रिया सुलभ करणं या उद्देशांनी वखार विकास आणि नियामक प्राधिकरण 2010 निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट्स प्रणाली सुरू केली. वेअरहाऊसिंग कायदा 2007 नुसार निगोशिएबल वेअरहाऊस आणि गोदाम व्यवसाय सुरू करू इच्छिणाऱ्या किंवा चालविणाऱ्या कोणत्याही व्यक्तीकडे संबंधित गोदामासाठी या कायद्याअंतर्गत प्राधिकरणानं दिलेलं नोंदणी प्रमाणपत्र असणं आवश्यक आहे. 2017 वखार विकास आणि नियामक प्राधिकरणानं आपल्या कामकाजात सुसूत्रता आणण्यासाठी माहिती तंत्रज्ञानावर आधारित प्लॅटफॉर्मच्या मदतीनं परिवर्तनाची योजना हाती घेतली आहे. नोंदणीकृत गोदामांनी निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट्स केवळ इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजेच ई वाटाघाटी योग्य वखार पावती देणं अनिवार्य करण्याबाबतच्या सूचना प्रकाशित करण्यात आल्या होत्या. अनेक संस्थात्मक सुधारणा करूनही गोदाम क्षेत्रातील ही व्यवस्था अपेक्षित परिणाम साधण्यात सद्यस्थितीत अपयशी ठरली आहे. इलेक्ट्रॉनिक स्वरूपात म्हणजेच ई वाटाघाटी योग्य वखार पावती म्हणजेच ई NWR ची सध्याची स्थिती आणि गोदामावर आधारित कृषी मालाची विक्री हे दोनही घटक अपेक्षित पातळीपेक्षा खूपच कमी आहेत. गोदाम व्यवस्थापन हा लॉजिस्टिक साखळीचा एक अत्यंत महत्वाचा घटक आहे आणि राष्ट्रीय लॉजिस्टिक धोरण NLP त्याला तशी मान्यता देण्यात आली आहे. लॉजिस्टिकचा खर्च सुमारे 14% 8% खाली आणण्याच्या मुख्य उद्दिष्टासह हे धोरण काही धोरणात्मक उपाययोजना निश्चित करतं. यामध्ये याप्रमाणे महत्वाचे मुद्दे आहेत. गोदामाचा पुरेसा विकास आणि त्यातील खासगी गुंतवणुकीला चालना देणं, गोदाम उभारणीसाठी उत्तम शासकीय योजनांची निर्मिती करून गोदाम क्षेत्रातील पायाभूत सुविधांना चालना देणं, मानकांचा प्रसार, उत्कृष्ट कामगिरीचा गौरव आणि डिजिटलायझेशनला प्रोत्साहन देऊन गोदाम व्यवस्थापनातील कार्यक्षमता, उत्पादकता आणि सेवांची गुणवत्ता सुधारणं आणि त्याचबरोबर मंजुरी प्रक्रिया सुलभ करणं, गुंतवणुकीला प्रोत्साहन देणं आणि संसाधनाचा इष्टतम वापर सुनिश्चित करणं गोदाम धोरणासाठीची मुख्य उद्दिष्ट याप्रमाणे आहेत. भारतातील गोदामे वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाअंतर्गत नोंदणीकृत करण्यासाठी उपाययोजना करणं, नोंदणीकृत गोदामाद्वारे देण्यात येणाऱ्या इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीटच्या प्रमाणाचं

निरीक्षण करणं, वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाअंतर्गत नोंदणीकृत गोदामामध्ये गोदाम अधिकृत विक्री कोणत्या प्रमाणात होते हे तपासून त्यात वाढ करण्यासाठी विविध उपाययोजना तयार करणं. वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाअंतर्गत नोंदणीकृत आणि इलेक्ट्रॉनिक निगोशिएबल वेअरहाऊस रिसीट्सद्वारे होणारी गोदाम आधारित विक्री यामधील त्रुटी समजून घेणं आणि त्या दूर करण्यासाठी

0: समजून घेणं आणि त्या दूर करण्यासाठी धोरणात्मक उपाय सुचवणं. सध्याची गोदामाशी निगडीत पायाभूत सुविधांची व्यवस्था वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या निकषांशी कितपत सुसंगत आहे हे शोधणं. जे निकषांशी सुसंगत नाहीत त्यांच्यात कोणत्या सुधारणाची आवश्यकता आहे यावर विचार विमर्श करणं. ज्या गोदामांची पायाभूत सुविधा वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाच्या निकषांशी सुसंगत आहे त्यांची वखार विकास आणि नियामक प्राधिकरणाअंतर्गत नोंदणी झाली आहे का, त्याची कारणं काय आहेत याची पडताळणी करणं.
1: कृषीवाणी कार्यक्रमात आपण ऐकलीत गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन याविषयीची माहिती. श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजे 7:15 आरोग्यम धनसंपदा, 6:50 परिसर हे दोन्ही कार्यक्रम मुंबई केंद्रावरून, तर 6:55 संस्कृतमधून बातम्या दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

0: श्रोते हो, आज या कार्यक्रमात ऐकूया बाळंतपणात घ्यायची काळजी याविषयी डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी दिलेली माहिती. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती आहे.
1: नमस्कार श्रोते हो, मागच्या भागात आपण बाळ बाळंतिणीची काळजी कशी घ्यायची याविषयी माहिती पाहिली. बाळाचं संपूर्ण अन्न हे पहिल्या 6 महिन्यामध्ये त्याच्या आईचं दूध हेच असतं. त्यामुळे आईने आहारात कसे बदल करावे किंवा काय आहार घ्यावा याविषयीची माहिती आपण बघितलीच. यासोबतच मुलांमध्ये बाळगुटी सुद्धा सुरू करणं गरजेचं आहे. बाळगुटी सुरू करताना मात्र डॉक्टरांचा सल्ला घ्यावा व त्याविषयीचे जे नियम आहेत ते डॉक्टरांना विचारून घेऊन मग सुरू करावे. सध्या समाजामध्ये काही गैरसमज आहेत की गुटी घेतल्यामुळे पोटाचे विकार वाढतात, तर तसं काही नाहीये. गुटी उगाळल्यानंतर त्याची जी द्रव्ये आहेत ती व्यवस्थित स्वच्छ पुसून ड्राय करून जर ठेवली तर त्यावर बुरशी धरत नाही. ती जर तशीच ठेवली गेली गडबडीत तर दुसऱ्या दिवशी त्यावर बुरशी धरते व ती द्रव्ये तशीच वापरल्यामुळे पोटाचे आजार होतात. म्हणूनच डॉक्टरांच्या सल्ल्याने योग्य प्रमाणामध्ये व योग्य स्वरूपामध्ये बाळगुटी द्यावी. याने लहान मुलांची शारीरिक बौद्धिक वाढ चांगली होते, रोगप्रतिकारक शक्ती उत्तम राहते, वरचेवर होणारे किरकोळ आजार म्हणजे सर्दी खोकला व इतर अनेक तक्रारींसाठी वेगवेगळी औषधं घ्यावी लागत नाहीत व किरकोळ तक्रारी आपोआपच कमी होऊन जातात. याबरोबरच सर्वात महत्वाचा भाग म्हणजे आईचं दूध. बाळाच्या पोषणासाठी आईचं दूध हे सर्वात आदर्श आहार आहे. स्तनपानाचा उपयोग केवळ बाळालाच नाही तर आईच्या प्रकृतीसाठी सुद्धा क्रमप्राप्त ठरतो. बाळाच्या जन्मानंतर 30 ते 40 मिनिटातच स्तनपान सुरू होणं आवश्यक आहे. पहिल्या 3 दिवसांमध्ये जो स्त्राव असतो त्याला कोलोस्ट्रम म्हणतात. स्तनपान करताना बाळाचं संपूर्ण शरीर व चेहरा हा आईच्या दिशेने असायला हवा. बाळाला मांडीवर घेऊन हाताने कमरेखालून आधार दिलेला असावा. बाळाचं नाक दबलं जाणार नाही ह्याची काळजी घ्यायला हवी. कोलोस्ट्रम जे आपण पाहिलं ते खूप शक्तिवर्धक, रोगप्रतिकारक क्षमता वाढवणारं, या दुधामध्ये खूप ल्युकोसाइट्स आणि इम्युनोग्लोबुलिन्स असतात. यामुळे बाळ वारंवार आजारी पडत नाही आणि भविष्यात होणाऱ्या वेगवेगळ्या आजारांपासून देखील त्याचं संरक्षण होतं, कारण यामध्ये भरपूर मिनरल्स, प्रोटीन्स, फॅट्स, मायक्रोन्युट्रियंट्स आहेत. आईचं दूध हे बाळासाठी पूर्णान्न असतं, तसंच ते पचायलाही सोपं असतं. आईच्या दुधामुळे बाळाला फूड रिलेटेड ॲलर्जीज टाळायला मदत होते. बाळाचं डायजेशन स्ट्रॉंग होते. आईचं दूध हे शरीराच्या तापमानानुसार एनी टाईम अवेलेबल असतं, त्यामुळे ते कधीही बाळाला मिळू शकतं. पहिले 6 महिने आईने फक्त आपले दूधच बाळाला द्यावे. ब्रेस्टमधून मिल्क सिक्रिशनसाठी ऑक्सिरोसिन नावाचं हॉर्मोन मदत करत असतं. यामुळे गर्भाशी सुद्धा कॉन्ट्रॅक्ट व्हायला मदत होते. म्हणूनच आईच्या दुधाला हे पूर्ण अन्न म्हटलंय आणि ते बाळाच्या सर्वांगीण विकासासाठी मदत करत असतं. आज आपण इथेच थांबूया. नमस्कार.
0: डॉक्टर सिमीन बावडेकर यांनी बाळंतपणात घ्यायची काळजी

0: श्रोते हो, रेडिओ म्हणजे काही फक्त प्रसार माध्यम नाही, तो आहे संवादाचा एक सेतू. निवेदक वेगवेगळ्या कार्यक्रमातून रेडिओचे प्रतिनिधी म्हणून श्रोत्यांशी संवाद साधतात आणि अपसुकपणे त्यांच्या सोबतचं नातं दृढ होत जात. आणि याच परंपरेला नवी झळाळी देणारा सहज संवाद आम्ही घेऊन येतो आहोत सोमवार, बुधवार आणि शुक्रवारी सकाळी 11:05 ते दुपारी 12.
1: तेव्हा अवश्य ऐका सहज संवाद.
0: सहज संवाद.
2: सहज संवाद.

0: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आज आपण ऐकणार आहोत पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती.
1: झाडं लावली की आपलं काम संपलं असं म्हणून झाडं किती लावली जातात हाही वादाचा मुद्दा आहे. त्यातली 90% जगत नाही हे आपल्या सगळ्यांनी डोळ्यासमोर दिसत असत. झाडं लावण्या एवढं सोपं काही नाही. त्यांना पाणी घालणं, त्यांची मशागत करणं आणि त्यांना जगवणं हे फार महत्वाचं. दुसरं, निसर्गात मानवानं झाडे लावली नाहीत हे मानवानं कबूल केलं पाहिजे. झाडं, पक्षी, कीटक यांनी लावलेली आहेत. जर मोठी झाडं आपण तोडली तर किती पक्ष्यांची घरटी आपण नुसती केली. म्हणजे आपण रस्त्यावर जाताना बघतो की वडाचं झाड मोठं तोडलं ते जवळजवळ 5,000 नवीन सॅपलिंग नवीन पाहिजे एवढा ऑक्सिजन निर्माण करत होतं. आता आपण लावलेली 1,000 झाडं जगणार केव्हा, मोठी केव्हा होणार आणि तेव्हा ती आपल्याला उपयोगाला केव्हा येणार ऑक्सिजन देण्यासाठी. मोठं झाडं राखलीच पाहिजेत सगळीकडची, हे आपण पूर्ण विसरून गेलेलो. रोड वाइंडिंग मध्ये हजारो मोठी झाड तोडली आहेत. पूर्वीचे लोक लावायचे वडाची, त्यासाठी लावायची, तिथे सावली होईल, जाणारा तो प्रवासी बसेल काय तरी त्यालाही सावली मिळेल आणि त्या झाडावर पक्षी येऊन राहतील, घरटी करतील. आणि खरी झाडं निसर्गात सगळीकडे ते लावतात तेवढे आपण लावू शकत नाही. ती साखळी टिकली तर आपण टिकू शकतो. झाडं लावण्याचं दुसरं कसं आहे, डोळ्याला दिसतं लावलेलं झाड. बाकीच्या अनेक गोष्टी अशा आहेत की तुम्हाला गटार साफ करायची आहेत, तलाव साफ करायचा आहे, तर काय दिसण्याजो काय नाही, काढून गेलं की पुन्हा पाणी आहे तिथं. तर झाडं लावण्या एवढंच महत्वाचं आहे की पाणथळ जागा परिसरातल्या सगळ्या स्वच्छ केल्या पाहिजेत, टिकवल्या पाहिजेत. एक म्हणजे पाणी आहे ते वापरासाठी वगैरे आलं. दुसरं, जे भूगर्भातलं पाणी आहे ते इथूनच झिरपत असतं. पावसाळ्यात पडलेलं पाणी त्यातून साठून राहत असतं आणि भूगर्भात जाणारं पाणी ते जमिनीतून तेवढ्या गेल्या ते फिल्टर होऊन जातं, स्वच्छ होऊन बाहेर पडतं. आणि शेतीला वगैरे खाली ज्या हे लोकांना वापरतात ते, त्यांना ते पाणी शुद्ध मिळतं. आपण ते दुर्लक्षात, त्या डोंगर उताराची झाडी आपण तोडतो तेव्हा तिथले ओढे, नाले, झरे लुप्त होतात हे आपण विसरतो. दुसरा, ती झाडी गेली की जमीन उघडी पडली की वरून ज्यावेळी पाऊस येतो प्रत्येक पावसाचा थेंब 4,000, 5,000, 10,000 फुटावरून येतो. तो बंदूच्या गोळीसारखा येतो आणि तिथली माती ठिसूळ करतो. बघा, पाण्याचे थेंब पडले पटकन एक लहानसा एक खड्डा पडतो. अशा खड्ड्याने वरची सुपीक जमीन सगळी वाहून जाते. आता जमीन म्हणजे काय, सुपीक म्हणजे, पर्यावरणाचे जे प्रश्न आहेत म्हणजे आपण नुसतीच हवामध्ये बघायचं नाही. पर्यावरण म्हणजे ही जमीन, ही जिवंत आहे, मृत जमीन असत नाही. जमीन कसदार का होते, त्यात असलेल्या जीवाणूमुळे. आणि ते जीवाणू तिथलं सगळे खाऊन याला काय म्हणतो आपण, कुस्त, पुन्हा ते घटक फॉस्फेट नायट्रेट काय असेल ते देतात. आणि ही सुपीक जमीन आता पश्चिम घाटात जास्तीत जास्त 6 इंच जमीन व्हायला शेकडो वर्ष जावी लागतात. जर झाडं असतील तर, झाडं नसतील तर काय होणारच नाही. पालापाचोळा कुजाला पालापाचोळाच नाही, मुळच नाहीत कुठे झाडं. तर ते मोठ्या पावसात झाडं असले तर ते पाणी तटून राहतं आणि झिरपतं जमिनीत आणि ते खाली 12 महिने ओढ्यांना किंवा ते गेल्यानंतर आमचे धबधबे पाऊस संपल्या थांबतात. कारण वरून सगळे ते गाळ तो माती सुपीक एवढ्या 200-400 वर्षाची सुपीक माती घेऊन जातात आणि कुठेतरी गाळ होतो आणि इथली जमीन नापीक होते, उघडी पडते. हे आपल्या संपूर्ण पश्चिम घाटात प्रकर्षाने दिसतं आणि त्यामुळे ती कमी झाली तिथं, तर तिथं हिरवळ कमी झाली, तिथले लोक काही शेतकरी पीक

0: दूध असेल ते कमी झालं आणि खाली गेल्यानंतर तो गाळ झाला, त्यामध्ये तलाव असेल, धरण असेल, पाणी साठवणं कमी झालं. कारण हा सुपिका तळाला जातो ना, पाण्याच्या प्रेशरमुळे तो घट्ट होतो, कॉम्पॅक्ट होतो आणि तो निरुपयोगी होतो. हे महत्वाचं. दुसरा आपला संदर्भ पर्यावरणात देताना, माणूस ज्या अनावश्यक वस्तू वापरतो आणि ते क्वालिटी आणि क्वांटिटीमध्ये, हे अतिशय भ्रष्ट असं अनुकरण आहे. आणि सगळं झाले, मग खाण्याचे प्रकार आले, निकृष्ट आहे ते सगळं, पेपर सांगतोय, टीव्ही सांगतोय, तरी आमच्यात अजूनही ते आम्ही नुडवाईत, आपलं सकनाने खात नाही. त्यामुळे पर्यावरणाचा आहे तो शारीरिक क्षमता आपली किती आहे ह्यावर सुद्धा तो पर्यावरणाचाच परिणाम आहे. हिंदीत म्हणताना आपण म्हणतो जल, जमीन आणि जंगल, हे तीन पूर्वी जी अतिशय घट्ट साखळ्या होत्या समाजाला जगवायच्या, त्याच आता आपण अगदी विस्कळीत करून टाकलेले.
1: श्रोते हो, परिसर या कार्यक्रमात आत्ताच आपण पर्यावरण संवर्धनासाठी आपण काय करू शकतो याविषयी डॉक्टर जय सामंत यांनी सांगितलेली माहिती ऐकलीत. या कार्यक्रमाचे सादरकर्ते प्रवीण चिपळूणकर. ही आकाशवाणी कोल्हापूर केंद्राची निर्मिती होती.

0: सभायां असम राज्यस्य समीपस्थेष् क्षेत्रेष् सस्येष् ग्रामेष् महत्वपूर्ण जलसंरचनायां च जलप्लावस्य प्रभावस्य समीक्षा भविष्यति। वर्तमान सहायोद्धार कार्याणां प्रगतेः समीक्षापि भवितुं शक्नोति। असम राज्यस्य समीक्षायाः अनन्तरं श्री चौहानः श्वः अरुणाचल प्रदेशस्य जलप्लावित क्षेत्राणां निरीक्षणं विधास्यति। सः जलप्लावितानां ग्रामाणां कृषिक्षेत्राणां सहायोद्धार शिबिराणां च स्थित्याः मूल्यांकनं कर्तुं वायुमार्गेण भूमार्गेण च सर्वेक्षणं करिष्यति। जुलाई मासस्य तृतीय दिनांकादारभ्यमाणस्य सप्तपञ्चाशत् दिवसात्मिकायाः वार्षिक अमरनाथ यात्रायाः प्राक् सुरक्षा संस्थाः पंजाबतः जम्मू कश्मीर पर्यन्तं तीर्थयात्रामार्गे सज्जतां तीव्रीकृतवन्तः। मॉक ड्रिल इति आचरन्ति, निरीक्षण प्रणालीं सक्रियं कुर्वन्ति। सहस्रशः तीर्थयात्रिणां सुरक्षित गमनागमनं सुनिश्चेतुं अन्ता संस्था समन्वयं सुदृढं कुर्वन्ति च। वार्ताः।
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे। मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो आपण आमचं प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र। सकाळचे 7:22 झाले आहेत। थोड्याच वेळात आजचा विचार।
2: अहो सावंत, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय।
3: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
2: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक्ट सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय।
3: हे कसं ठरलं सांगाल का जरा, आणि बाकी सुविधा?
2: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण। मग अजून काय हवं?
3: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं।
2: व्हिजिट देशपांडे AI हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड पिरंगुट आणि देहू। कॉल 8929304142।
4: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत। स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे। आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस।
5: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही। जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा।
1: ऐकूया आजचा विचार। मन स्थिर राहावं अशी श्रद्धा हवी, निष्ठा सतत राहावी अशी भक्ती हवी, सामर्थ्य अफाट राहावं अशी शक्ती हवी, आणि ज्ञान वाढतं राहावं अशी वृत्ती हवी। आजचा विचार पुन्हा एकदा। मन स्थिर राहावं अशी श्रद्धा हवी, निष्ठा सतत राहावी अशी भक्ती हवी, सामर्थ्य अफाट राहावं अशी शक्ती हवी, आणि ज्ञान वाढतं राहावं अशी वृत्ती हवी। आपण ऐकलात आजचा विचार।

0: आजचा विचार आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे, आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020

2553-1705 आणि 2553-1706 जरूर फोन करा. सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता विषय आहे मी आणि पाऊ.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात. मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553-1705 आणि 2553-1706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आहो काका, रस्त्यात तुमचा शी आहो, सगळे आजारी पडतील.
2: हो चुकलं रे गड्या.
1: आहो स्वच्छतेची शपथ नाही घेतली का? आम्ही तर शाळेत घेतलीये. चला स्वच्छतेची शपथ घेऊया.
2: घेतो स्वच्छतेची शपथ मी पण घेतो. हा रस्त्यावर मी कधीच थुंकणार नाही.
3: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
4: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
5: दूषित पाणी प्यायल्यामुळे साथीच्या रोगांची शक्यता असते.
6: गॅस्ट्रो, कॉलरा, कावीळ हे रोग टाळण्यासाठी
5: क्लोरीन युक्त किंवा कमीत कमी 10 मिनिटं उकळलेलं पाणी प्यावं.
6: वैयक्तिक स्वच्छता पाळावी
5: आणि आपला परिसर स्वच्छ ठेवावा.
6: ताप आला तर डॉक्टरांशी त्वरित संपर्क साधावा.

0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 7:07 आणि 9 सेकंद झाले आहेत. थोड्याच वेळात म्हणजेच 7:10 प्रादेशिक बातम्या.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत.
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
5: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
6: आकाशवाणी
5: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
6: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

0: मातृत्व आणि मातेला विश्वासाचा आधार देण्यासाठी पुण्यात कोथरूड मध्ये उच्च व तंत्र शिक्षण मंत्री माननीय श्री चंद्रकांत दादा पाटील यांनी मोठ्या जिव्हाळ्यानं सखी सुखदा ही संस्था उभारली. या संस्थेच्या संचालिका स्मिता पाटील यांची समीरा गुजर आणि राजा माने यांनी घेतलेली मुलाखत, दूरदर्शन प्रस्तुत राजा माने व मंदा माने कृत जय हो ही मालिका अवश्य पहा.
1: लढण्याची जिंकण्याची आरंभाची अंताची टाकलेल्या पावलांची.
2: गुरुवार दिनांक 2 जुलै रोजी रात्री 8 वाजता आणि शुक्रवार दिनांक 3 जुलै रोजी दुपारी 2 वाजता मुंबई दूरदर्शनच्या सह्याद्री वाहिनीवर अवश्य पहा.
3: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.ECI.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
4: ऐकूया प्रादेशिक बातम्या.
5: आकाशवाणी पुणे, सविता म्हसकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. TET पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आता सविस्तर बातम्या. पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश SR साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीने केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसात सुमारे 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. विशेष न्यायालयात या खटल्याची दैनंदिन सुनावणी घेण्यात आली. 50 हून अधिक साक्षीदारांच्या साक्षी नोंदवण्यात आल्या. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळे हा राज्यातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. नसरापूर अत्याचार आणि खून प्रकरणाचा जलद तपास करून निकाल दिल्याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी न्यायालय, पोलीस आणि वकिलांचे आभार मानले आहेत. विधानसभेत त्यांनी यासंदर्भात निवेदन केलं. वेगात काम करायचं ठरवलं तर 2 महिन्यांच्या आत शिक्षा सुनावता येते हे यामधून दिसून आलं. यापुढेही अशाच पद्धतीनं वेगवान काम करण्याचा प्रयत्न असेल असं मुख्यमंत्री म्हणाले. उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनीही या निकालावर समाधान व्यक्त केलं आहे, तसंच न्यायालयाचे आभार मानले. उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनीही या निकालाचं स्वागत केलं आहे.
6: पुणे जिल्ह्यातील भोर तालुक्यातील नसरापूर येथे एका निष्पाप चिमुरडीवर अत्याचार अत्यंत निर्घृणपणे हत्या करणाऱ्या आरोपी भीमराव कांबळेला आज फाशीची शिक्षा सुनावण्यात आली आणि अवघ्या 2 महिन्यात खड्ड्याची सुनावणी घेऊन सर्वात जलद गतीने निकाली लागलेला हा मला वाटतं पहिलाच खटला ठरणार आहे. न्यायालयाच्या आजच्या या निर्णयामुळे पीडितेला आणि तिच्या कुटुंबाला खरोखरच न्याय मिळाला असं मला वाटतं. हा निर्णय न्यायव्यवस्थेवरील विश्वास अधिक दृढ करणारा आहे.
5: केंद्रीय राज्यमंत्री पुण्याचे खासदार मुरलीधर मोहोळ यांनीही या निकालाचं स्वागत केलं. ते म्हणाले,
7: फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये हा खटला वेगाने चालवण्यासाठी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्रजींनी विशेष प्रयत्न केले. शिवाय पुणे ग्रामीण पोलिसांनी सुद्धा खूप चांगल्या प्रकारे वेगवान तपास केला आणि भक्कम पुरावे कोर्टामध्ये सादर केले. केवळ 16 दिवसांमध्ये त्यांनी आरोपपत्र दाखल केलं आणि 60 दिवसांमध्ये माननीय न्यायालयाने या आरोपीला फाशीची शिक्षा सुनावली. त्या निष्पाप चिमुकलीला आज न्याय मिळाला, त्या पीडित कुटुंबाला न्याय मिळाला.
5: महाराष्ट्र राज्य बाल हक्क संरक्षण आयोगानंही या निकालाचं स्वागत केलं आहे. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात झालेल्या संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. उपराष्ट्रपती CP राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित

0: होते. राज्यात पुढच्या वर्षीपासून शिक्षक पात्रता परीक्षेसह इतर परीक्षा ऑनलाईन पद्धतीनं घेण्याकरता आवश्यक पायाभूत सुविधा निर्माण करण्यासाठी मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती नेमण्यात येईल अशी घोषणा शिक्षणमंत्री दादा भुसे यांनी काल विधान परिषदेत केली. त्यांनी TET पेपर फुटी प्रकरणी काल सभागृहात निवेदन दिलं. या प्रकरणातल्या सर्व आरोपींवर मकोका लावण्यासाठी कायद्यात आवश्यक बदल करण्याबाबत तपासणी करण्यात येत आहे असंही भुसे म्हणाले. याचा तपास विशेष तपास पथकाकडे वर्ग करण्यात आला असून आणखी चौकशी करण्यासाठी बिहारला 2 पथकं तर हरियाणा आणि दिल्लीला प्रत्येकी 1 पथक रवाना झालं आहे. TET फेरपरीक्षेसाठी उमेदवारांकडून कोणतंही परीक्षा शुल्क आकारलं जाणार नाही असं भुसे यांनी सांगितलं. तत्पूर्वी विरोधकांनी विधिमंडळाच्या दोन्ही सभागृहात काल शिक्षक पात्रता परीक्षेच्या पेपरफुटीचा मुद्दा लावून धरला. या प्रकरणी स्थगन प्रस्ताव मांडण्याची मागणी विरोधकांनी केली. विरोधकांचा हा प्रस्ताव विधानसभा अध्यक्षांनी फेटाळून लावला. राज्यातील सर्व माध्यमांच्या शाळांमध्ये इयत्ता 1 ते 10 मराठी भाषा शिकवणं बंधनकारक आहे असं शालेय शिक्षण मंत्री दादाजी भुसे यांनी काल विधानसभेत सांगितलं. मराठी न शिकवणाऱ्या शाळांवर 1,00,000 रुपयांपर्यंत दंड आकारण्यात येईल. त्यानंतरही नियमांचं पालन न झाल्यास संबंधित शाळेची मान्यता रद्द करण्यात येईल असं भुसे म्हणाले. राज्य शासनानं पावसाळी मासेमारी बंदीचा कालावधी 15 ऑगस्टपर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. मत्स्यव्यवसाय मंत्री नितेश राणे यांनी काल विधानसभेत एका निवेदनाद्वारे ही माहिती दिली. यापूर्वी राज्यात मासेमारी नौकांना 1 जून ते 31 जुलै या कालावधीत बंदी लागू होती. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या 1 जुलै रोजी होणार आहे. सभापती राम शिंदे यांनी काल ही घोषणा केली. यासाठी इच्छुक सदस्यांना आज दुपारी 12 वाजेपर्यंत अर्ज दाखल करता येतील. अर्जाची छाननीही आजच दुपारी 1 वाजता होईल असं सभापतींनी सांगितलं. हे प्रादेशिक बातमीपत्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून देण्यात येत आहे. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात होणार आहे. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत मतदान केंद्रस्तरीय अधिकारी म्हणजेच BLO मतदारांच्या घरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. 5 ऑगस्ट ते 4 सप्टेंबर या कालावधीत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 BLO नियुक्त करण्यात आले आहेत. सत्यमेव जयते फार्मर कप या उपक्रमामुळे शेतकऱ्यांमध्ये निर्माण झालेला आत्मविश्वास हेच त्याचं सर्वात मोठं यश आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल केलं. पाणी फाउंडेशनच्या सहकार्यानं आयोजित फार्मर कप 2026 स्पर्धेचा प्रारंभ करताना ते काल मुंबईत बोलत होते. यामध्ये सध्या सहभागी असलेले 18,000 शेतकरी गट पुढील काळात 50,00,000 शेतकऱ्यांना एकत्र आणतील असा विश्वासही त्यांनी व्यक्त केला. यावेळी स्मार्ट शेती ॲपचं लोकार्पण करण्यात आलं. कृषी मंत्री दत्तात्रय भरणे, पाणी फाउंडेशनचे संस्थापक अभिनेते आमिर खान यांच्यासह वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. राज्यातील शेतकरी दूरदृश्य प्रणालीच्या माध्यमातून या कार्यक्रमात सहभागी झाले होते. जून महिना संपला मात्र शेतीत पेरणीलायक पुरेसा पाऊस राज्यात झालेला नाही. हवामानातील हे बदल आता नवीन नाहीत, पण या बदलांवरील उपाय आपल्या पारंपरिक शाश्वत शेती पद्धतीतच आहेत. अनेक शेतकरी या पद्धतीचा अंगीकार करू लागले आहेत. प्रत्येक शेतकऱ्यानंच ती जाणीवपूर्वक अंगीकारली पाहिजे. वर्तमान पाऊसमानाच्या पार्श्वभूमीवर शाश्वत सेंद्रिय शेती पद्धतीचा पुनरुच्चार करणारा हा वृत्तांत.
1: जमिनीतील सेंद्रिय कर्बाचं प्रमाण, तापमान, भूगर्भातील पाण्याची पातळी, जमिनीची सुपीकता आणि उत्पादकता, खतं, कीटकनाशकं यांचा अतिवापर आणि त्यांचे अवशेष अन्नसाखळीतून आपल्या आहारात शिरणं या सार्वत्रिक समस्यांचं निराकरण सेंद्रिय पद्धतीनं करणं शक्य आहे. शाश्वत शेती, शाश्वत विकास आणि संयमित वापर हे या समस्यांवर उत्तर आहे. सूर्याच्या शक्तीचं रूपांतर अन्नामध्ये करणाऱ्या वनस्पती या सजीवांचा एकमेव आधार आहेत. जंगलातील वनस्पती सूर्यप्रकाशाचा अधिकाधिक वापर करतात. शेतीसुद्धा लांबी रुंदी उंचीमध्ये केली तर सजीवसृष्टी आणि मानवी गरजा जास्तीत जास्त पूर्ण होऊ शकतील. मूलस्थानी जलसंधारण म्हणजे पावसाचा थेंब पडतो तिथंच तो जिरला पाहिजे. नांगरण्याऐवजी वनस्पतींचे अवशेष जमिनीतच कुजले तर जीवाणूंची संपूर्ण परिसंस्था जिवंत राहून मातीच्या आरोग्याची काळजी घेते. ही शेती पद्धती जगा आणि जगू द्या या सिद्धांत

0: प्रांतावर असल्यामुळं परिसंस्था चांगली राहून निसर्ग आणि पर्यावरण दोन्हींचं रक्षण करणं शक्य आहे. आकाशवाणीच्या बातम्यांसाठी मनोज क्षीरसागर, पुणे.
1: आषाढी वारीसाठी त्र्यंबकेश्वर इथून संत निवृत्तीनाथ महाराजांची पालखी काल पंढरपूरकडे मार्गस्थ झाली. विठू नामाचा जयघोष करत संत निवृत्तीनाथ महाराजांचा चांदीचा रथ बाहेर काढण्यात आला. लातूर जिल्ह्यात काल पावसानं पुन्हा दमदार हजेरी लावली. सांगली शहरासह जिल्ह्यातही अनेक ठिकाणी काल पावसाच्या हलक्या सरी बरसल्या. हवामान. राज्याच्या सर्वच विभागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी जोरदार पावसाची शक्यता आहे. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. नसरापूर अत्याचार आणि हत्या प्रकरणातील दोषीला फाशीची शिक्षा. टीईटी पेपरफुटी प्रकरणी शिक्षण मंत्र्यांचं विधिमंडळात निवेदन. दोषींना मोकोका लावण्याबाबत पडताळणी. 50 लाख शेतकऱ्यांना गटशेतीत आणण्याचा संकल्प असल्याचं मुख्यमंत्र्यांचं प्रतिपादन. आणि राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात. आकाशवाणी पुणे केंद्रावरचं प्रादेशिक बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECINET ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.
3: नमस्कार. एक कळकळीची विनंती. रक्तदानाचं महत्व कळलंय पण पावलं वळत नाहीयेत, असं काही झालंय का? मनातला विचार प्रत्यक्षात आणायला काय हरकत आहे? लक्षात घ्या, आपल्या देशात दर 2 सेकंदाला कुणाला ना कुणाला रक्ताची गरज भासते. मग तो दुर्दैवी अपघात असो की नियोजित गंभीर शस्त्रक्रिया. तुमचं फक्त 1 युनिट रक्त 3 व्यक्तींचे प्राण वाचवू शकतं. आपण आज केलेलं रक्तदान उद्या कुणा गरजूला जीवनदान देणारं ठरेल. तुमचं हे सहकार्य एखाद्याचं घर सावरण्यासाठी उपयोगी ठरू शकेल. तेव्हा जवळच्या रक्तपेढीला आजच भेट द्या. रक्तदानाविषयी जाणून घ्या, इतरांनाही समजावून सांगा. रक्तदान एक मानसिक समाधान आणि एका गरजूला जीवनदान.
4: अहो काकू, रस्त्यावर कचरा टाकता? कचरा कुंडी तर टिकडे.
5: हो रे बाबा, कचरा कुंडीतच कचरा टाकायला हवा. मी केला आज कंटाळा, पण आता नाही करणार.
4: तुम्ही स्वच्छतेची शपथ नाही घेतली? आम्ही तर शाळेत घेतलीये.
5: आता मी पण घेते.
6: स्वच्छ घर, स्वच्छ परिसर, शुद्ध मोकळी हवा,
7: निरोगी निरामय जीवनासाठी मूलमंत्र नवा.
8: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत मध्यम लहरीत 378.78 MHz अर्थात 792 KHz. तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो आपण आमचं प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र.
9: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
10: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
11: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.

0: आई ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
1: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखे आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
0: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
1: पिंपरी चिंचवड मध्ये. तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा विना ऑपरेशन.
0: ओ, मग आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
1: लगेच फोन करतो. 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
2: श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ.

0: तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.
1: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.

श्रोतेहो, आता थोड्याच वेळात म्हणजेच 7:25 दिलखुलास हा प्रायोजित कार्यक्रम मुंबई केंद्रावरून प्रसारित होईल. आम्ही सहक्षेपित करणार आहोत.

प्रसार भारतीच्या वेव्ज ओ टी टी प्लॅटफॉर्म आणि न्यूज ऑन ए आर या ॲपसहित 558 किलोहर्ट्सवर आकाशवाणी मुंबईची अस्मिता वाहिनी श्रोतेहो आपण ट्यून केलेली आहे. सकाळचे 7:25 झालेली आहेत. यानंतरची उद्घोषणा लगेचच. आकाशवाणी मुंबईची ही आहे अस्मिता वाहिनी. प्रसारित करीत आहोत कार्यक्रम दिलखुलास, प्रायोजित कार्यक्रम.

0: श्रोतेहो नमस्कार. माहिती व जनसंपर्क महासंचालनालय निर्मित दिलखुलास कार्यक्रमात मी पूनम चांदोरकर आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोतेहो, महाराष्ट्राला निसर्ग, इतिहास, संस्कृती, अध्यात्म आणि साहस पर्यटनाचा असा एक समृद्ध वारसा लाभलाय. राज्यातील पर्यटनाला चालना देण्यासाठी आणि महाराष्ट्राला जागतिक पर्यटन नकाशावर अधिक ठळक स्थान मिळवून देण्यासाठी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळ अर्थात MTDC गेली 5 दशकं सातत्याने कार्यरत आहे. यंदा MTDC आपल्या यशस्वी वाटचालीचा सुवर्ण महोत्सवी टप्पा साजरा करत आहे. या 50 वर्षांच्या प्रवासात पर्यटन, पायाभूत सुविधांची उभारणी, नवीन पर्यटन स्थळांचा विकास, ग्रामीण व पर्यावरणपूरक पर्यटनाला प्रोत्साहन, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून पर्यटन क्षेत्राला नवी दिशा देण्याचं एक महत्वपूर्ण असं कार्य महामंडळाने केलं आहे. त्या अनुषंगाने आजच्या भागात आपण MTDCच्या स्थापनेपासूनच्या प्रवासाचा आढावा घेणार आहोत. तसेच महाराष्ट्राच्या पर्यटन विकासात महामंडळाने बजावलेली भूमिका, विविध उपक्रम आणि पर्यटन क्षेत्रात घडवून आणलेले परिवर्तन या सगळ्यांविषयी दिलखुलास कार्यक्रमातून सविस्तर जाणून घेणार आहोत. यासाठी आज आपल्या सोबत उपस्थित आहेत महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाचे व्यवस्थापकीय संचालक माननीय श्री निलेश गटने सर. नमस्कार सर.
1: नमस्ते.
0: कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: धन्यवाद
0: सर. खरं तर हा 50 वर्षांचा हा मोठा इतिहास आहे, ही एवढी मोठी यशस्वी वाटचाल, त्या सगळा आढावा आपल्याला जाणून घ्यायचा आहे. कारण सगळ्यात महत्वाचं आहे की ही 50 वर्षाची वाटचाल, आणि त्याहूनही महत्वाचं आहे की लोकांचा विश्वास हा जो आतापर्यंत संपादन करून ठेवलेला आहे. सर, मागे वळून बघताना काय वाटतं की कुठले यशस्वी टप्पे तुम्ही बघितलेले आहेत?
1: पर्यटन विभागाचे हे जे प्रयत्न आहेत त्याचं खरं म्हणजे मूर्त स्वरूप 20 जानेवारी 1975 रोजी आलं. त्या दिवशी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाची स्थापना झाली आणि ह्या महामंडळाने सुरुवातीला तत्कालीन लोकांना कदाचित कल्पना असेल मालती तांबे वैद्य ह्या

0: पहिल्या व्यवस्थापकीय संचालिका होत्या आणि त्यांनी खास करून कोकणामधले आणि विदर्भामधले जे अत्यंत पर्यटनक्षम स्थळं आहेत समुद्राच्या किनाऱ्याची किंवा नदीच्या तलावाच्या किनाऱ्याची अशी स्थळं निवडली आणि स्वतः जागेवरती जाऊन त्यांनी अतिशय मोक्याच्या जागा अशा शासकीय जागा नाममात्र दरामध्ये महामंडळाच्या साठी मिळवल्या आणि त्या जागांवरती शासनाच्या प्रयत्नातून निरनिराळे पर्यटक निवास किंवा ज्याला आपण रिसॉर्ट म्हणतो असे रिसॉर्ट उभारले आणि त्या निमित्ताने त्या त्या पर्यटन क्षेत्रांचा विकास झाला आणि महामंडळ हे अशा विकासामध्ये अप्रत्यक्ष प्रत्यक्षरित्या खूप चांगल्या प्रकारे सहभागी होऊ शकलं. तर जर टप्पे आपण म्हणू तर पहिला जो टप्पा होता तो एक 90-95 सालापर्यंतचा टप्पा होता की त्या काळात जास्तीत जास्त जागा ताब्यात मिळवणं हा भाग होता आणि मग नंतरच्या टप्प्यामध्ये त्या पर्यटन स्थळांचा आणि त्या रिसॉर्टचा श्रेणीवाढ किंवा त्याच्या अपग्रेडेशनचा भाग होता आणि आता सद्यस्थितीमध्ये जिथं जिथे पर्यटन स्थळं विकसित झालेली आहेत तर त्या ठिकाणी ज्या खाजगी उद्योजकांनी ज्या स्तरावरच्या सुविधा उपलब्ध केलेल्या आहेत त्या सुविधांपर्यंत पोहोचणे आणि त्यांना अजून जास्त चांगल्या प्रकारे करणे हा सध्या आमचा टप्पा सुरू आहे.
1: नक्कीच सर, तसं बघायला गेलं तर पर्यटन क्षेत्र हे खूप व्यापक असं क्षेत्र आहे कारण आपली संस्कृती आपण जपत असतो, निरनिराळ्या लोकांना त्यातून रोजगार मिळत असतो आणि आज 50 वर्षांचा हा जो कालावधी आहे तो खूप मोठा असा कालावधी आहे. खरं तर आता हे सुवर्ण महोत्सवी जे वर्ष येत आहे तर आमच्या सगळ्यांकडून खरं तर खूप शुभेच्छा आहेतच, पण स्थापनेपासून आतापर्यंत जर सगळा कालावधी बघितला तर कुठल्या अशा आव्हानांना सामोरं जावं लागलं आहे किंवा कुठले असे बदल झालेले आहेत आतापर्यंत?
0: आव्हानांचा जर भाग म्हणाल तर सर्वात प्रथम पर्यटन विभाग हा जो विकसित झालेला आहे त्यामध्ये जो कर्मचारी वृंद आहे तो कर्मचारी वृंद खऱ्या अर्थाने पर्यटनाचं शिक्षण घेतलेला किंवा ज्याला केटरिंगचं शिक्षण आपण म्हणू अशा प्रकारचाच असा नियुक्त झालेला नाही आणि त्यामुळं जे तांत्रिक शिक्षण किंवा ज्याला तांत्रिक अनुभव म्हणतो त्यामध्ये थोडा अंशी आपण त्रुटी राहिली आहे असं म्हणू शकतो आणि पर्यटन विकास महामंडळाचा जो रोल आहे तो रोल खरं म्हणजे पायाभूत सुविधांचा विकास करणं, म्हणजे एखादं अनएक्सप्लोर्ड लोकेशन जे आहे ते नव्याने विकसित करणं किंवा जे विकसित झालेलं ठिकाण आहे त्या ठिकाणच्या नागरी सुविधा अजून चांगल्या प्रकारे करणं. आपल्याला सगळ्यांना कल्पनाच आहे की अजिंठा, वेरूळ आणि घारापुरी एलिफंटा ही तीन पर्यटन स्थळं ही सर्वप्रथम भारतामध्ये जागतिक वारसा स्थळं म्हणून घोषित झालेली स्थळं आहेत आणि मग जपान गव्हर्नमेंटच्या मदतीने जायकाच्या मदतीने आपण त्या ठिकाणी खूप चांगल्या पद्धतीचा विकास करू शकलो आणि त्यांच्या फंडिंगच्या आधारे आपण ती पर्यटन स्थळं खूप चांगली विकसित करू शकलो. तर त्यामुळे आपण जर म्हणाल की MTDC नेमकं काय करते किंवा MTDC काय करायला पाहिजे यापेक्षा अशा प्रकारच्या पायाभूत सुविधा निर्माण करणं आणि त्या सुविधा नंतर खाजगी उद्योजकांमार्फत कार्यान्वित करणं हे खरं म्हणजे जास्त उपयुक्त आणि योग्य पाऊल आपलं ठरलं असू शकतं. पण आजपर्यंत मात्र महामंडळामार्फतच ह्या सुविधांचं परिचलन करण्याचा आग्रह धरण्यात आला किंवा तशा प्रकारे परिचलन करण्यात आलं आणि मग स्थानिक बाजाराशी किंवा खाजगी उद्योजकांच्या दर्जाशी आम्ही तितकंसं स्पर्धा करू शकलो नाही आणि त्यामुळे त्याचे जे छोटे छोटे विषय असतात, अपग्रेडेशनचे विषय असतात, अपकीपिंगचे विषय असतात, मेंटेनन्सचे विषय असतात, त्या विषयांमध्ये MTDC म्हणजे एक विश्वासाचं वातावरण की समजा मुलं आणि स्त्रिया ह्या सुद्धा एकट्याने त्या ठिकाणी जाऊ शकतील आणि अगदी सुरक्षितपणे राहू शकतील ह्या प्रकारचा विश्वास मात्र आम्ही नक्कीच निर्माण करू शकलो आहे. आणि आता गेल्या काही दिवसांमधल्या चर्चेअंती आणि आम्हाला जे नवीन मार्गदर्शन मिळतंय त्या अनुषंगाने आता खाजगीकरणाच्या तत्वावर ह्या सर्व पर्यटक निवासांचा विकास करणे आणि त्यांचं परिचलन करणे हा आता परवलीचा शब्द झालेला आहे आणि तो योग्य सुद्धा आहे. म्हणजे आपण जसं बघितलं असेल की MIDC खाजगी जागा संपादित केल्या आणि मोठ्या प्रमाणात त्या ठिकाणी नागरी सुविधा निर्माण केल्या, म्हणजे वीज व्यवस्था असेल, पाणी व्यवस्था असेल, रस्ते असतील. त्याचप्रमाणे महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाने सुद्धा तसंच काम करणं अपेक्षित आहे. आम्ही

0: जागा विकसित करणं, जागा संपादित करणं, शासकीय जागा मिळवणं आणि त्या ठिकाणी काही कालावधीसाठी रिसॉर्ट बांधून ते चालून मग त्यानंतर खासगी उद्योजकांना देणं हा आमच्यासाठी आता महत्त्वाचा टप्पा ठरलेला आहे.
1: नक्की सर, आता तुम्ही खूप छान सांगितलं की MTDC जेव्हा आपण म्हणतो की 50 वर्षांचा हा जो प्रदीर्घ प्रवास आहे त्याच्यामध्ये दुसरं नाव विश्वासार्हता आहे. जसं आता तुम्ही सांगितलं की कुठलीही स्त्री असो किंवा फॅमिली असो किंवा कोणीही असो की MTDC जिथे आम्ही पर्यटन करत आहोत तिथे विश्वासाने आम्ही सुरक्षित आहोत, सगळ्या सुविधा आम्हाला मिळत आहेत, ही ती खूप महत्वाची गोष्ट आहे. सर, या ह्याच्यामध्ये आता खरं तर कुठल्या प्रमुख योजना किंवा अशा आखल्या जात आहेत का?
0: आता आपल्याला मला सांगायला आवडेल की केंद्र सरकारनी स्वदेश दर्शन ही एक मोठी योजना जाहीर केलेली होती. त्यामध्ये आपण सॅसी प्रोजेक्ट सुद्धा आहे, तर त्या अंतर्गत त्र्यंबकेश्वरला आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यामधील तारकर्ली मालवण या ठिकाणी आपले प्रोजेक्ट मंजूर झाले. राज्य शासनाची प्रादेशिक पर्यटन विकास आराखड्याची योजना आहे. माननीय मुख्यमंत्री महोदय, माननीय पर्यटन मंत्री महोदय आणि आमचे अपर मुख्य सचिव पर्यटन या सर्वांच्या मार्गदर्शनाखाली आम्ही ह्या निरनिराळ्या योजनांचा लाभ घेतो आणि जे कॅपिटल वर्क्स ज्याला म्हणतो आपण, भांडवली स्वरूपाची जी कामं आहेत ही अशी शासनाच्या निधीतून मुख्यत्वे करण्यात येतात. किंवा आपण जसं मगाशी बोललो तर अजिंठा वेरूळ सारख्या ठिकाणी जपान इंटरनॅशनल कोऑपरेशन एजन्सी आहे, त्यांच्याकडनं 0% व्याजदराने आपल्याला कर्ज मिळू शकलं आणि त्यांनी त्या परिसराचा विकास केला. तर महामंडळ हे अशा निरनिराळ्या निधीच्या स्रोतांमधून आपले पर्यटन गृह विकसित करतं आणि आता आमचा असा आग्रह आहे की ही पर्यटन गृह आमच्या स्वनिधीमधनच त्याचं मेंटेनन्सचं काम, ऑपरेशन आणि मेंटेनन्सचं काम आम्ही पार पाडावं.
1: पर्यटन व्यवसाय किंवा पर्यटन क्षेत्र आपण जेव्हा म्हणतो तेव्हा ग्रामीण भाग हाही तितकाच महत्वपूर्ण भाग आहे, तर ग्रामीण भागातील या इको टुरिझमला MTDC कसं प्रोत्साहन देत आहे?
0: मला आता एक गोष्ट आपल्याला सगळ्यांना अजून स्पष्ट करायची आहे की 2019 साली पर्यटन संचालनालय स्वतंत्रपणे स्थापन करण्यात आलं. एकेकाळी महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाअंतर्गतच तो भाग होता, पण आता प्रोत्साहन आणि निरनिराळ्या प्रकारच्या ग्रामीण किंवा साहसी पर्यटन या सर्व संबंधित योजना ह्या त्या संचालनालयाकडे वर्ग झालेल्या आहेत. पण यामध्ये नक्कीच आमचा समन्वय असतो आणि त्यामध्ये आम्ही एकत्रितपणे काम पार पाडतो. तर ग्रामीण पर्यटन हे लोकांना शहरी धकाधकीच्या जीवनात राहून कंटाळा आलेला असतो, तर लोकांना हा अनुभव पाहिजे. आता अनुभूतीचं क्षेत्र आहे, म्हणजे लोकांना खूप मोठं 5-स्टार हॉटेलमध्ये जाऊन आपण राहू आणि त्या सगळ्या चकचकीत वातावरणात राहू अशा प्रकारची आता पर्यटनाची अपेक्षा राहिलेली नाही. आता जी नवीन पिढी आलेली आहे किंवा जुन्याही पिढीतल्या लोकांना की शहरी धकाधकीच्या जीवनातून मला 4-5 महिन्यानंतर एक थोडासा ब्रेक पाहिजे अशा प्रकारची मानसिकता आलेली आहे. आपण जर बघाल 80-90 च्या दशकापर्यंत फक्त उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये आपल्या मामाच्या गावी जाणं किंवा एखाद्या तीर्थक्षेत्राच्या गावी जाणं एवढ्याच आपल्या पर्यटनाच्या संकल्पना होत्या. पण आता मात्र पर्यटनाची संकल्पनाच बदलत चाललेली आहे. लोकांना अनुभूती पाहिजे, म्हणजे एक्सपिरियन्स टुरिझम असं आपण ज्याला म्हणतो ते हवं आहे. लोकांना शेतात जायचं आहे, शेतात काम करायचं आहे, लोकांना काही साहसी खेळ शिकायचे आहेत, काही जे ग्रामीण खेळ आहेत विट्टीदांडूसारखे असे खेळ, बैलगाडीतला प्रवास अशा प्रकारची सुविधा पाहिजे. त्यामुळं लोकांच्या जसजशा गरजा बदलत जात आहेत तसतशा त्या सुविधा निर्माण करणं आणि त्यांना प्रोत्साहन देणं हे आमचं कामकाज आहे.
1: नक्कीच खूप छान सांगितलं सर आता तुम्ही, कारण आपण परत आपल्या मुळाकडे परत जातोय असं म्हटलं तरी वावगं ठरणार नाही, कारण की जी शांतता किंवा जे एक आपलं मूळ होतं ग्रामीण भाग किंवा एक शांतता, आज पर्यटन म्हणजे आता जसं तुम्ही सांगितलं की फक्त उन्हाळ्याच्या सुट्ट्या राहिलेल्या नाहीयेत, तर स्वतःचा शोध घेण्यासाठी सुद्धा आता पर्यटनला जाण्यासाठी लोक अवलंब करू लागले आहेत. सर, महाराष्ट्र पर्यटन विकास महामंडळाच्या सुवर्ण महोत्सवी वाटचालीबाबत तसेच पर्यटन क्षेत्रात गेल्या 5 दशकात झालेल्या परिवर्तनाविषयी आपण अत्यंत उपयुक्त अशी माहिती दिली आहे, त्याबद्दल खरंच आपले मनपूर्वक आभार. श्रोतेहो, आजच्या भागात आपण MTDC कार्याचा गौरवशाली प्रवास जाणून घेतला, परंतु विषयाची व्याप्ती पाहता पुढील भागात आपण पर्यटन क्षेत्रातील वर्तमान उपक्रम, भविष्यातील संधी, शाश्वत पर्यटन आणि आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराबाबत अधिक माहिती जाणून घेणार आहोत.

0: दिल खुलास हा प्रायोजित कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणी मुंबईच्या अस्मिता वाहिनीवरून.
1: हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्रानं सहक्षेपित केला. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर श्रोतेहो आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आपण ऐकत आहात. सकाळचे 7:40 झालेत. आता ऐकूया आमचा पुढचा कार्यक्रम.
2: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक आहेत बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
3: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
4: अद्यापि प्रत्येकं गृहे नभो वाण्याः एतेन स्वरेण दिवसस्य आरम्भः भवति.
2: एवमेव प्रकारेण भवतामपि व्यवसायस्य प्रसिद्धिः कार्यक्रमैः विज्ञापनैः च गृहे गृहे प्रसरिष्यति.
4: अस्य भिन्नपर्यायानां कृते योग्यं मार्गदर्शनं निश्चितमेव आवश्यकम्.
2: सौजन्यं बाळ एम् जोगळेकर उत्पादन गृहं तथा विज्ञापन आपणं 1960 वर्षतः.
4: संपर्कः अमेय जोगळेकर 99211 1917.

बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमात सर्वांचं स्वागत. आजच्या भागात ऐकूया श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 6वा श्लोक आणि त्याचं विवरण. विवरण लेखन केलं आहे विनया मेहेंदळे यांनी. श्लोकगायन केलं आहे स्मिता गाडगीळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी.

श्रीमद भगवत गीतेच्या दुसऱ्या अध्यायातला हा 6वा श्लोक आहे. याचा अर्थ असा आहे की युद्ध करणं वा न करणं या दोन्ही पैकी आम्हाला काय श्रेष्ठ आहे हे कळत नाही, आणि आम्ही त्यांना जिंकू की ते आम्हाला जिंकतील हेही आम्हाला माहीत नाही, आणि ज्यांना मारून आम्हाला जगण्याचीही इच्छा नाही तेच आमचे बांधव धृतराष्ट्रपुत्र आमच्या विरुद्ध उभे आहेत. या गीता श्लोकाचा आचार्य विनोबा भावे यांनी केलेला अनुवाद असा आहे, ह्यांचाची व्हावा जय आमुचा की कशात कल्याण असे न जाणू, मारुनी ज्याते जगणे न इच्छो झुंजावया तेची उभे समोर. श्रीमद भगवद्गीतेचा पहिला अध्याय युद्धाचं प्रत्यक्षदर्शी वर्णन करणार आहे. सैन्य एकमेकांपुढे कसं उभं राहिलं, युद्धात सहभागी असलेले वीर कोणकोण होते, ते कोणाच्या बाजूने युद्धासाठी सज्ज झाले होते, त्यांनी शंख कसे फुंकले, त्यांची नावं काय होती वगैरे हे सविस्तर वर्णन संजय यांनी धृतराष्ट्राला केलेलं आहे. युद्धाला सुरुवात होण्यापूर्वी आपण कोणाशी लढणार आहोत हे पाहण्यासाठी अर्जुनाचा रथ दोन्ही सैन्यांच्या मधोमध आला, पण समोर उभे असलेले पितामह

पितामह भीष्म, आपले गुरु द्रोणाचार्य आणि आपले बांधव नातेवाईक हे बघितल्यावर अर्जुन अक्षरशः गर्भगळीत झाला. त्याच्या शरीराला कंप सुटला, हातातलं गांडीव धनुष्यही गळून पडलं. भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायाच्या प्रारंभी अर्जुनाची ही अवस्था पाहिल्यावर भगवंतांनी कठोर शब्दातच त्याला फटकारलं. असा नामर्दपणा करू नकोस, दुबळेपणा सोड आणि युद्धाला तयार राहा. पण अर्जुन गोंधळलेलाच होता. युद्ध कशासाठी करायचं, कोणासाठी करायचं, यातून आपण काय साध्य करणार, अशा प्रश्नांचं अक्षरशः मोहळ त्याच्या पुढे उठलं. विशेषत ज्यांच्या छत्रछायेखाली पांडव वाढले ते पितामह भीष्म आणि ज्यांनी धनुर्विद्या शिकवली ते गुरुवर्य द्रोणाचार्य यांची हत्या मी कशी करू, हे युद्ध जिंकण्यापेक्षा भिक्षावृत्तीस

करू. हे युद्ध जिंकण्यापेक्षा भिक्षावृत्ती स्वीकारून रणांगण सोडलं तर किमान पाप तरी लागणार नाही. हे युद्ध जर जिंकलं तर मिळणारं यश सुख देणार तर नव्हतंच, पण क्लेशकारी होतं. आपल्याच माणसांना मारून राज्य मिळवलं तर कुठलं कल्याण आपण साधणार आहोत, या प्रश्नांनी अर्जुन चिंतित झाला होता. ज्यांना ठार मारून जगण्याची इच्छा आपण केव्हाही केली नाही, ते धृतराष्ट्रपुत्र युद्धाला तयार होऊन समोर उभे आहेत, तर त्यांना आपण का जिंकावं? अर्जुनाच्या या मनस्थितीचं वर्णन ज्ञानेश्वर माऊलींनी या शब्दात केलंय. आता ऐसे या ते वधावे की अव्हेरुनिया निघावे, या दोही माझी काही करावे ते नेणो आम्ही. म्हणजे ज्यांच्याशी वाकडेपणा करण्याची गोष्ट ऐकल्यावर आम्ही प्राण सोडावे, ते इथे युद्धाच्या निमित्ताने उभे आहेत. आता अशांचा वध करावा की यांना सोडून निघून जावं, या दोन्हींपैकी काय करावं ते आम्हाला समजतच नाही. इथे एक गोष्ट लक्षात घेतली पाहिजे की अर्जुन युद्धाला घाबरलेला नव्हता, किंवा त्याच्या शौर्याविषयी त्याचा आत्मविश्वास मुळीच ढळलेला नव्हता. आपल्या धनुर्विद्येच्या नैपुण्यामुळे आपण या श्रेष्ठ वरिष्ठ व्यक्तींचा वध करू शकतो याची खात्री असल्यामुळेच त्याला आपण पापाचे लोकनिंदेचे धनी होऊ, आणि मुख्य म्हणजे ज्यांच्याविषयी आपल्या मनात आदर आहे त्यांचा वध केला तर आपल्या मनाला समाधान शांती न मिळता क्लेशच होतील, ही अर्जुनाची भावना होती. म्हणून युद्ध का नको याची अनेक कारणं त्यांनी पुढे केली होती, पण यात आपला क्षात्र धर्मच विसरत आहोत ही बोचही त्याच्या मनाला होती. त्यामुळे एका बाजूला स्वजन हिंसायुक्त असा घोर क्षात्रधर्म आणि दुसऱ्या बाजूला निरुपद्रवी कर्मत्याग, अशा दोन मार्गांपैकी अर्जुनाला श्रेयस्कर वाटलेल्या कर्मत्यागाचा भगवान श्रीकृष्णांनी तीव्र निषेध केल्यामुळे अर्जुनाची अवस्था आणखीनच डळमळीत झाली. युद्धाच्या परिणामांबाबत आधी त्यांनी जी कारणं सांगितली होती त्यात आता आणखीन भर पडत गेली. इथे इतका विचित्र पेच होता की युद्ध कोणीही जिंकलं तरी अपकीर्ती होणारच होती. 5000 वर्षांपूर्वी भगवद्गीतेचं तत्वज्ञान सांगितलं गेलं, पण आजही ते आपल्याला मार्गदर्शन करतं. कारण सर्वसामान्य माणसाच्या आयुष्यात असे प्रसंग अनेक वेळा येतात. एखाद्या वेळी विशिष्ट प्रसंगात घेतलेला निर्णय बुद्धीला पटलेला असतो, पण मन ते मानायला तयार होत नाही. या उलट कधी कधी मनाने दिलेला कौल बुद्धीला पटत नाही, अशा वेळी काय करायचं? अशी अनेक उदाहरणं आपल्याला आपल्या आसपास दिसतील. अशा वेळी कोणता निर्णय दूरगामी दृष्टीने योग्य ठरेल याबद्दल श्रीमद भगवद्गीता मार्गदर्शन करते. त्यामुळे गीता तारतम्य शिकवते. हे तारतम्याचं शास्त्र आपल्याला आयुष्यात विविध प्रसंगी दिशा दाखवतं. त्यामुळे प्रश्नकर्ता अर्जुन हा एका अर्थाने आपला प्रतिनिधी आहे. तो त्या प्रश्नांच्या विविध अंगांनी प्रश्न विचारत राहतो आणि भगवंत त्याला समाधान होई तो उत्तर देत जातात. अर्जुनाला तू नेभळटपणा करू नकोस, युद्धाला तयार हो, असं एवढंच सांगून भगवंत थांबलेले नाहीत. त्यांनी ज्या ज्या शंका जे जे प्रश्न विचारले त्याला उत्तर देत राहिले. भगवद्गीतेचं आणखीन एक वैशिष्ट्य म्हणजे त्यात भगवंतांनी आज्ञा केली नाही, उलट सर्व प्रश्नांची उत्तरं देऊन आता यथेच्छसी तथा करू असं सांगून अंतिम निर्णय तुझा तूच घे असं सांगितलं. शेवटी कृती ही आपणच करायची असते, पण मनातल्या सर्व शक्यता पडताळूनच आपण निर्णय घ्यायचा असतो, हा महत्वाचा धडा श्रीमद भगवद्गीतेने दिलेला आहे. भगवद्गीता हा तत्वज्ञानाचा सागर आहे. तो एखाद्या अभ्यासक्रमासारखा थोडक्यात समजणारा नाही. वाचन, चिंतन, मनन आणि शेवटी अनुसरण याच मार्गाने गीता तत्वज्ञान आपल्याला समजून घ्यायचंय. हे तत्वज्ञान कठीण, त्यासाठी खूप मेहनत हवी, ज्येष्ठांचं मार्गदर्शन हवं, असं म्हणून त्यापासून दूर जाणं किंवा त्याला पूजेचा ग्रंथ बनवणं हेही योग्य नाही. या महासागरातले 4-2 शिंतोडे देखील आपल्या आयुष्याला नेमकेपणाने मार्गदर्शन करतात. त्यामुळे आयुष्याच्या उत्तरार्धात बघण्याचा हा ग्रंथ नाही, तर लहान वयापासूनच या तत्वज्ञानाची ओळख व्हायला हवी. हा ग्रंथ केवळ विद्वज्जनांसाठी नाही, तर सामान्यातल्या सामान्य माणसाला त्याच्या प्रश्नांना उत्तर देणारा हा ग्रंथ आहे. सुदैवानी आज परिस्थिती अनुकूल आहे. आपलाच देश नव्हे तर परदेशातही गीता ग्रंथाचा अभ्यास होतो आहे. मोठे मोठे पाश्चिमात्य विद्वानही जाहीरपणे या ग्रंथाचं महत्व सांगताना दिसत आहेत. श्रीमद भगवद्गीतेच्या 2 अध्यायाच्या आरंभीच्या काही श्लोकांपर्यंत आपल्याला सर्व पार्श्वभूमी समजते. युद्धाची तयारी, तिथे गोंधळलेला संभ्रमावस्थेत गेलेला अर्जुन आहे. नंतर खरं

गीता तत्वज्ञान पुढे येतं, पण या सुरुवातीच्या भागात मात्र अर्जुनाच्या मनात उमटलेले प्रश्नच आपल्याला दिसत राहतात. आजच्या संदर्भात हा श्लोक समजून घ्यायचा तर असं लक्षात येतं की आजच्या अर्जुनाला अनालिसिस पॅरालिसिस झालेला आहे असं वाटावं. जेव्हा आपल्यासमोर दोन पर्याय असतात आणि दोन्हीमध्ये काही ना काही नुकसान अनिश्चितता दिसते तेव्हा नक्कीच गोंधळून जायला होतं. निर्णय घेण्याची ताकद आपण गमावून बसतो, पण संकटातच संधी असते. सगळे मार्ग बंद होतात त्यावेळीच आपण नवीन मार्ग नवीन वाट शोधण्यासाठी धडपडतो. गोंधळून न जाता परिस्थितीकडे बारकाईने नजर टाकली तर संकटावर मात करण्यासाठी बळ मिळतं.

श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रम मालिकेच्या आजच्या भागात आपण श्रीमद भगवद्गीतेच्या दुसऱ्या अध्यायातील 6वा श्लोक आणि त्याचं विवरण ऐकलं. विवरण लेखन केलं होतं विनया मेहेंदळे यांनी. श्लोक गायन केलं होतं स्मिता गाडगिळ यांनी. निवेदक आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी. श्रोते हो, हा कार्यक्रम आपल्याला कसा वाटला ते आम्हाला जरूर कळवा. prasaran.pune@gmail.com या ईमेल ॲड्रेसवर, किंवा आपण आम्हाला पत्रही पाठवू शकता. केंद्र संचालक आकाशवाणी पुणे, शिवाजीनगर, पुणे 411-005 या पत्त्यावर.

0: घरात रेडिओच्या या आवाजानेच दिवसाची सुरुवात होते.
1: अशाच प्रकारे तुमच्याही व्यवसायाची माहिती कार्यक्रमांद्वारे आणि जाहिरातींद्वारे घराघरात पोहोचू शकते.
0: याच्या विविध पर्यायांसाठी योग्य मार्गदर्शन नक्कीच गरजेचं आहे.
1: सौजन्य बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
0: संपर्क अमेय जोगळेकर 99 20 11 49 17.
1: श्रोते हो, बाळ एम जोगळेकर अमृत सरिता गीता या कार्यक्रमाचे प्रायोजक होते बाळ एम जोगळेकर प्रोडक्शन हाऊस आणि ऍड एजन्सी 1960 पासून.
2: तुमच्या व्यवसायाच्या प्रगतीला द्या आमच्या अनुभवाची जोड.
3: हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
4: ऐ ग, हे गुडघ्याचं दुखणं कधी संपेल देवा? डॉक्टर ऑपरेशन करायला सांगतायत.
5: अगं, ऑपरेशनची घाई करण्यापेक्षा आपण सिद्धिविनायक क्लिनिकला जाऊ. तिथे गुडघे दुखी आणि संधिवात दोन्हींवर रामबाण उपाय आहे.
4: कुठं आहे हे सिद्धिविनायक क्लिनिक?
5: पिंपरी चिंचवड मध्ये.
6: तिथे गुडघ्याची झीज, मणक्यातली गॅप आणि जुनाट संधिवात यावर 100% खात्रीशीर उपचार आहेत. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे उपचार, ते सुद्धा बिना ऑपरेशन.
4: आजच अपॉइंटमेंट घ्या ना.
6: लगेच फोन करतो 95 95 24 25 59. डॉक्टर परीक्षित फेगडे यांचे सिद्धिविनायक क्लिनिक. संपर्क 95 95 24 25 59.
7: पुस्तकांचा वर्षाव, सवलतींची बरसात, 50% सवलत. स्थळ आचार्य अत्रे सभागृह, बाजीराव रोड, पुणे. आयोजक अक्षरधारा बुक गॅलरी, राजहंस प्रकाशन आणि मानके हिअरिंग सर्व्हिसेस.
8: अहो सावन, सगळं कसं मनासारखं जुळून आलंय.
9: काय सांगताय जोशी, कधी ठरलं मुलीचं लग्न?
8: अहो मुलीचं लग्न वगैरे नाही, मी आताच देशपांडे डोळ्यांचं हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड मध्ये माझे आणि बायकोचे अत्याधुनिक ब्लेडलेस फेमटो कॅटरॅक सर्जरी विथ AI आणि मुलाचे कायमचा चष्मा जाणारे क्लिअर स्माइल ठरवून आलोय.
9: हे कसं ठरलं सांगाल का जरा? आणि बाकी सुविधा?
8: अहो मनासारखे उपचार, मनासारखं ऑपरेशन, तेही सर्व कॅशलेस सुविधा पूर्ण. मग अजून काय हवं?
9: अगदी खरं बोलला, सगळं मनासारखं जुळून आलं.
8: व्हिजिट देशपांडे आय हॉस्पिटल आणि लेझर सेंटर कोथरूड, पिरंगुट आणि देहू. कॉल 8 9 2 9 3 0 4 1 4 2.
10: या जाहिरातीत व्यक्त झालेल्या विचारांशी आकाशवाणी सहमत असेलच असं नाही. जाहिरातीतील दाव्यांबद्दल श्रोत्यांनी स्वविवेकाने निर्णय घ्यावा.
11: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.

श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचे 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.

8 वाजता समाचार प्रभात, 8:15 वाजता मॉर्निंग न्यूज दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील, आम्ही सहक्षेपित करणार आहोत. तसंच सकाळी 8:30 वाजता मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आमच्या केंद्रावरून प्रसारित होतील.

0: electric vehicles, policy, cars under 30 lakh rupees to be exempted from road tax and registration fees. India strongly condemns Pakistan airstrikes in residential areas of Afghanistan that killed 36 civilians and injured 163 others. US and Iran to hold talks in Qatar's capital Doha today to resolve the dispute over Strait of Hormuz. And in football, Brazil enter round of 16. And with that, we end the morning news. Have a nice day.
1: आकाशवाणीचे हे पुणे केंद्र आहे. आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. सकाळचे 8:30 वाजलेत. मराठीतून राष्ट्रीय बातमीपत्र आता प्रसारित करत आहोत.
2: आकाशवाणी मंदार कुलकर्णी आपल्याला बातम्या देत आहे. ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तारपुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. आता सविस्तर बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरच्या तात्पुरत्या नियामक उपाययोजना मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं एका निवेदनाद्वारे जाहीर केलं आहे. पश्चिम आशियातल्या संघर्षामुळे सर्वसामान्य नागरिकांना आंतरराष्ट्रीय बाजारपेठेतल्या कच्च्या तेलाच्या वाढत्या भावांपासून वाचवण्यासाठी वितरणविषयक निर्बंध लागू करण्यात आले होते. या महिन्याच्या 12 तारखेपासून पेट्रोल आणि उच्च क्षमतेच्या डिझेल खरेदीसाठी प्रतिव्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं. मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. या निर्बंधांमुळे देशभरात पेट्रोल आणि डिझेलची पुरेशी उपलब्धता होऊ शकली आणि सर्वसामान्य ग्राहकांच्या हिताचं रक्षण झालं असं पेट्रोलियम मंत्रालयानं म्हटलं आहे. पश्चिम बंगाल सरकारनं राज्यात समान नागरी कायदा लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्री सुवेंदू अधिकारी यांनी काल विधानसभेत ही घोषणा केली. 2 जुलैला होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकाचा मसुदा सादर करण्यात येईल असं ते म्हणाले. या कायद्याची रूपरेषा तयार करण्यासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्ती रंजना देसाई यांच्या अध्यक्षतेखाली एक समिती स्थापन करण्यात आली असून ही समिती विवाह, घटस्फोट, दत्तक विधान यासारख्या 9 बाबींचा विचार करून अहवाल सादर करेल. मात्र अनुसूचित जमातीतील आदिवासी, कुर्मी आणि प्राचीन मूळ निवासी समुदायांना या कायद्याच्या कक्षेतून बाहेर ठेवलं जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयानं 2 महत्त्वपूर्ण निर्णय घेतले आहेत. मंत्रालयानं एक उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना केली असून चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार करण्यात आली आहे. नवी दिल्लीत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री अश्विनी वैष्णव यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या उच्चस्तरीय आढावा बैठकीत काल हे निर्णय घेण्यात आले. उच्चस्तरीय अभ्यास गटाचे अध्यक्ष प्रसारभारतीचे अध्यक्ष प्रसून जोशी असतील. या गटात उद्योग क्षेत्रातील तज्ज्ञ आणि तंत्रज्ञान क्षेत्रातील भागीदार यांचाही समावेश असेल. हा गट चित्रपट उद्योगासमोरील संधी आणि आव्हानांचा अभ्यास करेल तसंच या क्षेत्राला बळकटी देण्याचे उपायही सुचवणार आहे. 3 महिन्यांच्या आत मंत्रालयाला अहवाल सादर करण्यात येणार आहे. चित्रपटविषयक पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी मंत्रालयानं आदर्श नियमावलीही तयार केली आहे. हे आदर्श राज्य चित्रपट नियम सर्व राज्य सरकारांकडे पाठवण्यात आले आहेत. राज्यांना हे नियम स्वीकारण्याची विनंती करण्यात आली आहे. येत्या 3 जुलैपासून अमरनाथ यात्रेला प्रारंभ होत आहे. भाविकांची सुरक्षितता सुनिश्चित करण्यासाठी यात्रेच्या मार्गावरील पंजाब ते जम्मू काश्मीरपर्यंत कडक सुरक्षा व्यवस्था तैनात करण्यात आली आहे. लांब पल्ल्यापर्यंत नजर ठेवू शकणारे अत्याधुनिक कॅमेरे बसवण्यात आले असून जम्मू पोलिसांची थर्ड आय ही पाळत ठेवण्यासाठीची यंत्रणा कार्यान्वित करण्यात आली आहे. आणीबाणीच्या काळात काय उपाययोजना कराव्यात यासाठी सुरक्षा दलांनी काल सराव केला. हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यात

नसरापूर इथं 3.5 वर्षांच्या बालिकेवर अत्याचार करून तिची हत्या केल्याप्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला विशेष न्यायालयानं काल फाशीची शिक्षा सुनावली. पुणे जिल्हा आणि सत्र न्यायालयाचे विशेष न्यायाधीश एस आर साळुंखे यांनी हा निर्णय दिला. या प्रकरणात आरोपीनं केलेला गुन्हा अत्यंत क्रूर, अमानुष आणि दुर्मिळातील दुर्मिळ स्वरूपाचा असल्याचं न्यायालयानं नमूद केलं. पुणे ग्रामीण पोलिसांनी या प्रकरणाचा तपास वेगानं पूर्ण करून अवघ्या 15 दिवसांमध्ये 1200 पानांचं दोषारोपपत्र न्यायालयात दाखल केलं होतं. गुन्हा दाखल झाल्यापासून 58 दिवसात निर्णय देण्यात आल्यामुळं हा महाराष्ट्रातला सर्वात वेगवान खटला ठरला आहे. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू आजपासून 2 दिवसांच्या आंध्र प्रदेश दौऱ्यावर आहेत. आज राष्ट्रपती विजयनगरम इथल्या केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या पहिल्या पदवी प्रदान सोहळ्यासाठी उपस्थित राहतील. उद्या राष्ट्रपती अनंतपुरमू इथल्या केंद्रीय विद्यापीठाच्याही पहिल्या पदवी प्रदान सोहळ्याला उपस्थित राहणार आहेत. नवी दिल्ली इथं राष्ट्रपती भवनात संरक्षण सेवा पुरस्कार वितरण सोहळ्याच्या 2र्या टप्प्यात राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते काल सैन्य दलातील कर्तबगार अधिकाऱ्यांना शौर्य पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आलं. तिन्ही सैन्य दलं केंद्रीय पोलीस दलांसह अन्य संरक्षण संस्थांमध्ये सेवा बजावताना धाडसी कामगिरी करून शौर्याचं दर्शन घडवणाऱ्या कर्मचाऱ्यांना हे पुरस्कार देऊन गौरवण्यात येतं. उपराष्ट्रपती सी पी राधाकृष्णन, संरक्षण मंत्री राजनाथ सिंह, अन्य केंद्रीय मंत्री आणि सुरक्षा दलांचे वरिष्ठ अधिकारी यावेळी उपस्थित होते. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध नोंदवला आहे. या हल्ल्यात महिला आणि लहान मुलांसह अनेक सर्वसामान्य नागरिकांचा मृत्यू झाला आहे. पाकिस्ताननं केलेले हे हल्ले म्हणजे अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावर हल्ला असून या भागातली शांतता आणि स्थैर्य यांना थेट धोका असल्याचं परराष्ट्र व्यवहार मंत्रालयानं म्हटलं आहे. पाकिस्तानचं सातत्यपूर्ण बेपरवा वागणं यातून दिसतं आणि आपलं अंतर्गत अपयश झाकण्यासाठी आपल्या सीमांपलीकडे हिंसाचार पसरवण्याचा प्रयत्न दिसतो असंही भारतानं स्पष्टपणे म्हटलं आहे. अफगाणिस्तानची सार्वभौमिकता आणि प्रादेशिक अखंडता यांना आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार भारतानं केला आहे. दरम्यान चीनच्या लष्करानं अरुणाचल प्रदेशमध्ये अतिक्रमण करून आपले तळ उभारल्याच्या वृत्ताचं भारतीय लष्करानं खंडन केलं आहे. याबाबतच्या बातम्या चुकीच्या आहेत आणि त्यांना कोणताही आधार नसल्याचं स्पष्टीकरण लष्करानं दिलं आहे. अमेरिका आणि इराणमध्ये आज हॉर्मुझच्या सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार आहे. या सामुद्रधुनीच्या माध्यमातून जगातील 20% कच्च्या तेलाची वाहतूक होते. मात्र गुरुवारपासून दोन्ही बाजूंकडून सुरू असलेल्या क्षेपणास्त्र हल्ल्यांमुळे वाहतुकीला पुन्हा खीळ बसली आहे. काल अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी हल्ले वाढवण्याची धमकी दिल्यानंतर अमेरिका आणि इराणी अधिकाऱ्यांनी तात्पुरता संघर्ष विराम करण्यास सहमती दाखवली आहे. सेनेगलच्या संसदेनं आपले अधिकार वाढवण्याची आणि अध्यक्षांचे अधिकार कमी करण्याची वादग्रस्त घटनात्मक सुधारणा मंजूर केली आहे. मात्र सरकारनं याबाबत सार्वमत घेतलं जाईल अशी भूमिका घेतली आहे. बडतर्फ करण्यात आलेले माजी पंतप्रधान औस्माने सोंको हे गेल्या महिन्यात संसदेचे प्रमुख झाल्यानंतर अध्यक्ष बासिराव दिओमाय आणि सोंको यांच्यात राजकीय मतभेद वाढले आहेत. सोंको राजकीय सूड उगवत असल्याचा आरोप विरोधी पक्षांनी केला आहे. दिल्ली सरकारनं दिल्ली इलेक्ट्रिक वाहन धोरण मंजूर केलं आहे. या महत्वाकांक्षी प्रकल्पासाठी 15,000 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली आहे. 31 मार्च 2030 पर्यंत राजधानी उत्सर्जनमुक्त करण्याचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं आहे अशी माहिती दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी काल दिली. पुढच्या 4 वर्षांमध्ये टप्प्याटप्प्यानं ही योजना राबवण्यात येणार आहे. त्यासाठी 8,000 कोटी रुपये खर्चून इलेक्ट्रिक वाहन पायाभूत सुविधा तयार करण्यात येणार आहेत आणि या वाहनांना विविध करांमधून सवलती देण्यात येणार आहेत असं रेखा गुप्ता यांनी स्पष्ट केलं. भारताच्या दिशेनं बेकायदा अंमली पदार्थ घेऊन जाणारं एक ड्रोन पाकिस्तानमधील पंजाब प्रांताजवळ शनिवारी कोसळलं. भारत पाकिस्तान सीमेपासून 8 किलोमीटर अंतरावरील नारंग मंडी भागात ही घटना घडल्याचं पाकिस्तानच्या पोलिसांनी म्हटलं आहे. फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत काल अमेरिकेतील टेक्सासमध्ये झालेल्या राऊंड ऑफ 32 सामन्यात ब्राझीलनं जपानवर 2-1 असा विजय मिळवला. दुसऱ्या एका सामन्यात पॅराग्वेनं जर्मनीवर 4-3 असा विजय मिळवला. शेवटी पुन्हा ठळक बातम्या. पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावरचे तात्पुरते निर्बंध उद्यापासून मागे. पश्चिम बंगालमध्ये समान नागरी कायदा लागू करण्याचा राज्य सरकारचा निर्णय. चित्रपट उद्योगाच्या वाढीसाठी माहिती आणि प्रसारण मंत्रालयाकडून उच्चस्तरीय अभ्यास गटाची स्थापना.
चित्रपट विषय

0: पायाभूत सुविधांच्या विकासाला गती देण्यासाठी आदर्श नियमावलीही तयार. महाराष्ट्रातील पुणे जिल्ह्यातील नसरापूर इथल्या बालिका अत्याचार आणि हत्या प्रकरणी दोषी भीमराव कांबळे याला फाशीची शिक्षा आणि फिफा विश्वकरंडक फुटबॉल स्पर्धेत ब्राझील आणि पॅराग्वेचे विजय. याबरोबरच हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
1: आमची यानंतरची उद्घोषणा लगेचच. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून श्रोतेहो आपण आमचं प्रसारण ऐकू शकता जगात सर्वत्र. सकाळचे 8:40 आणि 26 सेकंद झाले आहेत. आता भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. श्रोतेहो, भावकवी कुरुब निकुंब यांचा आज स्मृतिदिन. अतिशय तरल भाव दाखवणाऱ्या अनेक कविता त्यांनी लिहिल्या. त्यांच्या अतिशय गाजलेल्या गीतानं आजच्या भावधारा या कार्यक्रमाला सुरुवात करत आहोत.

माणिक वर्मा यांनी गायलेलं म पाम भावे यांचं गीत आपण ऐकलं. श्रोतेहो, भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

यांचं गीत, संगीत होतं हृदयनाथ मंगेशकर यांचं. आणि श्रोतेहो, याबरोबरच भावधारा हा सुगम संगीताचा कार्यक्रम आता समाप्त होत आहे. हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 9 वाजलेत, आता प्रसारित करत आहोत मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम.

सुवासिनी या चित्रपटातलं हे होतं ग दि माडगुळकर यांचं गीत. स्वरबद्ध केलं होतं सुधीर फडके यांनी आणि गायलं होतं आशा भोसले यांनी.

0: राम राम पाहुणं या चित्रपटातलं हे होतं शांता शेळके यांचं गीत. गायिका आणि संगीतकार लता मंगेशकर.
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जरूर फोन करा. सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता विषय आहे मी आणि पाऊस.

तलत मेहमूद आणि आशा भोसले यांनी गायलेलं हे होतं मोलकरीण या चित्रपटातलं गीत. गीत होतं पी सावळाराम यांचं, संगीतकार वसंत देसाई.

पी सावळाराम यांचं हे गीत संगीतबद्ध केलं होतं वसंत प्रभू यांनी. कुलदैवत या चित्रपटासाठी हे गीत गायलं होतं आशा भोसले यांनी. श्रोतेहो, मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.

0: श्रोतेहो, हे होतं अवघाची संसार या चित्रपटातलं गीत. हे गीत गायलं होतं आशा भोसले आणि सुधीर फडके यांनी.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो, बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा, नाहीतर घरी येऊ. हा,
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडी मध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं, ठीक आहे. एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार. तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे,
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं.

0: सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध राहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
1: हॅलो मम्मा.
0: हाय.
2: RBI सांगते,
0: जाणकार बना, सतर्क राहा.

सुमन कल्याणपूर यांनी गायलेलं हे होतं पी सावळाराम यांचं गीत पुत्र व्हावा ऐसा या चित्रपटातलं. शेवटी कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत आकाशगंगा या चित्रपटातलं लता मंगेशकर यांनी गायलेलं गीत.

0: लता मंगेशकर यांनी गायलेलं हे होतं आकाशगंगा या चित्रपटातलं गीत. गीतरचना गती माडगूळकर यांची, संगीतकार हृदयनाथ मंगेशकर. आणि या गीताबरोबरच मराठी चित्रपट संगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. सकाळचे 9:30 वाजले आता प्रसारित करत आहोत फोन इन लो भसावा कार्यक्रम. सादर करते प्रसाद कुलकर्णी.
1: फोन इन लोभ असावा.
2: नमस्कार.
3: नमस्कार.
2: कार्यक्रम आहे फोन इन लोभ असावा, आपलं स्वागत आहे.
3: हा सर, मी सोनिया पाटील बोलते.
2: हा सोनियाताई नमस्कार, बोला बोला.
3: पंढरपूर इथून.
2: बोला बोला पंढरपूरून. आता सध्या तर म्हणजे पंढरपूर आता गजबजायला लागेल. पायी वारी पालखी सोहळ्याचा आता येते, आषाढी वारीचा आपला आता सगळा सोहळा सुरू होईल.
3: हो.
2: हा हा. तुमचं मंदिरापासून किती लांब आहे का तुम्ही? पंढरपूर तालुक्यामध्ये राहता?
3: मी म्हणजे वाडी कुरोले गाव आमचं.
2: अच्छा अच्छा.
3: पंढरपूर तालुका आहे.
2: बर बर बर बर. बोला बोला सोनिया ताई.
3: दैनंदिन कार्यक्रम तर खूप छान असतात, सर्वच आवडतात आम्हाला दिवसभर. पण तो मध्ये संध्याकाळी शेतकऱ्यांसाठी कार्यक्रम असतो की नाही तो?
2: हो, माझं घर माझं शेत.
3: त्याच्यामध्ये ना एक वेळेला संजय मगर म्हणून होते आमचे, म्हणजे माझं माहेर माळशिरस तालुक्यातलं आहे ना.
2: बर बर.
3: मग ते माळशिरस तालुक्यातले संजय मगर म्हणून याची मुलाखत होती रेडिओला.
2: बर बर.
3: खूप आवडली.
2: अरे वा, छान छान. बर, म्हणजे ते तुमच्या माहेरचे आहेत, म्हणजे माहेरच्या गावातले आहेत म्हणून आवडली का त्यांचा विषय चांगला होता म्हणून आवडली?
3: विषय पण चांगला होता आणि म्हणजे जवळ वाटत ना माहेरचा, म्हणजे कोणीतरी आहे, म्हणजे त्यांची मुलाखत आहे, म्हणजे अजून अजून छान वाटलं.
2: बरोबर बरोबर. आपल्या गावाचं नाव ऐकायला मिळालं, आपल्या गावातलीच ती व्यक्ती होती आणि त्यामुळे तुम्हाला ते आणखीन आपलंच वाटलं.
3: हो. आणि नंतर दोन म्हणजे नंतर पण आणखी एक ताई होत्या बघा, निमगावच्याच होत्या त्या, पण मगर त्यांना होत्या, त्यांची पण मुलाखत ऐकलेली.
2: बर बर बर. वा, म्हणजे मगर आडनाव ऐकलं आणि आपल्या गावाचं नाव ऐकलं की तुमचे कान एकदम आकाशवाणीकडे टवकारले जातात.
3: म्हणजे जास्तच हे होत ना.
2: बरोबर. तो कार्यक्रम आपला असा वाटायला लागतो की ही सगळी माहिती सांगतायत हे आपल्या गावातले सगळे असं.
3: रोज तर ऐकतेच, पण ते माळशिरस तालुक्यातले असल्यामुळे जास्त जरा जवळचे वाटले ना.
2: विशेष आवडलं आपल्याला. बरोबर बरोबर.
3: हा. आणि त्याच्या अगोदर तर चांगली आकाशवाणी ह्याच्यावरून तुम्ही रिक्षा चालक एक महिला होत्या ना, त्यांच्या तेजा दुर्वे यांनी मुलाखत घेतली, अतिशय आवडलेली.
2: हो हो हो. धन्यवाद धन्यवाद धन्यवाद. चालेल.
3: सगळेच कार्यक्रम खूप छान असतात आणि तुमचं जाहिरात प्रसारण असतं ना, ते सुद्धा आम्हाला खूप आवडतं.
2: अरे वा. बर बर बर. फार कमी लोक, कमी श्रोते आम्हाला सांगतात की आम्ही तुमच्या जाहिराती आवडतात म्हणून. पण तुम्ही जाहिराती आवडतात म्हणलात म्हणून आम्हालाही आनंद झाला की ती सुद्धा एक कला आहे आणि ती तुमच्यापर्यंत पोहोचतीये.
3: हो. आणि त्यातलं तर तुमचं ते एक जाहिरात आहे ना ती, की राजकीय काय म्हणत होती तू?
2: हा हा हा हा. बरोबर बरोबर बरोबर. रेडिओच्या जीवावर लय फुरफुरायला लागले.
3: आवडते ना की बस. हा.
2: बरोबर बरोबर बरोबर.
3: त्यांचा आवाज पण खूप छान आहे.
2: त्या दोघी आपल्या ज्येष्ठ निवेदिका होत्या, ज्येष्ठ उद्घोषिका होत्या. एक म्हणजे उषा आरगडे आणि दुसऱ्या रंजना पंडित. त्या दोघींचे ते आवाज आहेत आणि त्यावेळेला कित्येक वर्षापूर्वी त्यांनी ते करून ठेवलेलं आहे. आणि पाणी उकळून शान प्यावं असं वगैरे ते सगळं ते आपल्या. हा बोला.
3: कारण माझी मोठ्या बहिणीने आपण आम्ही अक्की म्हणतो ना, मला रेडिओच्या माध्यमातून तिथे पण.
2: बरोबर बरोबर बरोबर. तुम्ही थोडस ना कुठे कुठे असं जेव्हा ऐकलेलं असतं किंवा हे जे घरातले नातेसंबंध असतात ते या कुठल्या तरी माध्यमातून असे समोर आले की आपल्याला आपलंच वाटायला लागतं ते.
3: हो. आणि अजून मधून ते जाहिरात लागले ना, खूप म्हणजे खूप छान वाटतं ऐकवतं. सकाळी सकाळी प्रसन्न वातावरण असतं ना, त्याच्यामुळे सकाळी तर हे जाहिरात लागले की खूप छान वाटतं.
2: चालेल चालेल सोनियाताई, अभिप्राय सविस्तर दिला त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. असाच अभिप्राय कळवत राहा. धन्यवाद.
3: हो सर धन्यवाद.
2: नमस्कार.
4: हॅलो.
2: नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लोबा सावा.
4: मी कमल वराडे बोलते चिखली घरकुल मधून.
2: बोला बोला कमलताई बोला.
4: म्हणजे मला एक खूप वर्षापासून फोन करते, आज लागलाय
2: नशीब
4: माझं. आज झालेलं आहे, आज झालेलं तर कवितांचा कार्यक्रम होता ना पाटील यांच्या कवीची.
2: हो हो हो. लाखात अशी लेखणी विविध भारतीवरचा.

0: खूप छान झाला, म्हणजे त्या कविता खूपच आवडल्या.
1: वा वा.
0: आणि मग सगळे म्हणजे आजचा लागला म्हणून मी लगेच सांगू शकते.
1: हो बरोबर, विराज सवाई यांनी तो कार्यक्रम सादर केला होता.
0: हा खूपच छान पद्धतीने झाला तो.
1: धन्यवाद धन्यवाद. त्यांच्यापर्यंत नक्की आपला अभिप्राय कळवू. बोला.
0: हो हो. आणि संध्याकाळची गोष्ट कधीच बंद करू नका, कारण मी पण एक ब्लाइंड आहे.
1: अच्छा, त्यामुळे तुम्ही ऐकताच.
0: हो
1: बर बर.
0: मध्ये 2-3 गोष्टी मी म्हणजे रेडिओ बंद होत तर मी झाल्या.
1: अच्छा.
0: ते जर लावता आलं ना तर ते रोग एक काय ते लावलं लहान मुलांचं.
1: हो हो.
0: मी आजारी कधी पडेल असेल ती परत लावून मला ऐकायलाच नाही मिळेल की एकच भाग ऐकला.
1: बर बर, चालेल.
0: त्यांचे बाकीचे सगळे खूप कार्यक्रम छान असतात.
1: धन्यवाद.
0: तुम्ही सगळे म्हणजे जास्त बोलत नाही तुम्ही, परत माझ्यासारखे वाट बघत ना.
1: बरोबर.
0: सगळेच कार्यक्रम म्हणजे खूपच छान आहे.
1: धन्यवाद धन्यवाद कमलताई. आणि असेच रेडिओ ऐकत राहा, तुमचे अभिप्राय कळवत राहा. आणि संध्याकाळची गोष्ट सारखा कार्यक्रम खास आपल्या या सगळ्या दिव्यांग आपल्या यांच्यासाठीच आहे.
0: आणि मी म्हातारी, म्हणजे मी 72 वर्षाची आहे म्हातारी, घरात करमत नाही मला, दिसत नाही तर.
1: बर बरोबर आहे, बरोबर आहे, साहजिक आहे.
0: आणि रेडिओच माझं करमणूक आहे, मित्र आहे माझा.
1: अरे वा, छान छान. आम्ही मित्रासारखेच तुमच्या पाठीमागे कायम राहू आणि तुम्हाला जितका आनंद देता येईल तितका देण्याचा आम्ही सतत प्रयत्न करू.
0: हो, आभारी आभारी.
1: धन्यवाद धन्यवाद कमलताई.
0: चालेल.
1: नमस्कार.
2: नमस्कार सर.
1: कार्यक्रम आहे फोन इन लोबासा, आपलं स्वागत आहे.
2: कुलकर्णी सर बोलता ना?
1: हो नमस्कार.
2: राणा नळणी तालुका भोकरदन जिल्हा जालना, विष्णू सरोदे बोलतो.
1: विष्णू सरोदेजी बोला. विष्णूजी,
2: आपले फोन इन आपले आवड जो कार्यक्रम असतो.
1: हो हो हो.
2: तो फार अप्रतिम सादर होतो बरं का.
1: धन्यवाद.
2: आपण श्रोत्यांशी साधलेला संवाद आणि त्यांच्याकडून मिळालेली माहिती.
1: हो हो.
2: हे आमच्या श्रोत्यापर्यंत चांगली पोहोचते.
1: धन्यवाद धन्यवाद विष्णू.
2: आणि तो कार्यक्रम अधिकच छान वाट.
1: बरोबर आहे, तो संवादच आहे, त्यामुळे संवाद व्हायला पाहिजे. आणि त्याच्यावर आणखीन आनंद म्हणजे त्या संवादातनं नंतर जे गाणं ऐकायला मिळतं तोही आनंद वेगळा असतो.
2: हा, आणि विशेष म्हणजे विषयाला अनुसरून काही श्रोते गाणे सुचवतात.
1: हो हो हो. ते मात्र श्रोत्यांची खासियत आहे की विषयाला अनुसरून छान छान गाणी निवडून आपल्याला सांगत असतात आणि त्यामुळे त्या त्या दिवसात ती ती गाणी आपल्याला ऐकायला मिळतात. छानपैकी
2: ऐकायला मिळतात खरे.
1: म्हणजे जर आपल्याला कदाचित माहीत नसेल की सध्या कुठला ऋतू चालू आहे तर त्या गाण्यांमधून कळू शकतो की सध्या कुठले सणवार चालू आहेत, कुठला ऋतू चालू आहे, असं व्यवस्थित.
2: हा,
1: लगेच बदलतात गाणी, असं होतं.
2: बरोबर.
1: चालेल चालेल विष्णूजी, धन्यवाद. आणि इतर कुठले कार्यक्रम ऐकता तुम्ही?
2: तुमचं सकाळी ते असताना 6:35 आपलं दिनविशेष.
1: हो, दिनविशेष असतं. बरोबर बरोबर.
2: सादर करते मुजम्मिल पटेल.
1: होय होय होय होय.
2: ते फार छान असतं बरं का.
1: बरोबर. दिवसभरात आज काय, कोणाचं स्मृती दिन, कोणाचा जन्मदिन किंवा आजचा विशेष काय दिवस आहे हे आपल्याला कळतं त्याच्यातनं.
2: हा हा.
1: बरोबर बरोबर. चालेल. धन्यवाद विष्णूजी, फोन केलात आणि अभिप्राय सांगितला त्याबद्दल.
2: धन्यवाद.
1: नमस्कार. नमस्कार. कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
3: नमस्कार सर, मी आपला ज्ञानकित मित्र हौसा गंगाराम डगे, केली तालुका बिलो जिल्हा.
1: हौसाजी बोला बोला. हौसाजी
3: सर, तुमचे कार्यक्रम ते आपल्या परिसर मध्ये असतात ना.
1: हो हो हो हो हो.
3: ते फार विशेष आवडतात सर.
1: धन्यवाद.
3: आणि कालची जी बातमी दिलात त्या हुकुमबाजी.
1: हो हो हो.
3: ते अगदी अगदी सत्यतापूर्वक आहे सर बातमी.
1: बरोबर बरोबर बरोबर.
3: आणि मला पुणे केंद्राच्या मी दररोज सकाळी 6:30 बातमी ऐकल्या राहत नाही सर.
1: बर बरोबर. बातम्या ह्या महत्वाच्या आहेतच त्या त्या वेळेला, त्या आणि त्या ताज्या बातम्या असतात त्यामुळे आपल्याला काय चाललंय ते कळतं.
3: अगदी सर. पण काय झालं सर, आता जे आता विविध भारतीचे कार्यक्रम प्रसारित व्हायला लागले.
1: हो हो.
3: त्याच्यामुळे आपल्या आकाशवाणी श्रोत्यांचा थोडासा कल काय झाला, रात्रीचे कार्यक्रम विशेष वाटत लोकांना.
1: बर बर बर.
3: आणि थोडस तुम्ही वरिष्ठापर्यंत जेव्हा जेव्हा तुमच्या बैठका होतील त्या त्यावेळेस आमच्या एका श्रोत्यांची विनंती आहे की तुम्हाला रात्रीचे कार्यक्रम सगळे सुरुवात करावं श्रोत्यासाठी.
1: बर बर बर.
3: तुम्हाला मी विनंती करतो, मला म्हणजे आकाशवाणीचे श्रोते बरेच मित्र म्हणतात की हौसाजी राव तुम्हाला थोडं समजते, तुम्ही मोठ्या अधिकाऱ्याशी बोलता, बोला तुम्ही.
1: बरोबर बरोबर बरोबर.
3: मी म्हणतो भाऊ बरं ठीक आहे, बोलूया आपण मोठे मोठ्या अधिकाऱ्याशी बोलूया, त्यांनी वरिष्ठामार्फत दिल्लीपर्यंत आपली सूचना पोहोचतील.
1: बरोबर.
3: त्यावरती आकाशवाणी आहे.
1: बरोबर. कसं होतं माहिती का, तुमच्या ज्या सूचना असतात त्या आम्ही वरिष्ठांपर्यंत पोहोचवतोच, पण जे कार्यक्रम सुरू असतात तेही वरिष्ठांनी दिलेल्या सूचनांनुसारच सुरू असतात, तर त्यामुळे ही देवाणघेवाण

0: पण करावी, कारण इथे कोणी एक माणूस ठरवत नाही, हे सगळ्यांचं मिळून ठरतं, त्यामुळे ते कार्यक्रम चालू होतात, काही कालांतराने ते कार्यक्रम थांबतात, दुसरे कार्यक्रम सुरू होतात.
1: हो बरोबर आहे सर. आता सुरुवातीची रात्री फोन प्रमाणे आपल्यावेळी रात्री ऐकत होते, ते लोकांच्या एवढा मन भरून जात होते कार्यक्रम ते ऐकून.
0: बरोबर आहे, बरोबर आहे. पण कसं आहे, आकाशवाणी दिवसभर चालू असते, तर त्यामुळे बरेच श्रोते म्हणतात की रात्री आम्हाला झोप आलेली असते, मग दिवसा कधीतरी लावलं तर आम्हाला तेही ऐकता येईल. म्हणजे काही श्रोत्यांची सूचना तशी पण असते.
1: हो हो हो,
0: खास करून काय होतं, आपल्या महिला गृहिणी ज्या असतात या रात्री थकतात, कारण ते दिवसभर त्यांनी काम केलेलं असतं, त्यामुळे त्या म्हणतात की आमचा स्वयंपाक चालू असताना किंवा स्वयंपाक झाल्यानंतर जी वेळ असते तिथे आम्हाला काही कार्यक्रम ऐकवले तर आम्हाला शांतपणे ऐकता येतं, त्यावेळेला घरात पण कोणी नसतं त्रास देणार. बरं बरं, त्यामुळे सगळ्यांच्या सूचनांचं पालन करण्याचा प्रयत्न करत असतो. आपल्याला जेव्हा ऐकायला मिळेल तेव्हा छानपैकी ऐकायचं आणि त्याचा आनंद घ्यायचा.
1: ओके सर, धन्यवाद सर.
0: धन्यवाद धन्यवाद. नमस्कार.
2: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन लोबा साहेब, आपलं स्वागत आहे.
2: हो नमस्कार.
0: बोला.
2: अभिनंदन.
0: बर, आपलं नाव सांगा.
2: कार्यक्रम चालू केला आहे सकाळी 7:15 संध्याकाळी 7:15.
0: हो,
2: मी मला जे आवडते गीता भागवत गीता ऐकायला मला आवडते.
0: धन्यवाद धन्यवाद. आपलं नाव सांगा.
2: माझं धनेंद्र शहा बोलतोय.
0: अच्छा अच्छा, नमस्कार नमस्कार.
2: शहा बोलतोय. नमस्ते साहेब.
0: हो शहाजी.
2: आणि दुसऱ्या अभिनंदन पण दिलंय. दोन तीन कंप्लेंट माझी आहे.
0: हा बोला ना. बोला.
2: तुम्ही सकाळी 7:30 ते 8 जे तुम्ही पहिले जे गाणे लावत होते हिंदी,
0: हो,
2: हिंदी गाणे तुम्ही बंद करून ते प्रायोजित कार्यक्रम चालू केले. आता
0: हो हो हो,
2: आता तुम्ही हल्ली आता हिंदी गाण्यावर तुम्ही लई पाठ फिरवली आहे.
0: नाही खरं म्हणजे आता 11 ते 12 चंदूकाका सराफ या कार्यक्रमात
2: एक तास असतो. बाकी
0: सकाळी भुले बिसरे गीत कार्यक्रमात असतात. दुपारी 3 नंतर असतात.
2: हो आहे, बरोबर आहे.
0: हा, जयमाला कार्यक्रमात असतात संध्याकाळी 7 नंतर.
2: हो सर, जयमाला पण अर्धा तास असतो. संध्याकाळी पण तुम्ही जे मराठी गाणे लावतात.
0: हो हो हो.
2: ते
0: बघा, ऐका कसं आहे शहाजी, काय होतं माहितीये का, बरोबर बरोबर बरोबर.
2: दुसरी कंपनी अशी आहे की तुम्ही एक ते दुपारी 1 ते 2 जे नवीन गाणे लावतात, नवीन गाणे जुने गाव लावत चालणार
0: नाही. तो कार्यक्रमच नव्या गाण्यांचा आहे. कसं आहे माहिती का शहाजी, ऐका ना शहाजी, कसं आहे माहिती का, म्हणजे तुम्ही जी तक्रार करताय त्याच्याबद्दल मी आपलं मला जे माहिती आहे ते सांगतो की तुम्ही जसे जुने श्रोते आहात तसे नवीनही श्रोते जोडले जावेत, त्यांनाही आपलीशी गाणी वाटावीत म्हणून एकच तास आपण त्यांची गाणी वाजवतो, बाकी सगळी जुनीच गाणी वाजवतो शक्यतो आपण.
2: ठीक आहे ठीक आहे. हल्ली तुम्ही लोक आकाशवाणीवाल्यांनी हिंदी गाण्यावर लई पाठ फिरवलेली आहे.
0: नाही नाही, असं अजिबात नाहीये, हिंदी गाण्यांचेच कार्यक्रम असतात. आणि हे बघा कसं आहे माहिती का, बरेच वेळा श्रोत्यांनी आम्हाला असंही सांगितलंय की तुम्ही मराठी म्हणजे पुणे केंद्र असून तुम्ही मराठी गाणी का लावत नाही, मराठी गाण्यांचं प्रमाण कमी आहे, असंही बोललेले आहेत श्रोते. ते तुम्ही ऐकलं असेल रेडिओवरनं.
2: ठीक आहे.
0: तर त्यामुळे कसं आहे की पुणे केंद्र आहे म्हणून थोडस कधी कधी असेल बरं, आपण हे सगळ्याचा समन्वय साधायचा प्रयत्न करतो. मुंबई केंद्रावरून सगळी हिंदीच गाणी वाजतात.
2: बरोबर
0: आहे की नाही? हा, प्रयत्न आहे. आम्हाला काही त्रास द्यायचा नाही श्रोत्यांना हे सगळं ऐकू
2: द्यायचं.
0: बरोबर. अहो पण आता कसं आहे माहिती का, तुम्ही जुने श्रोते आहात म्हणून तुम्हाला नवीन गाणी आवडत नाही, पण जे नवीन श्रोते आहेत त्यांना त्यांची गाणी आवडतात ना. आमचं आकाशवाणीचं जे ब्रीद आहे ते बहुजन हिताय बहुजन सुखाय आहे.
2: ते ठीक आहे, बरोबर आहे, बरोबर आहे.
0: हा, तर आम्हाला सगळ्यांनाच आनंद द्यायचा आहे असं आहे.
2: भागवत गीता चालू केला आहे.
0: हो, अमृत सरिता गीता कार्यक्रम
2: तुम्ही स्वतः लेखक आहे वाचताय.
0: धन्यवाद.
2: मला ऐकायला बरं वाटतंय.
0: धन्यवाद धन्यवाद शहाजी फोन केला त्याबद्दल. आणि तुमच्या सूचनांचा विचार नक्की केला जाईल. जेव्हा शक्य आहे तेव्हा हिंदी गाणी जुनी गाणी नक्की वाजवली जाते. नमस्कार.
3: नमस्कार सर.
0: कार्यक्रम आहे फोन इन लोबा साहेब, आपलं स्वागत आहे.
3: हा, संभाजी बरोबर बोलतोय सर, वाडेवाड्यावरून.
0: संभाजी, आपलं स्वागत आहे. बोला बोला.
3: हा सर, आपली जवळजवळ 12 दिवसातून भेट झाली.
0: होय होय होय, बोला.
3: तर मला सर जे आपला कार्यक्रम सादर केला ना एक कलाकार,
0: हो हा,
3: काल मेघा होमकर यांनी संध्याकाळी कार्यक्रम सादर केला.
0: हो हो हो हो.
3: तो

0: अतिशय छान होता सर.
1: धन्यवाद धन्यवाद.
0: आणि जे आपण जे आता नवीन चालू केलं ना काय की नाही का भगवद्गीता गीता अध्ययन
1: हो म्हणजे अमृत सरिता गीता कार्यक्रम.
0: तो पण कार्यक्रम सर छान छान आहे बरं का सर. आता
1: धन्यवाद धन्यवाद.
0: आणि आता पुणे केंद्रावर लोकांची मागणी होती ती पण छान आहे. म्हणजे पुणे केंद्रावर पण आता डबल लागतो त्यामुळं
1: हो पुणे केंद्रावरती सकाळी 7:40 लागतो. बरोबर
0: हो
1: बरोबर बरोबर. आणि आता हे कार्यक्रम हे अमृत सरिता गीताचे कार्यक्रम युट्यूब वरती पण आहेत. आकाशवाणी पुणे नावाचा युट्यूब चॅनल आहे त्याच्यावरतीही हे कार्यक्रम आपल्याला ऐकता येतील जेव्हा पाहिजे तेव्हा. त्यामुळे त्याचाही आस्वाद तुम्ही घेऊ शकाल.
0: आणि सर आम्हाला जर दोन्ही टाइम नाही काय भेटत संध्याकाळी भेटतो.
1: हो बरोबर आहे संध्याकाळी पण हा कार्यक्रम असतो.
0: हा पावणे 7 पुनर्प्रसारण होतं त्यामुळं काही आमची काय

0: कंपनी सध्या त्याचं पुनर्प्रसारण होतं, त्यामुळं काही आमची काही तशी तक्रार राहत नाही त्या कार्यक्रमाविषयी.
1: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर आहे. कसं आहे, सकाळी त्यावेळेला आणि संध्याकाळच्याही वेळेला देवाचं नाव घ्यावं म्हणतात, तसं ते देवाचं नाव घेण्यासाठी म्हणून तो कार्यक्रम तिथे आहे. की भगवंतानी जे पूर्वी सांगून ठेवले 5000 वर्षापूर्वी, ते आताही कसं आपल्याला शिकवतं हे त्यातनं आपल्याला जाणून घ्यायचं आहे.
0: आम्हाला गीता अध्ययन लागलं म्हणजे सर आम्हाला शाळेमध्ये पण गीता होती सर.
1: अरे वा, छान छान. बर, त्याची आठवण होते.
0: आता सेम तसं म्हणजे नाही का, आता सेम आम्ही तसंच म्हणायचो सर.
1: बर बर बर बर, अच्छा अच्छा अच्छा.
0: हा, मग ते भगवद्गीता अध्याय लागलं ना,
1: हा,
0: मग आम्हाला आमच्या शाळेची आठवण होती सर. बरं का.
1: वा संभाजी, धन्यवाद.
0: आणि बाकीच्या कार्यक्रमाचा विषय काय जसं म्हणजे तक्रार नाही, पण फक्त एक रिक्वेस्ट आहे की भाऊ आता नाही का दोन जे कार्यक्रम म्हणजे आपले परत सुरू झाले पाहिजेत.
1: कोणते?
0: सुप्रभात आणि लोकनाट्य. जर संध्याकाळी 5 वाजता आपल्याकडे हिंदी चित्रपट संगीत खूप आहे सर, खूप आहे म्हणजे.
1: आता तुम्ही जेव्हा लो बसावा कार्यक्रम ऐकाल तेव्हा तुम्ही एका श्रोत्यांची तक्रार ऐकाल की तुम्ही हिंदी चित्रपट संगीतकडे हल्ली पाठ फिरवली आहे, तुम्ही अजिबात गाणी वाजवत
0: नाही.
1: बरं बरं.
0: आणि तुम्ही एक अजून एक सूचना जर तुम्हाला श्रोत्यांनी केली होती, आम्ही ती पण पूर्ण झाली आमची, की दुपारी 1:45 कधी हिंदी
1: हो
0: आणि मराठी.
1: हो हो हो हो,
0: बरं का.
1: हो, प्रयत्न करतो सर.
0: हिंदी आणि मराठी.
1: हो हो हो हो,
0: हे पण छान आहे सर. बरं का.
1: धन्यवाद, धन्यवाद संभाजी.
0: कार्यक्रम आपले बाकी छान आहे, तुमचा बी आवाज छान आहे.
1: धन्यवाद, धन्यवाद, धन्यवाद.
0: हा, तर बाकी जर बघू भविष्यात कधी जर अशी गरज वाटली.
1: हो हो हो.
0: फक्त पण सर एक रिक्वेस्ट आहे की आमच्या दिव्यांगण विषय पण जर तुम्ही आम्हाला एखादं व्यासपीठ मिळून दिलं आठवड्यातून.
1: कशाबद्दल?
0: आमचे नाही का अंध लोक अपंग लोकांना जर आमच्या काही व्यासपीठ जसं महिलांना तुम्ही उपलब्ध करून देता सर्वच.
1: बरोबर नाही, पण तुम्ही सगळ्याच कार्यक्रमात, आता हे लोबसावा कार्यक्रम तुमच्यासाठीच व्यासपीठ आहे, किंवा आपली आवड कार्यक्रम तुमच्यासाठीच व्यासपीठ आहे, त्याच्यात कधी कोणाला नाही म्हणत नाही.
0: तसं नाही, तसं नाही. आता आमच्या मनातलं जे आहे, आता बघा आज हिरण केलं जयंती आहे, आता कधी लोहिप्रिया जयंती असते, पुण्यतिथी असते लोहिप्रियाला.
1: नाही मग आपण तर उलट, आता तुमचा मला वाटतं 15 ऑक्टोबर हा पांढरीकाठी दिन असतो, तर तोही आपण साजरा करतो. आपण हे कार्यक्रम सादर करतोच, कारण या कार्यक्रमांनाही तितकंच महत्व आहे. आणि मी तर सांगतो की आपले जे दिव्यांगजन आहेत हे सगळे आकाशवाणीच ऐकत असतात हे आम्हाला माहिती असल्यामुळे आम्ही विशेष कार्यक्रम सादर करत असतो. आता संध्याकाळची गोष्ट हा कार्यक्रम जो आहे, तो खास आपल्या दिव्यांग श्रोत्यांसाठी पण
0: राहून गेलं. ऐका ना, एक महत्वाचं राहून गेलं, तुम्ही धनंजय भोळे
1: हो
0: त्यांची मुलाखत सादर केली होती, ती आम्हाला छान आवडली.
1: हो हो हो.
0: आणि माझे आवडते कार्यक्रम म्हणते माहिती का सर, एक नंबर बातमी आहे.
1: बर.
0: त्याच्यानंतर दुसरी गोष्ट व्यक्तिभेद संवाद.
1: बर बर.
0: सत्ता हा विशेष चर्चा.
1: हो हो.
0: हे विशेष कार्यक्रम मी ऐकून की मी त्याच्यातून बोध घेतो की सामाजिक काम आपण कसं केलं पाहिजे.
1: बरोबर बरोबर.
0: काय केलं पाहिजे, नुसतं ऐकायचं म्हणून ऐकायचं टाइमपास नाही.
1: बरोबर आहे, बरोबर आहे, बरोबर.
0: आपण लोकांची मदत कशी केली पाहिजे, झाडे लावा झाडे जगवा तुम्ही सांगता ना.
1: होय होय होय होय.
0: एक आम्हाला ते पण आवडतं. बरं का सर.
1: म्हणजे संभाजी खूप खूप धन्यवाद, तुम्ही समजूनही घेताय, सूचनाही करताय, याबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि जेव्हा शक्य आहे तेव्हा तुमच्या सूचनांचा नेहमी आदरच केला जाईल. धन्यवाद.
0: ओके, धन्यवाद. हॅलो, नमस्कार सर.
1: कार्यक्रम आहे फोन इन लो बसावा, आपलं स्वागत आहे.
0: हा, मी ज्ञानेश्वर पापळ बोलतोय सर.
1: बोला ज्ञानेश्वरजी, बोला बोला.
0: हा, तर लो बसावा कार्यक्रमात मला सगळ्यात आवडता कार्यक्रम अमृत गीता सरिता खूप आवडतो.
1: अमृत सरिता गीता. बरोबर बरोबर. पण मग तुम्ही पुणे केंद्रावरचा ऐकता का विविध भारती केंद्रावरचा?
0: नाही, आता पुणे केंद्रावर पहिला नव्हता ना, त्यामुळं पहिल्यापासून विविध भारतीवरच चालू केलं.
1: अच्छा, विविध भारतीवर. आता पुणे केंद्रावरती सुरू झालाय, फक्त तो हा म्हणजे तो वेगळा भाग त्याचा, म्हणजे रोज विविध भारतीवरचा भाग वेगळा असतो आणि पुणे केंद्रावरचा भाग वेगळा असतो.
0: हो हो.
1: बरोबर बरोबर.
0: सकाळचं ऐकायला जरासा मस्त वाटतं सर.
1: बरोबर.
0: सकाळ. हो
1: बरं. तुमच्या नावातच माऊली आहे, त्यामुळे तुमच्यासाठी तो आणखीन जवळचा वाटणार तुम्हाला कार्यक्रम.
0: आणि सर शांत वातावरणात ऐकलं तर एकदम मस्त वाटतं सर.
1: खरंय खरंय खरंय, अगदी खरंय.
0: आणि मुलाखतींचा कार्यक्रम पुणे केंद्रावर कधी असतो का नसतो त्याच्यावर?
1: नाही असतो की, म्हणजे तुम्हाला कुठला म्हणायचं की साध संवाद असतो किंवा सप्ताह विशेष चर्चा असते, तर हे कार्यक्रम होतात पुणे केंद्रावरती.
0: पुण्यावर? हा, ते विविध भारतीवर दुपारचं टाइम बदललं ना.
1: हा, तो दुपारी असतात, 2:30 असतात ते.
0: हो हो.
1: हा हा.
0: एकंदरीत सगळे कार्यक्रम मस्त असतात सर, मला खूप आवडतात. हो हो.
1: चालेल चालेल.
0: आणि हो हो, धन्यवाद सर.
1: धन्यवाद धन्यवाद ज्ञानेश्वरजी. आणि आता सगळ्यांना पालखीचे वेध लागलेले आहेत, आता आषाढी वारीची सुरुवात होईल, तर आपण सगळ्या श्रोत्यांना

0: आणि जे आपले वारकरी आहेत, जे माऊलींबरोबर जगद्गुरु संत तुकाराम महाराजांबरोबर पुढे जाणार आहेत, किंवा महाराष्ट्रातनं वेगवेगळ्या पालख्यांच्या माध्यमातनं ही आषाढी वारी करणार आहेत, त्या सगळ्यांना आपण शुभेच्छा देऊया.
1: हो हो. आणि दुसरा असं संध्याकाळचा 7:30 चालू झालाय ना,
0: हा
1: तो कार्यक्रम अभंगांचा.
0: हो हो हो हो,
1: तो खूप आवडतो.
0: धन्यवाद धन्यवाद माऊली. चालेल, फोन केला त्याबद्दल, अभिप्राय दिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.
1: धन्यवाद.
0: तर श्रोते हो, आत्ताच आपण दूरध्वनीद्वारे फोन इन लोबासावा कार्यक्रमासाठी जे अभिप्राय कळवले ते आपण जाणून घेतले. आता प्रसारण डॉट पुणे @gmail.com या ईमेलद्वारेही काही श्रोत्यांनी आपले अभिप्राय कळवलेले आहेत, त्यावरही नजर टाकूया. प्राध्यापक सुरेश मेहता यांनी जो मेल पाठवलेला आहे त्यात दोन कार्यक्रमांचा उल्लेख त्यांनी केलेला आहे. एक म्हणजे 21 जून रोजी योग दिनानिमित्त कोलकाता इथे झालेला कार्यक्रम दिल्ली केंद्रावरून अतिशय उत्तम रीतीने सादर केला गेला असं त्यांनी म्हटलंय. आणि महत्वाचं म्हणजे अध्यात्म, विश्वशांती आणि आरोग्य यांचा जागतिक प्रचार प्रसार करण्यासाठी भारताने पुढाकार घेतलेला आहे आणि यात आकाशवाणीचीही भूमिका महत्वाची आहे असं त्यांनी म्हटलंय. आणि अमृत सरिता गीता या कार्यक्रमाबद्दलही त्यांनी म्हटलंय की आम्ही या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघत असतो आणि हा कार्यक्रम ऐकल्यामुळे आमचा दिवसही छान जातो. सुरेश मेहताजी या अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. संगीता वाणी यांनी आपल्या ईमेलमध्ये म्हटलेलं आहे, 19 जून रोजी वनिता मंडळ कार्यक्रमात डॉक्टर रजनी अपसिंगेकर यांनी संगीतम करोति कल्याणम या भाषणातून खूप छान माहिती दिली. संजय पाटील नसवाला चौक मलकापूर बुलढाणा हे आपल्या ईमेलमध्ये म्हणतात, शशी कपूर यांच्यावर केंद्रित रुपेरी मुकुटाचे मानकरी हा कार्यक्रम सखोल माहितीमुळे आवडला. आणि कैलास शिंदे यांनी सादर केलेला हॅलो आपकी पसंद हा विनोदी अभिनेत्यांवर आधारित गीतांवरचा कार्यक्रमही खूप आवडला. संजय पाटीलजी अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. माधवी पोंक्षे कोथरूड पुणे इथून आपल्या ईमेलमध्ये लिहितात, पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम पहिल्यापासून ऐकायला मिळाला. हा कार्यक्रम पुणे केंद्रावर सुरू होणं हा एक सुखद धक्का होता. लेखकांचं विवरण आणि निवेदन दोन्हीही तुल्यबळ आहेत. त्यांनी आकाशवाणी टीमचं यासाठी अभिनंदन केलेलं आहे. माधवीताई खूप खूप धन्यवाद. विनया देव यांचा चिंतन कार्यक्रम आवडला असं म्हणणारा ईमेल पाठवलेला आहे वृषाली साळवेकर यांनी पुणे इथून. राहुल भांबिष्टे कबनूर हातकणंगले यांनी म्हटलेलं आहे, विविध भारती आणि पुणे केंद्रावरून प्रसारित होणारा अमृत सरिता गीता हा कार्यक्रम न चुकता ऐकतो. कार्यक्रम उद्बोधक आहे, मन प्रसन्न करणारा आहे. आकाशवाणी पुणे या यूट्यूब चॅनलवर हा कार्यक्रम उपलब्ध करून दिला याबद्दल त्यांनी आकाशवाणीचे धन्यवादही मानलेले आहेत. धन्यवाद राहुलजी, आपण यूट्यूबवरचेही कार्यक्रम ऐकत आहात याबद्दल ऐकून खूप बरं वाटलं. पायी आषाढी वारी या संदर्भात विशेष कार्यक्रम सादर करावेत असं सक्षम, ज्योती आणि लता चव्हाण या चांदणी चौक सांगली इथल्या श्रोत्यांनी आपल्या ईमेलद्वारे विनंती केलेली आहे. तर यांच्या निमित्ताने सगळ्या श्रोत्यांना आपण सांगूया की अर्थातच दरवर्षी आकाशवाणी या पायी वारी पालखी सोहळ्याचा वृत्तांत आपल्यापर्यंत पोहोचवण्यासाठी विशेष कार्यक्रमांचं आयोजन करतच असते, तसं याही वर्षी ते केलं जाईल. या कार्यक्रमांसंदर्भात येत्या काही दिवसांमध्ये आपल्याला निश्चितच माहिती दिली जाईल. आपल्या या सूचनेबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि ही सूचना लगेचच अंमलात येणार आहे याचाही आम्हाला आनंद आहे. सारिका दातार बिबेवाडी पुणे इथून आपल्या पाठवलेल्या ईमेलमध्ये लिहित आहेत की मी पहिल्यांदाच ईमेल पाठवलेला आहे. सारिकाताई, तुमचं लोब असावा कार्यक्रमाच्या परिवारात मनपूर्वक स्वागत आहे. आणि त्या म्हणतात की न्यूज ऑन AIR ॲपमुळे कार्यक्रम ऐकणं आता सोपं झालेलं आहे. म्हणजे विविध भारतीवरचे आज के फनकार, रुपेरी मुकुटाचे मानकरी, संध्याकाळची गोष्ट, कॅमेऱ्याच्या लेन्समधून द नेक्स्ट वेव्ह, उजाले उनकी यादों के हे सगळे कार्यक्रम त्या या ॲपच्या माध्यमातूनच ऐकू शकतायत. सारिकाताई खूप खूप धन्यवाद. आपल्याप्रमाणेच आम्ही इतरही श्रोत्यांना नेहमी यासाठी प्रोत्साहन देत असतो की न्यूज ऑन AIR हे ॲप आपण डाउनलोड करा. यामुळे फक्त भारतातच नव्हे जगात कुठेही तुम्ही गेलात तरी आपले कार्यक्रम, भारतातल्या सगळ्याच केंद्रांचे कार्यक्रम आपण नक्की ऐकू शकाल. 25 जूनच्या वनिता मंडळमध्ये लिव्हिंग विलबद्दल खूप सुंदर आणि महत्वपूर्ण माहिती मिळाली असंही सारिकाताईंनी आपल्या याच ईमेलमध्ये लिहिलेलं आहे. गौरी लोंढे आणि सुप्रिया परांडे यांनी पुण्याहून आपल्या मेलमध्ये लिहिलेलं आहे, अमृत सरिता गीत

0: हा कार्यक्रम खूप आवडतो. जीवनाला नवी दिशा देणारा हा कार्यक्रम आहे. मनावर ठसा उमटवणारा हा कार्यक्रम आहे आणि सकारात्मक विचारांसाठी प्रवृत्त करणारा असा हा कार्यक्रम आहे. त्यांच्या आईलाही हा कार्यक्रम खूप आवडतो आणि म्हणून त्यांनी आकाशवाणीच्या सगळ्या टीमचंही अभिनंदन केलेलं आहे. गौरीताई आणि सुप्रियाताई, आपण दिलेल्या सविस्तर अभिप्रायाबद्दल खूप खूप धन्यवाद. आणि या निमित्ताने आपण सगळ्या श्रोत्यांना सांगूया की ज्यांचा फोन लागत नाही पण अभिप्राय देण्याची खूप मनपूर्वक इच्छा असते त्यांनी या ईमेलद्वारे आपला अभिप्राय कळवण्याच्या सोयीचा फायदा करून घ्यावा. आपल्याला ईमेल ऍड्रेस सांगून ठेवतो, prasaran.pune@gmail.com, prasaran.pune@gmail.com. या ईमेल ऍड्रेसवरती आपण आपले अभिप्राय, आपल्या सूचना, आपल्या तक्रारी जरूर पाठवू शकता. या आपल्या ईमेलचाही समावेश या आपल्या फोन इन लोबसावा कार्यक्रमात घेतला जातो हे आपल्याला आजच्याही कार्यक्रमातल्या या काही ईमेलच्या अभिप्रायांवरनं लक्षात आलेलं असेलच. तेव्हा पुन्हा एकदा फोन इनच्या माध्यमातून आणि ईमेलच्या माध्यमातून ज्या ज्या श्रोत्यांनी आपले अभिप्राय कळवलेले आहेत त्या सगळ्यांचे मी मनपूर्वक आभार व्यक्त करतो. कळावे लोभ असावा ही विनंती करतो आणि मी आपला स्नेहांकित प्रसाद कुलकर्णी आजच्या कार्यक्रमात इथेच निरोप घेतो. धन्यवाद.
1: फोन इन लोभ असावा.

0: फोन इन लोभ असावा हा कार्यक्रम आपण ऐकलात. सादरकर्ते होते प्रसाद कुलकर्णी.
1: विशेष गीतगंगा.
2: श्रोते हो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
3: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
4: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजाबाच्या बोळाच्या समोर आपतीने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्ही.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
5: कित्येक वेळा मला आठवतं, बेला तू मला साथ केली आहेस तंबोऱ्यावर.
2: हो,
5: आजीच्या 61 ला.
6: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त
5: 10.
2: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या यूट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि यूट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.
7: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस.
0: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. सकाळचे 10 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

श्रीकृष्ण हो, त्यांचं मी डॉक्टर संजय उपाध्ये अत्यंत आनंदाने आणि प्रसन्नतेने स्वागत करतो श्रोते हो. आपण कार्यक्रम ऐकत आहात विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीचे. महात्मा गांधी यांच्या अनेक वचनांपैकी एक सगळ्यात महत्त्वाचं वचन आहे आणि ते वचन आहे खेड्याकडे चला. भारत हा असा देश आहे जो कृषीप्रधान आहे, कुटुंबप्रधान आहे आणि प्रामुख्यानं जी मुख्य शहरं सोडली तर पूर्ण भारत आजही ग्रामीण या तीन अक्षरांच्या छत्राखाली येतो आणि असंख्य गावं आजही आहेत. प्रश्न असा आहे की बदलत्या जगाबरोबर जर बदलायचं असेल तर शहरामध्ये झालेले जे बदल आहेत आधुनिकतेचे ते गावांमध्ये पोचले पाहिजेत, पण गावातली संस्कृती जाता कामा नये. त्यामुळे संस्कृती तशीच ठेवून जर आधुनिक बदल गावांमध्ये करता आले तर ते जास्त चांगले. मग ते कोण करणार? तर ते काम करायचं जे आहे ते गावातल्याच माणसांनी, जे शहरातून मोठे झाले, जे खेडेगावातून शहरामध्ये आले आणि मोठे झाले, आर्थिकदृष्ट्या समृद्ध झाले, त्यांनी शहरातच थांबायचं का? हा सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे आणि तो विचार करण्याजोगा आहे. याचं कारण महात्मा गांधींनी अत्यंत दृष्टपणे जेव्हा हा मुद्दा मांडला खेड्याकडे चला, तेव्हा आपल्याही लक्षात येला होतं स्वातंत्र्यानंतर की खेड्याची समृद्धी ही देशाची समृद्धी असणार आहे. आणि त्यामुळे आज मी जेव्हा माझ्या गावाहून मुंबईला येत असे, मी खरं तर मी मुंबईचा, पण श्रीवर्धन या गावात गेल्यानंतर मला नेहमी लाल एसटीतून प्रवास करताना मुंबईला एसटीत बसलो की आतल्या बाजूला पाटी दिसत असायची आणि ती पाटी असायची श्रीवर्धन ते मुंबई, अशी पाटी तिथे असायची. आणि मला नेहमी असं वाटतं की मी जेव्हा मुंबईहून श्रीवर्धनला जात आहे तेव्हा ती एसटीची पाटी मला सारखा निरोप देते की तू परत मुंबईला ये असं मला सांगते ती. पण हाच मुद्दा मी श्रीवर्धनहून जेव्हा मुंबईला जातो त्यावेळेला मात्र त्या एसटीची पाटी बाहेर असायची श्रीवर्धन मेल मुंबई आणि आतल्या बाजूला मात्र श्रीवर्धन ते मुंबई च्या ऐवजी मुंबई ते श्रीवर्धन अशी पाटी असायची. मला नेहमी त्या पाट्या परत गावाकडे ये असं सांगतात की काय असं वाटत राहायचं. मी हे सर्व का सांगतो, याचं कारण असं आहे की विश्वधर्मी प्राध्यापक डॉक्टर विश्वनाथ कराड यांचं गाव रामेश्वर रुई, लातूर जिल्ह्यातलं, मराठवाड्यातलं, आणि त्या रामेश्वर रुई या 1500 वस्तीच्या गावामध्ये जन्माला आलेले विश्वनाथ कराड सर हुशार विद्यार्थी, पहिली ते चौथीच्या शाळेतच लक्षात आला आणि हा हुशार विद्यार्थी नंतर पुन्हा आपलं गाव सोडून दुसरीकडे शिकायला गेला, त्यामुळे माढा या गावाला ते शिकायला गेले. तिथूनचा प्रवास मी आधी वर्णन केलेला आहे की मग सोलापूरला शिक्षणासाठी, मग पुण्यामध्ये COEP मध्ये असं करत करत, परंतु त्यांचं गाव त्यांच्या मनातून काही गेलं नाही आणि गावाचा विचार आजही पुण्यासारख्या शहरात बसून कराड सर सतत करत राहतात आणि तशाच सुधारण्या गावामध्ये व्हायला हव्यात असं वाटत जातं. आणि तसं लातूरला मेडिकल कॉलेज हॉस्पिटल तिथे तयार झालेलं आहे आणि शिवाय रामेश्वरमध्ये परंपरा आहे ती कीर्तनाची आहे, प्रवचनांची आहे. त्या गावामध्ये गावाचं भलं करण्यासाठी म्हणून त्यांनी राम मंदिराचा जीर्णोद्धार केला आहे, तिथे बुद्ध विहार आहे, तिथेच जैनंदिन चिस्तीच्या दर्ग्याचं पण जीर्णोद्धार करण्यात आला. असे अनेक उपक्रम विश्वनाथ कराड सरांनी आपल्या गावात राबवलेले आहेत. पुण्यात राहून शैक्षणिक संस्था स्थापन करून आलेल्या समृद्धीचा विनियोगातला कितीतरी हिस्सा त्यांनी आपल्या गावासाठी खर्च केला. आणि आत्ता नुकतंच काही महिन्यांपूर्वी आपल्या गावात कीर्तनकारांचं संमेलन करता येईल का, प्रवचनकारांना बोलवून 1000 माणसं एकाच मंडपामध्ये बसतील जिथे कसलाही त्रास होणार नाही, सावलीमध्ये प्रवचन होईल, दुपारच्या वेळेला संध्याकाळच्या वेळेला प्रवचन असेल तर, पाऊस आला तर त्याचा त्रास होऊ नये, असा विचार करून मध्ये कुठेही खांब नसलेलं एक मोठं मैदान, इतकं मोठं मानवता तीर्थ विश्वनाथ कराड सरांनी उभं केलं आहे. आणि हे मानवता तीर्थाविषयी मी तुमच्याशी म्हणणार आहे की खूप मोठं स्टेज, खूप म्हणजे 100 फूट लांब स्टेज आहे जवळजवळ, आणि ते असं लांब स्टेज आणि तो मोठा मंडप, ज्या मंडपामध्ये ज्या बाहेरच्या खांबांवरती अख्खा तो डोलारा पेरला गेलेला आहे.

त्या खांबांवरती अतिशय नामांकित भारतीय कर्तृत्ववान माणसांची चित्र, त्यांचे संदेश, त्याच्या बाजूला दोन कॉरिडॉर आणि मध्ये पूर्णपणे खुर्च्या लावून एकदम 3-4 हजार माणसं बसतील इतका मोठा तो मंडप आहे. आणि काय कारण आहे, तर रामेश्वर रुई गावामध्ये अशा पद्धतीनं जवळच्या शाळा, जवळची महाविद्यालय, त्यातले विद्यार्थी येतील, तिथे रोज सकाळी योगासनांसाठी विद्यार्थी एकत्र येतील. जशी शहरांमधल्या शाळांमध्ये असेंब्ली असते, तशा पद्धतीची ग्रामीण असेंब्ली तिथे तयार करता येईल का, तिथे अनेक प्रकारचे प्रयोग करता येतील, तिथे अनेक प्रकारच्या ज्ञानी माणसांना बोलावून गावातल्या लोकांना शिक्षण देता येईल, गावातल्या लोकांना शहाणं करण्यासाठी एकाच वेळेला सगळ्यांना कळेल इतका मोठा मंडप त्या ठिकाणी उभारलेला आहे. आणि हे सगळं श्रोते हो विश्वनाथ कराड सरांच्या मनामध्ये जी कल्पना आहे त्यात महात्मा गांधींच्या खेड्याकडे चला ह्या एका वचनाचाही परिणाम त्या ठिकाणी दिसतो. आणि त्यामुळे ही जी सगळी रचना आहे ती रचना आज एक उदाहरण म्हणून आमच्या समोर येते. आज विश्वनाथ कराड सरांसारख्या अत्यंत ज्ञानी आणि विश्वशांतीसाठी खूप कार्य करणाऱ्या व्यक्तीच्या मनामध्ये असा विचार येणं आणि त्याने आपल्या गावामध्ये जाऊन तो भला मोठा मंडप मानवता तीर्थ असं त्याचं नाव दिलेलं आहे. आणि श्रोतो पुन्हा मुद्दा तोच आहे की जेव्हा कधी संधी मिळेल तेव्हा या गोष्टींना भेट दिल्याशिवाय रेकग्निशन त्याची ओळख होणार नाही. परंतु त्या मानवता तीर्थमध्ये अशा पद्धतीची योगाची संमेलनं, अशा त्या मानवता तीर्थमध्ये योग वर्गाची संमेलनं होऊ शकतात. कोणाला अशा पद्धतीनं जर शहरापासून दूर जाऊन नुसतीच लग्न न लावता अशा पद्धतीची पण कामं करायची असतील, डेस्टिनेशन वेडिंग का काय म्हणतात, तसं न करता डेस्टिनेशन योग वर्ग, डेस्टिनेशन प्रवचन, डेस्टिनेशन कीर्तन असं तुम्ही शहरातून तिकडे एकत्र येऊ शकतात. असा जर मोठा सोहळा तिथे झाला तर ते कराड सरांच्या मनातली संकल्पना प्रत्यक्षात आल्याचं लक्षण असणार आहे. ऐकणाऱ्यांपैकी जर कोणाला अशा पद्धतीचा एक मोठा मानवता तीर्थसारखा मंडप हवा असेल की जे इथून बसेस घेऊन जातील, माणसाने घेऊन जातील, सकाळी पोहोचतील, दिवसभर शिबिर घेतील आणि संध्याकाळी परत येतील असं करता येईल, तेव्हा हा कार्यक्रम ज्या ज्या जिल्ह्यांमध्ये ऐकू जातो आहे त्या सगळ्यांनाच हे आवाहन आहे की पुढे येणाऱ्या कित्येक वर्षांसाठी डॉक्टर विश्वनाथ कराड सारख्या द्रष्ट्या व्यक्तीनं हे निर्माण केलेलं आहे, त्या निर्माण केलेल्या वास्तूंचा इमारतींचा विनियोग पुढच्या पिढीनं कसा करायचा हा विचार आपल्याही मनामध्ये असावा म्हणून आज तुम्हाला ही सगळी माहिती दिली. पुन्हा भेटू उद्याच्या भागात. तोपर्यंत आनंदात राहा, प्रसन्न राहा, ऐकत राहा विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची.

ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्व शांतीचा यात्रा वचनपूर्तीची हा कार्यक्रम आपण ऐकलात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:10 झाली आहेत. आता नाट्यसंगीताचा कार्यक्रम प्रसारित करत आहोत. सुप्रसिद्ध नाटककार, कवी, अभिनेता बाळ कोल्हटकर यांचा आज स्मृतिदिन आहे. आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत त्यांच्याच नाटकातली त्यांची काही पदं.

सीमेवरून परत जा या नाटकातलं हे पद होतं बाळ कोल्हटकर यांचं. संगीत वसंत देसाई यांचं होतं आणि स्वर होता आशा भोसले यांचा. कार्यक्रमातलं यानंतरचं पद काही क्षणातच.

श्रोते हो, रोज सकाळी 7:40 नक्की ऐका कार्यक्रम जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ अमृत सरिता गीता. या कार्यक्रमाचे प्रायोजक जोगळेकर आयव्हीएफ सेंटर शिरवळ, तंत्रज्ञान कौशल्य आणि आपुलकीचा त्रिवेणी संगम.

0: वाहतू ही ध्रुवांची जुडी या नाटकातलं हे पद होतं बाळ कोल्हटकर यांचं, स्वर होता माणिक वर्मा यांचा. नाट्यसंगीताचा हा कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: पोलीस
2: मिस सीमा.
1: हो बोलते.
2: लगेच पोलीस स्टेशनला या. थांबा नाहीतर घरी येऊ. हा
1: पण का? मी
2: एकट्या दुसऱ्या खोलीत जा. तुमचा मुलगा आमच्या कस्टडीमध्ये आहे आणि तुम्हाला डिजिटल अरेस्ट केलाय.
1: डिजिटल अरेस्ट?
2: 1,00,000 द्या, वाचाल.
1: इतके पैसे?
2: बरं ठीक आहे, एक लिंक पाठवली आहे, लगेच प्रोसेसिंग साठी 30,000 द्या, नाहीतर मुलगा जेल मध्ये जाईल.
1: जेल मध्ये तर तू जाणार, तुझा चेहरा रेकॉर्ड झालाय.
2: अरे
1: डिजिटल अरेस्ट असं काही नसतं, हे सगळं फ्रॉड आहे. म्हणून घाबरू नका. पोलीस, बँक, RBI इत्यादींच्या नावाने येणाऱ्या सायबर गुन्हेगारांच्या फोन किंवा व्हिडिओ कॉल पासून सावध रहा. त्यांना पैसे पाठवू नका आणि लगेच पोलिसात रिपोर्ट करा.
3: हॅलो मम्मा.
1: हाय.
4: RBI सांगते,
1: जाणकार बना, सतर्क रहा.
0: श्रोत्या, पाण्यासंबंधीचं एक निवेदन. पुणे जिल्ह्यातल्या धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तत्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकामार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांनी आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून

अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे. निवेदन संपलं. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम श्रोते हो आपण ऐकत आहात. आत्ता सुरू आहे नाट्यसंगीताचा कार्यक्रम.

दुरितांचे तिमिर जाओ या नाटकातलं हे पद होतं बाळकोल्हटकर यांचं आणि स्वर होता भालचंद्र पेंढारकर यांचा. श्रोतेहो, आजच्या नाट्यसंगीताच्या कार्यक्रमात आपण ऐकत होतो नाटककार नट आणि संगीतकार बाळकोल्हटकर यांची काही नाट्यपदं. आज त्यांच्या स्मृतिदिनानिमित्त त्यांच्या नाटकातली काही पदं आपण ऐकली. आता नाट्यसंगीताचा कार्यक्रम समाप्त करत आहोत. आम्ही आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून बोलत आहोत. 10:25 होत आहेत. आता जाणून घेऊया काही स्थानिक निवेदनं. पुणे मॅनेजमेंट असोसिएशन यांच्या वतीनं सुवर्ण महोत्सवी वर्षानिमित्त विकसित भारत यात मानव संसाधन आणि औद्योगिक संबंध नेतृत्व या विषयावर परिसंवाद आयोजित करण्यात आला आहे. हा परिसंवाद शनिवार दिनांक 27 जून रोजी माफ करा, कार्यक्रम झालेलं निवेदन हाती आलेलं आहे. यानंतरचं निवेदन, दिव्यांगांसाठी मोफत संगणकीय आणि व्यावसायिक प्रशिक्षण याविषयीचं हे निवेदन आहे. महाराष्ट्र शासन दिव्यांग कल्याण आयुक्तालय

0: महाराष्ट्र राज्य पुणे आणि जिल्हा परिषद सांगली या अंतर्गत कार्यरत शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह ही संस्था प्रौढ दिव्यांगांसाठी मोफत प्रशिक्षण देणारी पश्चिम महाराष्ट्रातली संस्था आहे. सन 2026-27 या चालू शैक्षणिक वर्षासाठी मोफत प्रवेश देणं सुरू आहे. त्यासाठी अभ्यासक्रम आहेत सर्टिफिकेट इन कॉम्प्युटर ऑपरेशन विथ MS ऑफिस, यासाठी शैक्षणिक पात्रता आहे किमान 8वी पास, तर मोटर अँड आर्मेचर वाइंडिंग सबमर्सिबल पंप सिंगल फेज या अभ्यासक्रमासाठी शैक्षणिक पात्रता आहे किमान 9वी पास. वयोमर्यादा 16 ते 40 वर्ष, प्रशिक्षण कालावधी 1 वर्ष. फक्त दिव्यांग व्यक्तींनाच प्रवेश दिला जातो. प्रवेश अर्ज आणि माहिती पत्रक या पत्त्यावर त्यासाठी अर्ज करावा. अधीक्षक शासकीय प्रौढ दिव्यांग प्रशिक्षण केंद्र आणि वसतिगृह, टाकळी रोड, म्हेत्रे मळा, गोदड मळ्याजवळ, मिरज, तालुका मिरज, जिल्हा सांगली. पिनकोड 416-410. दूरध्वनी क्रमांक आहे STD कोड 0233, दूरध्वनी क्रमांक 2222908, मोबाईल क्रमांक 99-22-57-75-61 किंवा 93-25-55-59-81. आता हरवलेल्या व्यक्तींसंबंधीची काही निवेदनं. नवनाथ अनंता जाधव हे 55 वर्षांचे गृहस्थ, दिनांक 2 जून 2024 रोजी दुपारी 1:30 सुमारास लोकलने गावाला जातो असं सांगून जे गेले ते अद्याप परत आले नाहीत किंवा गावी देखील पोहोचले नाहीत. त्यांचं वर्णन याप्रमाणे: रंग गोरा, उंची 5 फूट, अंगानं सडपातळ, नाक सरळ, चेहरा उभट, डोक्याचे केस काळे पांढरे, डोक्यावर गांधी टोपी, डोळे काळे, दात पांढरे आणि शाबूत आहेत, मिशी पांढरी जाडसर. ओळख चिन्ह: उजव्या पायाच्या अंगठ्याला जुनी जखम आहे तर उजव्या डोळ्याच्या वर काळसर डाग आहे. बेपत्ता झाले तेव्हा अंगात पांढऱ्या रंगाचा फुलबाह्यांचा शर्ट, त्यावेळी निळ्या रंगांच्या रेषा आणि अंगात काळी पॅन्ट होती, पायात चप्पल. यांना मराठी भाषा बोलता येते. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास सहाय्यक पोलीस उपनिरीक्षक कोथरूड पोलीस स्टेशन पुणे इथं संपर्क साधावा. जय राजू लहाने हा 23 वर्षांचा युवक, 8 जून 2026 रोजी सकाळी 9:00 सुमारास SNTT मेट्रो स्टेशन पुणे इथून बेपत्ता झाला आहे. याचं वर्णन असं: चेहरा उभट, दाढी नाही, रंग सावळा, केस काळे आणि बारीक कापलेले, नाक सरळ आणि मोठं, अंगानं सडपातळ, उंची 5'6", डोळे काळे. बेपत्ता झाला त्या दिवशी अंगात पांढऱ्या रंगाचा शर्ट होता, त्याच्यावर ग्रे लायनिंगचे चेक्स आहेत, राखाडी रंगाची फॉर्मल पॅन्ट आणि पायात तपकिरी रंगाचा फॉर्मल बूट होता, काळ्या रंगाची सॅक होती. या युवकाला मराठी आणि हिंदी भाषा बोलता येतात. या वर्णनाची व्यक्ती आढळल्यास डेक्कन पोलीस स्टेशन पुणे इथं संपर्क साधावा. काही स्थानिक निवेदनं आपण ऐकलीत आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून. सकाळचे 10:30 वाजलेत. आता प्रसारित करत आहोत कार्यक्रम वार्ताचित्र.
1: श्रोतेहो नमस्कार. आकाशवाणी पुणे प्रादेशिक वृत्त विभाग सादर करीत आहे साप्ताहिक घडामोडींचा आढावा घेणारा कार्यक्रम वार्ताचित्र. वार्ताचित्रच्या आजच्या आवृत्तीत आपण ऐकणार आहात: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची पुण्यातील सारथीच्या मुख्यालयाला भेट, राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ, जागतिक अमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र फाउंडेशन आणि मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे मान्यवरांच्या प्रकट मुलाखतींचं आयोजन, ज्ञानप्रबोधिनीतर्फे गड किल्ल्यांची

0: आभासी सफर घडवणाऱ्या स्वराज्य 360 या उपक्रमाचं उद्घाटन आणि पुणे महानगरपालिकेच्या वतीनं बालगंधर्व पुरस्कारांचं वितरण. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी छत्रपती शाहू महाराज संशोधन प्रशिक्षण आणि मानव विकास संस्थेच्या म्हणजेच सारथीच्या मुख्यालयास नुकतीच भेट दिली आणि तिथल्या उपक्रमांची माहिती घेतली. यावेळी मुख्यमंत्र्यांनी छत्रपती शाहू महाराज यांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून अभिवादन केलं. मराठा समाजाच्या सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक उन्नतीसाठी शिक्षण कौशल्य विकास स्पर्धा परीक्षा प्रशिक्षण उद्योजकता आणि आधुनिक तंत्रज्ञानावर आधारित संधी उपलब्ध करून देण्याचं धोरण राज्य शासनानं स्वीकारलं असून या उद्दिष्टासाठी स्थापन झालेल्या सारथी संस्थेच्या माध्यमातून झालेलं कार्य उल्लेखनीय आहे असं प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. या कार्यक्रमात लोकसेवा आयोग महाराष्ट्र लोकसेवा आयोग तसंच विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यश संपादन केलेल्या विद्यार्थ्यांचा आणि त्यांच्या पालकांचा सन्मान करण्यात आला. यावेळी बोलताना मुख्यमंत्री म्हणाले,
1: खरं तर या सभागृहामध्ये ज्यांचा सत्कार केला पाहिजे असे जवळपास 800 ते 1000 विद्यार्थी आहेत, पण सगळ्यांचा सत्कार या ठिकाणी मंचावर बोलवून करणं हे शक्य नव्हतं आणि म्हणून प्रातिनिधिक स्वरूपामध्ये आपण काही सत्कार या ठिकाणी केलेले आहेत. ज्यांचा सत्कार झाला त्यांचं तर मी अभिनंदन करतोच, पण ज्यांचा आम्ही करू शकलो नाही त्यांचाही सत्कार झाला असं आपण सर्वांनी समजावं आणि त्यांचंही अतिशय मनपूर्वक मी अभिनंदन करतो. आणि सारथीचं संचालक मंडळ असेल, अधिकारी असतील, कर्मचारी असतील, या सगळ्यांचं अतिशय मनापासून अभिनंदन करतो. जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लोकांचं प्रशिक्षण हे सारथीच्या माध्यमातून झालेलं आहे, त्यामुळे निश्चितपणे एक मोठं कार्य सारथीनी केलंय याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही. सर्व प्रकारचं प्रशिक्षण हे आपल्या विद्यार्थ्यांना मिळालं पाहिजे या दृष्टीनं सारथीची स्थापना करून आपल्या मराठा समाजातल्या शेवटच्या व्यक्तीपर्यंत सर्व प्रकारच्या संधी या पोहोचवण्याचं काम आपण करतोय आणि म्हणून मला या गोष्टीचा आनंद आहे. सारथी असेल, अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ असेल, आता तर आपल्याला याची कल्पना आहे की हे जे आता आपण काम उभं केलं या कामामध्ये आता नाशिक असेल, छत्रपती संभाजीनगर असेल, अमरावती असेल, नागपूर असेल, लातूर असेल, कोल्हापूर असेल, या सगळ्या भागामध्ये आता सारथीचं विभागीय मुख्यालय होत आहे, तिथे हॉस्टेल्स होत आहेत आणि या दृष्टीनं ही सगळी कामं पुढच्या वर्षीपर्यंत पूर्ण होणार आहेत.
0: यावेळी उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार, उच्च आणि तंत्रशिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाचे अध्यक्ष नरेंद्र पाटील, महापौर मंजुषा नागपुरे, सारथीचे अध्यक्ष अजित निंबाळकर यांसह अनेक मान्यवर उपस्थित होते. सारथी ही केवळ शासकीय योजना राबवणारी संस्था नसून सामाजिक परिवर्तन, शैक्षणिक प्रगती आणि युवा सक्षमीकरणाची प्रभावी चळवळ आहे. समता, बंधुता, सामाजिक न्याय आणि तळागाळातील विद्यार्थ्यांना मुख्य प्रवाहात आणण्याचे राजर्षी छत्रपती शाहू महाराजांचे विचार सारथीच्या कार्यातून प्रत्यक्षात येत असल्याचे गौरवोद्गार उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार यांनी काढले. स्पर्धा परीक्षा क्षेत्रात सारथीनं आजपर्यंत UPSC मध्ये 140 तर MPSC मध्ये 1245 अधिकारी घडवले असून विविध शासकीय सेवांमध्ये 1000 युवक युवती कार्यरत आहेत. ही केवळ आकडेवारी नसून समाजाच्या आत्मविश्वासाचा आणि परिवर्तनाचा जिवंत पुरावा आहे. छत्रपती संभाजी महाराज सारथी व्यक्तिमत्व आणि संगणक कौशल्य विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून 1000 विद्यार्थ्यांना रोजगाराच्या संधी उपलब्ध झाल्या असून ग्रामीण भागातील युवक डिजिटल कौशल्याशी जोडले गेले आहेत. विविध शिष्यवृत्ती आणि प्रशिक्षण योजनाही प्रभावीपणे राबवल्या जात असल्याचं पवार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. पुण्यात लवळे इथल्या सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठाच्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांचा पदवीदान समारंभ राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या युगात युवकांनी केवळ व्यावसायिक यशावर लक्ष केंद्रित न करता भारतीय मूल्य, नैतिकता, करुणा आणि जबाबदारीची जाणीव जपत नेतृत्व करावं. सिम्बायोसिस आंतरराष्ट्रीय अभिमत विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणाऱ्या आंतरराष्ट्रीय विद्यार्थ्यांनी वसुधैव कुटुंबकमचा संदेश, भारताची संस्कृती आणि मूल्य आपल्या देशात पोहोचवावीत असं आवाहन राज्यपाल जिष्णुदेव वर्मा यांनी केलं. फ्रान्सचे महावाणिज्यदूत पॅट्रिक लेव्हेरिनो यांनी पदवीधर विद्यार्थ्यांचं अभिनंदन करताना भारत फ्रान्स मैत्री, शिक्षण, संशोधन, नवोपक्रम आणि सांस्कृतिक देवाणघेवाण यावर भर दिला. भारत आणि फ्रान्समधील दीर्घकालीन धोरणात्मक भागीदारी अधिक मजबूत होत असून 2026 हे भारत

0: फ्रान्स नवोपक्रम वर्ष म्हणून साजरं केलं जात असल्याचं त्यांनी सांगितलं. भारतातील शिक्षणामुळे विद्यार्थ्यांना केवळ शैक्षणिक ज्ञानच नव्हे तर भारतीय संस्कृती, विविधता, लोकशाही आणि वसुधैव कुटुंबकम या मूल्याचा अनुभव मिळतो. परदेशात शिक्षण घेतल्यामुळे व्यक्तिमत्वाचा सर्वांगीण विकास होतो असं सिम्बायोसिसचे संस्थापक डॉक्टर शांब मुजुमदार यांनी यावेळी बोलताना सांगितलं. जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिनानिमित्त महाराष्ट्र फाउंडेशन, मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्र आणि साधना साप्ताहिकाच्या सहयोगानं पुण्यात एक कार्यक्रम घेण्यात आला. सोसायटी फॉर एज्युकेशन ऍक्शन अँड रिसर्च संस्थेचे संचालक डॉ आनंद बंग, परिवर्तन व्यसनमुक्ती केंद्राचे संचालक डॉ हमीद दाभोळकर आणि महाराष्ट्र राज्य अंमली पदार्थ विरोधी कृती दलाचे अतिरिक्त पोलीस दलाचे अधीक्षक हिम्मत जाधव यांची प्रकट मुलाखत यावेळी घेण्यात आली. मुक्तांगण संस्थेच्या मुक्तापूर्ण तांबेकर आणि सोनाली काळे यांनी या मान्यवरांशी संवाद साधला. या कार्यक्रमाविषयी मुक्तांगणच्या मुक्तापूर्ण तांबेकर यांनी आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: 26 जून हा जागतिक अंमली पदार्थ विरोधी दिन म्हणून जगात सर्वत्र साजरा केला जातो. 1989 मध्ये संयुक्त राष्ट्रसंघाच्या जनरल असेंब्लीमध्ये असा ठराव करण्यात आला की हा दिवस दरवर्षी याप्रमाणे साजरा करण्यात यावा आणि त्या दिवशी जगभर सर्वत्र व्यसनाच्या दुष्परिणामांविषयी जनजागृती केली जावी आणि त्यानुसार मुक्तांगण व्यसनमुक्ती केंद्रातर्फे सुद्धा या निमित्ताने अनेक जनजागृतीचे कार्यक्रम घेतले जातात. यावर्षी संयुक्त राष्ट्रसंघाने या कार्यक्रमासाठी एक थीम दिलेली होती. ती थीम होती अंमली पदार्थाची जागतिक समस्या, जुने प्रश्न, नवी आव्हाने आणि नाविन्यपूर्ण उपाय. यामध्ये असं दिसून येतं की काही प्रश्न तर जुनेच आहेत. ड्रग्सच्या व्यसनाची वाढ होतीये, तंबाखू किंवा दारू याच्यासारखी व्यसन वाढता आहेत आणि नवीन आव्हानांमध्ये नवीन नवीन येणारी ड्रग्स किंवा अलीकडे आपण बघतो की ज्याला वर्तनात्मक व्यसन म्हणता येईल जसं फोनचं व्यसन, इंटरनेटचं व्यसन, हे सुद्धा एक खूप नवीन आव्हान आहे आणि त्याच्यावर नाविन्यपूर्ण उपाय काय करता येतील हे शोधण्यासाठी मुक्तांगण व्यसन मुक्ती केंद्रातर्फे नुकताच एका चर्चासत्राचं आयोजन करण्यात आलं होतं आणि या कार्यक्रमामध्ये की सध्या नार्को टेररिझम हा प्रकार वाढायला लागलेला आहे. विशेषतः आपल्या शेजारचे जे देश आहेत ते डायरेक्टली युद्ध करण्यापेक्षा आपल्या बॉर्डरवरचे जे राज्य आहेत तिथे ते ड्रग्सचा पुरवठा करतात आणि त्यामुळे नवीन पिढी या व्यसनाच्या आहारी जाते आणि याचा अर्थातच आपल्या देशाचं याच्यामुळे नुकसान होत आहे. याची दखल घेऊन भारत सरकारनी अँटी नार्कॉटिक टास्क फोर्सची 1 वर्षापूर्वी स्थापना केली आणि याविषयी जनजागृती करणं किंवा ड्रग्ज जिथे उपलब्ध होतात ते गुन्हेगार पकडणं अशा सर्व प्रकारची कामगिरी या टास्क फोर्सद्वारे केली जाते. एखाद्या गोष्टीचं व्यसन लागल्यानंतर ते बरं होण्यासाठी प्रयत्न करण्यापेक्षा ते व्यसन लागूच नये म्हणून आपण उपाययोजना करणं हे खूप आवश्यक आहे. कुठल्याही प्रकारचं व्यसन करणं हा एक मानसिक आजार आहे आणि योग्य उपचार दिले तर तो रुग्ण त्याच्यातून बाहेर पडू शकतो. याविषयी समाजामध्ये जनजागृती करणं, ज्या व्यसनांना कायदेशीर मान्यता आहे जसं दारू आणि तंबाखू याच्यावरती नियंत्रण ठेवणं सरकारद्वारे केली पाहिजे आणि ज्यांना व्यसनाची समस्या आहे त्यांना योग्य उपचार देणं, या त्रिसूत्रीचा अंगीकार केला तर या व्यसनाधीनतेची समस्या जी मोठ्या प्रमाणात वाढती आहे त्याला आपण नक्कीच प्रतिबंध करू शकतो.
0: ज्येष्ठ शुद्ध त्रयोदशी अर्थात शिवराज्याभिषेक दिन पुण्यात विविध संस्था आणि संघटनांनी उत्साहात साजरा केला. या दिवसाचं औचित्य साधून राष्ट्र कर्तव्य या सेवाभावी संघटनेचं औपचारिक उद्घाटन आणि बोधचिन्हाचं अनावरण ज्येष्ठ शास्त्रज्ञ डॉक्टर अशोक गिरी यांच्या हस्ते पुण्यात करण्यात आलं. या समारंभाला ज्येष्ठ अर्थविश्लेषक, संत साहित्याचे गाढे अभ्यासक अभय टिळक, ज्येष्ठ इतिहास संशोधक अरुण पायगुडे, वनस्पती शास्त्र विषयाचे प्राध्यापक आणि प्राचार्य डॉक्टर शंकर लावरे, सरदार हिंदुराव बहिरजी घोरपडे यांचे वंशज हिंदुराज इंद्रजित सिंह घोरपडे गजेंद्र गडकर यांची प्रमुख उपस्थिती होती. या सोहळ्यात शिवरायांना स्थानिक देशी वनस्पतींचा बीजाभिषेक, पवित्र जलाचा जलाभिषेक, सांगीतिक मानवंदना आणि शस्त्र वनस्पती पूजन करण्यात आलं. सरदार घराण्यांच्या वारसदार प्रतिनिधींचा सन्मानही यावेळी करण्यात आला. बायोस्फिअर संस्था, जगदंब प्रतिष्ठान, राष्ट्र कर्तव्य आणि नाद ऊर्जा या संस्थांनी या कार्यक्रमाचं आयोजन केलं होतं. छत्रपती शिवाजी महाराजांच्या निवडक गडकिल्ल्यांची आभासी सफर आता एका क्लिकवर करता येणार आहे. शिवराज्याभिषेक दिनानिमित्त ज्ञान प्रबोधिनीतर्फे आयोजित स्वराज्य 360

0: 360 या उपक्रमाचं उद्घाटन नुकतंच करण्यात आलं. या उपक्रमाअंतर्गत स्मार्टफोन, टॅब, लॅपटॉप आणि कॉम्प्युटरच्या माध्यमातून दुर्गप्रेमी थेट किल्ल्यावरील वास्तू, तटबंदी आणि परिसराचा 360 अंशात अनुभव घेऊ शकणार आहेत. उद्घाटन कार्यक्रमात राजगडाची पहिली आभासी सफर उपस्थितांनी अनुभवली. अनिरुद्ध करमरकर यांनी या उपक्रमाबाबत आकाशवाणीला अधिक माहिती दिली.
1: अनेक वेळेला लहान असताना कॉलेजमध्ये असताना किल्ल्यावर जाताना आयांनी, मावश्यांनी, मित्रांच्या आयांनी जी खंत व्यक्त केली होती की आमच्या तरुणपणी मुली अशा फारशा जात नसत आणि आता आम्ही जाऊ शकत नाही, तर काय एवढं पाहता तुम्ही, असे त्यांनी विचारलेले प्रश्न. आपली स्वतःची काही वर्ष तिथे कुठेच न जाता आल्यामुळे झालेली तगमग, या सगळ्यातनं आता हा विषय पुढे नेऊचा असं ठरवलं. आणि ज्ञान प्रबोधिनी मीडिया डिपार्टमेंट आणि मी असं मिळून आम्ही एकत्रित हा प्रोजेक्ट पूर्ण केलेला आहे. प्रोजेक्टचं नाव स्वराज्य 360 असं आहे. आता त्याच्यातलं पहिलं पुष्प किंवा त्याच्यातला पहिला किल्ला म्हणून आम्ही राजगडाची आभासी सहल तयार केलेली आहे. या आभासी सहलीमध्ये एखादा माणूस किल्ला जसा स्वतः चालत जातो तसं किल्ल्यावरती चालत जाण्याचा अनुभव घेता यावा याकरता 140 360 डिग्री फोटो काढून ते त्याच्यातनं एक वॉक थ्रू बनवलेला आहे. पण ही आभासी सहल नुसती तुम्ही किल्ला बघत जाताय अशी न राहता किल्ल्याची माहिती खूप चांगल्या प्रकारे कळावी, शिवचरित्रातल्या कुठल्या घटनांचा हा राजगड किल्ला साक्षीदार आहे ते लोकांपर्यंत पोहोचावं, आणि त्याचप्रमाणे या किल्ल्याचं ऍडमिनिस्ट्रेशन कसं असायचं, शिवकाळामध्ये एकूण मुलकी लष्करी रचना कशा प्रकारे असायच्या, तर त्या सगळ्यांची उत्तरं तुम्हाला दोन अतिशय जाणकार व्यक्तींकडनं हे किल्ले हा ही व्हर्च्युअल टूर पाहताना मिळणार आहे. आणि पुढच्या काळामध्ये शिवरायांचा इतिहास सांगणारे विविध किल्ले करण्याचं आमचं नियोजन आहे. जसं जसं किल्ल्यांचं काम पूर्ण होत जाईल तसं तसं ते प्रबोधिनीच्या संकेतस्थळावरती तुम्हाला दिसत जाईल.
0: पुणे महापालिकेच्या वतीनं मराठी संगीत, नाट्य आणि सांस्कृतिक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या दिग्गज कलाकारांचा बालगंधर्व पुरस्कार देऊन नुकताच सन्मान करण्यात आला. मानपत्र, स्मृतिचिन्ह आणि सन्मानपत्र असं या पुरस्काराचं स्वरूप होतं. ज्येष्ठ शास्त्रीय संगीतकार आणि नाट्य संगीतकार सुरेश साखवळकर आणि महापौर मंजुषा नागपुरे यांच्या हस्ते हे पुरस्कार प्रदान करण्यात आले. ज्येष्ठ गायक, अभिनेते आणि नाट्यकर्मी चंद्रकांत काळे, ज्येष्ठ गायिका निर्मला गोगटे, शास्त्रीय संगीत गायिका डॉ रेवा नातू, किरण यज्ञोपवीत, प्रवीण बर्वे, संदीप देशमुख, रवींद्र कुलकर्णी, अनुराधा राजहंस, रमा चोभे, समीर हंपी, प्रसाद वनारसे, गणेश माळवदकर, प्रदीप वैद्य, दीप्ती भोगले, संदीप चव्हाण, विनोद रत्ना, अनुष्का आपटे, ओमकार कापसे या सर्व मराठी रंगभूमी आणि संगीत क्षेत्र समृद्ध करणाऱ्या पडद्यावरील आणि पडद्यामागील कलाकारांचा यावेळी सन्मान करण्यात आला. बालगंधर्वांसारख्या असामान्य कलावंताच्या नावानं दिला जाणारा हा पुरस्कार स्वीकारताना मोठा आनंद होत आहे. या पुरस्कारामुळे प्रयोगशील रंगभूमीवर काम करणाऱ्या कलाकारांनाही योग्य सन्मान मिळू शकतो हा विश्वास निर्माण झाला आहे अशी भावना चंद्रकांत काळे यांनी यावेळी व्यक्त केली. तर श्रोते हो, हे होतं आजचं वार्ताचित्र. संपादन माधवी कुलकर्णी, संकलन विजयालक्ष्मी साळवी आणि योगेश रांगणेकर, तंत्रसहाय्य आणि निवेदन पूजा दीक्षित. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला. पुन्हा आपली भेट पुढच्या आठवड्यात. नमस्कार.

0: श्रोते हो, आत्ताच आपण ऐकलात कार्यक्रम वार्ता चित्र आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.
0: श्रोते हो, आपण ऐकत आहात आकाशवाणीचं पुणे केंद्र. सकाळचे 10:45 आणि 14 सेकंद झाली आहेत. आता ऐकूया कार्यक्रम हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज भारतीय चित्रपटसृष्टीतील कल्याणजी आनंदजी या संगीतकार जोडीतील कल्याणजी वीरजी शाह यांचा जन्मदिवस. या अनुषंगानं सुरुवातीला ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेलं हे गीत. चित्रपट आहे सरस्वती चंद्र. मुकेश यांच्या स्वरातलं हे गीत रचलंय इंदिवर यांनी.

कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेलं आणखी एक गीत ऐकूया. जप जप फूल खिले या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे लता मंगेशकर यांनी आणि गीतकार आहेत आनंद बक्षी. आपण हे गीत ऐकत आहात कल्याणजी वीरजी शाह यांच्या जन्मदिवसाच्या औचित्यानं.

0: श्रोते हो, आता ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचं एक निवेदन.
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला सकाळी 11 वाजता सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 020-2553-1705 आणि 2553-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला सकाळी 11 वाजता. विषय आहे मी आणि पाऊस. यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: आता 2 बीघा जमीन या चित्रपटातलं गीत ऐकूया. संगीतकार आहेत सलील चौधरी, गीतकार आहेत शैलेंद्र आणि हे गायलंय लता मंगेश.

श्रोते हो, आणि या गीताबरोबरच हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत. सकाळचे 11 वाजत आहेत. ऐकूया शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात तनुश्री चॅटर्जी यांचं बिलास खानी रागातलं सरोदवादन. त्यांना तबला साथ आहे अशोक कुमार मोइत्रा यांची.

0: श्रोते हो, शास्त्रीय संगीताच्या कार्यक्रमात आपण तनुश्री चॅटर्जी यांचं बिलासखानी तोडी रागातलं सरोदवादन ऐकलं. त्यांना तबला साथ होती अशोक कुमार मोहित्रा यांची. श्रोते हो, आता थोड्याच वेळात म्हणजे 11:30 वाजता प्रसारित करत आहोत कार्यक्रम आम्ही. संवादक आणि सादरकर्ते आहेत संजय भुजबळ.
1: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
2: आकाशवाणी
1: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
2: ऐकत रहा. आकाशवाणी ऐकत रहा. आकाशवाणी.

श्रोतो आम्ही कार्यक्रमात सध्या आपण ऐकत आहात सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीची गाणी. आज दुसरा भाग ऐकूया.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: येस, तर आता जी सुरुवात झाली होती आपली की ओळख करून देताना खूप गोड बोलत होता एकमेकांशी, पण आम्ही भांडतो पण असं म्हणाला, ते भांडण्याचे मुद्दे कुठले आहेत?
2: काही असतात मुद्दे, असं काही
3: छोटे छोटे कुरकुर कुरकुर चालू असते कधी कधी.
2: हा, म्हणजे मोठी बहीण म्हणून मी खूप प्रोटेक्टिव्ह आहे त्याच्याविषयी. आणि म्हणजे मोठी बहीण किंवा आई आई मोड मध्ये पण असते मी फारशी.

0: आई मोड मध्ये
1: पेरेंटल
0: असतेच.
2: मूड, हा पेरेंटल मूड मध्येच असते
0: तरी
2: म्हणजे
0: किती
2: मी.
0: अंतर आहे तुमचं दोघींमध्ये?
2: सहा सात वर्षांचं सांगते
0: आई आई च्या रोल मध्ये जाणं इतकं आहे.
2: म्हणजे असं माझ्याकडनं, म्हणजे मला खूप तिचं मैत्रीण व्हायची इच्छा असते, पण मी मोठी आहे म्हणजे ते मला कुठेतरी सारखं तिला हे असं कर, हे असं जास्त चांगलं वाटेल, म्हणजे असं कुठेतरी माझ्याकडनं सारखे तिला ऍडवाईस दिले जातात, जे बऱ्याच वेळेला गरजेचे असतात, किंवा तिला ती वेलकमिंग असते त्याच्या, म्हणजे ती असं कधीच काही जणांना आवडत नाही अजिबातच बोललेलं, पण ती इतकी मोठ्या मनाची की ती ती पण ऐकते. हा ओके ओके
0: ओके.
2: सो अशा
0: आईचं ऐकावं तितकं. हा ओके ओके.
2: आई हा म्हणजे आई कसं सारखी 24 तास आता तिच्या बरोबर असत. सो कधी कधी तिला आईचा कंटाळा येऊ शकतो, पण मग ताईने सांगितलं, मग आई माझ्याकडे तू सांग जरा तिला.
0: हे चांगलं ऑप्शन.
2: हा
0: तिकडे आपल्याकडे प्रथा होती मोठ्या काकूला मोठी आई म्हणण्याचं, आईला आई म्हणण्याचं.
1: म्हणजे ऍक्च्युली ताईनी जर आईला सांगितलं आणि आईला ते पटत नसेल, पण ताई थ्रू आईला कळलं की आई ऐकते मग ते.
0: अच्छा, म्हणजे दोन्हीकडे तू असा फायदा करतो. ओके.
2: म्हणजे मी त्यांचा मिडिएटर असते बरेचदा, की हिला ज्या गोष्टी आई बाबांच्या खटकत असतील मी त्यांना सांगते की जरा तुम्ही आता मोठी येते वगैरे असं.
0: म्हणजे सँडविचचा रोलही तुला करा.
2: आणि त्यांच्याकडनंही तिला पोचवायच्या गोष्टी मला सांगायला लागतात. सो माझी मधली भूमिका आहे, मिडिएटरची भूमिका असते माझी.
0: गुड. आणि ही सगळी गोष्ट संगीताच्या बाबतीतच असते का तिच्या इतर हॉबीजमध्येही तू काही मार्गदर्शन करते?
1: ती एकूणातच सगळ्या बाबतीतच मार्गदर्शक आहेच आहे माझी चांगल्या प्रकारे, आणि आवडते मला तसं मार्गदर्शन तिचं आवडतं खूप.
0: कारण ज्या पद्धतीनं परवाच्या प्रदर्शनानंतर ते तुला कन्व्हिन्स करत होती किंवा काहीतरी तुमच्या दोघींचं डिस्कशन चाललं होतं, एक व्हिडिओ मी बघत होतो, तर मला नक्की हे वाटलं की हे खूप छान दोघींमधून चाललेलं
2: आहे. व्हिडिओ
1: जो मी टाकलाय युट्यूबला, तो
2: युट्यूबला
0: द बॉक्स.
1: हा द बॉक्स.
2: हा म्हणजे
0: कन्व्हिन्सिंग जे आहे त्या मधलं
2: नाही, कुठल्याही गोष्टी असतात म्हणजे अगदी मुली मुलींमध्ये, मैत्रिणींमध्ये, बहिणींमध्ये किती छोट्या छोट्या गोष्टींची डिस्कशन असतात की हे मी घातलेलं कसं दिसतंय, इथपासनं हे गाणं मी गाऊ का, कार्यक्रमात काय गाऊ, म्हणजे इतक्या आमच्या चर्चा चाललेल्या असतात.
0: खूपच खूपच छान. पण हे नातं तसंच डेव्हलप होत असताना कला पण डेव्हलप होत आहेत, हे जास्त महत्वाचं आहे. आणि तिचं कलेचं प्रदर्शन आहे, चित्रकलेचं प्रदर्शन.
1: मला ते जास्त मेन्शन करावं असं वाटतं की आवर्जून ती प्रत्येक गोष्टीत माझा सहभाग घेते, आणि जे की मला खूप आवडतं, कारण ती असं कधीच नाही करत की मी बिझी आहे की मला जमत नाही आहे. ती छोट्या छोट्या गोष्टीत पण माझा सहभाग घेते, आणि ते इट्स काइंड ऑफ मोटिवेटिंग फॉर मी.
0: प्रश्न नाही,
1: मला त्याचं छान वाटतं की वाव ताई आली की मग वाव मस्त.
0: खूप छान. तर त्या चित्र प्रदर्शनाबद्दल मला तुझी मतं ऐकायला आवडतील की आजोबांकडनं, आईच्या वडिलांकडनं आलेली तिच्याकडची चित्रकला, आणि चित्रकलेच्या त्या काळातला आणि आजच्या काळातला झालेला बदल, जसं गाण्यांमध्ये बदल होतात, जॉनर बदलतात, संस्कार बदलतात गाण्यांवरचे, जरी मूळ तेच असलं कायम तरी काहीतरी स्वतःचं एक वेगळं रूप बदलून कला पुढे पुढे जात राहते. तू आजोबांची कला बघितली चित्रकला, आणि तू प्रांजलीची बघितली, काय तुला डिफरन्स वाटतो?
2: मला असं वाटतं तिची कला खूप नॅचरल आहे, म्हणजे ऑर्गॅनिकपणे ती सगळं करते. त्याच्यावर फार विचार करून तिने आता आज मी हे करीन आणि असं नाही आहे. तिला त्यावेळेला जे म्हणजे शी इज इनहेरेंटली व्हेरी एक्सप्रेसिव्ह आणि व्हेरी स्पॉन्टेनियस, सो त्या वेळात जे तिला वाटलेली जी एखादी गोष्ट असते आणि जी आपण एखाद्या पेपरवर जेव्हा उतरवतो ते तिचं चित्र म्हणतो, म्हणजे इन्स्टंट म्हणतो ना आपण एक्सप्रेशनचं रूपांतर कलेत होणं, तसंच गाण्याच्या बाबतीत आहे की शी इज नॅचरली सो एक्सप्रेसिव्ह. तिचा आवाज किंवा अभिनय असू दे, काही असू दे, ते अत्यंत उत्स्फूर्तता आहे त्याच्यामध्ये, आणि निर्मितीची तिच्यामध्ये ताकद आहे खूप, जशी आईकडे आमच्या आली आहे देणी, की निर्मिती करणं हे खूप वेगळ्या लेवलची कला आहे, की काहीतरी स्फुरणं सुचणं ह्याला एक वेगळं ब्लेसिंग लागतं जे तिच्याकडे आहे. सो त्याच्यावर फार काही शिकून आलंय का तर नाही, इट्स इन हर, आणि तिलाच त्या पॉसिबिलिटीज अजून काय काय असू शकतात, ती अजून काय काय करू शकते हे तिच्यातच दडलेलं आहे. सो तशी आहे तिची कला.
0: खूपच छान. एक गाणं
1: येस
0: म्हणतो

0: येस, आता चित्रकलेविषयी आपण गाण्याच्या पूर्वी बोलत होतो आणि कशी तू इन्स्टंटली चित्र काढतेस, म्हणजे तू शीघ्र चित्रकार आहेस असं तिचं म्हणणं होतं, जसं शीघ्र कवी असतात आई आहेच आहे. तर यात कधी कधी असं होतं की एखाद्या चित्रात तुम्ही मांडलेला मुद्दा तुम्हाला समजावून सांगावा लागतो, पण चित्र चांगलं असतं, लोकांना आवडतं, पण पण आपापल्या पर्स्पेक्टिव्हनं ते सगळे बघत असतात, पण चित्रकाराला किंवा त्या मागच्या कलाकाराला वेगळं काहीतरी म्हणायचं असतं. असा एखादा अनुभव तुला आला का की मला हे चित्र असं म्हणायचं होतं पण हे लोकांपर्यंत तसं पोहोचत आहे?
1: ओके, सो माझं आत्ता एक प्रदर्शन झालं जस्ट द बॉक्सला, तर त्याच्यामध्ये मी ॲबस्ट्रॅक्ट काढलेलं आणि ते ॲक्च्युली मला कालचक्र असं मी त्याला नाव दिलेलं आणि पण ते लोकांना जेव्हा काय म्हणतात परसिव्ह करायचं होतं तेव्हा काही लोकांनी सांगितलं की आम्हाला त्याच्यात पेटी दिसतीये, तबला दिसतोय,
0: अच्छा,
1: असं. सो काइंड ऑफ माझ्या पर्सनॅलिटीमधनं त्यांना जे वाटतंय ते त्यांनी सांगितलं. सो दॅट वॉज काइंड ऑफ सरप्राइझिंग टू मी, कारण त्यांनी माझी पर्सनॅलिटी तशी तेवढ्या जास्त लेवलला ओळखून मग त्यातनं माझा पर्स्पेक्टिव शोधण्याचा प्रयत्न केला हे जास्त मला भावलं. सो मला काइंड ऑफ असं वाटलं वा असं पण असू शकतं.
0: आपण म्हणालो तोच मुद्दा की ते तिथनं आलं तिच्यापर्यंत पोहोचलंय, ते लोकांना ते कालचक्रात बसवलं लोकांनी आणि तिचं संगीत बघितलं, तिचं चित्रकला बघितली. तुझा एखादा असा अनुभव आहे का? गाण्यातूनही खरं तर असं फार होत नाही, शब्दांमधून कधी कधी होऊ शकतं, पण गाण्याच्या चालीमधूनही कधी कधी शब्दांचे अर्थ बदलतात. तुम्ही एका चालीत एखादं गाणं जर गायलं तेच शब्द असतील आणि दुसऱ्या याच्यात गायलं तर कधी कधी पोचण्यामध्ये, गाण्याच्या पोचण्यामध्ये काहीतरी फरक पडतो, असा तुझा एखादा अनुभव आहे का? किंवा आणखी कसं आहे की हे गाणं मला वाटलं होतं असं आहे पण खरा त्याचा अर्थ तर असा आहे.
2: तरुण आहे रात्र अजूनही हे आता गाणं मी गायलं युट्यूब चॅनलवर राहुल दादाच्या, आणि त्याच्यावर बऱ्याच लोकांनी लिहिलंय की तरुण आहे रात्र अजूनही, म्हणजे भटांनी लिहिलेलं हे काय म्हणू अगदी प्रेमगीत आहे, पण त्याच्या
0: आहे का नाही पुन्हा सुरू
2: आहे का नाही, हा तर त्याच्यावरच त्यांनी असं लिहिलेलं आहे की एक तो माणूस गेलेला आहे आणि ती बाई तिथे बसली आहे अशा धर्तीवर पण ते लिहिलेलं आहे की काय. पण ते जेव्हा आपण गातो तेव्हा त्याची, म्हणजे जेव्हा आपण त्या परसेप्शननी ते गाणं ऐकतो तेव्हा ते वेगळंच हिट करतं तुम्हाला. सो इट आय थिंक परसेप्शन मॅटर्स. तुम्ही चाल तीच असेल पण तुम्ही त्याला एखादं कारुण्याच्या त्या परसेप्शननी त्या चालीकडे बघितलं तर ती वेगळीच लागते.
0: एक्झॅक्टली तेच मला म्हणायचं होतं आणि तू खूप छान हे उदाहरण दिलं, म्हणजे वर्षानुवर्ष
2: आपण प्रेमगीत म्हणून त्याच्याकडे बघत आलो
0: आणि
2: अशा परसेप्शननी आपण ते ऐकतो तेव्हा

0: डोळ्यातनं पाणी
1: अगदी,
0: थांबणार नाही
1: म्हणजे
0: असं.
1: तू त्या कुशीवर का होऊन झोपलास
0: तेच
1: यात
0: शब्द वेगळेच आपल्याला
1: कसले
0: कुठल्या कुठ.
1: भिडतात
0: आय
1: ते.
0: नो आय नो. सो
1: वा,
0: ही
1: खूप खूप छान उदाहरण दिलंस. मला वाटतं उदाहरण दिलंच असं तेच गाणं आता आपण ऐकूया.
0: नक्की. यस यस.

0: प्रांजली, काही गोष्टी ह्या वारशाने तुझ्याकडे आल्या, म्हण बाळकडू ज्याला आपण म्हणाल तसे आल्यात,
1: राईट.
0: पण तुझ्या अनेक गोष्टी आजच्या आहेत, आजच्या काळातल्या आहेत, आजचा त्याला संदर्भ आहे. जसं काही शॉर्ट्स तू सोशल मीडियावर टाकतेस, मग वेस्टर्न तू गातेस, तेही मला वाटतं मागच्या पिढीत तुझ्या नव्हतं.
1: हो,
0: तर ह्या सगळ्याच्या मागची काय प्रेरणा आहे, म्हणजे एक पाऊल पुढे टाकण्याची का आणखी काही?
1: मॉडेलिंग पण मला खूप जास्त आवडतं. आणि मला असं वाटतं की ज्या गोष्टी माझ्यामध्ये आल्या आहेत त्या गोष्टी म्हणजे आहेच आहेत, ते एक फाउंडेशन आहेच, पण त्याच्यावरती अजून मला एक अजून एक बिल्डिंग उभारायची आहे माझी स्वतःची जी असणार आहे, आणि ती उभी करून मला माझं एक वेगळं ॲज अ पर्सन म्हणून उभं राहायचं आहे. तर ते माझा एक तो एक प्रवास चालू झाला असं मला वाटतं. कारण आणि हा प्रवास सगळ्यांचाच असतो, म्हणजे फक्त माझ्याच बाबतीत असं नाही आहे, त्यामुळे ते तर सगळ्यांविषयीच मी म्हणू शकते. तसं माझी आवड ती आहे, माझं इन्क्लिनेशन ते होत चाललं आहे, आणि ज्या गोष्टी मला आवडतात, ज्याच्या बाबतीत मी पॅशनेट आहे, किंवा ज्या गोष्टी मला कोणाकडून तरी स्फुरतात, त्या मला कायम कराव्याशा वाटतात, आणि त्या नाही करायच्या असं मी कधीच नाही करत.
0: ओके. आता स्फूर्तात हा शब्द वापरला तो, आणि आपण या सगळ्या गोष्टी वारशाला नाही मिळाल्या असंही बोललो. ही स्फूर्ती आता कुठून आली आहे, कोण तुझं?
1: ही स्फूर्ती कुठून आली आहे तर माझ्या आई बाबांना ताईला खूप माहिती आहे.
0: आम्हाला नाही माहिती.
1: माझी सगळ्यात जास्त आवडती टेलर स्विफ्ट आणि सेलेना गोमेज मला खूप आवडतात, आणि बरेचसे माझे काही असे काय म्हणतात वेस्टर्न गुरुज आहेत जे मला ज्यांच्याकडनं मला प्रेरणा मिळते. कारण ते असतं ना एक स्पिरिच्युअल म्युझिकल कनेक्शन, की ज्यांच्यापासून आपल्याला गाणी स्फुरत असतात, की त्यानुसार आपण एक ॲज अ मॉडेल म्हणून काइंड ऑफ स्वतःला ठेवतो, आणि ते मला आवडतं करायला. कारण मला म्हणजे मी त्यांना एक गुरु मानलं आहे, आणि मला काहीतरी प्रेरणा कशी पाहिजे, तर कोणीतरी एक समोर नसलेला गुरु जरी असेल तरी तो गुरु असतो
0: नक्कीच.
1: त्यामुळे आहे तसंच आहे, स्फूर्ती आहे माझी त्यांच्या, म्हणजे स्फुरलं आहे मला त्यांच्याकडनं.
0: खरंच खूप छान या सगळ्या गोष्टी आहेत, आणि प्रियंका म्हणाले त्याप्रमाणे त्या त्या पाश्चिमात्य गाण्याचं आपलं आपलं एक वैशिष्ट्य, त्याचं एक आपलं आपलं सादरीकरण, तो एक जॉनर. आणि खरंच खूपदा हे आपल्याला एका वेगळ्या जगात घेऊन जातात ही गाणी. खरं तर गायिका आपल्या सोबत आहेत प्रांजली, तिच्याकडून उदाहरणासह एखादं गाणं नक्कीच ऐकायचं आहे, पण आजच्या भागाची वेळ थोडीशी कमी शिल्लक आहे, म्हणून जाता जाता मी तुला सेलेना गोमेजचंच एक अगदी लेटेस्ट गाणं, छोटंसं गाणं आहे, ते ऐकवतो.
1: वाव,
0: त्याचे बोलही फार गोड आहेत, की वेट टिल आय टर्न माय लव्ह ऑन, आय एम नो चीप थ्रिल, आय एम अ रोलर कोस्टर राईड, बेबी जम्प ऑन, कम ऑन, कम ऑन.

0: Silence.
1: Silenzio.
2: तर जो प्रियंका प्रांजली जसं सेलेनाचं गाणं वेट करायला सांगतंय,
3: हो
2: तसं आपल्याला पुढच्या गप्पांसाठी आणि तुमच्या पुढच्या आवडीच्या गाण्यांसाठी वेट करावं लागणार आहे.
3: ओके,
2: हा दुसरा भाग इथे संपतोय, पुन्हा भेटूया पुढच्या भागात.
3: हो
2: तर श्रोते हो, आपण ऐकत होता सुप्रसिद्ध गायिका भगिनी प्रियंका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि त्यांच्या आवडीच्या गाण्यांचा दुसरा भाग. पुढच्या भागांसाठी ऐकत रहा.

0: त्या दोघांनी त्या दोघांच्या उलगडलेल्या नात्यांची मालिका आम्ही सादर करते संजय भुजबळ.
1: श्रोतेहो, आता वनिता मंडळ हा कार्यक्रम आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.
2: दुपारचे 12 वाजता प्रसारित करीत आहोत कार्यक्रम वनिता मंडळ.

श्रोते हो मैत्रिणींनो नमस्कार. आजच्या वनिता मंडळाच्या कार्यक्रमात मी चेतना झांजे आपल्या सगळ्यांचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो कार्यक्रमाच्या सुरुवातीला ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात. लेखन केलं आहे स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले आहेत दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. ऐकूया कौटुंबिक श्रुतिका आपुलकिया घरात.

0: सहाव्यांदा सुखदा सहाव्यांदा ऐकलंस हे गाणं. अगं ते गाणं सुद्धा आता वाजून वाजून दमलं असेल, थांबलं एकदाच.
1: मोबाईल थांबला म्हणजे मोबाईलवरच हे गाणं थांबलं, पण मनात घोळणारं संगीत काही थांबायला तयार नाही.
0: मी अगदी हेच म्हणणार होतो, म्हणजे प्रत्यक्ष वाजणारं गाणं जरी थांबलं ना तरी त्याचं मनामध्ये असणारं गुंजन ते नाही थांबत.
1: बापरे गुंजन वगैरे म्हणजे पण आता खरंच हे गाणं ऐकताना शब्दमोह की संगीत काय कळत नाही, का स्वर्गीय आवाज म्हणून का सगळं एकत्र येतं आणि त्यातून निर्माण झालेला निर्मळ भाव असं काही असेल.
0: येस, अगदी हीच गत होते कुमारजींना ऐकताना. कुमारजींची निर्गुणी भजनं, आहा हा.
1: उड जाएगा हंस अकेला किंवा काय ते सुनता है गुरु ज्ञानी.
0: आणि ते हिरना समज बुझ बन चरना किंवा अवधूता कुदरत की गत न्यारी, खरच किती खोलवर अर्थ आहे या शब्दांमध्ये, नाही का या भजनांमध्ये सुखदा.
1: खरच आहे, आणि आपण हे सगळं ऐकतो खरंच छान वाटत रे. परवा की नाही आम्ही भीषितला मैत्रिणी जमलो होतो आणि कबीर जयंतीचा संदर्भ होता.
0: अगं पण भीषीमध्ये कबीर कुठे आहे, म्हणजे खाणं पिणं सेल शॉपिंग एकूण मज्जा असते आणि तिथे हे कबीर कुठे आले.
1: तुला माहितीये ना की आम्ही काही फक्त गप्पा टप्पा करायला जमत नाही, तर एखादा विषय आम्ही घेतो आणि त्याच्यावर गंभीरपणे बोलतो सुद्धा.
0: अच्छा अच्छा अच्छा, पण मजा असते ना जोडीला, हे खरंय की नाही.
1: हो अर्थातच रे ती असतेच. पण ऐक ना, तिथे आमच्या रजनीने कबीरांची कुमारजींनी गायलेली भजनं गायली.
0: बर, म्हणजे अजून डोक्यात कुमारजी आणि कबीर घोळतायत तुझ्या तर.
1: हो रे, 15व्या शतकामधले कबीर असं म्हणतात की देशभरातल्या किंवा जगभरातल्या 50 पेक्षा जास्त भाषांमध्ये त्यांच्या रचना अनुवादित झाल्यात.
0: अगं सहज शक्य आहे, कारण जगण्याचा अर्थ शोधण्यामध्ये सामान्य माणसाचा जन्म निघून जातो आणि कबीरांनी अगदी थोडक्यात ते सगळं किती छान सांगितलेलं आहे.
1: जन्म मरण नाते संबंध वाणी वर्तन विचार
0: देव गुरु परमार्थ किंवा स्वचा शोध प्रेमाच्या व्याख्या, बापरे काय काय लिहून ठेवले कबीरांनी. खर तर या रचनांना कालातीत आहेत,
1: शाश्वत आहेत. शब्दात किती ताकद असते नाही का रोहित. शब्द क्षणार्धात आपल्याला शांत करू शकतात आणि क्षणात मूक करून जातात.
0: दुःखातून हे शब्दच आपल्याला बाहेर काढू शकतात आणि हेच शब्द काटे म्हणून ऋतूही शकतात.
1: शब्द प्रश्न टाकतात आणि शब्द उत्तर सुद्धा देऊन जातात.
0: आणि म्हणूनच शब्द नेहमी जपून वापरावा असं म्हणतात.
1: चल हवं तर थोडा वेळ आपण तुझ्या आवडीची उडती गाणी लावूया, चालेल का? हिंदी मराठी का तुझ्या प्लेलिस्ट मधली इंग्लिश गाणी.
0: हे बघ सुखदा, काहीही लावू नकोस, आपण दोघ जण शांत बसूया आणि ही शांतता ऐकूया.
1: वा, शांतता ऐकूया.
0: शांतता ऐकूया हे तुझंच वाक्य आहे सुखदा, आठवलं का तुला? अगं आपण ओरिसाला गेलो होतो आणि सगळा परिसर असा शांत शांत होता.
1: हो, वाहनांचा आवाज नाही, माणसांची वर्दळ नव्हती, निसर्ग आणि फक्त निसर्ग.
0: आणि कॅम्प मधली सगळी माणसं गाढ झोपलेली होती, तू मात्र भल्या पहाटे उठून समोरच्या तळ्याकाठी जाऊन एकटीच त्या गवतावर बसली होतीस.
1: कितीतरी वेळ आभाळाकडे बघत.
0: काय तर म्हणे, पहाटेच्या शांततेचा आवाज ऐकतीये मी.
1: खरंच रे, तू आता आठवण करून दिलीस तो सगळा माहोल की नाही मनात अगदी उजळून निघतो. पहाटेची शिरशिरी, मंद लाटांची ये जा, दूर कुठेतरी केशरी रेषा फटफटणारी, आहा.
0: आणि सगळ्यात कहर सुंदर म्हणजे पलीकडच्या काठावर असलेल्या मंदिरातून येणारे त्या झुंजूमुंजू वातावरणात सहज मिसळून जाणारे आरतीचे आणि घंटेचे मंद मधुर स्वर,
1: पाण्यात दूर दूरवर डुलणाऱ्या होड्या आणि त्यात ते टिमटिमणारे अंधुकचे दिवे.
0: संमोहित करणारे क्षण, आपलीच

0: आपल्याला नव्याने ओळख करून देणारे क्षण.
1: कुठून कुठे जातो ना आपण आठवणींचे दोर पकडून. गंमत वाटते सगळी. कबीर काय, गाणं काय, शब्द काय आणि तळ्याची आठवण काय.
0: अगं गाण्यावरून आठवलं,
1: काय
0: काल शैला मावशीचा फोन आला होता. अगं नंदुताईची जान्हवी गाण्याची तिसरी परीक्षा फर्स्ट क्लास मध्ये पास झाली म्हणे.
1: अरे वा वा, खरंच मस्त रे. गोड गळाय जान्हवीचा. ए ती आपल्या घरी आली होती तेव्हाची गंमत आठवते का?
0: गंमत कसली गंमत ग?
1: ती नंदुताईला अगदी मनापासून काहीतरी पटवून देत होती आणि ताई आपली शंका काढत होती.
0: मग वैतागली असेल जानू.
1: वैतागली नाही पण पटकन म्हणाली, अग आई तंबोऱ्याची शपथ.
0: हो
1: मला इतकं आवडलं ना तिचं हे वाक्य, तंबोऱ्याची शपथ.
0: आपण शपथ कोणाची घेतो? तर आपल्याला परमप्रिय असलेल्या व्यक्तीची किंवा गोष्टीची.
1: म्हणजे लहानपणी नाही का आई शपथ असं सारखं म्हटलं जायचं आणि हिने मात्र थेट तंबोऱ्याची शपथ घेतली. बघ ना म्हणजे तिची गाण्यातली किंवा संगीताबद्दलची ओढ आणि आदर मनापासूनच असतं.
0: आणि त्या तंबोऱ्याला तिनं आपल्या मनातलं अगदी सर्वोच्च स्थान देऊन टाकलं. बरं तेही कोणाच्या सांगण्या शिकवण्यावरून नाही, अगदी उत्स्फूर्तपणे, नाही का?
1: तर ते म्हणतात ना स्पॉन्टेनियसपणे, म्हणजे खोल मनातून आलं आणि बोलली ती.
0: खरंच सुखदा ही निरागस्तता, हा निर्मळपणा, साधेपणा फार दुर्मिळ झालाय नाही का आजकाल? म्हणजे क्वचितच असं कुठेतरी आपल्याला दिसतं.
1: हो आणि तसं तर असेल ना तर आपली कला ही खरंच स्वच्छ सुंदर होऊन समोर येईल.
0: पण काय होतं की वाढत्या वयाबरोबर म्हणजे अनेकांच्या धारणा किंवा तत्व बदलत जातात आणि वागण्या बोलण्यातली कोवळी हरून जाते.
1: नॅचरल आहे ते, म्हणजे नैसर्गिक आहे. म्हणजे मत आणि विचार नक्कीच बदलू शकतात पण जे काही असेल त्यात स्पष्टता आणि निर्लेप भाव असायला हवा.
0: हो हो ऐकायला छान वाटतंय पण प्रत्यक्षात आणणं जरा अवघड आहे, नाही का?
1: अजिबात नाही. सांगणारा आणि ऐकणारा दोघेही जर का सुज्ञ असतील ना तर जुनं टाकून नवीन स्वीकारणं आनंदाचं होऊ शकतं.
0: अच्छा, सांगणारा आणि ऐकणारा दोघेही सुज्ञ असावेत.
1: हा
0: म्हणजे ऐकणारा तर आहे. म्हणजे उदाहरणाने जरा स्पष्ट कर बरं.
1: बरं फार लांब नको जायला. रेखाचंच उदाहरण देते तुला.
0: काय?
1: तुला आठवत आहे ना 5 वर्षांपूर्वी तिचं लग्न झालं?
0: अगं हो, तिच्या लग्नामध्ये तुझा उत्साह केवढा होता आणि ती सुद्धा ताई ताई ताई करत सगळ्या गोष्टी तुला विचारून करत होती.
1: हा ते झालं पण मी काहीतरी वेगळं सांगते. लग्नानंतर पहिली 2 वर्ष वटसावित्रीला तिची सुट्टी असायची आणि उपास सुद्धा.
0: अच्छा, नटून तटून पूजेची ताट घेतलेल्या स्त्रियांच्या ताफ्यात ती सुद्धा होती तर. आणि त्या सगळ्यांच्या ताटामध्ये वडाच्या फांद्या होत्या, नाही का? बर मग
1: दुसऱ्या वर्षीच मी तिला समजावून सांगितलं. म्हणजे तिला कळेल अशा भाषेत म्हटलं, अगं झाडाच्या फांद्या तोडणं बरोबर नाही.
0: आणि मग तुझा तो आवडता क्लास घेतला असशीलच तू. नवरा बायकोचं नातं झाडाला दोरे बांधून नव्हे तर संसारात एकमेकांना समजून घेतल्याने घट्ट होतं वगैरे वगैरे वगैरे.
1: क्लास वगैरे नाही रे घेतला पण एकूणच निसर्ग रक्षण किंवा पर्यावरणाला हानी न पोहोचवता सणवार कसे साजरे करता येतील हे तिला सांगितलं.
0: अच्छा अगं, पण तिला हे पचवणं जरा जडच गेलं असेल.
1: मी तिला असं म्हटलं की तुझी श्रद्धा असेलच तर घरच्या घरी देवाला हळदी कुंकू वाहून तुझ्या मनात काय ते सांग. झालं
0: सुखदा, पण तू एकटीने हे पाळणं किंवा केवळ एका बाईला शहाणं करण्याचा प्रयत्न करणं म्हणजे कसं माहितीये का, समुद्रातल्या वाळूचा एक एवढासा कण जपावा तसं झालंय.
1: अगदी अगदी कणभर असेल पण मी मनापासून सांगितलं आणि तिने ऐकलं. त्यानंतरच्या वर्षी तिने सुट्टी घेतली नाही आणि वडाच्या फांद्या सुद्धा तोडल्या नाही.
0: हो
1: हा, कालच्या वटपौर्णिमेला सुद्धा म्हणाली, ताई घरच्या देवाला नमस्कार करून आले.
0: वा वा वा, सुखदा क्या बात है, ब्रावो. म्हणजे तू जिंकलीस म्हणायचं तर.
1: जिंकले बिंकले काही नाही रे, म्हणजे वडाची पूजा करायला माझा विरोध नाहीये. वड हे खरोखर औषधी झाड सुद्धा आहे, खूप उपयोग आहेत पण वडाच्या फांद्या मात्र तोडू नका. इतकंच.
0: मला कौतुक वाटत सुखदा तुझं.
1: कसलं काय,
0: म्हणजे कसं आहे की तू परंपरा पण जपतेस आणि नव्याचा पण अंगीकार करतेस. आता तू जे काही बोललीस ना ते म्हणजे कसं, कर्मण्ये वा अधिकार असते मा फले सुखदा.
1: एकदम, म्हणजे तू काही हरभऱ्याच्या झाडावर चढू नको. मी इतकी मोठी नाहीये आणि मला काही सिद्धही करायचं नाहीये. सोशल मीडियावर दाखवायचं तर अजिबात नाही.
0: हे मात्र 100% खरं. सुखदा तुला एक गंमत सांगतो. माझी आई सुद्धा, म्हणजे म्हटलं तर ती मागच्या पिढीतलीच, नाही का?
1: हा मी अगदी हेच सांगणार होते. ते पर्यावरण रक्षण वगैरे सगळं आताच्या काळात आपण जास्त बोलतो पण तुझी आई काय किंवा माझी आई काय हे कधीपासून पाळत आलेले आहेत.
0: म्हणजे उपास तपास करणं,

0: याला त्यांचा दोघींचाही पूर्ण विरोध आहे. खर तर काळाच्या पुढे चालणाऱ्या बायका आहेत या, नाही का?
1: उपवास करण्यामध्ये आमची माई आत्या सगळ्यात पुढे, त्याच्यानंतर मग तिला ऍसिडिटी, गरगर, चक्कर, अशक्तपणा, अति करू नये रे कुठच्याही गोष्टीचं.
0: हो ना, म्हणजे एक वेळ आपण म्हणतो ना उपवास करावा, पण ते उगाच उपाशी राहणं वगैरे योग्य नाही. आता त्यांना कोण समजावणार? इतरांना अशक्तपणा येईल समजावताना. मग काय, कारण अशी मंडळी ना त्यांचा हेका कधी सोडत नाहीत बघ.
1: हल्ली काय ते इंटरमिटेंट फास्टिंग त्याचा बोलबाला आहे. ठराविक वेळेत खाणं आणि ठराविक वेळेत उपवास.
0: हो, ते साधं प्रकरण नाही आहे सुखदा, त्याचे सुद्धा प्रकार आहेत. 16/8 म्हणजे 16 तास काहीही नाही, 8 तासात खाणे किंवा
1: आणि काय ते नाही का दुसरं 5/2 म्हणजे काय, 5 दिवस नॉर्मल जेवण, 2 दिवस अगदी कमी कॅलरी असलेलं अन्न.
0: मला काय वाटतं माहितीये का सुखदा, जेवणाखाण्यातले कुठलेही बदल स्वतःच्या मनाने किंवा लेटेस्ट फॅड फॉलो करूया म्हणत किंवा व्हॉट्सअप युनिव्हर्सिटीचे व्हिडिओ बघून करू नयेत.
1: अगदी बरोबर, आपल्या डॉक्टरांच्या, आपल्या वैद्यांच्या किंवा तज्ञांच्या सल्ल्यानेच ह्या गोष्टी करायला हव्यात.
0: आणि काय, आजकाल आहार, आरोग्य यासारख्या गोष्टी आल्या की सगळे आपले सुरूच होतात एकदम.
1: अगदी, प्रत्येकाच्या जिव्हाळ्याचा विषय, अर्थातच प्रॅक्टिकल आणि रोजच्या जगण्यात उपयुक्त असे हे विषय. ये ग, ये शर्वरी, काय ग आज बेल तुझ्या नेहमीच्या पद्धतीने म्हणजे ठण ठण ठण ठण घणघण घणघण अशी नाही वाजवलीस?
0: एवढी हळूच बेल वाजवणं म्हणजे सौम्य पद्धतीनं तेही शर्वरीनी, काय काय झालं काय? बरं नाही की काय माझ्या लाडक्या बहिणीला?
2: ए रोहित दादा, काही बोलू नकोस, एकदम ठणठणीत आहे मी.
0: हा मग ठीक आहे, नाहीतर म्हटलं
2: काही म्हणू बिडू नकोस, मला आधी बसू दे.
1: हो बस बस, वारा खा, पाणी पी.
0: सुखदा आता काय तू इथे इथे बसरे मोरा वगैरे म्हणण्यास काहीला? नाही म्हणजे वारा खा, पाणी पी असं छान लईत म्हणत होतीस, आता म्हणशील भुरकन उडून जा म्हणून.
1: रोहित काय रे, शर्वरी इथे बस पंख्याखाली. हा बरं वाटलं असेल ना तुला आता
2: मस्त.
1: का ग, आपल्या मुक्ताबाईंची शाळा सुरू झाली असेल?
2: झाली ना अगं, शाळेत जायचं म्हणून पहिल्या दिवशी एवढी खुश होती मला की नाही तिचा बालवर्गाचा दिवसच आठवला.
1: हो, पहाटेच उठून बसली आणि घरातल्या सगळ्यांना उठवून ठेवलं, उठा उठा चिमण्यांचा आवाज येतोय, सकाळ झाली, आज मी शाळेत जाणार.
0: खरंच शर्वरी, मुली किती पटकन मोठ्या होतात ग.
2: हो ना,
0: एवढीशी आपली मुक्ता आणि आता छान पुस्तकं वगैरे वाचते. हो, काय काय माहिती आपल्याला सुद्धा सांगत असते.
2: हो ना, आणि आता काय म्हणे, मोठ्या वर्गात गेलीये ना, आता अभ्यास सुद्धा वाढला, पण गाडी खुश आहे बरं का शाळेत.
1: वा वा,
2: आणि वर्ग शिक्षकाबाई तर एकदमच आवडून गेल्यात.
1: हे महत्वाचं आहे, अभ्यास तर होतच राहतो पण शाळा आणि शाळेचं वातावरण आवडणं हे महत्वाचं आहे.
0: खरंय, म्हणजे हे ना मेंदूच्या वाढीचे दिवस असतात आणि आयुष्यभराच्या आठवणी सुद्धा असतात, त्यामुळे सगळ्यांनाच ना चांगले शिक्षक आणि चांगल्या शाळा मिळायला पाहिजेत.
1: शाळा कुठचीच वाईट नसते रे, आणि शिवाय म्हणजे शासनाच्या पण वेगवेगळ्या योजना असतात, विद्यार्थ्यांना मोफत गणवेश, पाठ्यपुस्तकं, दुपारचा पोषण आहार, हे सगळं आहे. प्रत्येक विषयाची दुसरी बाजू सुद्धा आपण बघितली पाहिजे.
2: ज्यांची शिकायची इच्छा आहे पण परिस्थितीमुळे शिक्षण घेता येत नाही अशा मुलांसाठी आपण काहीतरी केलं पाहिजे असं वाटतं.
0: पण शर्वरी, अशा मुलांसाठी मदत मिळवून देणारे सुद्धा अनेक हात आहेत, अनेक संस्था आहेत, ट्रस्ट असतात.
1: आमच्याकडे म्हणजे माझ्या आईकडे तर पद्धतच आहे की घरातल्या प्रत्येकाच्या वाढदिवसाला एका मुलाच्या शिक्षणाच्या खर्चासाठीचे पैसे पाठवायचे.
0: हो खरंय, तू म्हणतेस मला माहिती आहे ही गोष्ट, पण जाहिरात करायच्या या गोष्टी नसतात ना.
2: आता विषय निघालाय म्हणून सांगते, आमच्या मावशींच्या मुलीला यंदा 10वीला 90% मिळाले.
1: अरे वा,
2: पण पुढे कसं काय, अशा थोड्याशा त्या काळजीत दिसल्या.
1: खरंय ग, हल्ली शिक्षण सुद्धा किती महाग झालंय.
2: तेव्हा मोहित त्यांना म्हणाला की तिच्या आवडीच्या शाखेत तिला ऍडमिशन घेऊ द्या, फीच्या पैशांची काळजी करू नका.
0: वा खरंच, अशा गोष्टी ना कुठल्याही पुस्तकात शिकवल्या जात नाहीत, या गोष्टी बघून ऐकून आणि समजून घेऊन करायच्या असतात, नाही का?
2: अगदी बरोबर बोललास दादा, परवा मुक्ता बरोबर बोलताना सुद्धा हाच विचार मनात आला.
1: अगं मुक्ता, ती किती लहान आहे ग या सगळ्याबद्दल विचार करायला.
2: नाही नाही, विषय वेगळा होता, सध्या पाऊस आणि पाणी यावर जिथे तिथे चर्चा सुरू असतात ना.
0: हो ना, पाऊस यंदा डोळ्यातून पाणी काढतो की काय अशी परिस्थिती होती.
1: आपल्याकडे तर 2 आठवड्यांपूर्वी जाहीर झालंय, आठवड्यातून 2 दिवस पाणी येणार नाही.
2: तरी आपण नशीबवान आहोत, मुंबईत काही टक्केच पाणी कपात जाहीर झालीय.
0: पण तुला माहिती ना शर्वरी, पिण्याच्या

0: पाण्याचा वापर बांधकामासाठी, स्विमिंग पुलासाठी किंवा गाड्या धुण्यासाठी वगैरे केलेला आढळला तर कठोर कारवाईचा इशारा देण्यात आलेला आहे.
1: हो ना, आमच्या सोसायटीने सुद्धा तशीच नोटीस काढली आहे.
0: हे बघ, माझं काय म्हणणं आहे, फक्त चर्चा करून किंवा दोषारोप एकमेकांवर करून काहीही साध्य होणार नाही. खरं तर देशामध्ये पाणी भरपूर आहे, फक्त ते योग्य पद्धतीनं साठवण्याची मानसिकता आपल्याकडे नाहीये ग.
2: माणसाची वृत्ती कशी असते ना, पाणी मिळत आहे तोवर त्याचा वारे माप वापर करायचा, चक्क उधळ पट्टी करायची.
1: हो ना, मग कुठे फटका बसला की लोकांचे डोळे उघडतात.
0: आणि दुष्काळाचं नुसतं सावट जरी जाणवलं ना तर इतरांवर ठपका ठेवायला सुरुवात होते. खर तर पाणी काय किंवा कुठलीही नैसर्गिक संपत्ती काय,
2: ती जपली जायला हवी किंवा या सगळ्या गोष्टींचा विचारपूर्वक आणि काटकसरीने वापर करायला हवा.
1: तू मागे सांगत होतीस तसं पाण्याचा कितीतरी ठिकाणी रियूज सुद्धा करता येईल. म्हणजे भाज्या वगैरे धुतलेलं पाणी झाडांना घालता येईल, कपडे धुतलेलं पाणी वॉशरूम मध्ये ओतायला वापरता येईल.
0: नळाची धार धोधो सोडून न ठेवता बारीक धारेत सुद्धा भांडी कपडे करता येतील, असे बरेच उपाय आहेत.
1: खरं तर साफसफाईच्या काही गोष्टी एक दिवसाआड करून पण चालतात, त्या हट्टाने रोजच करायच्या हा हेका मात्र सोडायला हवा.
2: याशिवाय फक्त मी एकट्याने करून काय साध्य होणार असा विचार न करता थेंबे थेंबे तळे साचे हा विचार सगळ्यांनी केला तर खूप पाणी वाचवता येईल.
1: आपण वाचवलेलं 4 बादल्या पाणी कोणासाठी दिवसभराच्या वापराचं पाणी सुद्धा होऊ शकतं ना ग.
2: नक्कीच होऊ शकतं. इथे बसून आपल्याला बाहेरची परिस्थिती कळत नाही. बायका एक एक दोन दोन हंडे पाण्यासाठी मैलोन मैल चालत जातात.
0: खरे, आपल्याला पाणी टंचाईचे फक्त थेट परिणाम दिसतात. पण आता कारखान्यांना सुद्धा कमी पाणी जर मिळालं तर शेती उद्योग या आपल्या मुख्य व्यवसायांना जबर फटका बसतो नाही का.
2: फक्त हे होणार ते होणार असं म्हणत कुढत बसण्यापेक्षा याच्यावरचा मार्ग उपाय याचा गंभीरपणे विचार करायला हवा.
1: ए सुखदा, परवा की नाही आमच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये पावसाला साकडं घाला म्हणून काही लोकांनी आर्थिक श्लोक काहीतरी पाठवला होता.
0: काय, या गोष्टी मानसिक बळ देण्यासाठी बऱ्या असतात पण समोर उभ्या असलेल्या संकटाचा हा उपाय नाही.
2: होय, आणि रोहित मगाशी ते म्हणाला ना की आपण भाग्यवान आहोत की आपल्याकडे पाण्याचा तुटवडा नाहीये, फक्त पावसाचं पाणी साठवायचं कसं याच्यावरती मोठ्या प्रमाणावर विचार आणि कृती करण्याची गरज आहे.
1: हल्ली शाळांमध्ये हे सगळं शिकवतात बरं का. मुक्ता सुद्धा सांगत होती रेन वॉटर हार्वेस्टिंग, कॅचमेंट एरिया, ठिबक सिंचन, म्हणजे बरंच काय काय ती सांगत होती.
0: हे खरंच छान आहे शर्वरी. अगं, पुढच्या पिढ्यांना हे कळणं जास्त गरजेचं आहे कारण पर्यावरणाचा जो ऱ्हास होतोय ना तो बघता निसर्गाशी संबंधित असलेले प्रश्न या नंतरच्या काळात अधिकाधिक समोर येणार आहेत.
2: तरीही मला असं वाटतं की इतकं निराशाजनक चित्र उभं नको करायला. पावसाने थोडा दिलासा दिलाय आता आणि आपल्यासारखे निसर्गाचा विचार करणारे सुद्धा अनेक जण आहेत. शिवाय नदीजोड प्रकल्प, पूर, दुष्काळ निवारण याविषयी सरकारही काम करतच असत.
0: माणसाने आशावादी असायलाच हवं सुखदा. सर्वसामान्य नागरिक म्हणून आपल्याला एवढी काळजी वाटतेय तर आपले पालक असलेल्या सरकारला काही पट जास्त काळजी वाटत असणारच ना.
1: येस, माणसाने आशावादी असायला हवं पण त्याला प्रयत्नांची पण जोड हवी.
2: करेक्ट, आणि याची सुरुवात स्वतःपासून करायला हवी. एकूणच विचार आणि व्यवहारात तारतम्य आलं की गोष्टी सोप्या आणि आनंदाच्या होऊ शकतात. क्या बोलते, मुळात आनंदी राहूया काय.
0: अरे सुखदा शर्वरी, अगं खिडकीतून बाहेर बघा
2: काय
0: चक्क आभाळ भरून आलंय. आहा हा, वारं पण काय छान सुटलंय. आता कधीही बरसू लागेल.
1: अरे वा, आपलं आशावादी बोलणं निसर्गानं ऐकलं की काय. वा वा वा, ये रे पावसा.

श्रोते हो, कौटुंबिक श्रुतिका आपुलकी या घरात आत्ताच आपण ऐकली. लेखन केलं होतं स्मिता जोगळेकर यांनी आणि यात सहभागी झाले होते दिनेश अडावतकर, मधुलिका नेरुरकर आणि नेहा खरे. श्रोते हो, यानंतर आरोग्य दर्पण लाईव्ह डायल इन कार्यक्रम असणार आहे. आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आहार याविषयी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. तेव्हा श्रोते हो, तुमचे काही प्रश्न शंका असतील तर नक्की विचारा. त्यासाठी दूरध्वनी क्रमांक आहेत 02

लिहून देऊन 45 15 41 29 आणि 45 15 41 30 तेव्हा श्रोते हो नक्की सहभागी व्हा. आणि आता ऐकूया हे छानसं गाणं.

श्रोतेहो, आपल्या संस्कृतीत अन्न हे पूर्णब्रह्म असं म्हटलं जातं. कारण अन्न हे केवळ पोट भरण्याचं साधन नसून ते आपल्या शरीराचं पोषण, मनाची प्रसन्नता आणि उत्तम आरोग्याचा पाय आहे. पण आजच्या आपल्या धावपळीच्या जीवनात फास्ट फूड, प्रक्रिया केलेले पदार्थ, अनियमित जेवणाच्या वेळा, अपुरी झोप आणि वाढता ताण यामुळे आज अनेक आजार वाढताना दिसत आहेत. पण या सगळ्याचं कारण म्हणजे आहाराच्या चुकीच्या सवयी. पण या अशा परिस्थितीत आयुर्वेद आपल्याला केवळ काय खावं एवढंच सांगत नाही, तर केव्हा खावं, किती

0: खावं, कसं खावं आणि प्रत्येक व्यक्तीच्या प्रकृतीनुसार कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी आयुर्वेदातून माहिती मिळत असते. तर श्रोते हो, आज आपण आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून कोणता आहार घेतला पाहिजे याविषयी जाणून घेणार आहोत आणि या संदर्भात आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत आयुर्वेद तज्ज्ञ डॉक्टर सिद्धेश तावडे. डॉक्टर सिद्धेश तावडे गेली 15 वर्षे आयुर्वेदिक चिकित्सक म्हणून मुंबईमध्ये कार्यरत आहेत. आकाशवाणी मुंबईमध्ये नैमित्तिक उद्घोषक म्हणून त्यांची निवड झाली आहे. आयुर्वेदिक कॉलेजमध्ये अध्यापनाचा त्यांना अनुभव आहे. त्यांनी आरोग्यविषयक नियतकालिकांमध्ये आयुर्वेदाच्या विविध विषयांवरती लिखाण केलं आहे. नमस्कार डॉक्टर, आरोग्य दर्पण कार्यक्रमात तुमचं मनापासून स्वागत.
1: नमस्कार
0: डॉक्टर. आयुर्वेदानुसार योग्य आहार म्हणजे नेमकं काय त्याविषयी सांगा.
1: आयुर्वेद हे आयुष्याचं शास्त्र आहे. आपल्या पूर्वाचार्यांनी ऋषीमुनींनी खूप अभ्यास करून हे शास्त्र बनवलंय. खरं तर या ऋषीमुनींना शास्त्रज्ञच म्हटलं पाहिजे, कारण त्यांनी आपल्या शरीरातल्या रचनेचा, आतल्या अवयवांचा आणि बाहेरील वातावरणाचा, बाहेरील परिस्थितीचा या शरीरावर कसा परिणाम होतो याचा अगदी सखोल बारकाईने अभ्यास केलाय. रोगस्तु दोष वैषम्य दोष साम्य अरोगता असा एक श्लोक आहे. याचा अर्थ वात पित्त कफ हे जे 3 दोष आहेत यांची साम्यावस्था ज्याने राहते तो आहार योग्य, आणि जेव्हा या 3ची साम्यावस्था बिघडते, ज्या आहाराने हे साम्यावस्था बिघडते तो आहार अयोग्य, एवढी एक डोबळ व्याख्या आपल्याला करता येईल.
0: डॉक्टर, योग्य आहाराविषयी तुम्ही सांगितलं, पण सात्विक, राजसी आणि तामसी हे आहार म्हणजे नेमके काय?
1: हो, एक महत्वाचा प्रश्न आहे हा. आयुर्वेदाने मानसिक आणि शारीरिक या दोन्ही व्याधींना महत्व दिलंय, म्हणजे अन्नाने मनाचेही पोषण होतं हा एक खूप महत्वाचा विचार आयुर्वेदाने मांडलेला आहे. त्यामुळे आपल्याला असं म्हणता येईल की जो आहार शरीरासोबतच मनाला पण आनंद देतो, म्हणजे तो कशा प्रकारचा, जो सात्विक आहार म्हणजे जो स्निग्ध आहे, उष्ण आहे, त्याने कुठल्याही प्रकारचे दोष चाळवले जात नाहीत, मनाला शांत वाटतं, तो आहार हा सात्विक आहार. राजसिक आहार कोणाला म्हणता येईल? तो जो अति तीक्ष्ण आहे किंवा तिखट आहे, जळजळीत आहे, झणझणीत आहे, ज्याने आपल्याला वेदनाच होतील, त्रासच होईल, म्हणजे तो मुखाला चांगला वाटतो, चटपटीत वाटतो, पण नंतर तो आपल्याला त्रास देतो, तो आहार राजसिक गटात येईल. आणि तामसिक म्हणजे अर्ध कच्चा, अर्ध शिळा किंवा ज्याला गंध व्यवस्थित नाहीये. आता आपण एक उदाहरण द्यायचंच तर बरेच वेळा हल्लीचा चायनीज आहार हा अर्ध कच्चा असतो, त्यातला तांदूळ म्हणा किंवा त्यातल्या नूडल्स म्हणा हा त्या प्रकारात मोडणारा असू शकतो. तर ढोबळ मनाने सात्विक, राजसिक, तामसिक आहाराचं विभाजन असं करता येऊ शकतं. ह्यात एक अजून एक आणखी एक गोष्ट सांगायची म्हणजे बरेच वेळा असाही गैरसमज असतो की श्वेत पांढऱ्या रंगाचा आहार म्हणजे सात्विक आहार, तर असं अगदी नाहीये. जो आहार आपल्या मनाला, आपल्या शरीराला शांत करतो तो आहार सात्विक गटात मोडता येईल.
0: डॉक्टर, आता ऋतू बदल होतोय, तर या ऋतू बदलानुसार आपल्या आहारात बदल करणं गरजेचं आहे, तर ते कोणते बदल करणं अपेक्षित आहे?
1: हो, खूपच महत्वाचं. आता मी येतानाही पाऊस पडत होता, ऋतू बदल झालेला आहे, वर्षा ऋतूचं आगमन झालेलं आहे. आपल्या ग्रंथांमध्ये या 6 ऋतूंचं अगदी खूप सखोल वर्णन केलेलं आहे. वसंत, ग्रीष्म, वर्षा, शरद, हेमंत, शिशिर हे 6 ऋतू आणि त्यानुसार होणारी दिनचर्या, ऋतुचर्या हे अगदी त्यांनी बारकाईने सांगितलेलं आहे. एक श्लोक आहे, यावत देहे तावत लोके, म्हणजे आपण ज्याला ढोबळ जसं म्हणतो जे पिंडी ते ब्रह्मांडी, ज्या प्रकारे बाहेर फरक पडतोय, ज्या प्रकारे वातावरणात बदल होतोय, तसेच बदल आपण आपल्या शरीरामध्येही केले गेले पाहिजेत. म्हणजे थोडक्यात काय, तर शिशिर ऋतू आहे, बाहेर थंडी खूप आहे, तर ते रोक्ष शरीरातही जाणवायला लागतं. मग तुम्ही आहारामध्ये जसं आपण तिळगुळाचे लाडू खातो किंवा आपण स्निग्ध गोष्टी वाढवतो, दूध तूप वाढवतो, असे बदल आपण केले गेले पाहिजेत. आणि त्याचंच उदाहरण आता द्यायचं या वर्षा ऋतूमध्ये, तर वर्षा ऋतूमध्ये अग्नी मंद झालेला असतो, शरीरातली भूक मंदावलेली असते, बाहेर सर्वत्र अम्लता आलेली असते. अशा वेळेला त्या मंद झालेल्या अग्नीला थोडंसं प्रज्वलित करण्याकरता हल्का, सुपाच्य आणि साधासा आहार खाणं खरं तर अपेक्षित आहे. तुम्ही बघाल बऱ्याच संस्कृतींमध्ये किंवा आपल्याकडेही याच काळात उपास ठेवण्याची एक प्रथा आहे, ती त्याच कारणाने योजलेली आहे. तर आपणही हा असा प्रकारचा आहार या वर्षा ऋतूमध्ये सुरू करणं चांगलं, पण तो कसा सुरू करायचा आणि आधीच्या ऋतूचा आहार कसा सोडायचा याबद्दल पण एक नियम आयुर्वेदाने घालून दिलेला आहे. त्याला म्हणतात पादांश, म्हणजे एक ऋतू संपला, दुसरा ऋतू सुरू होत आहे, त्या काळात टप्प्याटप्प्या

0: ने आपण आधीच्या ऋतूचा आहार थांबवायचा आणि टप्प्याटप्प्याने नंतरचा नवीन आहार सुरू करायचा. एक चतुर्थांश पादांश म्हणजे एक चतुर्थांश हळूहळू सुरू करायचा आणि हळूहळू थांबवायचा. अशा प्रकार जर आपण अवलंबला तर नक्कीच आपण या ऋतूमध्ये वर्षा ऋतूमध्येही आरोग्य नीट राखू शकतो. आणि जसं मध आहे, मधाचा वापर करून आपण वर्षा ऋतूमध्ये बऱ्याचशा कफाच्या व्याधींना दूर करू शकतो आणि बऱ्याच गोष्टी आहेत ज्या आपण हळूहळू पुढे उलगडूया.
1: डॉक्टर, आता लहान मुलांच्या शाळा सुरू झाल्यात तर त्यांची रोगप्रतिकारक शक्ती वाढणं खूप गरजेचं आहे, कारण का आता व्हायरल इन्फेक्शन होणं, सर्दी, खोकला, ताप हे मुलांना सर्रास होतं, तर त्यांच्या आहारात काय बदल करणं अपेक्षित आहे?
0: हो, हा अगदी जिव्हाळ्याचा प्रश्न आहे, कारण बरेच वेळा वैद्यांकडे या ऋतूंमध्ये त्यांच्या आई लहान मुलांना घेऊनच येतात. सर्दी, पडसं, ताप हे वर्षा ऋतूमध्ये अगदी नित्य नियमाने होत असतं लहान मुलांना. त्याला कारणे तशीच आहेत. आयुर्वेदाने ना दोषांचं आणि वयाचं एक वर्गीकरण केलंय. वृद्धापकाळामध्ये वाताचं आधिक्य अधिक असतं. मध्यम वय जो असतो 30 ते 40 वयोगटाच्या व्यक्तींमध्ये पित्ताचं आधिक्य दिसतं आणि लहान मुलांमध्ये कफाचं प्राबल्य असतं. त्या मुलांना कफाचे व्याधी होण्याचीही शक्यता जास्त असते. कृमींचे व्याधी त्यांना जास्त होतात. अशा मुलांनी खरं तर या वयोगटामध्ये षडरसांचं सेवन केलं पाहिजे. षडरस म्हणजे आपले सहाही रस, मधुर, तिक्त, आम्ल, कटू, कषाय, या सर्व रसांचं जर सेवन असेल तर बरेचदा ती व्याधी प्रतिकार शक्ती मुलांमध्ये उपजत जी असते ती अजून चांगली होऊ शकते. आईकडून दुधातून मिळालेली रोगप्रतिकार शक्ती काही काळ पुरते, पण पुढची आपल्या मुलांना स्वतःच निर्माण करायची असते. पण हल्ली आपण बघतो बरेचदा चिप्सचं सेवन जास्त असतं किंवा प्रोसेस्ड फूडचं जेवण खाणं जास्त होतं, त्यातून लवण सेवन जास्त होतं. लवण म्हणजे खारट. या खारट खाण्यामुळे केस पांढरे होणं, त्वचेला सुरकुत्या पडणं अशी लक्षणं दिसतात आणि ही संख्या आपण बघतो अधिक झालेली आहे. डोळ्यांवरही त्याचा परिणाम होतो. तर मुलांना शक्यतो या वयामध्ये एखादं रसायन चालू करणं, आवळ्याचा च्यवनप्राश हे एक रसायन आहे. च्यवनप्राश ही एक उत्तम कलाकृती आयुर्वेदाने केलेली आहे, जी जर मुलांना रोज एक चमचा च्यवनप्राश दिला गेला तर नक्कीच ती रोगप्रतिकार शक्ती किंवा इम्युनिटी आपण ज्याला म्हणतो ती डेव्हलप होते आणि वारंवार आजारी पडणारी मुलंही तशा प्रकारात आजारी पडत नाहीत.
1: नक्कीच डॉक्टर, ऋतू बदल झाला की त्या ऋतूनुसार वेगवेगळे फळं भाज्या बाजारात येत असतात, ती बऱ्याचदा खाल्ली जातील असंही नाहीये, तर वेगवेगळ्या ऋतूनुसार येणारी ही फळं आणि भाज्या यांचं सेवन करणं गरजेचं आहे का?
0: हो, हा एक अजून एक चांगला प्रश्न आहे. या ऋतूमध्ये खूप छान छान भाज्या येतात. रानभाज्या म्हणतो आपण त्यांना, त्या फक्त याच ऋतूमध्ये येतात, वर्षा ऋतूमध्ये त्या नक्कीच सेवन केल्या गेल्या पाहिजेत. टाकळ्याची भाजी एक असते, तीही या ऋतूमध्ये मिळते, तीही सेवन केली गेली पाहिजे. पण तरीही पालेभाज्यांचं अतिसेवन हे आयुर्वेदाने थोडं वातकर सांगितलेलं आहे. त्यामुळे काही या मोजक्या पालेभाज्या जशा तशा उपलब्ध होतील तशा, पण नियमित न खाता क्वचित प्रमाणात खाणे. जर मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमींची जर प्रवृत्ती जास्त असेल मुलांमध्ये किंवा घरामध्ये, तर शेवग्याच्या शेंगांच्या पाल्याची भाजी ही खूपच चांगलं काम करते. कृमिहर म्हणून ती फार उत्तम आहे. आयुर्वेदाने खरं तर फळभाज्यांचं सेवन हे अधिक चांगल्या प्रकारे करण्याचा निर्देश केलेला आहे. पडवळ आहे, दोडका आहे, दुधी आहे, या फळभाज्या किंवा कारलं या फळभाज्या जर आपण नियमित ठेवल्या आहारामध्ये तर नक्कीच त्या फायदा करतात. फळांचा जर विचार करायचा म्हटला तर डाळिंब हे खूप छान फळ आहे. ते पित्त कमी करणं आणि पचनालाही मदत करतं. आणि त्याचसोबत अंजीर हे आम्ही फळाचा वापर बरेच वेळा करतो. अंजीराचा वापर विशेषतः वृद्ध लोकांमध्ये किंवा ज्यांच्यामध्ये कॅन्सर होऊन गेलंय आणि केमोथेरपी होऊन गेलेली आहे अशा लोकांमध्ये अंजीर खूप छान उत्तम रिझल्ट देतं असा आमचा अनुभव आहे. मूळव्याधीचा त्रास असतो बरेच जणांना. सुरण ही अशी एक छान भाजी आहे की ती नक्कीच मूळव्याध बरं करणं किंवा मोडाचे व्याधी बरं करण्याकरता मदत करते. तर अशा वेळेला सुरणाची भाजी आठवड्यातून 2 ते 3 वेळा खाणं याने नक्कीच फायदा होतो. पण हे सगळं सांगितलं तरीही अति सर्वत्र वर्जयेत, म्हणजे फळांचा वापर खूप नेहमी भरपूर असा केला तर हा थंडीचा काळ आहे किंवा थंड वातावरण हवा बाहेर असते, कफ वाढू शकतो, सर्दी खोकला होऊ शकतो, प्रमाणातच गोडसर फळं खाणं, आंबट फळं थोडीशी कमी खाणं असं आपण करून हा सगळा समतोल राखू शकतो.
1: म्हणजे शरीराची प्रकृती आपली कशी आहे त्यानुसार तो आहार घेणं गरजेचं आहे.
0: अगदी बरोबर.
1: डॉक्टरांना बऱ्याचदा विरुद्ध अन्नाचं देखील सेवन केलं जातं, म्हणजे दूध आणि फळं, दूध आणि मासे, तर हा विरुद्ध आहार टाळणं किती गरजेचं आहे?
0: हो, विरुद्ध आहार हा आयुर्वेदाचा अगदी

0: मूलभूत सिद्धांत आहे, एक विरुद्धची व्याख्या दिली आहे ती मी आधी सांगू इच्छितो. जे अन्न पदार्थ अन्न घटक शरीरातले दोष चाळवतात त्यांना त्यांच्या जागातून बाहेर काढतात पण शरीराच्या बाहेर काढत नाहीत, अशा प्रकारच्या आहाराला विरुद्ध आहार म्हणतात. तर हे एक फार महत्वाचं लक्षण सांगितलेलं आहे. आपण जेव्हा कुठल्याही प्रकारचं असं संयोग करतो जे की शरीरातल्या दोषांना त्यांच्या स्थानातून बाहेर काढतं तर ते आपल्याला त्रासदायक ठरतात. आपल्याला एक उदाहरण नेहमीच माहिती असतं की फळ आणि दूध एकत्र करू नये. आपण बरेच वेळा बघतो स्ट्रॉबेरी मिल्कशेक बाजारामध्ये उपलब्ध असतो, आंबट फळ आणि ते दूध एकत्र येतं आणि ते शरीरात तितकसा फायदा करत नाही. तसेच अजूनही काही संयोग आयुर्वेदात सांगितलेले आहेत, तूप अधिक मध सम प्रमाणात न एकत्र करणं, दूध सॉरी मध आणि गरम पाणी हेही आपण बरेच वेळा बघतो संयोग लोक करत असतात. गरम पाण्यामध्ये मध टाकून बरेच वेळा बारीक होण्याकरता त्याचा वापर केला जातो,
1: घशासाठी पण चांगला वापर होतो,
0: पण मध गरम करू नये असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. त्यामुळे अशा प्रकारचं जर आपण काही सुधारणा केल्या तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. ह्यात एक सांगू इच्छितो, युरोपमध्ये किंवा जे पाश्चात्य देश आहेत त्या लोकांची प्रकृती त्यांचं हवामान वेगळं असतं. तिथे ती लोक ज्या प्रकारचे आहार करतात, ज्या प्रकारचं मांसाहार म्हणता येईल किंवा इतरही अनेक गोष्टींचं सेवन म्हणता येईल ते करतायत, तोच आहार तशीच जीवनपद्धती आपण आपल्याकडे अवलंबू शकत नाही. आपण उष्णकटिबंधात राहणारी माणसं आहोत, आपला देश आपला काल आपलं बल हे सगळं बघून जर आपण आपला आहार योजला तर नक्कीच त्याचा फायदा होतो. नाहीतर मग बरेच वेळा दिसतं की विरुद्ध आहार जर खाल्ला गेला तर त्यामुळे पोटाचे विकार जडतात, आतड्याचं काम नीट होत नाही आणि मग त्याचं चिन्ह तुम्हाला स्किनवर दिसतं, त्वचेवर दिसतं, सोरायसिस एक्झिमा असे अनेक त्वचेचे विकार विरुद्ध आहारानंतर आपल्याला दिसायला लागतात. तर हे जितकं टाळता येईल तितकं आवश्यक आहे.
1: श्रोत्यांचे फोन येत आहेत, डॉक्टर फोन घेऊया आपण. नमस्कार.
2: हॅलो, नमस्कार.
1: बोला. मी
2: जोशी बोलतोय अंबरनाथहून.
1: बरं,
2: डॉक्टर साहेबांना नमस्कार.
0: नमस्कार.
2: माझा प्रश्न असा आहे की 60 वयाच्या नंतर दूध पिण्याबद्दल आणि दही पिण्याबद्दल म्हणजे दही जेवणामध्ये घेण्याबद्दल तर डॉक्टरांनी मार्गदर्शन करावं, म्हणजे कोणतं दूध प्यावं, दूध सकाळी प्यावं का संध्याकाळी प्यावं, आणि तसंच दही कोणतं खावं, कधी सकाळी खावं का संध्याकाळी खावं का दुपारी, तर याबद्दल मार्गदर्शन करावं अशी नम्र विनंती आहे. धन्यवाद.
0: दूध सेवन खर तर कुठल्याही वयोगटाला चांगलंच आहे. दुधाला रसायन म्हटलेलं आहे आयुर्वेदात, त्यामुळे अगदी लहानपणापासून ते वृद्धांपर्यंत सर्वांनी दूध प्यायला पाहिजे. फक्त ते पिण्याचं प्रकार आणि परिस्थिती बदलू शकते. म्हणजे ज्यांना दुधाने थोडासा कफ वाढतोय असं असेल तर ते त्यात हळद मिक्स करून हळद मिसळून दूध पिऊ शकता. काहींना दूध कफ वाढवतंय असं वाटत असेल तर गरम दूध पिणं हे कधीही श्रेयस्कर आहे. दूध कधी प्यावं, वेळ कुठली असावी, तर शक्यतो सकाळी दूध पिणं चांगलं. काहींना त्यावेळेला कुठला आहार घ्यायची सवय असेल तर संध्याकाळी दूध पिता येईल. तर दूध हे रसायनच आहे कुठल्याही वयोगटाला. कोणाचं कुठलं दूध प्यावं, तर म्हशीचं दूध आपल्याला माहिती आहे जरा पचायला जड असतं, 60 वर्षानंतर कोठा जरासा हलका झालेला असतो. अशा वेळेला खरं तर चांगलं गायीचं दूध मिळालं तर कधीही चांगलं. आजकाल A2 म्हणजे देशी गायीचं दूधही उपलब्ध आहे मार्केटमध्ये, त्यामुळे आपल्याला होल्स्टीन फ्रेझियर किंवा जर्सी गायीचं दूधच घ्यायला पाहिजे असंही नाही. त्यामुळे हलकं पोटाला पचेल असं दूध हे पिणं कधीही श्रेयस्कर. दुसरा प्रश्न होता की दही सेवनाबद्दलचा काय नियम आहे. तर एक आयुर्वेदात सूत्र आहे, न नक्तम दधी भुंजित, रात्री दही खाऊ नये असं म्हटलेलं आहे. रात्री दही खाल्लं तर कफाचे व्याधी होतात, त्यामुळे दही जर खाण्यामध्ये येत असेल तर ते दिवसाच खावं, दुपारी खाणं श्रेयस्कर आहे. दह्याचाही काही गुण आहेत, दह्याचाही मंगल असा गुण सांगितलेला आहे. आपण परीक्षेला जाण्यापूर्वी वगैरे दही खातो तर दहीही चांगलं आहे. फक्त कफाचे व्याधींची प्रवृत्ती असेल त्यांनी दही टाळावं आणि रात्री तर नक्कीच टाळावं.
1: नमस्कार.
3: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: ज्ञानधर चोपडे बोलतोय कारंजा घाडगेवरून, आपला रेग्युलर श्रोता. डॉक्टर साहेब नमस्कार.
0: नमस्कार.
1: प्रश्न विचार आपला.
3: सर, जे छोटे मुलं असतात आता वात पित्त आणि कफ हे तीन प्रकृती आपल्यामध्ये आहेतच आयुर्वेदामध्ये, पण जे काही तुम्ही आता दुधाचा उल्लेख केला पण काही म्हशीचे वगैरे जे किंवा पॉकेट बंद जे दूध असतात या दुधांनी खरोखर मुलांचे कप वाढतो हा एक प्रश्न. आणि कृमीसाठी जनरली आपण मुलांना असं काय द्यायला पाहिजे, कारण आता तुम्ही उत्तम मार्गदर्शन चवनप्राशी बद्दल केलं आहे, पण मुलांना जेव्हा कुणबी राहतात तर त्यांना घरगुती असं काय द्यायला

0: बरं,
1: हा चांगला प्रश्न आहे. दूध आता थोड्या वेळापूर्वी सांगितल्याप्रमाणे जर्सी गायीचं किंवा होलसन फ्रेझियर गायींचं दूध घेण्यापेक्षा एखाद वेळेस म्हशीचं चालेल, पण ए टू म्हणून एक मिल्क दूध हल्ली उपलब्ध असतं मार्केटमध्ये जे की देशी गायीचं दूध आहे, ते थोडंसं महाग असू शकेल, पण ते जर दूध घेतलं तर ते खूपच चांगलं आहे, तब्येती करताही चांगलं आहे. म्हशीचं दूध ज्यांना पचतं, ज्यांना कफाचे व्याधी होत नाही आहेत आणि पचतंय, त्यांनी म्हशीचं दूध घ्यायलाही हरकत नाही आहे. तर माझा सगळ्यांना अशीच विनंती असेल की प्रोसेस्ड दूध घेण्यापेक्षा किंवा पॅक्ड दूध घेण्यापेक्षा किंवा जर्सी गायीचं दूध घेण्यापेक्षा म्हशीचं चालेल, आणि जर अवेलेबल असेल, उपलब्ध असेल, तर ए टू मिल्क घेणं. तुमचा दुसरा प्रश्न होता लहान मुलांच्या कृमींबद्दलचा. लहान मुलांमध्ये मगाशी म्हटल्याप्रमाणे कृमी होण्याची प्रवृत्ती अधिक असते, त्यामुळे त्यांना मधुर आहार देताना ह्याची काळजी घेतली गेली पाहिजे की कुठल्या प्रकारचा मधुर आहार घेत आहेत, आणि जर कृमी होत असतील तर मगाशी एक उदाहरण दिलं होतं मी, शेवग्याच्या पानाची भाजी ही एक खूपच उत्तम कृमीहर म्हणून काम करते, तर ती नक्की देता येऊ शकते. तिचा जर प्रमाण आठवड्यातून दोनदा आपण शेवग्याच्या पाल्याची भाजी दिली तर त्याने कृमी पडायला लागतात, आम्ही ते बघतो, त्याने कृमी पडतात. तसंच कोणत्या वैद्यांकडून कृमी कोठार नावाचं एक औषध असतं, ते जर देऊ शकलात तर अतिउत्तम. पण अशा प्रकारे चिकित्सा करून खरं तर मुलांचे कृमी आपण कमी करू शकतो.
0: नमस्कार.
2: हॅलो.
0: हा नमस्कार.
1: नमस्कार.
2: माझा प्रश्न, मी अनिल नाईक बोलतो बोरवली मुंबईहून.
0: प्रश्न विचारा.
2: अनिल नाईक बोरवली मुंबईहून बोलतोय. माझा प्रश्न आहे की आपला आपण उन्हाळ्यात भरपूर पाणी घेतो, पावसाळ्यात थंडीत आपण पाणी करून घेतो, परत पाणी किती प्यायलं पाहिजे आपण, हा प्रश्न आहे. आणि रात्री दह्या खेळतात खावं
1: की ना खावं. बर, हो खूप छान प्रश्न आहे हा. पाण्यासंबंधी एक नियम म्हणजे पुरुषम पुरुषम विक्ष असं आयुर्वेदाने सांगितलेलं आहे. आपल्याला खरं तर पाणी कधी प्यावं हा संदेश मेंदूकडून मिळत असतो. आपला मेंदूच आपल्याला सांगत असतो कधी तहान लागते, कधी भूक लागते, तेव्हा आणि तेवढंच पाणी प्यावं. आयुर्वेदाने कधीही सांगितलं नाहीये की एक एक दोन दोन लिटर, तीन तीन लिटर, पाच पाच लिटर पाणी प्यावं, विशेषतः तेही जेव्हा तहान नसेल तेव्हा. असं एक गैरसमज बऱ्याच ठिकाणी समाजामध्ये असतो की सकाळी उठल्या एक ते दोन लिटर पाणी प्यायलं जावं, ही चुकीची खरं तर धारणा आहे. शेवटी आपलं शरीर म्हणजे टाकी आहे आणि मध्ये एक पाईप आहे आणि खाली नळ आहे, अशा प्रकारची आपली शरीराची रचना नाहीये. आपण जेव्हा पाणी पितो ते अतिरिक्त पाणी, एक दोन लिटर पाणी पिऊ, त्या सगळ्या पाण्याला पचनाच्या त्या सगळ्या व्यवस्थेतून जावं लागतं, पोटातून जातं, आतड्यात जातं, किडनीमधून जातं आणि मग ते बाहेर पडतं. जेव्हा शरीराची मागणीच नाहीये तेव्हा शरीराला ते अतिरिक्त पाणी द्यायची गरजच नाहीये. पुन्हा आपण दिवसभरात जवळजवळ एक ते दीड लिटर लाळ तयार होत असते आणि पोटात जात असते, आपल्या शरीरातही वेगवेगळ्या प्रकारचे पाझर होत असतात, त्यामुळे पाण्याची गरज आपल्याला तितकीशी नसते जेवढं आपण पाणी पितो. त्यामुळे पाण्याकरता मेंदूचा संदेश पाळणं हेच सगळ्यात सर्वोत्तम. त्यातही तुमच्या वयानुसार माझं हे सांगणं असेल, सध्याच्या ऋतूमध्ये उकळून गार केलेलं पाणी ज्याला आपण श्रुत शीत जल म्हणतो ते पिणं. आणि अजून एक त्यात मी थोडंसं ऍड करेन, जे की कोरोनाच्या काळात आम्ही सगळ्यांना सांगायचो की सुवर्णसिद्ध जल, साधी सोन्याची बांगडी किंवा सोन्याची अंगठी ज्यात खडा नसेल किंवा कुठलाही दुसरा धातू नसेल, प्लेन सोन्याची अंगठी किंवा बांगडी, ते पाण्यामध्ये ठेवून पातेल्यामध्ये स्टीलच्या ते पाणी उकळणं आणि मग ते पाणी गाळून पिणं, ती अंगठी किंवा बांगडी दूर करणं आणि ते फक्त पाणी पिणं, याने सुंदर रोगप्रतिकारशक्ती निर्माण होते. विशेषतः ह्या सीझनमध्ये जेव्हा पाणी पण खराब काही वेळा नळातून येऊ शकतं, त्या काळात असं जर पाणी प्यायला गेलं तर नक्कीच एक चांगला फायदा होतो.
0: डॉक्टर, बऱ्याचदा असंही सांगितलं जातं की भूक लागल्याशिवाय जेवू नये, तर त्यामागचं नेमकं कारण काय?
1: हो, हे हा एक खूपच महत्वाचा प्रश्न आहे तुम्ही विचारलात. अनेकांना भूक हा प्रकारच माहीत नसतो. आम्ही बरेच वेळा दवाखान्यात विचारतो की तुम्हाला भूक लागते का, तर उत्तर आम्हाला मिळतं, हो डॉक्टर दुपारी 2 वाजता जेवतो, रात्री 9 वाजता जेवतो. पुन्हा विचारतो भूक लागते का, तर त्यांना फक्त एवढंच माहिती असतं की दुपारी जेवायचं, रात्री जेवायचं. कडकडीत भूक हे अनेकांना माहीतच नसते. तर कडकडीत भूक हा खूप महत्वाची गोष्ट आहे जी आपण माझ्या मते शरीरात बघणं आवश्यक आहे, लक्ष देऊन बघणं आवश्यक आहे. एक आयुर्वेदात श्लोक आहे, शांते अग्नौ म्रियते, जेव्हा अग्नी शांत होतो तेव्हा मृत्यूला कारणभूत ठरतो. जाठर अग्नी जो पोटातला अग्नी आहे तोच सर्व व्याधींना कारणीभूत.

तो जर नीट असेल तर आपलं स्वास्थ्य राहतं, तो जर नीट नसेल तर आपल्याला व्याधी आपल्याकडे येतात. आयुर्वेदाने जाठर अग्नी म्हणजे पोटातल्या अग्नीला खूप महत्व दिलंय. बाकीही धातूंचे म्हणजे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे जे सप्तधातू आहेत त्यांच्या धातवाग्नीलाही महत्व आहे. पण जाठर अग्नी जेवढा चांगला राहील तेवढा आपलं आरोग्य चांगलं राहील. आताही आजचा आपला प्रोग्राम तोच आहे की उदर भरण नोहे जाणी दे यज्ञ गर्म. तर यज्ञासारखं जर आपण त्याला वागवलं

0: जर आपण त्याला वागवलं आणि त्यात बरोबर अन्नाची आहुती दिली तर नक्कीच आपल्याला फायदा होतो. त्याकरता सर्वांना मी श्रोत्यांना एक सांगू शकेन, जिव्हा परीक्षण करा. जिव्हाही उत्तम दर्शक असतं आपल्या बोटाची परिस्थिती सांगण्याचं. जिव्हेवर कुठला लेप नाही आहे ना हे बघणं. जिव्हा जर निर्लेप आहे तर याचा अर्थ जरण चांगलं चाललंय. एक सुंदर लक्षण बघायचं पुढच्या जेवणाच्या आधी, म्हणजे आदलं दुपारचं जेवण झालंय आणि संध्याकाळचं जेवण करायचंय, तर त्यांनी एक बघायचं की आपलं अंग लागव, अंग हलकं वाटतंय का, तोंडामध्ये लाळ वगैरे अशी सुटते की नाही सुटत आहे, भूक आधीच पचलंय की नाही हे बघण्याचा एक सोपा उपाय म्हणजे थोडंसं घोटभर गरम पाणी पिऊन बघायचं. त्यानंतर तो ढेकर येतो, त्या ढेकरला जर आधीच्या अन्नाची जर गंध असेल, आधीच्या अन्नाचा वास असेल, याचा अर्थ आधीचं अन्न अजूनही पोटात आहे, त्यावेळेला न जेवणं हेच श्रेयस्कर आहे. आणि त्यानंतर ह्या सगळ्या गोष्टी बघितल्यानंतरच जर तुम्हाला पचलं असेल सगळं आधीचं जेवण, तरच जेवणाकडे जाणं हे सगळ्यात उत्तम. थंडीच्या ऋतूमध्ये 3 आहार म्हणजे सकाळ दुपार रात्र असं जेवणं श्रेयस्कर. इतर ऋतूमध्ये 2 आहारच पुरेसा आहे, कारण तेवढ्या आपल्या शरीराची हालचालही नसते. आणि मुख्य म्हणजे तो आहार भूक लागली आहे पचलंय हे बघूनच घेणं चांगलं.
1: पण डॉक्टर, बऱ्याचदा असं म्हटलं जातं की सकाळचा नाश्ता घेणं खूप महत्वाचं आहे. घाई गडबडीत आपण नाश्ता स्किप करतो, डायरेक्ट दुपारचं जेवण करतो, तर सकाळचा नाश्ता हा किती महत्वाचा आहे?
0: याबद्दल आयुर्वेदाचं असं म्हणणं आहे की ब्राह्म्य मुहूर्ते उत्तिष्ठेत, जेव्हा सकाळी सूर्योदयापूर्वी पाऊण तास आधी असं उठून मग जीर्णाजीर्ण निरुपयन, तुम्ही बघा किती अन्न पचलंय, पोटाची स्थिती कशी आहे आणि त्यानंतर पुढच्या कार्याला लागा असं आयुर्वेदाचं म्हणणं आहे. सगळ्यांनी सकाळी सकाळी काहीतरी खाल्लंच पाहिजे असं अजिबात नाही. याचंही लक्षण तेच बघणं की सकाळी तुमचं आदल्या रात्रीचं पचलंय का. जर आदल्या रात्रीचं पचलं नसेल तर काहीही न खाणं श्रेयस्कर. जर पचलं असेल पण भूक नसेल तर मगाशी म्हटल्याप्रमाणे दूध पिऊन किंवा काहीतरी हलकं मखाणे वगैरे असं हलकं खाऊन तुम्ही तुमच्या कामाला जाऊ शकता. आणि सगळ्यात उत्तम म्हणजे भूक नसताना सकाळी जर तुम्हाला बाहेर पडायचं तर पडू शकता, आणि जेव्हा भूक लागेल त्यावेळेला 11-12 ज्या जेव्हा कधी भूक लागेल तेव्हा जेवणं. सगळ्या व्यक्तींकरता उत्तम काळ जेवणाचा म्हणजे 10 ते 2 दुपारी आणि संध्याकाळी 7:30 पर्यंत जेवण आटपून घेणं हे खरं तर स्वास्थ्याकरता खूप आवश्यक आहे.
1: नमस्कार.
2: नमस्कार.
1: हा, प्रश्न विचारा आपला.
2: ज्योती मुसमाडे बोलते, छत्रपती संभाजीनगर.
1: प्रश्न विचारा. हॅलो, आवाज येतो?
2: हॅलो.
1: हा बोला.
2: हा येतोय. हा नमस्कार डॉक्टर. कोमट दुधामध्ये मध टाकून प्यायलं तर चालतं का हे विचारायचं होतं. मी फोन ठेवून उत्तर ऐकते.
0: मध चालू शकतो, मधाचं पाण्यासोबतही संयोग चालेल, दुधासोबतही चालेल. फक्त मध गरम करायचा नाहीये, तो विरुद्ध होतो असं एक सूत्र आहे. मध विरुद्ध गरम केलं तर ते पचनाला त्रासदायक ठरतं आणि पुढे जाऊन ते त्रासही शरीराला देऊ शकतं, दोष चाळवतं. त्यामुळे तुम्ही मध वेगळा खा, दूधही प्या, फक्त ते गरम दुधात मध मिसळणं थांबवा, तेवढे आपण संयोग थांबवू शकतो.
1: नमस्कार. हॅलो.
3: नमस्कार. तर माझा प्रश्न असा आहे की माझी मुलगी ना सकाळी 6:30 स्कूलला जाते, तर ती काहीच खाऊन जात नाही, तर त्याच्यासाठी काय खाल्लं पाहिजे, काय आहे त्याच्यावरती उपाय?
0: हो, हा एक सगळ्यांचा एक कॉमन प्रश्न असतो बऱ्याच वेळा पालकांचा की सकाळी मुलांना काय द्यावं. सकाळी शाळा कितीची याच्यावर खरं तर बऱ्याच गोष्टी अवलंबून आहेत. 7 ची शाळा आहे 9 ची शाळा आहे. जसा कमळाचं फूल उमलतं ना हळूहळू, तसंच अग्नीही हळूहळू वाढत असतो. जर कोणाची 7 वाजता शाळा आहे तर नक्कीच त्यावेळी कोणालाच भूक नसते. त्यावेळी बळजबरीने मुलांना काही खायला देणं हे थोडंसं चुकीचं ठरेल. पण शाळेला आपण पाठवतोय तर दूध पिऊ शकत असतील तर गरम दूध त्यात शतावरी कल्प मिक्स करून, शतावरी कल्प म्हणून एक छान औषध आहे आयुर्वेदाचं, ते तुम्ही त्यात टाकलं तर ते मुलांच्या वाढी करताही आणि आता मुलगी आहे तुमची तर त्यात त्यांच्या वाढी करताही फायदा ठरेल. तेवढं देणं आणि दुपारी डब्यामध्ये तिला पोटभरीचं जेवण देणं हे उत्तम राहील. जर शाळा दुपारची किंवा सकाळी 9-10 वाजताची असेल तर मग चपाती भाजी पोळी भाजी हे खरं तर देणं चांगलं राहील. पण या मुलांकरताही हाच नियम राहील की त्यांना भूक लागेल तेव्हा खाऊ द्या. बरेच वेळा पालक मागे लागतात की माझा मुलगा हे नाही खात ते नाही खात, पण तुम्ही मग कितीही काही दिलं, अगदी आम्ही बघतो की काजू बेदाणे काय काय देतात पण तरी मुलं बारीकच असतात. त्यांना भूक लागू द्या, त्यांचं आधीचं पचू द्या, त्यानंतर तुम्ही जे पण द्याल त्याने त्यांच्या अंगाला लागेल आणि त्यांची वाढ होईल. तर वेळ कुठली आहे शाळेची हे बघून त्यानुसार दूध द्यायचं की चपाती.

0: घ्यायची हे आपण ठरवू शकतो.
1: डॉक्टर, वेळीवेळी खाल्ल्यामुळे ऍसिडिटी, बद्धकोष्ठता आणि अपचन यासारख्या समस्या होतात, त्यामुळे काय आहार घेणं, काळजी का कोणत्या आहाराची काळजी घेतली पाहिजे की जेणेकरून हे त्रास आपल्याला होणार नाहीत?
0: हो, अजीर्ण, अपचन हे खरं तर नव्या काळाचे खूपच वाढलेले व्याधी आहेत. एक आयुर्वेदात वाक्य सांगितलंय, भुक्तस्य उपरी भोजनम म्हणजेच अध्यसन, म्हणजे भुक्तस्य आधी जे जेवलंय, उपरी भोजनम परत तुम्ही जेवलात तर ते अध्यसन म्हणून ठरतं. जसं आपण बघतो की ज्या भांड्यात आधी दही लावलंय ते भांडं नीट जर विसरलं नाही आणि त्या भांड्यात परत तुम्ही दूध ठेवलं तर ते दूध फाटतं. तसंच शरीरात होतं, आधी तुम्ही खाल्लंय ते तुमच्या मुखमार्गातून आपलं खरं पचन सुरू होतं. आपण बोधक मुखामधला तो पचन सुरू करतो, मग अन्ननलिकेतून पोटात जातं, पोटात ते अन्न 4-5 तास 5-6 तास राहतं, मग पुढे सरकतं. हे सगळं चालू असताना आपण वरून परत पुढचा आहार देतो. आधीचा ऍसिड्स पोटातले ते पचनाचंच काम चालू आहे, अग्नी काम करतोय, आणि ते अर्धपचित आहार असताना वरून आपण नवीन आहार देतो ते मग अशी म्हटल्याप्रमाणे दुधासारखं फाटतं. त्यामुळे अजीर्ण अपचन टाळण्याकरता भूक बघून वेळ असेल तेव्हाच खाणं हेच श्रेयस्कर आहे. आणि मग त्यानंतर जर हे पाळलं गेलं नाही तर बद्धकोष्ठ होतं किंवा ऍसिडिटी म्हणजे त्याला आपण अम्लपित्त म्हणतो ते व्याधी होतात. त्याला कारणं बरीच असतात. काही वेळेला यकृताचे विकार हे बद्धकोष्ठाकरता कारण असतं. बरेच वेळा वृक्ष म्हणजे काहीही न खाणं, तेल कमी करणं, तूप कमी करणं हे कारण असतं. मग त्यानुसार औषधं बदलू शकतात. मग सारक औषध द्यायचं की स्निग्ध औषध द्यायचं हे बदलू शकतं. पण जीवनशैली हे बरेच वेळा अजीर्ण आणि अपचनाला कारण ठरतं.
1: डॉक्टर, आहार आणि मानसिक आरोग्य याचा संबंध कसा आहे? म्हणजे फक्त आहार चांगला केला म्हणजे झालं असंही नाहीये, तुमचं मानसिक आरोग्यही चांगलं असणं गरजेचं आहे, तर त्याविषयी काय सांगाल?
0: हो, शरीर आणि मन हे दोन्ही मानस रोगांचं अधिष्ठान आहे. म्हणजे मगाशी म्हटल्याप्रमाणे अन्नाने मनाचं पण पोषण होतं. आणि आपण बघतो की आपण हा विचारच करत नाही, आपण काय खातोय हेच बरेच वेळा आपलं लक्ष नसतं. आपण फक्त खात असतो, समोर गरम गरम जेवण असतं आणि आपलं लक्ष समोर टीव्हीकडे असतं. तर हा परिणाम होतो. जर कोणी जेवताना टीव्ही बघतोय आणि टीव्हीवर काही भयकारक आहे, काही अजून काही आपल्या टीव्हीवर बऱ्याच अशा गोष्टी असतात ज्या की बघितल्या नाही गेल्या पाहिजेत, आणि जेवताना जर त्या बघितल्या गेल्या आणि ते अन्न आपण खातोय, तर अन्न किती चांगलं असलं तरी त्यातून पूर्ण फायदा तुम्हाला मिळू शकणार नाही, कदाचित त्याचे दुष्परिणाम तुम्हाला मिळू शकतील. तर हा एक महत्वाचा उपाय आपण केला पाहिजे की आपण चांगल्या वातावरणात हसत खेळत किंवा शांतपणे एकत्र बसून जेवू शकतो, ही तर नक्कीच करण्यासारखी गोष्ट आहे. त्रयोपस्तंभ असं आयुर्वेदाने म्हटलंय, म्हणजे एखादं स्टूल असेल त्याचे तीन पाय आहेत, तर आहार, निद्रा आणि ब्रह्मचर्य. म्हणजे ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या, चांगला आहार, चांगली निद्रा आणि चांगलं ब्रह्मचर्य म्हणजे चांगल्या प्रकारचं सेक्सुअल लाईफ, ह्या तीन गोष्टी जर पाळल्या गेल्या तर ते स्टूल, तो स्थिरता ही कायम तुम्हाला राहते. म्हणूनच आहार जर नीट नसेल तर आपण हल्ली बघतो की अँझायटी किंवा ओसीडी जे व्याधी आहेत किंवा डिप्रेशन म्हणता येईल, हे जे मानस व्याधी आहेत त्यांचं जे वाढतं स्वरूप आहे त्याचा बराचसा आधी हल्लीचे नवीन प्रयोगही ह्याला पुष्टी देत आहेत की आतड्याचे कंडिशन परिस्थिती चांगली नसेल, तुमची ग्रहणी किंवा पचन नीट नसेल तर त्याचा परिणाम म्हणून हे ऑटिझम सारखे व्याधीही होण्याची शक्यता आहे. तर आहार आणि मानसिक व्याधी यांचा अगदी खूप जवळचा संबंध आहे. तुमची बुद्धी, स्मृती, मुलांचंही 10वीची मुलं आहेत, 12वीची मुलं आहेत, त्यांची नीट राहावी असं हवं असेल तर त्यांचं आतडं चांगलं राहील, पचन चांगलं राहील असं बघा, नक्कीच त्यांच्यात प्रगती तुम्हाला जाणवेल.
1: योग्य आहाराबरोबर मानसिक आरोग्य देखील स्थिर असणं गरजेचं आहे.
0: अगदी.
1: डॉक्टर, सध्या ना डायटिंगचं फॅड खूप वाढलंय, कोणी किटो, कोणी इंटरमिटेंट फास्टिंग, तर कोणी झिरो कार्ब डाएटचा आग्रह धरतात, तर आयुर्वेदात डायटिंग या संकल्पनेकडे कसं पाहिलं जातं?
0: हो, स्थौल्य हा व्याधी म्हणून आयुर्वेदात पण सांगितलंय, आणि स्थौल्यामुळे होणारे पुढचे शरीरामध्ये होणारे मोठे व्याधी यांचं वर्णन आयुर्वेदातही दिलेलं आहे. पण आयुर्वेदाने असं अजिबात म्हटलेलं नाहीये की डायटिंग करण्याकरता तुम्ही फक्त कच्च्या गोष्टी खा किंवा तेल, तूप, दूध पूर्ण सोडा असं आयुर्वेदात कुठेच सांगितलेलं नाहीये. जे की आपण सध्या बघतोय, आम्ही बरेच वेळा बघतो आमच्याकडे रुग्ण येतात ज्या बरेचदा असं सांगायला मला वाईट वाटतं पण तरुणी असतात ज्या की 25-30 वयोगटातल्या असतात आणि त्या फक्त सकाळी उकडलेल्या भाज्या किंवा उकडलेल्या कच्चं काहीतरी खात असतात आणि तेल, तूप, दूध यांचं त्यात पूर्ण प्रमाण कमी असतं. तूप बंद केल्यामुळे रौक्ष वाढतं, कोरडेपणा येतो आणि वातव्याधी होतात आणि बरेच वेळा त्यानंतर पाळीचे आजार वाढलेले आपल्याला दिसतात. तर आमचं म्हणणं हेच असेल की पूर्ण हे बंद करू नका. तीन गोष्टी आहेत ज्या तुम्ही बंद केल्या तर नक्कीच वजन कमी व्हायला मदत होते. तेल कमी करा, तेलाचा समावेश कमी करा, मीठ

0: एकदम कमी करा आणि गोड, या तीन गोष्टी जर कमी केल्या तर नक्कीच वजन कमी होतं. मीठ, मिठाचा स्वभाव असा असतो की ते पाणी धरून ठेवतं, तर मीठ कमी केल्यानंतर लगेच वजन कमी व्हायला मदत होते. अंगाला तिळतेल लावणं हे आयुर्वेदात सांगितलेलं आहे. तिळतेलाचे गुण असे आहेत की ते अंगाला जर लावलं, स्थौल्य ज्याच्यामध्ये आहे, जो स्थूल आहे व्यक्ती, तो बारीक होतो आणि जे बारीक आहेत, किडकिडीत आहेत, त्या व्यक्ती अंग धरतात, त्यांचं वजन चांगलं वाढतं. तर तिळतेलाचा हा विशेष गुण आयुर्वेदाने सांगितलाय. तर ह्या गोष्टी करून खरं तर आपण व्यवस्थित बॅलन्स डाएट ठेवून बारीक होऊ शकतो.
1: डॉक्टर, आज आपण इथे आलात आणि आयुर्वेदाच्या दृष्टिकोनातून आपण कोणता आहार घेणं गरजेचं आहे याविषयी इतकी महत्वपूर्ण माहिती दिलीत, त्याबद्दल मनापासून धन्यवाद.
0: धन्यवाद.

श्रोते हो, याबरोबरच आजचा आपला वनिता मंडळाचा कार्यक्रम इथेच संपला. उद्या पुन्हा भेटूया. तोपर्यंत सादरकर्त्या नेहा खरे आणि माझ्या सहकारी सुहिता मधुलिका दीप्ती यांच्यासह मी चेतना झांझे आपला निरोप घेते. नमस्कार.

आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलो हर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचा 1 वाजला आहे. आता प्रसारित करत आहोत प्रायोजित कार्यक्रम NCERT.

ആകാശവാണി മുംബൈ. कौस्तुभ पटाईत राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्कर प्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. महाराष्ट्र विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोऱ्हे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत. मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती

0: मंत्रीपदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं या अधिवेशनात आणलेला नाही यासंदर्भात नेमलेल्या बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्स बार चालवत आहेत मात्र डान्स बारच्या कायद्यानुसारच हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्याअंतर्गत आणू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. कृषी क्षेत्राचा विकास झाल्याशिवाय विकसित भारताचं स्वप्न साकार करता येणार नाही असं मत केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याण मंत्री शिवराज सिंह चौहान यांनी व्यक्त केलं. ते आज हरियाणात हिसार इथं खेत बचाओ अभियानाच्या कार्यक्रमात बोलत होते. शेतकऱ्यांना मृदा स्थिती आणि आवश्यक खतांचं प्रमाण याबाबत माहिती देणारं ऍप तयार करण्याचा प्रयत्न सरकार करत असल्याचं त्यांनी सांगितलं. मृदा आरोग्य राखण्यासाठी शेतकऱ्यांनी संतुलित प्रमाणात खतं आणि कीटकनाशकांचा वापर करावा तसंच नैसर्गिक शेतीकडे वळावं असं आवाहन त्यांनी केलं.
1: मैं खाद डालने से मना नहीं कर रहा, संतुलित खाद डालेंगे.
0: एल निनोचा प्रभाव कमी करण्यासाठी सरकार प्रयत्न करत आहे असंही त्यांनी सांगितलं. महाराष्ट्रात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक BLO नियुक्त करण्यात आले आहेत. नांदेड जिल्ह्यात सुमारे 27,77,000 मतदारांचं विशेष सखोल पुनरीक्षण केलं जाणार आहे. केंद्र सरकारनं वस्तू आणि सेवा कर अपील न्यायाधिकरणासमोर अपील करण्याची मुदत 31 जुलैपर्यंत वाढवली आहे. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये जारी केलेल्या अधिसूचनेनुसार अपील करण्याची मुदत 30 जून होती मात्र अपील दाखल करताना येणाऱ्या तांत्रिक अडचणीमुळे अनेक घटकांनी केलेल्या मागणीवरून ही मुदतवाढ केली आहे. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या एअर न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. राष्ट्रीय बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. जनरल धीरज सेठ यांनी भारतीय सेनेचे 31वे प्रमुख म्हणून कार्यभार स्वीकारला. याआधीचे लष्कर प्रमुख जनरल उपेंद्र द्विवेदी आज सेवानिवृत्त झाले. निवृत्त होताना त्यांनी भारतीय सैन्याच्या आणि सैनिकांच्या समर्पण वृत्तीला सलाम केला.
2: 4 दशक से अधिक समय भारतीय सेना में सेवारत रहना मेरे जीवन का सबसे बड़ा सौभाग्य रहा. भारतीय सेना किसी एक व्यक्ति विशेष से नहीं बल्कि अपने सैनिकों, कमांडरों, पूर्व सैनिकों, परिवारजनों और देशवासियों के अटूट विश्वास से शक्ति प्राप्त करती. सर्वप्रथम मैं भारतीय सेना के हर सैनिक शामिल वीर गति प्राप्त बलिदानियों को नमन करता हूँ.
0: पश्चिम आशियातल्या युद्धस्थितीमुळे पेट्रोल आणि डिझेलच्या विक्री आणि वितरणावर घातलेले निर्बंध मागे घेण्याचा निर्णय केंद्र सरकारनं घेतला आहे. उद्या म्हणजे 1 जुलैपासून सार्वजनिक तेल कंपन्यांच्या विक्री केंद्रांवर आधीचे निर्बंध लागू होणार नाहीत असं पेट्रोलियम आणि नैसर्गिक वायू मंत्रालयानं म्हटलं आहे. गेल्या 12 जूनपासून उच्च क्षमतेचं पेट्रोल आणि डिझेल खरेदीसाठी प्रति व्यक्ती 200 लिटरपर्यंतची मर्यादा लागू करण्यात आली होती. इंधनाचा काळा बाजार होऊ नये यासाठी हे पाऊल उचलण्यात आलं होतं मात्र आता इंधन साठ्याच्या पुरवठ्याचा आढावा घेतल्यानंतर हे निर्बंध सरकारनं हटवले आहेत. अमेरिका आणि इराणमध्ये आज होर्मुझ सामुद्रधुनीबाबतच्या वादासंदर्भात कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं अमेरिकेनं जाहीर केल्यानंतर इराणनं हे वृत्त फेटाळलं आहे. इराणनं सादर केलेल्या 14 कलमी मसुद्यावर तातडीनं चर्चा हे आपलं प्रथम उद्दिष्ट असल्याचं इराणनं म्हटलं आहे. अमेरिकेनं दिलेला शब्द आणि जबाबदारी पाळली

0: तर इराणही आपलं वचन पाळेल असं इराणचे अध्यक्ष मसूद पेजेश्कियान यांनी स्पष्ट केलं आहे. दोन्ही पक्षांच्या परस्पर विरोधी दाव्यांमुळे आखातात तणाव अद्याप कायम आहे. भारतानं ऑपरेशन अमिस्ताद अंतर्गत भूकंपग्रस्त व्हेनेझुएलाला पाठवल्या जाणाऱ्या मानवतावादी मदतीचा ओघ वाढवत संकटग्रस्तांना वैद्यकीय मदत आणि आपत्कालीन मदत पुरवण्यावर भर दिला आहे अशी माहिती व्हेनेझुएलामधल्या काराकस इथल्या भारतीय दूतावासानं समाज माध्यम संदेशाद्वारे दिली. मदत कार्यासाठी गेलेल्या भारतीय लष्कराच्या तुकडीनं यापूर्वीच तातडीनं वैद्यकीय सेवा पुरवण्यासाठी तात्पुरतं रुग्णालय उभं केलं आहे. पाकिस्ताननं अफगाणिस्तानवर केलेल्या हवाई हल्ल्यांचा भारतानं तीव्र निषेध केला आहे. पाकिस्तानची ही कृती अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्वावरचा हल्ला असून प्रादेशिक शांतता आणि स्थैर्यासाठी मोठा धोका आहे असं परराष्ट्र मंत्रालयानं आपल्या निवेदनात म्हटलं आहे. देशांतर्गत अपयश झाकण्यासाठी सीमापार हिंसक कारवाया करण्याचा हा पाकिस्तानचा निष्फळ प्रयत्न असल्याचं या निवेदनात म्हटलं आहे. भारतानं अफगाणिस्तानच्या सार्वभौमत्व आणि अखंडतेला आपला पाठिंबा असल्याचा पुनरुच्चार केला आहे. अफगाणिस्तानवर पाकिस्ताननं केलेल्या हल्ल्यांचा अनेक जागतिक नेत्यांनी आणि आंतरराष्ट्रीय समुदायानं तीव्र निषेध केला आहे. येत्या सप्टेंबरमध्ये जपानमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारताचा महिला क्रिकेट संघ जाहीर झाला आहे. कर्णधार पदाची धुरा हरमनप्रीत कौरवर सोपवण्यात आली असून स्मृती मानधना उपकर्णधार असेल. गतविजेत्या भारतीय संघात यंदा शेफाली वर्मा, जेमिमा रॉड्रिग्ज, दीप्ती शर्मा, ऋचा घोष, जी कमलिनी, भारती फुलमाळी, श्रीचरणी, रेणुका ठाकूर, क्रांती गौड, अरुंधती रेड्डी यांचा समावेश आहे. अष्टपैलू श्रीयंका पाटील तंदुरुस्त असल्यास सामने खेळेल. 2028 लॉस एंजेलिस ऑलिम्पिक क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ पहिल्यांदाच पात्र ठरला आहे. ऑस्ट्रेलिया, ग्रेट ब्रिटन आणि दक्षिण आफ्रिका हे पात्र ठरलेले इतर संघ आहेत. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे खरीपाच्या पेरण्यात घट. महाराष्ट्रात विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. 31वे लष्करप्रमुख म्हणून जनरल धीरज सेठ यांनी स्वीकारला पदभार. अमेरिका आणि इराणमध्ये आज कतारची राजधानी दोहा इथं चर्चा होणार असल्याचं वृत्त इराणनं फेटाळलं. आणि आशियाई क्रीडा स्पर्धांसाठी भारतीय महिला क्रिकेट संघ जाहीर. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया दुपारी 3 वाजता आकाशवाणी मुंबईच्या प्रादेशिक बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आणि न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. दुपारचे 1:40 झाली आहेत. आता प्रसारित करत आहोत जिल्हा वार्तापत्र सोलापूर.
2: श्रोते हो, आता आपण ऐकणार आहात सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. या वार्तापत्रात आषाढी एकादशीच्या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी, अन्न आणि औषध प्रशासन विभागाकडून जिल्ह्यात विविध ठिकाणी कारवाई आणि संभाव्य पाणी टंचाई रोखण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश. यासह ऐकूया आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेला ठळक घडामोडींचा हा आढावा. पंढरपूरच्या श्री विठ्ठल रुक्मिणी मंदिरात आषाढी एकादशीचा सोहळा येत्या 25 जुलै रोजी साजरा होणार आहे. या सोहळ्यासाठी प्रशासनाची जय्यत तयारी सध्या सुरू आहे. जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी या संदर्भात बैठक घेऊन संबंधित यंत्रणांना सूचना दिल्या. श्री विठ्ठल रुक्मिणीच्या दर्शनासाठी येणाऱ्या लाखो वारकरी भाविकांना आवश्यक सोयी सुविधा उपलब्ध करून द्याव्यात, तसंच वारी सोहळा सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सर्व यंत्रणांनी समन्वयानं काम करावं अशा सूचना जिल्हाधिकाऱ्यांनी दिल्या आहेत. पंढरपूरच्या आषाढी वारीच्या काळात वारकऱ्यांना मूलभूत सेवा पुरवण्यासाठी 61.50 लाख रुपयांचा निधी मंजूर करण्यात आला आहे. पुणे, सातारा, सोलापूर या तिन्ही जिल्ह्यातून पंढरपूरकडे मार्गस्थ होणाऱ्या विविध संथांच्या पालख्यांमधील वारकऱ्यांना या सेवा सुविधा पुरवण्यासाठी राज्य सरकारच्या ग्रामविकास विभागानं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर ग्रामीण तीर्थक्षेत्र विकास योजनेअंतर्गत हा निधी मंजूर केला आहे. यापैकी 22 कोटी रुपये सोलापूर जिल्हा परिषदेकडे वर्ग करण्यात आले आहेत. यामधून वारकऱ्यांना जर्मन हँगर, वॉटरप्रूफ मंडप, पाण्याचे टँकर्स, औषधं, स्नानगृह यासह अन्य सुविधा उपलब्ध करून दिल्या जाणार आहेत. आषाढी वारी आणि पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर सोलापूर परिसरातील पोलीस पाटील, महसूल सेवक, अग्निशमन दलाचे कर्मचारी आणि पोलीस विभागाच्या कर्मचाऱ्यांना पोहणे, जीवरक्षक बोट चालवणे, बचाव कार्य, बचाव तंत्र याबाबतचं प्रशिक्षण देण्यात येत आहे. जिल्हा आपत्ती व्यवस्था

0: व्यवस्थापन अधिकारी शक्तिसागर ढोले यांनीही माहिती दिली आहे. सोलापूर जिल्ह्यात अन्न आणि औषध प्रशासन विभागानं कारवाईचा धडाका लावला आहे. जिल्ह्यातील माळशिरस तालुक्यात 831 किलो भेसळयुक्त गुळ, अकलूजमधून 997 किलो तेल जप्त करण्यात आलं आहे. त्याचबरोबर 28 ठिकाणी धाडी टाकून 34 लाखांचा गुटखा जप्त केला असल्याची माहिती सहाय्यक आयुक्त सुनील जिंतूरकर यांनी दिली आहे. या प्रकरणात अनेकांवर गुन्हे दाखल केले आहेत. याआधी अन्न आणि औषध प्रशासनाकडून जप्त केलेले संशयित अन्नपदार्थ तपासणीसाठी पुण्यातील प्रयोगशाळेत पाठवले जात होते. मात्र आता सोलापूरसाठी अन्न विश्लेषण प्रक्रिया प्रयोगशाळा मंजूर झाली आहे. यासाठी महापालिकेकडून 20 गुंठे जागा घेण्याची प्रक्रिया सुरू झाल्याची माहिती अन्न आणि औषध प्रशासनानं दिली आहे. यंदाच्या पावसाळ्यात एकंदर पाऊसमान कमी राहण्याचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे. त्या पार्श्वभूमीवर संभाव्य पाणी टंचाई टाळण्यासाठी सूक्ष्म नियोजन करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले आहेत. सोलापूर जिल्ह्यात 7 मध्यम प्रकल्प, 56 लघु प्रकल्प आणि 90 उपजल प्रकल्प आहेत. 7 मध्यम प्रकल्पांपैकी 6 प्रकल्पांमधील पाणी पिण्यासाठी वापरता येईल. उजनी धरणात सध्या 50.61 टीएमसी इतका पाणीसाठा शिल्लक आहे, असं अधीक्षक अभियंता स. सु. खांडेकर यांनी सांगितलं. 75 ते 100 मिलीमीटर पाऊस होईपर्यंत शेतकऱ्यांनी पेरणी करू नये, असं अधीक्षक कृषी अधिकारी शुक्राचार्य भोसले यांनी सांगितलं. संभाव्य पाणीटंचाई लक्षात घेऊन तहसीलदार, प्रांताधिकारी, पोलीस विभाग, जलसंपदा अधिकारी यांच्यामार्फत भरारी पथकं तयार करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी एस कार्तिकेयन यांनी दिले. ज्या ठिकाणी थेट जलाशयातून पाणी उपसा करून शेतीसाठी वापर होत असेल अशा ठिकाणी कारवाई करून तो उपसा तात्काळ थांबवावा, असे स्पष्ट निर्देश दिले आहेत. सोलापूर शहरासाठी प्रस्तावित असलेल्या 1378 कोटी रुपयांच्या सर्वसमावेशक पाणी पुरवठा योजनेच्या अंमलबजावणीसंदर्भात महापौर विनायक कोंडवाल यांच्या अध्यक्षतेखाली विभागनिहाय आढावा बैठक घेण्यात आली. शहरातील पाणीपुरवठा व्यवस्था अधिक सक्षम करणं, प्रत्येक नागरिकांपर्यंत समान आणि पुरेसं पाणी पोचवणं, पाण्याची गळती रोखणं, वितरण व्यवस्थेचं आधुनिकीकरण करणं तसंच भविष्यातील वाढत्या लोकसंख्येच्या गरजा लक्षात घेऊन आवश्यक उपाययोजनांवर यावेळी चर्चा करण्यात आली. हे होतं सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र. आमचे सोलापूर जिल्ह्याचे प्रतिनिधी महेश पांढरे यांनी पाठवलेली माहिती आपण ऐकलीत. वाचन केलं होतं लौकिका रास्ते यांनी. हा कार्यक्रम आकाशवाणी पुणे केंद्राच्या प्रादेशिक वृत्त विभागानं सादर केला.
1: सोलापूर जिल्ह्याचं वार्तापत्र आत्ताच आपण ऐकलं. दुपारचे 1:45 झाली आहेत. आता ऐकूया नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह.
2: द नेक्स्ट वेव्ह. द नेक्स्ट वेव्ह.
1: सुरुवातीला ऐकूया श्रेया घोषाल आणि वैशाली माडे यांच्या युगलस्वरातलं गीत. सिद्धार्थ गरिमा यांचं गीत संगीतबद्ध केलंय जॅकी वंजारी यांनी आणि चित्रपट आहे बाजीराव मस्तानी.

केदारनाथ चित्रपटातलं गीत आता ऐकूया. स्वर आहे देव नेगी यांचा. अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना संगीतबद्ध केली आहे अमित त्रिवेदी यांनी.

अमिताभ भट्टाचार्य यांची गीतरचना असलेलं हे गीत संगीतबद्ध केलं आहे प्रीतम यांनी. ए दिल है मुश्किल या चित्रपटासाठी हे गीत गायलं आहे प्रदीप सिंग, नकाश अजीज, मीनल जैन आणि अंतरा यांनी. ऐकूया हे गीत.

विशाल ददलानी आणि शालमली खोलगडे यांच्या युगलस्वरातलं गीत ऐकूया. सुलतान चित्रपटासाठी हे गीत लिहिलंय इर्शाद खामेल यांनी आणि संगीतकार आहेत विशाल शेखर.

0: Pico बेस पसंद है।
1: बागे चित्रपटातलं गीत आता ऐकूया। हे गायलाय मीत ब्रोज आणि मोनाली ठाकूर यांनी। गीतकार आहेत कुमार आणि संगीतकार आहेत मीत ब्रोज।

बेनी दयाल आणि सुनिधी चौहान यांच्या युगलस्वरातलं गीत आता ऐकूया. संगीत आहे विशाल शेखर यांचं आणि गीत आहे अन्वर खालिद यांचं.

स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातलं गीत आत्ताच आपण ऐकलं. आता पुष्पा द राईज चित्रपटातलं गीत ऐकूया. हे गायलंय जावेद अली यांनी आणि संगीत आहे देवी श्रीप्रसाद यांचं.

श्रोते आणि या कार्यक्रमाचा उर्वरित भागात आपण पुन्हा ऐकाल दुपारी 2:30 वाजता. आता थोड्याच वेळात म्हणजे 2:15 वाजता दोपहर समाचार आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करत आहोत.

सोनू निगम यांच्या स्वरातलं गीतात ऐकूया. हे गीत लिहिलं आहे क्षितिश पटवर्धन यांनी. जितेंद्र कुलकर्णी यांचं संगीत नियोजन असलेलं हे गीत आहे एकुलती एक चित्रपटातलं.

मिस्टर अँड मिसेस सदाचारी या चित्रपटासाठी व्ही हरिकृष्ण यांच्या संगीतनियोजनात हे गीत गायलं आहे सागर फडके आणि सायली पंकज यांनी, आणि शब्दरचना आहे ओमकार दत्ता यांची. ऐकूया हे गीत.

हर्षवर्धन वावरे यांनी गायलेलं हे गीत आहे हाफ तिकीट चित्रपटातलं. गीत आहे क्षितिज पटवर्धन यांचं आणि संगीत आहे प्रकाश कुमार यांचं. ऐकूया हे गीत.

0: श्रोत्यो, आपण ऐकत आहात कार्यक्रम द नेक्स्ट वेव्ह. दरम्यान ऐकूया आमच्या कार्यक्रमाविषयीचे एक निवेदन.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत
2: दळण सरल सरल म्हणू कशी हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून. आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: निषाद यांची संगीतरचना आणि अश्विनी शेंडे यांची गीतरचना असलेलं गीत आता ऐकूया. हे आहे अगबाई अरेच्या चित्रपटातलं आणि हे गायलंय शंकर महादेवन यांनी.

कुसुमाग्रज यांची गीतरचना असलेलं हे गीत ऐकूया. हे संगीतबद्ध केलं आहे अजित परब यांनी. विभाववरी आपटे जोशी यांच्या स्वरातलं हे गीत आहे नटसम्राट चित्रपटातलं.

0: श्रोते आणि या गीताबरोबरच द नेक्स्ट वेव हा नवीन चित्रपट गीतांचा कार्यक्रम आता आम्ही समाप्त करत आहोत.
1: द नेक्स्ट वेव, द नेक्स्ट वेव.
0: आता थोड्याच वेळात म्हणजे 3 वाजता मुंबई केंद्रावरून प्रादेशिक बातम्या आम्ही सहक्षेपित करत आहोत.

0: आकाशवाणी मुंबई श्रद्धा मुखेडकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघात प्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेचे सभापती, उपसभापती आणि विधानसभा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष यांना पक्षांतरबंदी कायदा लागू होत नाही असं राजकीय विश्लेषकांनी सांगितलं. दरम्यान अहिर यांनी पक्षाच्या सदस्यत्वाचा आणि इतर पदांचा राजीनामा दिल्याचं वृत्त आहे. सचिन अहिर हे प्रकल्पग्रस्त, कामगार अशा समाजातल्या अनेक घटकांसाठी काम करत असतात. त्यांना उपसभापती पदाची जबाबदारी दिल्यामुळे शिवसेनेला आणि सभागृहाला याचा फायदा होईल अशी प्रतिक्रिया विधान परिषदेच्या माजी उपसभापती नीलम गोरे यांनी बातमीदारांशी बोलताना दिली. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जाची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासल्यास उपसभापती पदासाठी निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. आमदार आदित्य ठाकरे यांनी यावर प्रतिक्रिया दिली.
1: पहिली प्रतिक्रिया हीच आहे जी आम्ही अनेक दिवस किंवा आता गेले 4 वर्ष आम्ही पाहतोय. जे जवळचे लोक ज्यांना सगळं काही मिळतं हेच स्वतःच्या स्वार्थासाठी जे निघून जातात हे आम्ही आता पाहत आलो. याच्यात काही नवीन नाही, धक्का बसण्यासारखं काही. तसं पाहिलं तर वरळी असेल, पूर्ण शिवडी वगैरे, हा पूर्ण पट्टा हा बालेकिल्ला होता आणि अजूनही आहे. जी मतं आम्हाला मिळत आलेली आहेत आपण पाहिलं असेल, जे काही आधीपासून आतापर्यंत जो प्रवास आहे हा बालेकिल्ला अजूनही राहिलेला आहे आणि आमचं तिकडचं काम बोलतं. म्हणून कोणी येण्याने कोणी जाण्याने धक्का काही बसत नाही. पण एकच दुर्दैवाचं आहे की ज्यांना आम्ही सगळं काही दिलं ही एक व्यक्ती अशी नाही की आदित्य ठाकरे भेटतच नाही, ते बोलूच नाही शकत. कारण परवा पण आम्ही पुण्यातून एकत्र चाललो. हे सगळं जरी खरं असलं तरी प्रश्न हाच येतो की अजून काय पाहिजे तुम्हाला, अजून किती ओरबडणार.
0: अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कुणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. जालना जिल्ह्यात अल्पवयीन मुलांकडून गुन्हेगारी कृत्य करवून घेतली जात असल्याच्या संदर्भात संबंधित गुन्ह्यासाठीच्या शिक्षेत वाढ करण्यात येईल आणि अशा प्रकरणांमध्ये गुन्हेगारी टोळ्यांचा हात आढळल्यास त्यांच्यावर मुकोका लावता येईल अशी दुरुस्ती कायद्यात करण्याचं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी विधानसभेत प्रश्नोत्तराच्या तासात दिलं. अशा गुन्ह्यांचं मानसशास्त्रीय विश्लेषण करण्याची गरज सुधीर मुनगंटीवार यांनी अधोरेखित केली. त्याचा अभ्यास करण्यासाठी एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली जाईल असं आश्वासन त्यांनी दिलं. सन 2023 ते मे 2026 या कालावधीत राज्यात स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून महिलांचं शोषण, लैंगिक छळाच्या एकंदर 4 घटना तर सक्तीच्या धर्मांतराची 1 घटना घडल्याची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली. नागपूरमध्ये एका स्वयंसेवी संस्थेच्या संचालकानं तिथं काम करणाऱ्या तरुणीशी अश्लील वर्तन, लैंगिक छळ प्रकरणी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. या प्रकरणातल्या आरोपींनी संस्थेत केलेले काही नियम धर्मस्वातंत्र्यावर घाला घालणारे आहेत, मात्र पीडितेवर किंवा तिच्या कुटुंबियांवर धर्मांतरासाठी दबाव आणल्याचं निष्पन्न झालेलं नाही अशी माहिती त्यांनी दिली. राज्यात अनेक जण परफॉर्मन्स परवाना घेऊन डान्सबार चालवत आहेत, मात्र डान्सबारच्या कायद्यानुसार हे परवाने घ्यावे लागतील अशी दुरुस्ती महाराष्ट्र पोलीस कायद्यात करू अशी घोषणा मुख्यमंत्र्यांनी सभागृहात केली. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी म्हणजेच घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1 लाखाहून अधिक बीएलओ नियुक्त करण्यात आले आहेत. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. केंद्र सरकारनं देशातल्या अपघात प्रवण स्थळं आणि दरडी कोसळण्याचा धोका असलेल्या स्थळांची नोंद केली असून 50,000 कोटी रुपये खर्च करून त्यांची दुरुस्ती करण्यात येणार असल्याचं केंद्रीय रस्ते आणि वाहतूक मंत्री नितीन गडकरी यांनी सांगितलं. ते नवी दिल्लीत रस्ते सुरक्षा या विषयावरच्या कार्यक्रमात बोलत होते. महामार्गावर दिशादर्शक फलक, लेन मार्किंग, भुयारी मार्ग तयार करण्यासाठी प्रयत्न केले जातील असं ते म्हणाले. चालकांनी वाहतुकीच्या नियमांचं पालन करावं, गाडी चालवताना मोबाईल वापरणं टाळावं असं आवाहन गडकरी यांनी केलं. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे, कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं आहे. टीईटी पेपरफुटी प्रकरणात ठाणे पोलिसांनी मुख्य आरोपी बिजेंद्र कुमार गुप्ता याची पत्नी सुमन कुमारी हिला बिहारच्या पाटणा शेरपूर येथून अटक केली आहे. या परीक्षेच्या प्रश्नपत्रिका आग्र्यात छापल्या गेल्या तर बिजेंद्र कुमार गुप्ता आणि त्याच्या साथीदारांनी आधी दिल्ली आणि त्यानंतर भिवंडीत त्या आणल्या आणि तिथे त्यांना पकडण्यात आलं. आग्र्यामधून आरोपींना प्रश्नपत्रिका मिळवून देणारे 4 अन्य आरोपी फरार असून ठाणे पोलीस त्यांचा शोध घेत आहेत. दरम्यान या प्रकरणी शिक्षण मंत्री दादा भुसे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी करत NSUI या काँग्रेस प्रणित विद्यार्थी संघटनेनं आज विधानभवन परिसरात निदर्शनं केली. निदर्शकांनी दादा भुसे यांना काळे झेंडे दाखवले. पोलिसांनी आंदोलन करणाऱ्या कार्यकर्त्यांना ताब्यात घेतलं. गडचिरोलीत पोलीस आणि CRPFच्या संयुक्त कारवाईत महाराष्ट्र छत्तीसगड सीमेवरच्या बालबेडा जंगल परिसरात माओवाद्यांनी लपवून ठेवलेले शस्त्रनिर्मितीचे साहित्य शोधून जागीच नष्ट करण्यात आलं. सुमारे 5 ते 6 टन वजनाचे 1 लेथ मशीन, 150 क्लेमोर आणि BGL पाईप्स, 220 नग, 12 बोअर पाईप्स, 20

0: रायफल रॉड मेटल पट्ट्या यांचा त्यात समावेश आहे. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यनगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज भारतीय हवामान विभागानं व्यक्त केला आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकरांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून प्रारंभ. देशातल्या अपघातप्रवण स्थळांची दुरुस्ती 50,000 कोटी रुपये खर्च करून करण्यात येणार. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया संध्याकाळी 5 वाजता आकाशवाणी मुंबईच्या पुढच्या बातमीपत्रात. नमस्कार.
1: हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर तसंच न्यूज ऑन AIR या लाईव्ह स्ट्रीमिंग मोबाईल ॲपवर जगात सर्वत्र. श्रोते हो, दुपारचे 3:10 आणि 30 सेकंद झाली आहेत. आकाशवाणी पुणे केंद्राचे पहिल्या सभेचे कार्यक्रम आता समाप्त होत आहेत. दुसऱ्या सभेच्या कार्यक्रमांसाठी पुन्हा भेटूया 4:58. या सभेत मी सुदेशना दाणी आपला निरोप घेते. नमस्कार.

0: शुभ सायंकाळ श्रोते हो, मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5 वाजता आहेत. मी तेजश्री बाभुळगावकर या दुसऱ्या प्रसारण सभेत आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते.
1: शुभ संध्या.
0: आजच्या आपल्या दुसऱ्या प्रसारण सभेच्या सुरुवातीला ऐकूया हिंदी चित्रपट संगीत. श्रोते हो, आज 30 जून सुप्रसिद्ध संगीतकार जोडी कल्याणजी आनंदजी यातील कल्याणजी अर्थात कल्याणजी वीरजी शहा यांचा जन्मदिवस. त्यानिमित्तानं ऐकूया त्यांनी संगीतबद्ध केलेली हिंदी चित्रपटातील काही सुमधूर गीतं आणि देऊया त्यांच्या स्मृतींना उजाळा. सुरुवातीला ऐकूया सफर या चित्रपटातील गीत. स्वर आहे मुकेश यांचा. इंदिवर यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया हसीना मान जाएगी या चित्रपटातील गीत, स्वर आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा. अख्तर रुमानी यांच्या शब्दांना संगीतबद्ध केलं आहे कल्याणजी आनंदजी यांनी.

हिंदी चित्रपट गीतांच्या कार्यक्रमात आपण ऐकत आहात कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेली काही गीतं. आता ऐकूया धर्मात्मा चित्रपटातील गीत. इंदिवर यांच्या शब्दांना स्वर दिला आहे किशोर कुमार यांनी.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जांबाज या चित्रपटातील गीत. स्वर आहे किशोर कुमार आणि सपना यांचा. या गीताचे शब्द आहेत इंदिवर यांचे.

कार्यक्रमात यानंतर ऐकूया जंजीर या चित्रपटातील गुलशन बावरा यांचं गीत, स्वर आहे मोहम्मद रफी आणि लता मंगेशकर यांचा।

मेरे हमसफर या चित्रपटातील कल्याणजी आनंदजी यांनी संगीतबद्ध केलेल्या या गीताबरोबरच आजचा हिंदी चित्रपट संगीताचा कार्यक्रम आम्ही समाप्त करीत आहोत. श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर, म्हणजेच मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, आणि न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 5:30 वाजतायत. युवा बंधू भगिनींसाठी असलेला युववाणी हा कार्यक्रम

मंडळी, आपण कार्यक्रमात नेहमीच वेगवेगळ्या विषयांवर गप्पा मारत असतो, माहिती जाणून घेत असतो. तसंच आजही आपण गप्पा मारणार आहोत मध्यरात्रीचं आपलं रूप, लेट नाईट थॉट्स, आयडियाज, ड्रीम्स अँड इमोशन्स ह्या विषयावर. मित्रांनो, रात्र ही केवळ दिवसाचा शेवट नसते, अनेकांसाठी ती स्वतःशी संवाद साधण्याची वेळ असते. दिवसभराचा गोंधळ, कामाची धावपळ, अभ्यासाचा ताण, मोबाईलवरचे नोटिफिकेशन्स, लोकांशी होणारा संवाद आणि असंख्य जबाबदाऱ्या, यामध्ये आपण अनेकदा स्वतःपासून दूर जातो. पण जसजशी रात्र गडद होत जाती, घरातील दिवे मंद होतात, शहरातील गोंगाट कमी होतो आणि जग झोपेच्या अधीन होऊ लागतं, तस तसं आपल्या मनाचे दरवाजे उघडू लागतात आणि मग समोर येतं ते आपलं वेगळंच रूप. आणि हेच असतं मध्यरात्रीचं आपलं रूप.

मित्रांनो, आपल्याला अनेकदा असा अनुभव येतो की रात्री झोपण्यापूर्वी अचानक जुन्या आठवणी डोकावतात. एखादा जुना मित्र आठवतो, बालपणीची एखादी घटना डोळ्यासमोर येते, काही अपूर्ण राहिलेल्या गोष्टी मनाला टोचू लागतात, तर कधी भविष्यातील स्वप्न आणि शक्यता मनामध्ये आकार घेऊ लागतात. दिवसा आपण ज्या विचारांकडे दुर्लक्ष करतो ते विचार रात्री मात्र आपलं संपूर्ण लक्ष वेधून घेतात. मानसशास्त्राच्या दृष्टीनं पाहिलं तर यामागे काही महत्वाची कारणं आहेत. दिवसभर आपला मेंदू सतत बाह्य जगाशी संवाद साधत असतो. अभ्यास, नोकरी, सोशल मीडिया, वाहतूक, कुटुंब आणि इतर जबाबदाऱ्या यामुळे मेंदूवर सतत माहितीचा मारा होत असतो. पण रात्री मात्र बाह्य उत्तेजना कमी होते, त्यामुळे मनाला अंतर्मुख होण्यासाठी अधिक जागा मिळते. म्हणूनच याच वेळी अनेक दडपलेल्या भावना, अपूर्ण विचार आणि सुप्त इच्छा पृष्ठभागावर येऊ लागतात आणि रात्री आपण अधिक आत्मपरीक्षण करू लागतो. दिवसभर आपण अनेक भूमिका निभावतो. आपण विद्यार्थी असतो, कर्मचारी असतो, मित्र असतो, मुलगा किंवा मुलगी असतो, पण रात्री या सर्व भूमिका काही काळासाठी बाजूला पडतात आणि आपण फक्त स्वतःसोबत राहतो. अनेक लेखक, कवी, संगीतकार, वैज्ञानिक आणि कलाकार यांनी अनेकदा मान्य केलंय की त्यांना त्यांच्या काही सर्वोत्तम कल्पना ह्या रात्री सुचल्या, कारण रात्रीचं वातावरण हे शांत असतं, बाह्य व्यत्यय कमी असतात, कल्पनाशक्तीला मुक्तपणे भटकण्याची संधी मिळते. म्हणूनच अनेक लेखक मध्यरात्री लिहिणं पसंत करतात, अनेक संगीतकार रात्री चाली तयार करतात आणि अनेक विद्यार्थी रात्री अभ्यास करताना सर्जनशीलतेचा अनुभव घेतात. पण मंडळी, रात्रीचे हे विचार नेहमीच सकारात्मक असतात असं नाही. अनेकदा रात्री चिंता, असुरक्षितता आणि भविष्याबद्दलची भीती अधिक तीव्रतेने जाणवते. दिवसभर व्यस्त राहिल्यानंतर रात्री एकटेपणा जाणवू लागतो. अपूर्ण कामं, नात्यांमधील तणाव, करिअरची चिंता किंवा स्वतःबद्दलच्या शंका मनात घोळू लागतात. मानसशास्त्रज्ञ सांगतात की रात्री उशिरा आपल्या भावनिक प्रतिक्रिया अधिक तीव्र होऊ शकतात, विशेषतः जेव्हा आपण थकलेलो असतो किंवा झोपेची कमतरता असते तेव्हा. पण मध्यरात्रीचं हे विचारांचं वारं आपल्याला अनेकदा मौल्यवान भेटवस्तूही देतं. हे रूप आपल्याला आपल्या खऱ्या भावना समजून घेण्याची संधी देतं. दिवसा आपण अनेकदा स्वतःच्या भावनांकडे दुर्लक्ष करतो, पण रात्री मन आपल्याला थांबवतं आणि सांगतं की काही भावना ह्या ऐकल्या जाण्याची गरज आहे. कधी आपल्याला विश्रांतीची गरज असते तर कधी संवादाची, कधी क्षमाशीलतेची तर कधी नव्यानं सुरुवात करण्याची.

मंडळी, तरुणपणात हा अनुभव अधिक तीव्र असतो, कारण हा काळ स्वतःची ओळख शोधण्याचा असतो. करिअर, नाती, स्वप्न, भविष्य आणि स्वतःचं स्थान याबद्दल अनेक प्रश्न मनात असतात. त्यामुळे अनेकदा आपण रात्री उशिरापर्यंत विचारांच्या गर्दीत अडकतो. पण या विचारांकडे केवळ चिंतेच्या नजरेनं पाहण्याऐवजी त्यांना आत्म

ऐवजी त्यांना आत्मशोधाची संधी म्हणून पाहिलं तर त्यातून सकारात्मक बदल घडू शकतो. रात्री अचानक सुचलेल्या कल्पना अनेकदा आयुष्य बदलून टाकतात. एखाद्या नवीन व्यवसायाची कल्पना, एखादा सामाजिक उपक्रम, एखादी कविता, एखादं गाणं किंवा स्वतःमध्ये बदल घडवण्याचा निर्णय, या सगळ्याचा जन्म अनेकदा शांत रात्रीत होतो. म्हणूनच अनेक तज्ज्ञ सुचवतात की रात्री मनात आलेले महत्वाचे विचार हे लिहून ठेवावेत, कारण सकाळपर्यंत अनेक कल्पना विस्मृतीत जातात. मंडळी, मध्यरात्रीची वेळ आपल्याला एक गोष्ट शिकवते, आणि ती म्हणजे आपल्या भावना ह्या दाबून ठेवण्यापेक्षा त्यांना समजून घेणं महत्वाचं आहे. दुःख, भीती, संभ्रम किंवा एकटेपणा या भावना मानवी अनुभवाचा नैसर्गिक भाग आहेत. या भावना आल्या तर स्वतःला दोष देऊ नये, त्याऐवजी त्या भावनांमागील कारण समजून घेण्याचा प्रयत्न केला पाहिजे. त्याचबरोबर चांगल्या झोपेचं महत्वही तितकंच मोठं आहे. पुरेशी झोप ही मानसिक आरोग्यासाठी अत्यंत आवश्यक असते. 7 ते 8 तासांची नियमित झोप स्मरणशक्ती, भावनिक संतुलन, एकाग्रता आणि शारीरिक आरोग्यासाठी महत्वाची मानली जाते. त्यामुळे मध्यरात्रीचे विचार महत्वाचे असले तरी झोपेची उपेक्षा करणं योग्य नाहीये. त्यामुळे जरी आपण रात्री उशिरापर्यंत विचार करत बसलो, भविष्याबद्दलची स्वप्न पाहत बसलो किंवा स्वतःशी संवाद साधत असलो, तरी हे समजून घेणं गरजेचं आहे की आपण एकटे नाही होत. प्रत्येक व्यक्तीच्या आयुष्यात असं एक मध्यरात्रीचं रूप असतं. ते रूप अनेकदा आपल्याला आपल्या आतल्या जगाची ओळख करून देतं. कधी कधी हे रूप आपल्याला सांगतं की आपण थकलोय. कधी कधी ते आपल्याला धैर्यही देतं. कधी कधी आपल्याला आपल्या जुन्या स्वप्नांची आठवण करून देतं, तर कधी कधी आपल्याला नवीन मार्ग दाखवतं. त्यामुळे त्या आवाजाला ऐकणं आणि त्याच वेळी वास्तवाशी जोडलं जाणं हे महत्वाचं आहे, कारण मध्यरात्री सुचलेली प्रत्येक भीती ही खरी नसते. मध्यरात्री दिसलेलं प्रत्येक स्वप्न हे अशक्यही नसतं. रात्रीचे विचार हे अनेकदा आपल्या मनाचे आरसे असतात. त्या आरशात स्वतःला पाहण्याचं धैर्य ज्याच्याकडे असतं, तो व्यक्ती स्वतःला अधिक चांगल्या प्रकारे समजू शकतो. कारण शेवटी मध्यरात्रीचं आपलं रूप हे आपल्यापासून वेगळं नसतं, तर ते रूप म्हणजे आपली एक अधिक प्रामाणिक, अधिक संवेदनशील आणि अधिक स्वप्नाळू बाजू असते. दिवसभराच्या गोंधळात हरवलेला आपला खरा आवाज अनेकदा रात्रीच ऐकू येतो, आणि कदाचित म्हणूनच काही स्वप्न, काही निर्णय, काही कविता आणि काही नवीन सुरुवाती नेहमीच रात्रीच्या शांततेत जन्म घेतात. मंडळी, अशाच भरपूर गप्पा मारायच्या आहेत, खूप माहिती शेअर करायची आहे, पण घड्याळ खुणावतंय आणि त्यामुळे थांबावं लागणार आहे. पण थांबण्याआधी हे गाणं खास तुमच्यासाठी.

तर मंडळी, कार्यक्रमात आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. तेव्हा तुम्हाला आमचा कार्यक्रम कसा वाटला याबद्दलच्या तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला नक्की कळवा. त्यासाठी आमचा ईमेल आयडी आहे युवाणी एअर मुंबई @gmail.com. या कार्यक्रमाला निर्मिती सहाय्य केलं होतं पूजा जाधव हिनं. या कार्यक्रमाचे सादरकर्ते होते रोशन जाधव. याच सोबत मी मैथिली जगताप तुमची रजा घेते. नमस्कार.

युववाणी कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई केंद्राच्या अस्मिता वाहिनीवरून. संध्याकाळचे 6 वाजतायत. आता सुरुवातीला हिंदीतून आणि 6:05 इंग्रजीतून बातम्या आकाशवाणी दिल्ली केंद्रावरून प्रसारित होतील. आम्ही सहक्षेपित करू.

संध्याकाळचे 6:10 झाली आहेत. ऐकूया आमच्या आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज संध्याकाळी 6:30 आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून तसंच DRM वाहिनीवरून आपण ICC वुमेन्स T20 क्रिकेट विश्वचषक 2026 द ओव्हल लंडन येथे ऑस्ट्रेलिया विरुद्ध वेस्ट इंडिज यांच्या दरम्यान खेळल्या जाणाऱ्या पहिल्या उपांत्य क्रिकेट सामन्याचं प्रत्यक्ष समालोचन ऐकू शकाल. या दरम्यान संध्याकाळी 7:15 आजचं विधिमंडळ समालोचन तसंच आपल्या नियोजित वेळांवर मराठी, हिंदी, संस्कृत आणि इंग्रजी बातमीपत्र सहक्षेपित होतील. आता ऐकूया याच वेळेत आमच्या न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवरून प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आज 6:30 अमृत कलश हा कार्यक्रम आम्ही आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत यामध्ये ऐकूया सुलभ प्रजनन व्यवस्थापनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी क्रांतीसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील पशु प्रजननशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अजित माळी यांची प्रिया बेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. तसंच कृषीवाणीमध्ये गोदाम उभारणीद्वारे शेतीमाल विक्री व्यवस्थापन आणि बाजारभाव या कार्यक्रमाचे सादरकर्ते धीरज केदारी. 7:15 एक कलाकार. आज हा कार्यक्रम केंद्रित असेल नाटककार बाळ कोल्हटकर यांच्यावर, सादरकर्त्या तेजश्री बाभुळगावकर. 9:30 मनी टॉक, 10:15 मंथन हे कार्यक्रम आम्ही दिल्ली केंद्रावरून सहक्षेपित करू. 10:00 नभोनाट्य, यात मुक्तिपत्रे याचा भाग 5 आपण ऐकू शकाल. डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर, सादरकर्त्या गौरी लागू. 10:30 नादब्रह्म, यात तनुश्री चॅटर्जी यांचं सरोदवादन. राग छायानट, तबला साथ अशोक कुमार मोहित्रा. तर ही होती आमची आजच्या उर्वरित कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. उद्या बुधवार 1 जुलै 2026 भारतीय सौर दिनांक 10 आषाढ 1948 सकाळी 5:55 गिरवाणवाणीमध्ये पारंपरिक श्रीकृष्ण कर्णामृत स्वर योगिनी जोगळेकर यांचा, 6:05 प्रभातवंदन, 6:25 चिंतन यामध्ये शुभदा मुळे यांचे विचार. 6:30 कार्यक्रमांची रूपरेषा. 6:35 दिनविशेष सादरकर्ते मुझम्मिल पटेल. 6:40 कृषीवाणीमध्ये हवामान अंदाजावर आधारित कृषी सल्ला आपण ऐकू शकाल. 7:05 आरोग्यम धनसंपदा यामध्ये लहान मुलांमधील शस्त्रक्रिया या विषयाचा भाग 1 आपण ऐकू शकाल. सहभाग डॉक्टर भालचंद्र जयकर. 6:50 परिसर यामध्ये नदी पुनरुज्जीवन आव्हाने आणि दिशा याविषयी जलनायक डॉक्टर स्नेहल दोंदे यांच्या रोशन जाधव यांनी घेतलेल्या मुलाखतीचा भाग 1 आपण ऐकू शकाल. ही आकाशवाणी मुंबई केंद्राची निर्मिती असेल. सकाळी 7:00 आजचा विचार. 7:25 प्रायोजित कार्यक्रम दिलखुलास. 7:40 जोगळेकर हॉस्पिटल अमृत सरिता गीता याचा भाग 14 अध्याय 2 श्लोक 7 याचं विवरण लेखन आहे विनया मेहेंदळे, श्लोक गायन स्मिता गाडगीळ, निवेदन आणि सादरकर्ते प्रसाद कुलकर्णी असतील. सकाळी 8:40 भावधारा. 9:00 मराठी चित्रपट संगीत, 9:30 नाट्यसंगीत आणि 10:00 ऐकूया ग्राहक केंद्रित प्रायोजित कार्यक्रम विश्वधर्मी विश्वनाथ शोध विश्वशांतीचा यात्रा वचनपूर्तीची. 10:10 सुगम संगीत. 10:25 काही स्थानिक निवेदनं आपण ऐकू शकाल. 10:30 हिंदी चित्रपट संगीत तर 11:00 शास्त्रीय संगीत यामध्ये आपण ऐकू शकाल पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन. राग लतांगी, तबला साथ असेल शुभंकर बॅनर्जी यांची. 11:30 आम्ही यामध्ये गायिका भगिनी प्रियांका बर्वे आणि प्रांजली बर्वे यांच्याशी गप्पा आणि गाण्याचा भाग 2 संवादक आणि सादरकर्ते संजय भुजबळ. दुपारी 12:00 वनिता मंडळ मध्ये ऐकूया ओव्यांचं सौंदर्य, लेखन माधवी गोखले, ओवी गायन नेहा वैशंपायन. तसंच राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिनानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आणि HPV लस याविषयी स्त्रीरोग प्रसूतीतज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे यांची मुलाखत. सूत्रसंचालन असेल प्राची परांजपे यांचं, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन. 1:00 NCERT हा प्रायोजित कार्यक्रम. दुपारी 12:15 द नेक्स्ट वेव्ह हा नवीन हिंदी चित्रपट गीतांचा कार्यक्रम आपण ऐकू शकाल. दुपारी 2:30 शास्त्रीय संगीतामध्ये सहाना बॅनर्जी यांचं सतारवादन आपण ऐकाल.

0: राग मेघ, मध्यलय तथा द्रुतगत तीन ताल तबला साथ असेल पंडित रामदास पळसुले यांची. सायंकाळी 4:58 आमच्या दुसऱ्या प्रसारण सभेला सुरुवात होईल. यामध्ये 5 हिंदी चित्रपट संगीत आपण ऐकू शकाल. 5:30 युववाणीमध्ये स्टेट युन या सदरात महाराष्ट्र कृषी दिन तसंच आंतरराष्ट्रीय महिला कृषी वर्षानिमित्त विशेष कार्यक्रम युवा महिला आणि शेती समृद्ध कृषी भविष्याची नवी दिशा, लेखन निवेदन आरती गाढवे आणि सादरकर्ते धीरज केदारी. 6:10 कार्यक्रम रूपरेषा. 6:30 बलसागर भारत हो. 7:15 विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करू. 7:30 माझं घर माझं शेत या कार्यक्रमात ऐकूया कौटुंबिक श्रुतिका चालू जमाना. लेखन माधुरी बन्नागरे, सहभाग सोनाली गोगले, प्रसाद कुलकर्णी आणि धीरज केदारी, निर्मिती सहाय्य सोनाली गोगले. याच कार्यक्रमात 100 टन ऊस उत्पादन याविषयी योगेश यादव, मृदाशास्त्र विषयतज्ञ, कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव पुणे यांनी दिलेली माहिती आपण ऐकू शकाल. 8:15 एक कलाकार. 9:15 स्पॉटलाईट. 9:30 चर्चा का विषय हे. 10:00 हिंदी चित्रपट संगीत आणि 10:30 नादब्रह्म या कार्यक्रमात पंडित हरिप्रसाद चौरसिया यांचं बासरीवादन आपण ऐकू शकाल. राग जय जयवंती त्यांना तबला साथ असेल शुभंकर बॅनर्जी यांची. याचबरोबर नियोजित वेळांवर मराठी हिंदी इंग्रजी तसंच संस्कृत बातमीपत्र आम्ही प्रसारित आणि सहक्षेपित करू. तर ही होती आज उर्वरित आणि उद्या दिवसभरात प्रसारित होणाऱ्या कार्यक्रमांची रूपरेषा. आता ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: मे महिन्याच्या शेवटी वळवाचा पाऊस पडला की वेध लागतात पावसाळ्यातल्या जून महिन्यातल्या पहिल्या पावसाचे. आणि मग संपूर्ण पावसाळा आपण आतून बाहेरून भिजत राहतो. कधी ऑफिसला जाताना पाऊस लागतो तर कधी परत येताना. पावसानं पेरणीची लगबग सुरू झालेली असते. घरोघरी रेनकोट छत्र्यांची गर्दी होते. खिडकीत बसून चहा घेत घेतलेल्या पावसाचा आनंद असतो, तसाच रस्त्यावरच्या पावसामुळे उडालेल्या गोंधळाची चिडचिडही असते. प्रत्येकाचा पाऊस वेगळा, प्रत्येकाचा अनुभव वेगळा. म्हणूनच यावेळच्या सखी संदेश कार्यक्रमाचा विषय आहे मी आणि पाऊस. मैत्रिणींनो, पावसाबद्दलच्या तुमच्या आठवणी आम्हाला फोन करून सांगा. मंगळवारी 30 जूनला 11:00 सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात फोन करून. फोन नंबर नेहमीचेच 02025537005 आणि 2553-1706. जरूर फोन करा सखी संदेश या फोन इन कार्यक्रमात 30 जूनला 11:00. विषय आहे मी आणि पाऊस.

0: श्रोते हो, माणसाला होणाऱ्या एकूण संसर्गजन्य आजारांपैकी 60% अधिक आजार हे प्राण्यांमधून पसरतात, मग तो रेबीज असो की इतर संसर्ग. आपल्या घरातले पाळीव प्राणी किंवा गोठ्यातील पशुधन यांच्याकडून माणसांमध्ये पसरणाऱ्या याच धोक्याला झूनोसिस म्हणतात. 6 जुलैच्या जागतिक झूनोसिस दिनानिमित्त या धोक्यापासून स्वतःला आणि कुटुंबाला कसं सुरक्षित ठेवायचं, घरच्या प्राण्यांची काळजी घेताना कोणती खबरदारी घ्यायची, या प्रश्नांची उत्तरं जाणून घेण्यासाठी सहभागी होऊयात मंगळवारी 30 जून रोजी हॅलो डॉक्टर या कार्यक्रमाच्या ध्वनिमुद्रणात. यावेळी आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत पशु वैद्यकीय तज्ज्ञ डॉक्टर राहुल कोल्हे. फोन नंबर आपले नेहमीचेच 020-2553705 आणि 2553706. तेव्हा नक्की सहभागी होऊया आपल्या आवडीच्या कार्यक्रमात ज्याचं नाव आहे हॅलो डॉक्टर.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. आता काही क्षणातच म्हणजे 6:20 दिल्ली केंद्रावरून दिल्या जाणाऱ्या संस्कृतमधून बातम्या आम्ही सहक्षेपित करीत आहोत.

0: नमस्कार श्रोतेहो नमस्कार. अमृत कलश या कार्यक्रमामध्ये मी रेवा देवरस आपलं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करते. मंडळी, या धकाधकीच्या जीवनात, या बिझी आणि हेक्टिक शेड्यूलमध्ये आपण दररोज ठरवलं तरी काही काही कामं जी आपली नित्यनियमाची कामं असतात ती पण होत नाही, कारण दररोजचं हेक्टिक लाईफ. पण यामध्येच जर मी असं म्हटलं तुम्हाला की एखादी व्यक्ती सातत्याने आजपर्यंत एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा नाही, चारदा नाही, सलग 15 तिरुपती बालाजीला, सांगलीपासून ते तिरुपती बालाजी असं अंतर त्यांनी कापलं आहे आणि तेही सायकलने, तर आपल्याला कदाचित विश्वास बसणार नाही. आणि त्यांचं वय वर्ष आहे फक्त 63. हो श्रोते हो, फक्त 63. तर आज आपण बोलूया अशाच एका हरहुन्नरी आणि उत्साही व्यक्तिमत्वाला ज्यांचं नाव आहे श्री संजय नरगुंदे सर. सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं हार्दिक स्वागत आहे. नमस्कार.
1: नमस्ते.
0: सर, आमच्या आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये आपलं स्वागत आहे. पण सगळ्यात पहिले आपण जी एवढी मोठी अचीवमेंट केलेली आहे, एकदा नाही, दोनदा नाही, ते सलग 15 आपण बालाजीला जाऊन आलात आणि तेही सायकलनी या वयात, त्याच्यासाठी तुमच्या या उत्साहाला आणि हिमतीला माझा आता पहिले सगळ्यात मोठा सलाम. हा सर, सुरुवात आपण बरंच काही बोलणार आहोत पण त्याआधी मला तुमची कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घ्यायला आवडेल. तर तुमच्या कुटुंबात कोण कोण आहे, तुमचं बालपण कुठे गेलं आणि शिक्षण कुठे झालं याबद्दल आमच्या श्रोत्यांना काय सांगाल?
1: आमच्या घरामध्ये मी, आमचे थोरले भाऊ, त्यांच्या मुली असा मी कौटुंबिक आहे. मी अविवाहित आहे.
0: बर.
1: माझं बालपण सराफकटा इथं तानोडे पुस्तक दुकानच्या गल्लीमध्ये झालेलं आहे आणि आरवाडे स्कूलमध्ये माझं प्राथमिक शिक्षण झालेलं आहे.
0: बर. सर, आजकालचे जे आयुष्य आहे आपलं, जे आपण दैनंदिन जगतो आहे, त्याच्यामध्ये सगळेजण फार बिझी आहेत, व्यस्त आहेत. पण ह्या अशामध्येही डायरेक्ट बालाजीला, ते पण इथनं मला वाटतं जवळजवळ सांगलीपासून ते 800 किलोमीटरपेक्षाही जास्त आहे. सर, याची प्रेरणा तुम्हाला कशी मिळाली किंवा तुम्हाला हे कसं सुचलं की आपण हे अंतर सायकलनी कापावं किंवा सायकलनी तिथपर्यंत पोहोचावं, हे कसं काय सुचलं?
1: आम्ही ज्या वेळेला गाव भागात बावडेकरवाड्यात राहत होतो, मग त्यावेळेला आम्ही असं रात्री जेवणानंतर ग्रुप आमचा असा मुलांचा तिथला ग्रुप जमला.
0: बर.
1: तर त्यामध्ये सांगली तिरुपती हा विषय निघाला. मग हे सांगली तिरुपती हे अंतर किती आहे, मग कोण 800 म्हणते, कोण 900 म्हणते, 1100 म्हणते, असा तो विषय झाला. मग तिथं आमची एक पैज लागली.
0: बर.
1: की सांगली तिरुपती आणि तिरुपती सांगली असा सायकल प्रवास 15 आत पूर्ण करायचा.
0: अच्छा.
1: तोही कुठल्याही आधाराविना, म्हणजे ट्रकच्या फायकाला धरले बाबा किंवा टेम्पोतनं वगैरे गेले असं कुठलाही नाही, सलग सायकलनं सांगली तिरुपती, तिरुपती सांगली असा पूर्ण प्रवास सायकलनं करायचा
0: 15 दिवसात. बर.
1: मग ते मी चॅलेंज स्वीकारलं आणि 13 ते 14 मी पूर्ण केलं ते.
0: अच्छा. आपण सर पहिल्यांदा जेव्हा सायकलने तिरुपती बालाजीला गेलात तर ते वर्ष आणि महिना कोणता होता, आठवत आपल्याला?
1: 2000 होत.
0: अच्छा, 2000 गेला. बरं सर, मग हे जेव्हा आपण ठरवलं की मला हा प्रवास सायकलने करायचा आहे, तर याची प्राथमिक तयारी आपण काय काय केली होती?
1: मग आता मला असा एवढा लांबचा प्रवास सायकल तर माहित नाही.
0: बरोबर.
1: परंतु मग आता असं 15 जर आपल्याला हे चॅलेंज स्वीकारायचं, पूर्ण करायचं आहे, तर मग असं तुम्हाला विचारा, त्याला विचारा, असं करता करता आमच्या एक मित्र, म्हणजे आम्ही ज्यावेळेला शाळेत असताना लिमे क्लासला गणिताच्या जात होतो,
0: बर,
1: तिथं सुनील रत्न पारखी म्हणून मला तिथं गाठ पडला.
0: बर.
1: त्याचा त्यावेळेला काहीतरी सोलापूरला केमिकलचा बिझनेस होता. मग मी त्याला विचारलं बाबा सुनील, सोलापुरातनं तिरुपतीला कसं अंतर, म्हणजे रस्ता आहे काय? तर तो म्हटला सोलापूरला येऊ नको म्हटलं. तो मला मधली, म्हणजे साधारणपणे आपण सांगली मिरज असं म्हटलं, सांगली पुणे म्हटलं की त्यामध्ये आष्टा, इस्लामपूर, सातारा अशी जी ढोबळ मराठवाची गावं सांगतो, तसं त्यानं मला ती गावं सांगितली, विजापूर, होसपेट, बल्लारी, आनंदपूर, तिरुपती. मग ह्या मार्गाने आम्ही निघालो.
0: बरं. अच्छा सर, पण तुम्ही त्याच्यासाठी मग प्राथमिक तयारी, म्हणजे तुम्ही कोणकोणतं सामान तुमच्यासोबत नेलं होतं? कारण आता फक्त सायकलनीच जायचं, म्हणजे खाण्यापिण्याचं सामान आलं किंवा प्राथमिक उपचार चाललं, तर ही तयारी मग आपण कशी केलीत?
1: मग आमचे जे डॉक्टर्स आहेत नगरपालिकेतले,
0: बर,
1: त्यांना तेही असे हौशी आहेत.

0: प्रवासाच्या बाबतीत. मग मी त्यांना सांगितलं बाबा असं असं मी सायकलनं तिरुपतीला जाणार आहे. त्यांनाही आश्चर्य वाटलं, आनंद झाला. मग त्यांनी त्यांच्या अनुभवानं मला थंडीवर दिवाळीनंतर आम्ही जातो, वातावरण थंड असतं,
1: तर
0: त्या उद्देश त्या वातावरणाशी संलग्न जे आपल्याला औषधे आहेत ते त्यांनी मला पुरवली.
1: बरं सर, पहिल्यांदा आपण जेव्हा गेला तेव्हा आपल्याला किती दिवस लागले आणि पहिलाचा जो प्रवास होता अगदी नवीन नवीन प्रवास होता तुमचा तो अगदी, तर त्याच्यातले अनुभव काय सांगता येईल?
0: माझा जो पहिला आयुष्यातला जो प्रवास तिरुपतीचा जो प्रवास सुरू झाला तर मग त्या सुनील रत्नपारखीनं सांगितल्याप्रमाणे मी निघालो.
1: बर,
0: तर माझा पहिला त्या टप्पा झाला माझा जतला. जतला बस स्टँडवर तिथं रात्र काढली. तिथनं मग पुढं होसपेट, बल्लारी, विजापूर, होसपेट असं पुढची गावं विचारत निघालो. मग असा माझा तो प्रवास सुरू झाला.
1: सर मग आता त्यावेळेला तर म्हणजे विचारत विचारतच तुमचा हा प्रवास सुरू झालेला असेल, तर त्या दरम्यान मग तुम्हाला लोकांचे काय काय अनुभव आले त्या प्रवासा दरम्यान?
0: मग मी पुढचा आता विजापूरचा रस्ता एकाला विचारलं.
1: बरं,
0: इकडनं मग कुठेकडे चाललाय मामा? म्हटलं तिरुपतीला सायकलनं निघाले. त्यांना कौतुक वाटलं भयंकर. मग पुढचं गाव त्यांनी मला सांगून ठेवलं. मग त्या गावाला गेलं की त्या तिथला मनुष्य सांगतो त्याच्या पुढचं गाव.
1: बरं,
0: मग असं मी टप्प्याटप्प्यानं निघालो.
1: म्हणजे विचारत विचारत. सर मग खाण्याचे तुम्ही कोणकोणते पदार्थ तुमच्या सोबत घेतले ते, किंवा मग जेवणाचं किंवा ब्रेकफास्टचं, मग हे कसं काय मॅनेज केलं तुम्ही?
0: आता मी पूर्णपणे शाकाहारी आहे.
1: बर,
0: तर पहिल्या दिवसाचं आपलं बरोबर असतं. दुसऱ्या दिवसापासून हॉटेल धाबा काय मिळेल ते शाकाहारी जेवण.
1: अच्छा, म्हणजे रस्त्यात जे पडेल ते. अच्छा,
0: आणि आता असं झालंय की इतका वेळ गेल्यामुळं लोकांनाही माहिती झालेलं आहे, आणि समजा आम्ही एक वर्ष नाही गेलो तर ते आता आम्हाला पुन्हा जेवायला जातो त्यावेळेला ते आम्हाला विचारतात की मागच्या वर्षी तुम्ही आला नाही. एवढं त्या लोकांना आता आमची सवय झाली.
1: अच्छा,
0: की आता हे आता पाच सहा मंडळी येणार सायकलनं.
1: अच्छा, मग तुम्ही एकटेच जाता सर की तुमच्या ग्रुपमध्ये बाकीचे पण मेंबर्स आहेत?
0: सुरुवातीला माझी पहिली तीन चार वर्ष मी एकटाच होतो.
1: बर,
0: मग जसं मी पेपरला जाहिरात द्यायला लागलो तसं लोकांचा कल वाढायला लागला. कारण पेपरमध्ये जाहिरात देण्यामागे माझा उद्देश असा होता की ज्यांना ज्यांना सायकलिंगची आवड आहे आणि हा प्रवास करायचा आहे पण त्यांना रस्ता माहित नाही, तर माझा तो गायडन्स त्यांना तो उपयोगी होतो.
1: अच्छा सर, जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी सांगली ते तिरुपती बालाजी ह्या सायकलने प्रवास करणार हे ठरलं, पण हे सगळं करताना एक शारीरिक क्षमता फार आवश्यक आहे, म्हणजे तुम्ही शरीराने सुदृढ असणं फार आवश्यक आहे, तर ते जेव्हा तुम्ही ठरवलं तर त्याच्या आधी काही पूर्वतयारी केली का?
0: माझं रोजचं सायकल, माझं फिनेलचा व्यवसाय, हॉस्पिटल वगैरे जे लागतं, आणि आता नवीन दोन वर्ष झाली फरसाणा व्यवसाय, मग त्यानं मला सतत सायकलिंग असतंच, त्यामुळे मी स्वतंत्रपणे असं काय त्याचं प्रॅक्टिस केलेली नाही.
1: अच्छा,
0: रोजच्या रोज माझं 15-20 किलोमीटर होतच असल्यामुळं.
1: अच्छा,
0: त्यामुळे मला नवीन असं काय त्याची तयारी करायला लागली,
1: म्हणजे ही वर्षानुवर्षाची प्रॅक्टिस तुम्हाला कामात आली
0: रोजचीच.
1: बरं सर, पण जसं तुम्ही पहिल्यांदा ठरवलं की मी बालाजीला जाणार सायकलने, तर घरच्यांची प्रतिक्रिया काय होती, त्यांचं काय म्हणणं होतं याच्यावर?
0: आता तसा विचार केला तर आमच्या घरातले सगळेच खेळाडू आहेत.
1: अच्छा,
0: म्हणजे वडिलांनाही सायकलिंगची आवड होती, त्यांच्या जेव्हानी ते पूर्वी दरवर्षी 1-800 किलोमीटरचा त्यांच्या ग्रुपमधनं तो सायकल प्रवास व्हायचा.
1: बरं,
0: मग भावाचंही तसंच, तो क्रिकेटमध्ये त्याला इंटरेस्ट होता पण सायकलिंगही तो करायचा, त्यामुळे खेळाडू आम्ही हे सगळं असल्यामुळं तसं आम्हाला कोणाचं हे अडचण आली नाही.
1: बरं,
0: किंवा कोण नको म्हटलं नाही म्हटले.
1: सर खरं पाहिलं तर आता मी फोनवर जेव्हा चेक केलं तेव्हा सांगली ते तिरुपती बालाजी जवळपास 912 किलोमीटर अंतर दिसत आहे, पण तुम्ही ठीक आहे एकदा एक उत्साह किंवा एक चॅलेंज म्हणून ते स्वीकारलं आणि सक्सेसफुली ते पार पडलं, पण त्याच्यानंतर तुम्ही सलग 14 म्हणजे आतापर्यंत 15 तर जाऊन आलात, तर याच्यामागची तुमची भूमिका काय किंवा प्रेरणा काय?
0: आता तसं जर बघितलं तर सायकल व चालवा सायकल शरीर म्हणजे
1: सुदृढ
0: करा हा त्यातला मोठा प्रश्न, पर्यावरण त्यामुळे पोल्युशन फ्री सायकल वाहन हे असं पोल्युशन फ्री, तर मग त्यावेळेनं तुमच्या शारीरिक दृष्ट्या सुद्धा तुम्ही तंदुरुस्त राहू शकता.
1: बरोबर,
0: हा सायकलच्या पाठीमागचा त्यातला उद्देश, आणि मला मुळात सायकलिंगची पहिल्यापासून आवड आहे.
1: बरं,
0: पूर्वी इथं सायकल रेस होत होत्या, मग त्यावेळेला मी 75 किलोमीटर 85 किलोमीटर ह्या नंबरात नाही आलो पण मी पूर्ण केल्या.
1: अच्छा,
0: 110 किलोमीटरची शेवटची जी होती ती माझी दमणूक झाल्यामुळे मी मधनं ती सोडून दिली.
1: बरं, ही कधीची गोष्ट आहे सर?
0: ही साधारणपणे 82 च्या दरम्यानची.
1: बरं, म्हणजे पहिल्यापासून तुम्हाला सायकलिंगची सवय आहे. सर आता इतक्या

0: सलग 15 आपण सांगली ते बालाजी हे अंतर सायकलने कापलेलं आहे, पार पडलेलं आहे. त्याच्यामध्ये शेकडो लोक तुम्हाला नवीन नवीन भेटले असतील, म्हणजे नुसतं आपल्याच राज्यातले नाही तर दुसऱ्या राज्यातले पण. तर या दरम्यान काही प्रसंग आठवतो का एखादा अविस्मरणीय?
1: आता तसं आनंदपूर म्हणून जे लागतं तर त्याच्या अलीकडे एक 15-20 किलोमीटर माझ्या सायकलचं पॅन्डल मोडलं. मग तिथल्या खेड्यातलं असं ते होतं, मग त्यांना म्हटलं बाबा जर सायकलचं काम मी तर करणार कोण आहे का. मग त्या एका ग्रहस्थानी मला जुजबी काम करून दिलं तात्पुरतं. मग ते काय म्हटलं की बाबा 15-20 किलोमीटर पर्यंत तुम्हाला आनंदपूर पर्यंत जाण्यासाठी मी तुम्हाला करून देतो,
0: म्हणजे जुजबी करून दिलं.
1: हा जुजबी तात्पुरतं. आणि तुम्ही आनंदपूर मध्ये गेलात की तिथे सायकलवाल्या ते मोठे सिटी आहे, म्हणजे आंध्र प्रदेश मधला 2 नंबरचा जिल्हा येतो आनंदपूर. तर तिथे तुम्हाला सायकल व्यवस्थित ते करून देतील.
0: अच्छा.
1: मग ते मी 15-20 किलोमीटरचं जे होतं ते अंतर व्यवस्थित सांभाळून केलं आणि मग आनंदपूरमध्ये गेल्यावर पॅडल तर पूर्ण काम करून दिलं.
0: अच्छा. हा मला इथे हेच विचारायचं होतं सर की जसं आता सायकलने आपण जात आहे तर थोडं बहुत काही एखादा पार्ट बिघडला किंवा सायकल पंक्चर झाली हे म्हणजे काही ना काही प्रॉब्लेम्स येतच राहतात, तर याच्यासाठी काही तुम्ही जुजबी तुमच्याजवळ काही यंत्र किंवा काही सामग्री ठेवली होती का?
1: तर आता असं आहे पूर्वीच्या आणि आताच्या रस्त्यामध्ये काय भरपूर फरक पडलेला आहे.
0: बरोबर.
1: आता जे रस्ते एवढे सुरेख झालेत की गेल्या वर्षी मी 4 फेब्रुवारीला जाळ्याला गेलो होतो, तर त्यावेळेला जो रस्ता मी एकूण बघितला तर मला खरोखर असं वाटलं इतक्या रस्त्याचं काम सुरेख झालेलं आहे. पूर्वी तर कसं होत होतं खास खळगे डबरे असायचे त्यामुळे सायकल पंक्चर व्हायचे प्रॉब्लेम्स असायचे, पण आता रस्त्याच्या वेळेनं अतिशय सुरेख झाले, म्हणजे स्टॉपोटॉप तुम्ही जाऊ शकता. फक्त तुमच्याच काय चहा पाण्याला वगैरे तुम्ही कडेल थांबणार असाल तर बाकी काही रस्त्यावर प्रॉब्लेम नाही.
0: सर मला इथे विचारायचं आहे जसं पहिल्यांदा आपण गेलात आणि आता ही समजा आपण एक्झाम्पल घेतलं की ही 15वी जी फेरी होती तुमची पहिल्यांदा जेव्हा गेलात तेव्हा एका दिवसात आपण किती अंतर कापायचं आणि आता त्याच्यामध्ये फरक पडला आहे का?
1: हो आता फरक पडतो.
0: अच्छा.
1: आता नाही म्हटलं तरी आता आणि सुरुवात जे जवळजवळ 25 वर्षाचा फरक पडतो. शारीरिक दृष्ट्या सुद्धा थोडं होतोच. मी पहिल्या दिवशी 90 किलोमीटर मारला पहिल्या खेपेला.
0: बरं.
1: पहिल्या दिवशी 90 किलोमीटर,
0: बापरे.
1: दुसऱ्या दिवशी 140 किलोमीटर, तिसऱ्या दिवशी 147 किलोमीटर, असं माझं अंतर वाढत चाललं.
0: म्हणजे एका दिवसात 146 किलोमीटर?
1: एका दिवसात 140 आणि 147.
0: बापरे. नवलंय पण म्हणजे वयाच्या इतक्या वर्षामध्ये आपण आता पोहोचला आहात आणि 150-150 किलोमीटर आणि एका दिवसात सायकलिंग म्हणजे जोक नाहीये.
1: बरं. तसा प्रवास विजाळ्याला परत आलो, विजापूरमध्ये आलो परत.
0: बर.
1: आणि विजापूरमधनं हॉटेलमध्ये जरा नाश्ता चहा पाणी करत लागलो आणि तिथं मी अंगावरचा स्वेटर तिथं बाकड्यावर ठेवला होता.
0: बर.
1: आणि 2-3 किलोमीटरवर पुढे आलो मग माझ्या लक्षात झालं की बाबा आपलं स्वेटर तिथं विसरलो. मग मी पुन्हा त्या हॉटेलमध्ये गेलो तर त्या लोकांना ते समजलं की ह्या सायकलवाल्यांचा हा स्वेटर आहे. मग त्याने तो बाजूला ठेवला होता. परंतु मग त्यावेळच्या ह्याच्यात सांगलीत ते विजापूर ते सांगली तिथनं साधारणपणे मी 7-7:30 निघालो.
0: बर.
1: ते इथं सांगलीमध्ये मी 12:30 दरम्यान मिशन कॉर्नरला होतो, मिशन हॉस्पिटल कॉर्नरला. एका दिवसातलं ते माझं हायएस्ट 150 किलोमीटरच.
0: अच्छा. सर जसं आता महाराष्ट्रात आपण व्हाया आंध्र प्रदेश म्हणजे जाता
1: कर्नाटक आंध्र प्रदेश,
0: तर कर्नाटकमध्ये कन्नड आणि आंध्र प्रदेशमध्ये तेलुगू भाषा बोलली जाते, तर मग कधी भाषेचं तुम्हाला काही अडचण आली का?
1: नाही. आता तसं जर विचार केला तर असं आपण एकमेकाशी जे मराठी बोलतो तसं तिथं काही जण माझ्याशी मराठी बोलत होते. मग मी मलाही कौतुक वाटलं म्हणजे की बाबा तुम्हाला असं कसं काय मराठी येतं. तर त्यांनी मला सांगितलं की आम्ही तुमच्या इकडं ऊस तोडीला म्हणा द्राक्ष तोडीला म्हणा आम्ही तिकडं कामालाही येतो म्हटले.
0: अच्छा. बरोबर.
1: मग त्यांनी मला आपल्या इकडची तासगाव मिरज कसबेटीग्रज चुंग अशी ठराविक त्यांनी नावं सांगितली. ते सांगितलेत म्हटल्यावर हे इकडे येऊन गेलेले आहेत, त्याशिवाय काय नवीन माणसाला काय समजणार नाही.
0: अच्छा.
1: मग ते म्हणलं आम्हाला त्या मराठी भाषेचा आम्हाला माहिती आहे म्हटले.
0: अच्छा.
1: त्यामुळे मराठी तर तसं काहीच कुठं अडचण इव्हन आंध्र सुद्धा मध्ये नाही.
0: अच्छा. सर आजपर्यंत आपण 15 फेऱ्या सांगली ते तिरुपती बालाजी केलेल्या आहेत अगदी सक्सेसफुली. आता याच्यानंतरचा आपला नेक्स्ट टप्पा काय आहे की आता बालाजी झालं बा आता नेक्स्ट काय आहे तुमचं ध्येय?
1: आता ह्या महिनाखेर किंवा मेच्या 1-2 तारखेला पुन्हा माझा तो 16वा प्रयत्न आहे सांगली तिरुपती सायकल प्रवास.
0: बर.
1: आणि तो झाला की मग अयोध्या माझ्या डोक्यात आहे.
0: अच्छा.
1: अयोध्या प्रयागराज काशी
0: अच्छा
1: असा उपक्रम आहे तो पूर्वीच होता पण ते

0: पेपर मध्ये जी मी बातमी वाचली की अजून तिथं बांधकाम चाललेलं आहे
1: बर,
0: म्हणून तो मी तात्पुरता प्रस्ताव थांबवला
1: बर
0: आणि मग तिरुपतीला जाऊन आलो.
1: बर, अच्छा सर, आपण पहिल्यांदा जेव्हा तिरुपती बालाजीला गेलात आणि त्याच्यानंतर सलग 14 म्हणजे आजपर्यंत 15, तर तुमचा मार्ग तो ठरलेलाच आहे त्यांनी जाताय की आपण एखाद वेळेला दुसरा मार्ग पण शोधता?
0: त्याच मार्ग,
1: त्याच मार्गाने
0: तो मार्ग.
1: अच्छा, म्हणजे आता तुम्हाला अगदी तोंडपाठ झालेला असेल.
0: तुम्हाला जरी जायचं झालं
1: हा
0: तर मी तुम्हाला मॅप देतो, त्याप्रमाणे तुम्ही कुठं वस्ती करा किंवा कुठं काय बघण्यासारखी ठिकाणं आहेत, प्रेक्षणीय स्थळ, तेही मी तुम्हाला सांगू शकतो.
1: अच्छा सर, पहिल्यांदा तुम्हाला 15 दिवस लागले होते येऊन जाऊन, मग आता 15वी जी फेरी केली तुम्ही, तर तेव्हा दिवस कमी लागले की जास्त लागले?
0: साधारणपणे तेवढेच होतात.
1: अच्छा बर,
0: तर ह्या संदर्भात माझी एक तरुण मुलानं अशी प्रार्थना किंवा मी त्यांना मागणी करतो की त्यांनी तुम्ही मोटरसायकल हे वाहन चालवण्यापेक्षा सायकल चालवा आणि शारीरिक दृष्ट्या तुम्ही सक्षम राहा.
1: बर सर, आज आपण इथे आलात आणि आमच्या तरुण वर्गांना आणि आमच्या सगळ्या श्रोत्या मंडळींना आपले अनुभव सांगितले आणि तुमच्या येणाऱ्या सगळ्या प्रोजेक्टसाठी जे तुम्ही आता सांगितलंय की मला अयोध्या प्रयागराज पण सायकलनीच करायचं आहे, ते अंतर कापायचं आहे, त्या सगळ्यांसाठी आमच्या सगळ्यांकडनं तुम्हाला खूप खूप शुभेच्छा. आज आपण इथे आलात त्याच्यासाठी आकाशवाणीच्या सांगली परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद.

0: मधुरा दातार संगीता चितळे पौलमी पेठे आणि अमृता काळे यांनी गायलेलं हे गीत होतं प्राजक्ता पटवर्धन यांचं, संगीत अभिजित राणे.
1: स्पर्श त्याचा तुझ्या देहास चिंब चिंब करीत होता, सुसाट वैरी वाराही त्यालाच साथ देत होता. शहारलेल्या अंगाला तू मोठी दडवलं होतस, शरीराला तूच तुझ्या आलिंगन दिलं होतस. बघून तुझी ती मोहक काया तोही मंत्रमुक्त झाला, आणि मनात नसतानाही पुन्हा पुन्हा पुन्हा पुन्हा बरसत राहिला.

0: साधना सरगम यांनी गायलेलं गीत आपण ऐकलं. सुनीता मुलकलवार यांच्या या गीताला संगीत होतं उदय अभिजित यांचं. यानंतरची उद्घोषणा थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई केंद्र, थोड्याच वेळात प्रादेशिक बातम्या.
1: मतदारांनो, SIR 2026 अंतर्गत गृहभेटीपूर्वी voters.eci.gov.in किंवा ECI नेट ॲपवर मागील SIR मतदार यादीतील आपले किंवा आई वडिलांचे तपशील शोधा. नाव नमूद नसेल तर आवश्यक कागदपत्र तयार ठेवा. स्वाक्षरीयुक्त भरलेला गणना अर्ज BLO ना सादर करा आणि एक प्रत स्वतः जवळ ठेवा.

आकाशवाणी मुंबई प्रज्ञा जांभेकर प्रादेशिक बातम्या देत आहे. ठळक बातम्या. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या पुरवणी मागण्या

विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. विधान परिषदेच्या उपसभापती पदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापती पदाची निवडणूक उद्या होणार आहे, त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. दरम्यान सदनात आपली संख्या कमी असली तरी लोकशाही प्रक्रियेत भाग घेणं ही विरोधी पक्ष म्हणून जबाबदारी असल्यामुळे या निवडणुकीत उतरत असल्याचं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार अंबादास दानवे यांनी सांगितलं. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार, विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं शेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या प्रादेशिक बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या AIR न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. प्रादेशिक बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. राज्यात मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली. या अंतर्गत येत्या 29 जुलैपर्यंत बूथस्तरीय अधिकारी घरोघरी प्रत्यक्ष भेट देऊन गणना अर्ज वाटप करतील आणि भरलेले अर्ज परत घेतील. त्यानंतर येत्या 5 ऑगस्ट रोजी प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. त्यानंतर 4 सप्टेंबरपर्यंत प्रारूप यादीवर दावे आणि हरकती नोंदवता येतील आणि 7 ऑक्टोबर रोजी अंतिम मतदार याद्या प्रसिद्ध केल्या जातील. या प्रक्रियेसाठी राज्यात 1,00,000 अधिक BLO नियुक्त केले आहेत. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर

0: पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरड धान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर पाऊस उशिरा आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. राज्यात पुढच्या काही दिवसात पावसाचा जोर वाढणार असल्याचा अंदाज भारतीय हवामान विभागानं वर्तवला आहे. गेल्या 24 तासात मान्सून पुन्हा सक्रिय झाला असून कोकण, विदर्भ आणि मराठवाड्यात पावसाची नोंद झाली. बीड, अहिल्यानगर, जळगाव आणि लातूर या जिल्ह्यांना पुढच्या 4 दिवसांसाठी येलो अलर्ट दिला आहे. तसंच 2 आणि 3 जुलै रोजी विदर्भ आणि मराठवाड्याच्या काही भागात विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. मुंबईसह कोकणात तुरळक ठिकाणी 3 जुलैपर्यंत जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडेल असा अंदाज हवामान विभागानं व्यक्त केला आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यात पावसाचा जोर वाढला आहे. पाऊस आणि वादळी वाऱ्यामुळे जिल्ह्यात काही ठिकाणी पडझडीच्या घटना घडल्या. कुडाळ तालुक्यात वालावल इथं दरड कोसळून मोठा दगड पायथ्याशी असलेल्या घराला धडकल्यामुळे घराचं नुकसान झालं. रत्नागिरी जिल्ह्यात आज सकाळी संपलेल्या 24 तासांमध्ये सरासरी 106 मिलीमीटर पाऊस पडला. रत्नागिरी तालुक्यात सर्वाधिक 144 मिलीमीटर पावसाची नोंद झाली. रत्नागिरीत आज संपूर्ण दिवसभर पावसाचा जोर कायम आहे. अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. यात राज्यभरातून 1000 जण सहभागी झाले. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर या मोर्चाचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई सहभागी झाले होते. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थमंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवींवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. हवामान. गेल्या 24 तासात कोकणात काही ठिकाणी तर मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडला. येत्या 2 दिवसात कोकण आणि विदर्भात बहुतांश ठिकाणी, मध्य महाराष्ट्रात अनेक ठिकाणी तर मराठवाड्यात काही ठिकाणी पाऊस पडण्याची शक्यता हवामान विभागानं व्यक्त केली आहे. तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. ठळक बातम्या पुन्हा एकदा. विधान परिषद उपसभापती पदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706.40 लाख रुपयांच्या पुरवणी मागण्या विधानसभेत मंजूर. मतदार याद्यांच्या विशेष सखोल पुनरीक्षण प्रक्रियेला प्रारंभ. आणि मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यात घट. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे प्रादेशिक बातमीपत्र संपलं. पुन्हा भेटूया रात्री 8:05 आकाशवाणी मुंबईच्या राष्ट्रीय बातमीपत्रात. नमस्कार.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. मध्यम लहरी 378.78 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर, तसंच न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 7:10

0: झालेली आहेत. ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत,
2: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी.
1: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम. ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी. याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत.
3: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे, की डाक सेवा जनसेवा.
1: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत.
4: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे.
1: तेव्हा मैत्रिणींनो, जरूर ऐका बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता. कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या निलिमा पटवर्धन.
0: आता ऐकूया पुणे जिल्ह्यात पिण्याच्या पाण्याचं नियोजन याविषयी जिल्हा प्रशासनाचे निर्देश. पुणे जिल्ह्यातील धरणांमधील पाणीसाठा लक्षात घेता उपलब्ध पाण्याचा काटकसरीनं वापर करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी तथा जिल्हा आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाचे अध्यक्ष जितेंद्र डुडी यांनी दिले आहेत. भारतीय हवामान विभागानं वर्तवलेल्या कमी पावसाच्या अंदाजानुसार 31 ऑगस्ट 2026 पर्यंत पिण्याच्या पाण्याचं नियोजन करणं आता प्राधान्याचं आहे. या पार्श्वभूमीवर पिण्याच्या पाण्यासाठी राखीव असलेला साठा सुरक्षित ठेवण्यासाठी सर्व सिंचन आवर्तनं तात्काळ स्थगित करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसंच नदी, कालवे आणि धरणांमधून होणारा अनधिकृत पाणी उपसा रोखण्यासाठी महसूल, पोलीस आणि जलसंपदा विभागाच्या संयुक्त पथकांमार्फत विशेष तपासणी मोहीम राबवण्यात येणार आहे. अनधिकृत पंप, पाईपलाईन आणि मोटारींवर आपत्ती व्यवस्थापन कायद्याअंतर्गत कठोर कारवाई केली जाईल. सर्व नागरिकांना आणि संबंधित यंत्रणांना पिण्याच्या पाण्याचा वापर जपून आणि अत्यंत काटकसरीनं करण्याचं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलं आहे.
5: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे, रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
6: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
7: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
8: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
9: आकाशवाणी,
8: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
9: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.

0: श्रोते हो, आपण आमच्यासोबत आहात आकाशवाणीच्या पुणे केंद्रावर. संध्याकाळचे 7:15 होत आहेत. आजचं विधिमंडळ समालोचन आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून आम्ही सहक्षेपित करीत आहोत.
1: आमचं यानंतरचा कार्यक्रम थोड्याच वेळात. आकाशवाणी मुंबई, आता ऐकूया आजचं विधिमंडळ समालोचन. सुरुवातीला विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. याचे लेखक आहेत गौरीशंकर घाळे.
2: बालकांना फूस लावून गुन्हा करवून घेतल्यास सूत्रधारांना मोक्का लावणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. व्यापक चर्चेनंतर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबतचा निर्णय, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. चर्चेच्या मागणीसाठी विरोधकांचा सभात्याग. बिष्णोई टोळीसह भाडुत्री गुंडांचा बंदोबस्त करणार, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस. ही होती आजच्या कामकाजाची ठळक वैशिष्ट्य. अल्पवयीन बालकांना फूस लावून पैशांचे आमिष दाखवून किंवा त्यांच्या हातात शस्त्र देऊन गुन्हा करवून घेतल्यास मूळ सूत्रधार घटनास्थळी हजर नसला तरी त्यानंच तो गुन्हा केला आहे असं समजून त्या

त्यावर कारवाई केली जाईल. अशा प्रकरणांमध्ये टोळी सदृश बाबी आढळल्यास संबंधितांवर महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण कायदा अर्थात मकोका अंतर्गत कारवाई करण्याची तरतूद कायद्यात केली जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत केली. यासोबतच राज्यात वाढत्या बाल गुन्हेगारीच्या शास्त्रशुद्ध अभ्यासासाठी एक उच्चस्तरीय समिती नेमण्याची घोषणाही त्यांनी केली. शिवसेनेचे खासदार अर्जुन खोतकर यांनी जालना जिल्ह्यातील गुन्हेगारी घटनांचा संदर्भ देत अल्पवयीन मुलांच्या वाढत्या वापराचा मुद्दा तारांकित प्रश्नाद्वारे उपस्थित केला होता. या चर्चेत भाजप सदस्य सुधीर मुनगंटीवार यांनीही उपप्रश्न विचारत चिंता व्यक्त केली. तसंच गुन्हेगारीसाठी अल्पवयीन बालकांचा वापर करणाऱ्यांच्या शिक्षेत वाढ करून कठोर शिक्षेची तरतूद करण्यासाठी कायद्यात सुधारणा करण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्ट केलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाणार आहे. यासंदर्भातील कायदा लादायचा नाही, सर्वांना विश्वासात घेऊन सहमतीनंच व्यापक चर्चेअंतीच यासंदर्भातील अंतिम निर्णय केला जाणार असल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहात स्पष्ट केलं. प्रश्नोत्तराच्या तासानंतर काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाचा मुद्दा मांडला. उपवर्गीकरणाच्या मुद्द्यावर आज मुंबईत मोठा मोर्चा निघाला असून लाखो समाज बांधवांनी या निर्णयाला तीव्र विरोध दर्शवला आहे. या पार्श्वभूमीवर बदर समितीचा अहवाल सार्वजनिक केल्याशिवाय आणि सर्व संबंधित घटकांशी व्यापक चर्चा केल्याशिवाय कोणतेही विधेयक आणू नये अशी मागणी वडेट्टीवार यांनी केली. यावर अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत कोणताही कायदा सरकारनं आणलेला नसल्याचं स्पष्ट करतानाच सर्वोच्च न्यायालयानं अनुसूचित जातींमध्ये मागे राहिलेल्या घटकांबाबत निर्देश दिले होते त्यानुसार कर्नाटक आणि तेलंगणासारख्या काँग्रेस शासित राज्यांनी उपवर्गीकरण करून कायदाही बनवल्याचं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा फडणवीस यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिलं. मात्र राज्य सरकारला यासंदर्भातील कोणताही कायदा लादायचा नाही, कोणत्याही समाज घटकावर अन्याय करण्याचा सरकारचा मानस नाही. मागे राहिलेल्या समाज घटकांना पुढे आणण्यासाठी उचित उपाययोजना करायच्या आहेत, त्यामुळे व्यापक चर्चेअंतीच अंतिम निर्णय केला जाईल असं मुख्यमंत्र्यांनी स्पष्ट केलं. उपवर्गीकरणासाठी राज्य सरकारनं नेमलेल्या बदर समितीचा अहवाल मंत्रिमंडळ बैठकीत आल्यानंतर त्यावर सूचना आणि हरकती मागवण्याची गरज भासली, त्यामुळे राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली समिती स्थापन करण्यात आली आहे. सूचना हरकती मागवण्याची प्रक्रिया सुरू असून त्यावर सुनावणी होईल, त्यानंतर निर्णय होईल. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं आश्वासन मुख्यमंत्र्यांनी दिलं. मुख्यमंत्र्यांच्या या माहितीनंतर अध्यक्षांनी लक्षवेधी पुकारल्या. मात्र हा विषय अतिशय महत्वाचा असून त्यावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. यावरून सभागृहात गदारोळ झाला. विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. परदेशात बसून व्हीपीएन तंत्रज्ञानाचा वापर करत आणि मास्किंगद्वारे मुंबई पुण्यातील धनिकांना धमकावणाऱ्या बिश्नोई आणि रोहित गोधरा टोळीचे समूळ उच्चाटन करण्यात येईल. या टोळ्या स्वतः मैदानात न उतरता उत्तर प्रदेश आणि बिहारमधून 1-2 लाख रुपयांचे भाडोत्री गुंड आणून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहेत. हे लोक काही फार शूरवीर नाहीत. नागरिक उद्योजकांनी घाबरण्याचं कारण नाही. धमक्या देणारे मूळ आका परदेशात असले तरी त्यांचं नेटवर्क मोडून काढण्यासाठी केंद्र सरकारच्या मदतीनं पावलं उचलली जात असून या भाडोत्री गुंडांवर मकोका लावून त्यांचा पूर्णपणे बंदोबस्त केला जाईल अशी ग्वाही राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत दिली. काँग्रेस सदस्य विजय वडेट्टीवार यांनी बिश्नोई टोळी आणि शुभम लोणकर यांच्या वाढत्या कारवायांवरून कायमचा बंदोबस्त करण्याबाबत तारांकित प्रश्न उपस्थित केला होता. डान्स बारकडून परफॉर्मन्स लायसन्सचा गैरवापर होऊ नये यासाठी महाराष्ट्र पोलीस अधिनियमात आवश्यक सुधारणा करण्यात येतील असं आश्वासन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी यासंदर्भातील प्रश्नाच्या उत्तरात दिलं. यंदाच्याच अधिवेशनात ही दुरुस्ती आणणार असल्याचं त्यांनी सांगितलं. देशाची आर्थिक राजधानी समजल्या जाणाऱ्या मुंबईत जर 8 ते 10 तास वीज पुरवठा खंडित होत असेल तर मुंबईच्या प्रतिष्ठेसाठी ही बाब खेदजनक असल्याचं सांगत विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी आज नाराजी व्यक्त केली. मुंबईतील वीज पुरवठा करणाऱ्या वाहिनींचे जाळे सुधारण्यासाठी बेस्ट प्रशासनानं कार्यवाही का केली नाही असा प्रश्न करत विधानसभा अध्यक्षांनी बेस्ट प्रशासनाच्या कारभारावर नापसंती व्यक्त केली. तसंच याप्रश्नी ऊर्जा नगरविकास विभागाच्या प्रमुख अधिकाऱ्यांची विशेष बैठक बुधवारी विधानसभा अध्यक्षांच्या

0: दालनात आयोजित केली जाईल. बेस्टचे व्यवस्थापकीय संचालक, मुंबई महानगरपालिकेचे आयुक्त आणि शासनाच्या प्रतिनिधींनी या बैठकीला हजर रहावं अशा सक्त सूचनाही विधानसभा अध्यक्षांनी दिल्या आहेत. मुंबईतील वीज खंडित होण्याच्या वारंवार घटनांबाबत सदस्य कॅप्टन सेल्वन अमिन पटेल यांनी लक्षवेधी मांडली होती. कृत्रिम बुद्धिमत्तेच्या वापराबाबत एक मानक कार्यपद्धती तयार करण्याचा सरकारचा विचार असून त्यासाठी एआय तज्ज्ञांची समिती स्थापन केली जाईल अशी माहिती गृहराज्यमंत्री योगेश कदम यांनी सभागृहात लक्षवेधी सूचनेवरील चर्चेच्या उत्तरात दिली. या समितीचा अहवाल 4 ते 6 महिन्यात घेऊन केंद्र सरकारकडे पाठवला जाईल आणि केंद्राच्या धोरणात त्याचा समावेश व्हावा अशी विनंती केली जाईल असंही कदम यांनी सांगितलं.
1: आताच आपण विधानसभेतील आजच्या कामकाजाचं समालोचन ऐकलं. याचे लेखक होते गौरीशंकर घाळे. आता ऐकूया विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन. लेखक अनुराग कांबळे.
0: दीनदयाळ अंत्योदय योजनेच्या निधीसाठी केंद्राकडे पाठपुरावा करणार मंत्री उदय सामंत यांची माहिती. नागपुरातील दूषित पाणी प्रकरणी चौकशी करून कारवाई करण्यात येणार मंत्री उदय सामंत यांची घोषणा. नाशिक कुंभमेळ्याच्या विकास कामांसाठी निधी कमी पडू दिला जाणार नाही मंत्री उदय सामंत यांची ग्वाही. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांची ग्वाही. ही होती विधान परिषदेच्या आजच्या कामकाजाची क्षणचित्रे. राज्यातील सर्व नगरपालिकांमध्ये सन 2013 सुरू करण्यात आलेली दीनदयाळ अंत्योदय योजना राष्ट्रीय नागरी उपजीविका अभियान सप्टेंबर 2024 रोजी बंद करण्यात आली असून योजनेअंतर्गत काम करणाऱ्या शेकडो स्वयंसेवी संस्थांची देयके अद्याप प्रलंबित आहेत. हे अभियान राबवण्यासाठी केंद्राचा 60% आणि समरूप राज्य हिस्सा 40% याप्रमाणे निधीची तरतूद होती. हे अभियान सप्टेंबर 2024 बंद करण्यात आलं. सध्या या योजनेचे 78.87 कोटी रुपयांचा निधी केंद्राकडून येणं शिल्लक आहे. हा निधी मिळावा यासाठी पुन्हा पाठपुरावा करण्यात येईल अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य हेमंत पाटील यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. केंद्राचा 60% निधी आल्यावर राज्यही आपला वाटा देईल असं सांगतानाच केंद्राचा निधी येण्याआधी राज्य आपला वाटा देऊ शकतो का याची तपासणी करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य प्रवीण दरेकर यांच्या या योजनेच्या पुनरुज्जीवन करण्याच्या सूचनेवर ही मागणी मुख्यमंत्र्यांसमोर ठेवण्यात येईल असं मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. नागपूर शहरात पाणीपुरवठा करण्याची जबाबदारी असलेल्या ऑरेंज सिटी वॉटर कंपनीकडून अनियमित दूषित पाणीपुरवठा होत असल्याच्या तक्रारी आल्या होत्या. सप्टेंबर 2025 ते मार्च 2026 या कालावधीत करारनाम्यानुसार सक्षम प्राधिकाऱ्यांची मान्यता न घेता नागरिकांना जास्त देयके पाठवण्यात आली परंतु महानगरपालिकेनं ही देयकं त्वरित मागे घेण्याचे निर्देश दिल्यानंतर ती रद्द करण्यात आली आहेत. तरीही या काळात जर ग्राहकांना पाणी बिलांची देयके चुकीची पाठवण्यात आली असतील तर ती तपासून घेण्यात येतील अशी माहिती मंत्री उदय सामंत यांनी दिली. सदस्य भाई जगताप यांनी विचारलेल्या प्रश्नांवर मंत्री सामंत बोलत होते. तसंच नागपूर शहरातील काही भागांमध्ये झालेल्या दूषित पाणी पुरवठ्याबाबत चौकशी करून दोषींवर नियमानुसार आवश्यक ती कारवाई केली जाईल असंही ते म्हणाले. शहरात दूषित पाणी येत असेल तर महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाला कळवून त्यांच्यावर कारवाई करण्याच्या सूचना दिल्या जातील असंही मंत्री सामंत यांनी स्पष्ट केलं. ऑरेंज सिटी प्रायव्हेट लिमिटेडकडून शहरात 24 तास पाणीपुरवठा व्हायला हवा, करार करताना घालून दिलेल्या अटीशर्तींची अंमलबजावणी का केली नाही याची विचारणा करण्यात येईल, कंपनीकडून पाणीपुरवठा सुरू ठेवायचा किंवा कसे याचा निर्णय नागपूर महानगरपालिकेच्या महासभेनं घ्यावा असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. नाशिक कुंभमेळ्यासाठी केंद्र आणि राज्य शासनासह विविध यंत्रणांमार्फत 39,732 कोटी रुपयांची तरतूद करण्यात आली असून कुंभमेळ्याच्या कामांसाठी निधीची कोणतीही कमतरता भासू दिली जाणार नाही असं उदय सामंत यांनी स्पष्ट केलं. सदस्य सत्यजित तांबे यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नावर ते बोलत होते. तांबे यांनी सुचवल्याप्रमाणे मंत्री गिरीश महाजन यांच्या अध्यक्षतेखाली स्थानिक लोकप्रतिनिधी आणि अधिकाऱ्यांची बैठक आयोजित करण्याची विनंती करण्यात येईल अशी ग्वाही सामंत यांनी दिली. तसंच कुंभमेळ्याआधी कामे संपावी यासाठी एकाच वेळी अनेक प्रकल्पांची कामं सुरू असल्यानं वाहतूक कोंडी होत असून ती होऊ नये यासाठी काय उपाययोजना करता येतील याविषयी कंत्राटदारांशी चर्चा करण्यात येईल असंही सामंत यांनी स्पष्ट केलं. रस्ते रुंदीकरण

0: सह विविध प्रकल्पांची कामं वेगानं सुरू असून भूसंपादनाची प्रक्रियाही सुरू असल्याची माहिती त्यांनी सभागृहाला दिली. रस्ते रुंदीकरण आणि नवीन रस्त्यांच्या 36 कामांपैकी सुमारे 40% कामं पूर्ण झाली आहेत. 25 गावांमधील 406 हेक्टर जमीन संपादित करण्याचं नियोजन असून त्यापैकी 35 हेक्टर जमीन संपादित करण्यात आली आहे. त्यासाठी 352 कोटी रुपये वितरित करण्यात आले आहेत. खासगी जमीन संपादनासाठी 3,659 कोटी रुपये आणि रिंग रोडसाठी 3,954 कोटी रुपये तरतूद करण्यात आली आहे असंही त्यांनी यावेळी सांगितलं. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचे लाभ आणि फायदे याबाबत मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेऊन या कर्मचाऱ्यांबाबत शासन सकारात्मक निर्णय घेईल अशी ग्वाही सामान्य प्रशासन मंत्री आशिष शेलार यांनी विधान परिषदेत दिली. सदस्य अभिजित वंजारी यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेवर बोलताना मंत्री शेलार यांनी ही माहिती दिली. पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांची संख्या राज्यात जवळपास 3,000 ते 3,500 असून सेवानिवृत्त पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांची संख्या 50 पेक्षा अधिक आहे. शासन सेवेत पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यास नियुक्तीची वयोमर्यादा 46 ते 55 वर्षांपर्यंत असल्यामुळे या कर्मचाऱ्यांच्या शासन सेवेचा कालावधी अत्यल्प ठरतो. वेळोवेळी निर्गमित केलेल्या शासन निर्णयानुसार तसंच उच्च न्यायालय संभाजीनगर खंडपीठ यांच्या 24 एप्रिल 2026 रोजीच्या आदेशानुसार राज्यातील पदवीधर अंशकालीन कर्मचारी यांच्या बाबतीत एक वेळ विशेष बाब म्हणून शासनानं धोरणात्मक निर्णय घेतल्यास राज्यातील सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना दिलासा मिळेल अशी मागणी करत ही लक्षवेधी सूचना मांडली होती. पदवीधर अंशकालीन म्हणून रुजू झालेला दिनांक शासन ग्राह्य धरून सर्व अनुज्ञेय असलेले लाभ पूर्वलक्षी प्रभावानं देण्याकरता आंध्र प्रदेश शासनाच्या धर्तीवर एक विशेष बाब म्हणून पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांचा अल्पशासकीय काळ विचारात घेऊन सेवानिवृत्तीचं वय 58 वरून 60 करण्याबाबत तसंच सर्व पदवीधर अंशकालीन कर्मचाऱ्यांना महाराष्ट्र नागरी सेवा निवृत्तीवेतन नियम 1982 अन्वये जुनी पेन्शनचा लाभ देण्याकरता शासनानं कार्यवाही करावी अशी मागणी सदस्यांनी या चर्चेदरम्यान केली. याबाबत न्यायालयानं दिलेले निवाडे आणि प्रचलित कायदा या सगळ्याचा विचार करून या कर्मचाऱ्यांना लाभ होईल आणि फायदे मिळतील यासाठी काय करता येईल याबाबत राज्याच्या मुख्य सचिवांच्या अध्यक्षतेखाली बैठक घेण्यात येईल असं मंत्री शेलार यांनी सांगितलं.
1: विधान परिषदेतील आजच्या कामकाजाचं समालोचन आपण ऐकलं. लेखक होते अनुराग कांबळे. वाचन केलं कौस्तुभ पटाईत यांनी. आजचं विधिमंडळ समालोचन हा कार्यक्रम आपण ऐकला आकाशवाणी मुंबई अस्मिता वाहिनीवरून.

मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. संध्याकाळचे 7:30 आहेत. शेतकरी बांधवांसाठी असलेला कार्यक्रम माझं घर माझं शेत ऐकूया.

रामराम मंडळी. माझं घर माझं शेत या आपल्या दैनंदिन कार्यक्रमात आपण सर्वांचं मनापासून स्वागत. आज मंगळवार 30 जून 2026. कार्यक्रमात सुरुवातीला ऐकूया भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज. येत्या 5 दिवसात कोकणात बहुतांश ठिकाणी पाऊस पडण्याची, तुरळक ठिकाणी जोरदार ते खूप जोरदार पाऊस पडण्याची, तर किनारपट्टीवर सोसाट्याचा वारा वाहण्याची शक्यता वर्तवली आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यात बऱ्याच ठिकाणी पाऊस, तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस होऊन मेघगर्जनेसह विजांचा कडकडाट होण्याची शक्यता आहे. विदर्भात बहुतांश ठिकाणी पाऊस आणि तुरळक ठिकाणी जोरदार पाऊस पडण्याची शक्यता भारतीय हवामान खात्यानं वर्तवली आहे. येत्या 5 दिवसात पुणे जिल्ह्यात कमाल तापमान 28 अंश सेल्सिअस ते किमान तापमान 21 अंश सेल्सिअसच्या दरम्यान राहील. भारतीय हवामान खात्याकडून प्राप्त झालेला हवामानाचा अंदाज आपण ऐकला. आता ऐकूया सुलभ पशुप्रजनन व्यवस्थापनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्रजननशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ अजित माळी यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत.

0: शेतकरी बंधूंनो नमस्कार. आपल्या माझं घर माझं शेत या कार्यक्रमामध्ये आपल्या सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. शेतकरी बंधूंनो, आपण आपलं जीवन जगत असताना सर्व मूलभूत गरजांच्या बरोबरीने आणखीन एक मूलभूत गरज निर्माण झालीय, ती म्हणजे नवीन तंत्रज्ञान. आणि आपण त्याचा एक अविभाज्य घटक बनत चाललोय. आणि त्याचा पाया आहे तो आपल्या हातात असणारा मोबाईल. हा मोबाईल चांगल्या वाईट गोष्टींची ओळख आपल्याला क्षणार्धात करून देतोय. म्हणजे असं म्हणूयात की करली दुनिया मुठ्ठी में, असं सध्या आपल्या सगळ्यांचं झालेलं आहे. मग आपल्या या कृषी क्षेत्रात सुद्धा या मोबाईलच्या आधारे आपण खूप सारी माहिती घेत असतो. शेतकरी बंधूंनो, तुम्हाला आठवत असेल तर मागील काही वर्षांमध्ये ड्रोन हे जे तंत्रज्ञान आलं तर त्याने आपल्याला असंच अचंबित करून ठेवलं होतं. आपल्याला त्याचा खूप उपयोग होतोय आणि अजूनही मला असं वाटतं की अनेक शेतकरी करतायत. तर तसंच आता सगळ्या सध्या चर्चेत असलेलं म्हणजे AI, म्हणजे कृत्रिम बुद्धिमत्ता, आर्टिफिशियल इंटेलिजन्स, याची सध्या खूप चर्चा आहे. आणि याबाबतीत आपलं कृषी क्षेत्र कसं मागे राहील, तर आज हाच विषय आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलेलो आहोत की पशु प्रजननातील कृत्रिम बुद्धिमत्तेचं महत्व. तर याविषयी आज आपल्याला शिरवळच्या क्रांतिसिंह नाना पाटील महाविद्यालयातील पशु प्रजनन शास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉक्टर अजित माळी हे आपल्याला याविषयी मार्गदर्शन करणार आहेत. विषय खूप वेगळा आहे, छान आहे, तर आपण त्यांच्याशी याविषयी चर्चा करूयात आणि नवीन माहिती घेऊयात. तर सुरुवातीला आपल्या कार्यक्रमात त्यांचं स्वागत करूयात. सर नमस्कार.
1: नमस्ते मॅडम.
0: तर आमच्या कार्यक्रमात तुमचं अगदी मनापासून स्वागत आहे. मला असं वाटतं की आपला हा वेगळा विषय आणि नक्कीच शेतकऱ्यांची उत्सुकता वाढली आहे की काय आहे हे नक्की कृत्रिम बुद्धिमत्ता किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्स. हे आपण आता सहसा, मला असं वाटतं, AI हे आता खूपदा आपल्या शेतकऱ्यांनी ऐकलंय, पण नेमकं हे काय आहे हे आपल्याला, मला असं वाटतं की त्यांना समजून घ्यायचं आहे. तर आपण आपल्या चर्चेतून नक्कीच या सगळ्या गोष्टींचा उहापोह करूयात. तर सुरुवातीला मला सांगा सर, हे कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे नेमकं काय आहे, म्हणजे कृषी क्षेत्राच्या दृष्टीने आपण त्याचा कसा विचार करतोय?
1: तसं बघितलं तर आता हे युग जे आहे ते कृत्रिम बुद्धिमत्तेचं युग आहे, आर्टिफिशियल इंटेलिजन्स म्हणतो आपण. आणि याच्यामध्ये महत्वाचा जो पार्ट आहे की हे सर्व मानवी बुद्धिमत्ता आहे. मानवी बुद्धिमत्ता एक ठराविक लिमिट पर्यंत तो एक माणूस असेल तोपर्यंत वापरू शकतो. तो एकदा माणूस गेला की त्याची बुद्धिमत्ता ती वापरू शकत नाही आपण. सेम हीच बुद्धिमत्ता हे संगणक प्रणालीमध्ये त्याला इनकॉर्पोरेट करतात, त्याचा वापर करतात आणि रोबोटिक याच्यामध्ये त्याच्यामध्ये सॉफ्टवेअरमध्ये त्याच्यामध्ये ऍड करतात. आणि ते ऍड केल्यानंतर त्याला विचार करायला होतात माणसासारखाच, त्या पद्धतीनं डिसिजन घ्यायला पण तसंच माणसासारखं.

0: लावतात आणि त्यानंतर तो निर्णय जो घेतो तर तो निर्णय योग्य आहे की अयोग्य आहे तो सुद्धा परत व्हेरीफाय करून मग ते सॉफ्टवेअर तसं बनवलं जातं. आणि तीच जी कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे ती आपल्या सर्व दैनंदिन वापरामध्ये आपण वापरतोय. सेम तसंच कृषीमध्ये किंवा पशुपालनामध्ये आणि तसंच आता पशुप्रजननामध्ये, कारण पशुप्रजनन जे आहे तर हे आपल्या पशुपालनाचा मेन पाया आहे. आणि हा जर पाया जर आपल्याला जर व्यवस्थित भक्कम करायचा असेल तर ठीक आहे, आपल्याकडे वेगवेगळ्या प्रकारचे तंत्रज्ञ आहेत किंवा काही गोष्टी आहेत त्या ज्यामध्ये पशुपालकांना इझिली काही गोष्टी सहजासहजी त्यांना निदान करता येतं, पण काही गोष्टीमध्ये त्यांना अजूनही अचूकता वाढवायची असेल त्यांच्या ओव्हरऑल साध्या साध्या गोष्टीमध्ये तर ते आपल्याला कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करावाच लागेल.
1: बरोबर. आपण सर सहसा असं बघतो की आता प्रत्येक क्षेत्रामध्ये नवीन नवीन चॅलेंजेस येत आहेत, तसं मेडिकलमध्ये पण आहे, तसं हे प्रजननामध्ये म्हणजे माणसांच्या बाबतीत पण आपण विचार करतो की अनेक चॅलेंजेस आहेत, अनेक नवीन नवीन आव्हानं डॉक्टरांपुढे उभी आहेत, तसं हे पशूंच्या बाबतीत सुद्धा नक्कीच होत आहे. आणि एआय तंत्रज्ञान जर त्याला मदत होणार असेल तर नक्कीच चांगलं आहे, सकारात्मक आहे.
0: महत्वाचा म्हणजे ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा किंवा आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा पशुवैद्यकांना तर खूप जास्त उपयोग आहे, कारण आता कसं आहे रोग निदानामध्ये फार्मर्समध्ये अवेअरनेस आहे, शेतकऱ्यांच्या मध्ये किंवा पशुपालकांच्या मध्ये खूप अवेअरनेस आहे की त्यांना एक दिवसाचं जरी त्यांचं जर एखादा वाया गेला, एक दिवस वाया जरी गेला तर एक उत्पादन खर्च त्यांचा वाढतोय. म्हणजे आपण साधी जरी गायी जरी पाळायची म्हणली एका शेतकऱ्याला तर त्याचा दिवसाचा खर्च एक मिनिमम 500 रुपये, तर 500 रुपये एक दिवसाचे त्याचे फक्त उत्पादन करता लॉस होते, तर प्रोडक्शन किंवा उत्पादन वेगळंच आहे. तो लॉस आपण जरी कॅल्क्युलेट केला तर 500 ते 600 रुपये त्याचं नुकसान एका दिवसात होत आहे. तर एक महिना जर त्याचा वाया गेला तर साधारणतः 15,000 त्याचं नुकसान आहे. मग ह्या गोष्टीमध्ये जर आपण जोपर्यंत अशा कृत्रिम बुद्धिमत्तेचा जर वापर जर पशुवैद्यक आहे त्यांनी जर केला तर नक्की त्या पशुपालनामध्ये बऱ्याचशा सुधारणा होणार. तर त्याच्यामध्ये जो पशुवैद्यकाकडे जे निदान करायचं आहे, म्हणजे आता जे काय आपण कृत्रिम रेतन करतो किंवा गर्भधारणा निदान करतो, आता अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान आलेलं आहे किंवा टेस्ट ट्यूब बेबी तंत्रज्ञान आलेलं आहे, ह्या सर्व तंत्रज्ञानामध्ये पशुवैद्यकांना ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा खूप अचूक वापर करता येतो. म्हणजे जे काय वीर्य वापरणार आहेत तर त्याचं वीर्य चांगलं आहे किंवा नाही ते ज्या लॅबमध्ये तयार होतं तिथं पशुवैद्यकांचा त्याचा वापर होतो, किंवा गायी चांगल्या प्रमाणात मादावर आहे किंवा नाही, किंवा अचूक मादाचा कधी आपल्याला तिची कृत्रिम धारणा करायची, याच्यासाठी सुद्धा पशुवैद्यकाला अशा पद्धतीचे कृत्रिम बुद्धिमत्तेसारखे तंत्रज्ञान आहेत की त्याच्यामध्ये त्यांना अचूकता त्यांची वाढते. गायी मादावर आहे का नाही किंवा त्याच्यामध्ये अजून काय प्रॉब्लेम आहे का. तसंच महत्वाचं जे पशुपालकांना जो अडचण आहे की ती गायी मादावर आहे किंवा नाही, म्हणजे बऱ्याचशा गायी आता वातावरण बदल आहे, म्हणजे आता आपण जो काय टेम्परेचरचा जो आपण समस्या भेटतो सगळ्या जगामध्ये तर तो एन्व्हायरमेंटल चेंज जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा ओव्हरऑल स्ट्रेस कंडिशनमुळे जनावर त्यांचे ज्या हालचाली आहेत त्या प्रॉपरली दाखवत नाहीत, त्याच्यामुळे तो पशुपालकांना ओळखणं खूप अवघड झालंय. आणि हे माद ओळखणं हे जेवढं अवघड त्यांच्यासाठी आहे तेवढं डिसिजन घेणं पशुवैद्यकांना सुद्धा अवघड आहे, कारण एकतर शेतकऱ्यावर विश्वास ठेवायचा किंवा तो जो काही तपासणी करतो त्याच्यावर विश्वास ठेवायचा. मग ह्याच्यामध्ये जर कृत्रिम बुद्धिमत्ता जी आली किंवा अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान आले त्याच्यामध्ये जर त्याला ते लगेच लक्षात आले की समोर ते स्त्रीबीज तयार झाले
1: लक्षात आली तर त्यांना निदान करणं
0: बरोबर जातं. मग हे निदान करणं हे खूप महत्वाचं आहे, त्याच्यामुळे ते अचूकता आणि ते डिसिजन घ्यायचं आहे का नाही या गोष्टी सर्व ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेवर अवलंबून राहणार आहे.
1: बरोबर. मला असं वाटतं की माझा पुढचा प्रश्न तोच होता सर की पशुपालनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेचं काय महत्व आहे, तुम्ही आम्हाला आता थोडं त्यातलं सांगितलं, अजून थोडं काय सांगू शकाल?
0: नाही, याच्यामध्ये महत्वाचा जो पार्ट जो आहे तर त्याच्यामध्ये आपण महत्वाचे जे विकार जे आहेत, म्हणजे वेगवेगळे विकार आपल्या प्रजननासंबंधीचे आहेत, तर ते विकार म्हणजे त्या विकारामधला महत्वाचा भाग ते की गायी मुका मास दाखवते किंवा मासच दाखवत नाही. मग ते मास जर दाखवत नसेल तर ते मास दाखवताना तिचे नक्की प्रजनन संस्थेमधल्या कोणत्या भागाचा विकार आहे, म्हणजे गर्भाशयाचा विकार आहे का स्त्री बीजांडाचा विकार आहे किंवा इतर कोणत्या प्रजनन संस्थेच्या भागाचा विकार आहे, हे सर्व निदान जोपर्यंत पशुवैद्यक तपासणी करत नाही त्या तपासणीसाठी त्याला जर ऍडिशनल ज्या गोष्टी आता आपण माणसामध्ये तर बघतो की साधी साध्या गोष्ट असेल तिथं तुम्हाला एक्स रे सोनोग्राफी ही करावीच लागते.
1: बरोबर.
0: तर तसंच आता पशुपालकांना पण तेवढीच गरज आहे, म्हणजे आपल्याला ओव्हरऑल जर बघितलं तर आपल्याला हा व्यवसाय फायदेशीर आहे तर तो अजून फायदेशीर करणार, कारण भविष्यामध्ये अजून टेक्नॉलॉजी येत राहणार आहे. ह्या टेक्नॉलॉजी जर आपला पशुपालक आता जर आपण बघितलं की आता वेगवेगळ्या देशांमध्ये प्रगत तंत्रज्ञान वापर

0: करतात. त्यामुळे त्यांचा जो शेतकरी आहे किंवा त्यांचा जो पशुपालक आहे त्याला खूप चांगल्या ऍडव्हान्स टेक्नॉलॉजी मिळत आहे, त्याच्यामुळे त्याचे अचूकता वाढते आणि रोग निदान किंवा प्रजनन संस्थेचे योग्य निदान झाल्यामुळे त्यांचा ओव्हरऑल जो भाकड काळ आहे तो कमी असतोय. आपल्याकडे प्रॉब्लेम काय की आपल्याकडे जेवढं आधुनिक तंत्रज्ञान जे असेल, जे कृत्रिम बुद्धिमत्तेचं जे असेल, ते आधुनिक तंत्रज्ञान आपल्या पशुपालकांना तेवढं मिळत नाही. आणि आता भविष्यामध्ये आता आपण जे बघतोय की आता हे सर्व स्पर्धेचं युग आहे, बाहेरचे देश तुमचे शेतीविषयक माल किंवा पशुपालनातले माल तुमच्या दारापर्यंत आलेला आहे, म्हणजे तुमच्या देशाच्या सीमेपर्यंत आलेला आहे. तर जोपर्यंत आपला पशुपालक या नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून त्याचा स्वतःचा व्यवसायामध्ये जो फायदा
1: करून घेत नाही,
0: तोपर्यंत ह्या गोष्टीमध्ये तो बाहेरच्या शेतकऱ्याशी किंवा पशुपालकाशी कॉम्पिट करणार नाही. आणि ह्या स्पर्धेच्या युगामध्ये आपल्याला जेवढ्या जास्तीत जास्त अचूकता त्यांच्या रोगनिदानामध्ये मिळतील किंवा त्यांच्या ओव्हरऑल पशुपालनातील ज्या त्यांच्या अडचणी आहेत त्यांच्याबद्दल आपण जोपर्यंत त्यांना योग्य ते मार्गदर्शन करणार नाही, तर ह्या पशुपालनातील महत्वाचा जो भाग आहे तो माज व्यवस्थित न ओळखता येणे, जर मादावर असेल तर ते नक्की कधी भरता येईल याच्यासाठी सुद्धा आपल्याला या कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर करता येईल. तसेच जे विविध आजार आहेत तर त्या आजाराचा सुद्धा व्यवस्थित त्याच्यामध्ये, म्हणजे गायीनं चारा किती खाल्ला आहे दिवसभरात, गाई पाणी किती पिले, या सर्व गोष्टी वापोव किंवा उलाढाल आपल्याला ह्याच्यामधून अचूकता मिळते. म्हणजे किती किलो खाल्लं चारा एवढं सुद्धा मिळतं, तिनं किती ज्या रवंत केला, म्हणजे रवंत किती दिवसातून प्रॉपर करते किंवा नाही, किंवा तिची हालचाल किती आहे, म्हणजे हालचाल म्हणजे एक स्पेशल ज्या गाईच्या गळ्यामध्ये कॉलर असते किंवा त्या पायाला पेडोमीटर म्हणून आपण लावतो किंवा कॅमेरामधून त्याचे हालचाल सर्व बघितली जाते. म्हणजे ह्या सर्व जे तंत्रज्ञानाचा जो पार्ट आहे तो तंत्रज्ञानाचा पार्ट त्या शेतकऱ्याला त्या गाईचं सर्व डिटेल्स अल्गोरिदम आपण त्याला म्हणतो ते अल्गोरिदम डिटेल मध्ये त्याला मिळतं आणि त्याच्यामुळे मग त्या पशुपालनामधलं त्या ज्या गायीचं एक स्पेसिफिक गायी आहे तर समजा जास्त गायी आहे तर त्यावेळेस पशुपालकाला तेवढंच बघणं सोपं जात नाही. मग त्यावेळेस कोणत्या गायीमध्ये ऍक्टिव्हिटी जास्त आहे, कुठल्या गायीमध्ये जास्त प्रमाणे त्याच्यामध्ये तिनं रिमार्क दाखवलेले आहेत, अशा गायी तो कॅच आउट करतो कृत्रिम बुद्धिमत्तेने आणि तो पशुपालकाला सांगतो की ह्या गायींच्याकडे तू लक्ष दे आणि त्या पद्धतीने मग पुढची प्रोसिजर ती असेल तर पशुवैद्यकीय सल्ल्यानंतर मग तो पशुपालक करतो. म्हणजे ओव्हरऑल पशुपालनामध्ये कृत्रिम बुद्धिमत्तेची गरज आहे आणि भविष्यामध्ये अजून होणार आहे.
1: बरोबर आहे. म्हणजे काय आपण थोडस म्हणतात की काळाबरोबर चाललं पाहिजे,
0: बरोबर
1: प्रवाहाबरोबर आपणही थोडं वाहत राहिलं पाहिजे. तसं आहे हे की असं म्हणून चालणार नाही की मला हे काही वाटत नाही गरजेचं, किंवा जसं तुम्ही म्हणतात की इतर देश जर ते वापरत असतील आणि आपल्याला जर त्यांच्याशी कॉम्पिट करायचं असेल तर आपल्याला या गोष्टींमध्ये आपल्याला उतरणं गरजेचं आहे.
0: नक्कीच.
1: सर, माझा पुढचा प्रश्न असा आहे की गाई म्हशींमध्ये जेव्हा आपल्याला गर्भधारणा होत नाहीये हे ओळखायचं असेल तर मग आपण एआयचा कसा वापर करू शकतो?
0: गर्भधारणेसाठी महत्वाचा जो पार्ट जो आहे त्याच्यामध्ये गाईची ओव्हरऑल हेल्थ, म्हणजे आपण आरोग्य किती चांगलं आहे ते बघणं महत्वाचं असतं.
1: जर गाईचं एआय कसं मदत करतं
0: तर आरोग्य जे विषयक ज्या बाबी आहेत तर त्याच्यामध्ये ओव्हरऑल तिचा जो पॅटर्न आहे सायकलचा, म्हणजे ओव्हरऑल तिची जे काही माझाची जे सायकल असते 21 दिवसाची तिची प्रॉपर आहे का नाही, ते अल्गोरिदम प्रॉपरली सॉफ्टवेअर मध्ये कॅमेरामध्ये ड्रोन ते कॅमेरे जे बसवलेले आहेत तिथे त्याच्यामध्ये त्यांचे लक्ष देते, किंवा जे कॉलर जोडलेले तिच्या गाईच्या गळ्यामध्ये किंवा पेडोमीटर्सनं जोडलेले, मग ह्या सर्व ऍक्टिव्हिटी ज्या मॉनिटर होतात, म्हणजे तिचं एकदा हेल्थ प्रॉपर आहे, किती खाते, किती प्रॉपरली तिचे कुठला आजार नाही हे आपल्याला लक्षात येते. मग पुढचा जो पार्ट येतोय तो म्हणजे तिचा जो मास जो आहे तो मासाचा जो कालावधी आहे, म्हणजे आता जनरली आता जसं मगाशी पण मी बोललोय की आपल्याला जो जनावरांना जो स्ट्रेस आहे ही स्ट्रेस किंवा इतर वातावरणीय बदलामधला जो स्ट्रेस आहे तर त्याच्यामुळे त्याची ऍक्टिव्हिटी प्रॉपरली आपण बघू शकत नाही. मग ह्यासाठी मग आपल्याला प्रॉपरली निदान करण्यासाठी मग स्पेशल ऍक्टिव्हिटी मॉनिटर्स आहेत, तर त्याच्यामुळे त्या पशुपालकांना क्लिअर कट मेसेज जातो, मोबाईलवर मेसेज जातो की ह्या गाई तुम्ही बघाच, म्हणजे इथपर्यंत टेक्नॉलॉजी पुढे गेलेली आहे. मग त्या पद्धतीने मग तो लगेच तो पशुवैद्यकांना बोलवतो, पशुवैद्यक सुद्धा आता तेवढं ऍडव्हान्स त्यांच्याकडे पण तंत्रज्ञान आलंय, त्यांच्याकडे अल्ट्रासाऊंड मशीन्स आहेत, तर त्या अल्ट्रासाऊंड मशीन मध्ये पण काही कसं होतं की त्याच्यामध्ये पण आता स्पेशल जर तो फॉलिकल साईज आहे समजा म्हणजे जिथून स्त्रीबी सुटतं, तर त्याची साईज प्रॉपर आहे किंवा नाही, किंवा ते गायीच्या जातीनुसार थोडीफार कमी जास्त असते की ते कृत्रिम प्रयत्नासाठी योग्य आहे किंवा अयोग्य आहे. मग यासाठी सुद्धा मग तुम्हाला पशुपालकांना पण सल्ला देते आणि पशुवैद्यकाला पण सल्ला देते. त्याच्यामुळे काय होतं, ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेमुळे ज्या गोष्टी आपल्याला जगाच्या

0: एका कानाकोपऱ्यात उपलब्ध आहेत, तिथून आपण त्याचा जे स्टँडर्ड्स आहेत ते स्टँडर्ड्स आपण आपल्या शेतकऱ्याच्या गोट्यामध्ये पण वापरू शकतो. म्हणजे पशुपालक आणि पशुवैद्यक दोघांसाठी ह्या कृत्रिम बुद्धिमत्तेचा तेवढाच फायदा होतो. आणि प्रजननासंबंधीचे ज्या अडथळे आहेत तर त्याच्यामध्ये मादाचा जो प्रॉब्लेम आहे आणि दुसरं जे गर्भधारणा तपासणी, म्हणजे गर्भधारणा तपासणी सुद्धा जो पार्ट आहे तो सेम त्याच धर्तीवर आहे. का तर जे माद जर गायीनं नाही दाखवला, म्हणजे 21 दिवसाची सायकल आहे, आज जर समजा कृत्रिम प्रजनन केलं तर 21 दिवसानंतर ते ऍक्टिव्हिटी मॉनिटर लक्ष ठेवतं त्या गायीवर, ती ऍक्टिव्हिटी वाढलंय किंवा त्याच्यामध्ये काय बदल झालाय का. तर ते 21 दिवसानंतर जर सिग्नल नाही गेला तर आपण समजू शकतो की ही गायी गाभण आहे, मग त्यावेळेस तो अलर्ट देतो की ही गायीनं माझाची लक्षणं कोणती दाखवली नाहीत 21 दिवसानंतर. तुम्ही 1-10 दिवसानंतर जर तुमच्याकडे अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान असेल तर 30व्या दिवशी तुमची गायी गाभण आहे का नाही चेक करा, किंवा अजून 42व्या दिवशी लक्ष ठेवा. म्हणजे 42व्या दिवसा एक अजून एक अलर्ट येईल, म्हणजे 21 दिवसाचा एक अलर्ट, 42 दिवसाचा एक अलर्ट. जर 42 दिवसाचा जर अलर्ट समजा नाही दाखवला त्या गायीनं तर ते परत तुम्हाला एक रिमार्क येईल की तुम्ही 60 दिवसाची गायी झाल्यानंतर तुम्ही जर तुमच्याकडे अल्ट्रासोनोग्राफी तंत्रज्ञान नाही तर तुम्ही 60 दिवसाची गर्भधारणा तपासणी तुमच्या पशुवैद्यकाकडून कन्फर्म करून घ्या. म्हणजे एवढ्या पद्धतीचे
1: निरीक्षण त्याच्यामध्ये होतं जे आपण माणूस करू शकणार नाही
0: करू शकत. म्हणजे त्या आपल्याला एरर्स आहेत, म्हणजे माणसाला समजा ज्या काळामध्ये त्या गायीने उडी मारली किंवा त्या काळामध्ये ऍक्टिव्हिटी जास्त होती, त्या काळात तो तिथं उपलब्धच नव्हता त्या गोट्यावर, दुसरं काहीतरी काम करत होता. म्हणजे ज्या ह्युमन एरर ज्या आहेत त्या ह्युमन एरर ज्या असतील त्या ह्युमन एरर कमी करायचं काम हे कृत्रिम बुद्धिमत्ता करतं.
1: सर, पशुप्रजननामध्ये हे तर ठीक आहे की माज ओळखणं किंवा गर्भधारणा होण्यासाठी पोषक तिथे सगळं अनुकूल आहे का ह्या सगळ्या गोष्टींचं निरीक्षण करणं इथपर्यंत ठीक आहे, पण पशुप्रजननाच्या बाबतीमध्ये आपण ऐकतो किंवा वाचतो की विविध आजार सुद्धा असतात तर त्याचं सुद्धा निदान ऑटोमॅटिकली होत असेल ना याद्वारे, एआयद्वारे?
0: नाही, एआयद्वारे जे कृत्रिम बुद्धिमत्ता जे काय असेल तर ते काही ज्या बाबी ज्या आहेत त्या पशुवैद्यक फक्त हातानं तपासणी करतो, त्याच्यामध्ये त्याला काही मर्यादा येतात. मग त्या ज्या ऍडिशनल ज्या तपासणी ज्या आहेत तर त्या म्हणजे जस लाईक अल्ट्रासोनोग्राफी, त्याच्यामध्ये गर्भाशयाचा दाह, म्हणजे आपण त्याला एंडोमेट्रायटिस म्हणतो किंवा पायोमेट्रा म्हणतो, म्हणजे अशा ज्या गोष्टी आहेत तर त्या क्लिअर कट व्हिज्युलाइज होतात, त्या डोळ्यानं बघतो तो, म्हणजे जे हातानं तपासतो ते डोळ्यानं बघतो त्या मॉनिटरवर, आणि तो मग किती प्रमाणात आहे तो आजार तर त्याचं प्रॉपर विश्लेषण, त्याच्यात ऍडिशनल फीचर जे असतील, किंवा कधी कधी काय होतं की श्रीबीजांडाची गाठ तयार होते की तिथून श्रीबीज तयार होतं, आपण जस्ट लाईक सिस्टिक फॉलिकल म्हणतो आपण त्याला, किंवा पीसीओडी जे कॉमन आहे माणसामध्ये, सेम तशा पद्धतीचे आजार हे गायी मशीनच्या मध्ये पण होतात. तर ते तसे जे आजार आहेत ते काही घटक जे असतात, मेटाबॉलिक डिसीज असतात त्याच्यामुळे सुद्धा होतात, किंवा गायी जे काही प्रोडक्शन स्ट्रेस असतो त्याला, म्हणजे जे दूध तयार करते त्यावेळेस ते जे काही हार्मोन्स आहेत त्या प्रमाणात रिलीज होत नाहीत, मग त्यावेळेस सुद्धा मग अशा पद्धतीचे जे काही विकार आहेत, म्हणजे स्त्रीबीजंडाचे विकार आणि गर्भाशयाचे विकार, मग हे जे निदान करणं पशुवैद्यकाला स्वतःच्या हातानं थोडंसं अवघड जातं, मग त्यावेळेस मग हे कृत्रिम बुद्धिमत्तेशी जे रिलेटेड जे अल्ट्रासाऊंड मशीन्स आहेत तर त्याचा वापर करून मग तो याचं अचूक निदान करतो आणि त्या पद्धतीनं मग ती उपचार केला जातो. अदरवाइज जर उपचार लवकर नाही केला तर ती गायी वांद होते, म्हणजे ते परत ते प्रजननक्षम राहत नाही गायी, आणि त्या शेतकऱ्याचं प्रचंड मोठ्या प्रमाणात नुकसान होऊ शकतं.
1: बरोबर. आणि जसं की आपण बघतो टेस्ट्यूब बेबी किंवा टेस्ट्यूब तंत्रज्ञानाने सुद्धा पशूंमध्ये ते वापरलं जातं, तर त्याच्यामध्ये एआयचा काय वापर केला जातो?
0: आता हा खूप महत्वाचा विषय आहे मॅडम, कारण आता काय झालंय की अगोदर काही आपण वळू वापरत होतो गर्भधारणेसाठी, नंतर कृत्रिम रेतन तंत्रज्ञान आलं, त्याच्यानंतर आता फक्त आम्हाला मादी वासर याच्यासाठी फक्त अशा पद्धतीचं वीर्य मिळतं की त्याच्यामध्ये फक्त एक्स क्रोमोझोमचे स्पर्म्स असतात तर त्याच्यामुळे फक्त मादी वासर होतात. आता अजून पुढचं तंत्रज्ञान आलंय की जसं आपण टेस्ट्यूब बेबी माणसामध्ये वापरतो, सेम टेस्ट्यूब बेबी हा एक उच्च दर्जाच्या गायी, म्हणजे या गायीचं समजा 40 लिटर दूध आहे आणि तुमच्या गोट्यामध्ये 10 लिटरचीच गायी आहे, गावठी गायी, तर ती गायी तुमच्या त्या 40 लिटर गायीचं जे काही श्रीबीज काढायचं बाहेरच ते गर्भ तयार करायचा आणि 8व्या दिवशी ते गर्भ तो तुमच्या घरातल्या गायीमध्ये सोडायचं. म्हणजे ह्याच्यामुळे काय होणार आहे की तुमची गायी फक्त नावाला फक्त 9 महिने फक्त ती गायी तिचा फक्त गर्भ वाढवणार आहे. गर्भ जो असणार तो 40 लिटर गायीचा असणार आहे आणि त्या 40 लिटरच्या गायी, म्हणजे तुमच्या घरात जे कालवड तयार होणार आहे तर ती 40 लिटर देणारी कालवड तयार होणार आहे. म्हणजे ती फक्त सरोगसी म्हणून फक्त आपण आपली गायी वापरतो.

आहोत. मग ह्या जर एवढ्या मोठ्या प्रमाणात आपण बदल करणार आहे, म्हणजे आपण एक पिढी जी आपल्याला जर चेंज करायची म्हणली तर जवळजवळ आपल्याला एक ऑलमोस्ट एक 14 ते 15 वर्ष लागतात. त्याच्यामध्ये तुम्ही एका वर्षामध्ये तुम्ही हा पूर्ण सर्व बदलणार आहे. मग याच्यामध्ये ज्यावेळेस तुम्ही तंत्रज्ञानामध्ये वापर करता या TSTUBB चा तर त्यावेळेस थोडा खर्चिक पण आहे, म्हणजे असं नाही की ती तेवढी कमी पैशामध्ये तुम्हाला मिळणार. समजा तर त्याला एक साधारणतः एका प्रेग्नन्सीसाठी आपल्याला या TSTUBB ची आपल्याला साधारणतः एक 20 ते 25 हजार रुपये खर्च येतो. तर 20 ते 25 हजार खर्च येतोय, तर तुमची जी काही सरोगट गाई म्हणून जे वापरणार आहे तर ती गाई जोपर्यंत तुम्ही चांगल्या पद्धतीनं तिचं सगळं इन्व्हेस्टिगेशन होणार नाही, जर इन्व्हेस्टिगेशन प्रॉपर करून ती गाई जर फिट असेल तरच आपल्याला ह्या तिला सरोगसी म्हणून वापरता येणार आहे.

0: तरच आपल्याला ह्या तिला सरोगसी म्हणून वापरता येणार आहे. अदरवाईज आपण ते गर्भ जो सोडणार आहे चांगला उच्च प्रतीचा तो आतमध्ये टिकावर लागणार नाही त्याचा, आणि तो गर्भाशय गर्भ जो आहे तो गर्भाशयामध्ये त्याचा अंत होणार आहे, आणि तो म्हणजे ओव्हरऑल औषधोपचाराचा पण खर्च आणि त्या गर्भ तयार करण्याचा खर्च ह्या दोन्ही खर्च जर आपल्याला जर वाचवायचा असेल तर त्यावेळेस मग आपल्याला हे एआय तंत्रज्ञान असेल किंवा कृत्रिम बुद्धिमत्ता जी असेल ते वापरावीच लागेल.
1: नाही बरोबर आहे, कारण एवढं मोठ्या जर गोष्टी आपण करणार असू तर एआयचं अचूक आपल्याला निदान मिळालं त्याची एक मदत मिळाली तर नक्कीच आपण आपला खर्च पण वाचू शकतो आणि एका जीवाचा जीवही आपण चांगल्या प्रकारे वाचू शकतो.
0: बरोबर
1: सर, मला हे सगळं ऐकून म्हणजे असं वाटतं की एआय हे एक म्हणूयात की एक वरदान पण आहे, पण त्याला काहीतरी लिमिटेशन्स असतील, त्याला काहीतरी थोडे त्याचे जनावरांच्या जसं आपण म्हणूयात की मानसिक ताण पण असेल एक त्यांना या सगळ्या गोष्टींचा आणि पशुपालकांना पण एक असेल, तर काय सांगाल पहिल्यांदा आपण याचा विचार करू की आता थोडं आपण जरा फायद्यांबद्दल थोडा अंदाज आलेला आहे आपल्याला एआय तंत्रज्ञानाच्या, पण आता जर आपण त्याचं जर त्याला काय मर्यादा आहेत की ठीक आहे त्याचा वापर आहे त्याचा उपयोग आहे पण त्याला काय मर्यादा आहेत?
0: नाही नक्कीच मॅडम, कसं आहे की आपल्याला कोणतंही तंत्रज्ञान आहे तर त्याचे फायदे पण आहेत तोटे पण आहेत.
1: बरोबर आहे,
0: तसेच जर फायदे जर म्हणले तर आपण अचूकता एकदम आहे म्हणजे जे ह्युमन एरर ते आपण करतोय ओव्हरऑल आपला वेळ वाचतोय खर्च वाचतोय आणि इतर बाबी जे काय असेल आपले प्रजनन क्षमता आपल्या जनावरांची वाढते आणि ज्या मानवी चुका ज्या आहेत त्या कमी करतोय आपण, ह्या सर्व फायदे झाले आणि ह्या गरजेच्या आहेत, भविष्यामध्ये अजूनही फायदे होणार आहेत. पण सद्यस्थितीमध्ये भारताचा शेतकरी किंवा महाराष्ट्राच्या शेतकऱ्याला किंवा पशुपालकाला काय आता मर्यादा आहेत हे सुद्धा बघणं गरजेचं आहे. का तर कसं आहे की मला एआय तंत्रज्ञान वापरायचं आहे किंवा मला माझ्या गायीमध्ये कॉलर वापरायचा आहे, मला वेगवेगळे कॅमेरे वापरायचे म्हणजे ह्याचा काहीतरी खर्च आहे.
1: बरोबर,
0: मग जर माझ्याकडे 5 गायी आहेत किंवा 10 गायी आहेत तर मी कृत्रिम बुद्धिमत्ता जी असेल तर वापरत असेल मला हा खर्चिक आहे. म्हणजे मला माझ्याकडे जर 100 गायी असतील तर तेवढेच मला कॅमेरे लावा लागणार आहेत, तेवढेच कॉलर हे करावं लागणार आहे, म्हणजे ते सॉफ्टवेअर असणार आहे, त्याचं मॉनिटर असणार आहे, त्या सर्व गोष्टीमध्ये. तर 100 गायी आणि 10 गायी किंवा 5 गायी ह्याच्यामध्ये जो काही डिफरन्स आहे म्हणजे पर गायी मधला जो खर्च आहे तो माझा कमी होणार आहे. म्हणजे भविष्यामध्ये जे काही शेतकरी जे काही पशुपालक आहेत त्यांच्याकडे जास्त गायी आहेत तर सध्या तर त्यांना हा फायदेशीर आहे, त्यांनी करावं का तर त्यांच्याकडे लेबरचा प्रॉब्लेम आहे, मजूर तेवढ्या प्रमाणात मिळत नाहीत आणि कुशल मजूर म्हणजे असं नाही की तुम्ही लगेच अचूकता जी सांगणारी जी गोष्ट जी आहे तर ती सहजासहजी त्यांना लगेच हायर करता येणार
1: नाही.
0: मग ह्यासाठी मग तुम्हाला ज्यांच्याकडे जास्त प्रमाणात पशूंची संख्या आहे, गायींची संख्या आहे, म्हशींची संख्या आहे, त्यांच्यासाठी तर कृत्रिम बुद्धिमत्तेचा जे काही तंत्रज्ञान आहे तर ते त्यांनी तर आत्मसात केलं पाहिजे कारण त्यांच्या व्यवसायामध्ये ह्या गोष्टी गरजेच्या आहेत. पण जे शेतकरी ज्यांच्याकडे आता कमी प्रमाणात गायी म्हशी आहेत तर त्यांच्यासाठी थोडीशी खर्चिक आहे, त्यांना थोडस जे तंत्रज्ञान जे असेल त्या तंत्रज्ञानाशी थोडस समरूप व्हावं लागतं. म्हणजे असं नाही की ते लगेच गेलं मी तुम्हाला अनालिसिस करून देत आहे तर थोडंफार त्याचं अल्गोरिझम तुम्हाला समजून घ्यावं लागतं. आणि याच्यामध्ये कसं होतं की ग्रामीण भागामध्ये जर थोडस म्हणजे कनेक्टिव्हिटी इंटरनेटची कनेक्टिव्हिटी असेल किंवा बाकीच्या ज्या गोष्टी असेल तर लाईटची असेल ह्या सर्व गोष्टी ज्या असतील त्या तुमच्या इतर तुमच्या मूलभूत गोष्टी तुमच्याकडे असायला पाहिजे. जर नसतील तर मग 100% थोडस तुम्हाला मर्यादा येणार आहेत. म्हणजे तंत्रज्ञान सर्व चांगलंच असतंय फक्त तुम्ही कशा पद्धतीने वापर करताय
1: म्हणजे खर्च म्हणजे आर्थिक त्यानंतर तुम्ही म्हणताय तसं जागा
0: बरोबर
1: आणि थोडी साक्षरता त्या विषयी ह्या 3-4 गोष्टी ज्या आहेत त्या महत्वाच्या आहेत
0: आपल्याला. तर त्यामध्ये आपल्याला जे कृत्रिम बुद्धिमत्ता जी आहे तर ते आपल्याला भविष्यामध्ये गरजेचीच आहे. आपण याविषयी आपण डोळस राहिलं पाहिजे, साक्षर झालंच पाहिजे, फक्त आपल्याला काय गरज आहे आणि मी किती प्रमाणात वापरायचंय. म्हणजे जस्ट लाईक आपण हनुमानाची गोष्ट जर बघितली रामायणामधली की त्यांना विचारलं काही माहित नसतो, तज्ञ नसतोय तो पूर्ण डोंगरच घेऊन येतो, आपण डोंगर आणू शकत नाही. आपल्याकडे त्या पद्धतीनं जे काही वनस्पती आहे त्या ऋषीमुनींनाच फक्त माहिती होते. मग आपल्याला एआय खूप मोठा आहे, कृत्रिम बुद्धिमत्ता खूप मोठा त्याचा आवडव्य त्याचा प्रसार आहे, पण आपल्याला काय गरज आहे पशुपालनामध्ये तेवढं आपण आणि आपल्याला खर्च
1: किती झेपणार
0: आहे ते सुद्धा आपण गरजेचं आहे, ते बघणं पण गरजेचं आहे.
1: बरोबर, आणि यासाठी नक्कीच मार्गदर्शन करण्यासाठी आपली सारखी संस्था आहेत आणि अजून इतर ठिकाणी पण ते याविषयी माहिती घेऊ शकतात.
0: नक्कीच नक्कीच,
1: मला असं वाटतं की सर आपण आज खूप वेगळ्या विषयावर चर्चा केली आणि शेतकरी बंधूंना नक्कीच यामुळे एक उत्सुकता निर्माण झाली असेल आणि ते सुद्धा असा विचार करतील

0: की आपण सुद्धा एआय तंत्रज्ञान वापरून आपल्या पशूंची जेवढ्या चांगल्या प्रकारे काळजी घेता येईल आणि आपलं उत्पादन खर्च कमी करून आपलं उत्पादन कसं टिकून ठेवता येईल, तर यासाठी नक्कीच ते प्रयत्न करतील अशी आशा आहे. सर, तुम्ही इथे आलात आणि आम्हाला तुमचं हे मोलाचं मार्गदर्शन दिलं, त्याबद्दल मी आकाशवाणी पुणे केंद्रातर्फे आपले आभार मानते. धन्यवाद.
1: धन्यवाद मॅडम.

माझं घर माझं शेत या कार्यक्रमात आत्ताच आपण ऐकली सुलभ प्रजनन व्यवस्थापनेसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता याविषयी क्रांतिसिंह नाना पाटील पशुवैद्यकीय महाविद्यालय पुणे येथील प्रजननशास्त्र विभागाचे सहाय्यक प्राध्यापक डॉ अजित माळी यांची प्रिया वेल्हेकर यांनी घेतलेली मुलाखत. आता वेळ झाली आहे महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून आलेले कृषी मालाचे घाऊक बाजारभाव जाणून घेण्याची. पुणे बाजरी महिको आवक 562 क्विंटल, कमीत कमी दर 3,400, जास्तीत जास्त दर 3,600, सरासरी दर 3,500. पुणे गहू शरबती आवक 473 क्विंटल, कमीत कमी दर 5,000, जास्तीत जास्त दर 6,000, सरासरी दर 5,500. पुणे ज्वारी मालदांडी आवक 747 क्विंटल, कमीत कमी दर 6,000, जास्तीत जास्त दर 6,300, सरासरी दर 6,150. खेड बटाटा आवक 60 क्विंटल, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्त दर 1,500, सरासरी दर 1,300. खेड कांदा फुरसुंगी आवक 30 क्विंटल, कमीत कमी दर 900, जास्तीत जास्त दर 2,000, सरासरी दर 1,500. पुणे डाळिंब आरक्ता आवक 1,705 क्विंटल, कमीत कमी दर 1,000, जास्तीत जास्त दर 10,000, सरासरी दर 5,500. पुणे कांदा लोकल आवक 9,657 क्विंटल, कमीत कमी दर 800, जास्तीत जास्त दर 2,500, सरासरी दर 1,650. पुणे टोमॅटो आवक 2,035 क्विंटल, कमीत कमी दर 600, जास्तीत जास्त दर 1,600, सरासरी दर 1,100. हा होता महाराष्ट्र राज्य कृषी पणन मंडळाकडून आलेला कृषी मालाचा घाऊक बाजारभाव. आणि याचबरोबर आजचा माझं घर माझं शेत हा कार्यक्रम समाप्त होत आहे. उद्या भेटूया या दैनंदिन कार्यक्रमात संध्याकाळी 7:30 वाजता. तोपर्यंत राम राम.

0: मध्यम लहरी 378° 7-8 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्सवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. श्रोतेहो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकू शकता जगभरात सर्वत्र. रात्रीचे 8 वाजले आहेत, ऐकूया आमच्या काही कार्यक्रमांविषयी.
1: विशेष गीतगंगा.
2: श्रोतेहो, साहित्य आणि कलेच्या क्षेत्रातल्या अनेक आसामी विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांकरता आकाशवाणीवर आल्या.
3: गंगा जमना दोघ्या बहिणी गोपानी झुल झुलवाय.
4: भानुविलास नावाचं थिएटर होतं पुढे मुंजाबाच्या बोळाच्या समोर आपतीने. तिथे वडिलांची संगीत नाटकं मी पाहिली आहेत, गद्य आणि पद्य दोन्ही.
2: कार्यक्रमाचे सादरकर्ते संजय भुजबळ यांच्याशी गप्पा मारताना आणि त्यांच्या आवडीची गाणी

0: ऐकताना त्यांचे आयुष्याचे प्रवास उलगडले.
1: कित्येक वेळा मला आठवतंय, बेला तू मला साथ केली आहेस तंबोऱ्यावर
0: हो
1: आजीच्या 61 ला,
2: तेव्हा वय वर्ष सावनीचं फक्त
1: 10.
0: आणि म्हणता म्हणता या कार्यक्रमाचे 600 वर भाग आता झाले आहेत. तेव्हा जरूर ऐका विशेष गीतगंगा आम्ही दोघी आणि आम्ही या कार्यक्रमांचे पहिल्यापासूनचे सगळे भाग पुणे आकाशवाणीच्या युट्यूब चॅनलवरून लाईक करा आणि युट्यूबची लिंक शेअर करायला विसरू नका.

0: यावेळच्या अर्थात 1 जुलैच्या वनिता मंडळ कार्यक्रमात आपण ऐकणार आहोत,
1: दळण सरल सरल म्हणू कशी, हळदी कुंकवाच्या भरल्या दोन्ही राशी।
0: ओव्यांचं सौंदर्य हा माधवी गोखले लिखित कार्यक्रम, ओवी गायन केलं आहे नेहा वैशंपायन यांनी। याशिवाय राष्ट्रीय टपाल कर्मचारी दिवसानिमित्त महिला पोस्टमन अंजली कपूर हिच्याशी साधलेला संवाद आपण ऐकणार आहोत।
2: पोस्टमन हा आमच्या पोस्टल डिपार्टमेंटचा बॅकबोन आहे की डाक सेवा जनसेवा।
0: स्त्री रोग प्रसूती तज्ज्ञ डॉक्टर उमा वानखेडे आपल्याला HPV लसीबद्दल माहिती सांगणार आहेत।
3: ह्युमन पॅपिलोमा व्हायरस फक्त ह्युमन्स म्हणजे माणसांमध्ये असतं, म्हणून ह्याचं नाव HPV असं पडले आहे।
0: तेव्हा मैत्रिणींनो जरूर ऐका, बुधवारी अर्थात 1 जुलैला दुपारी 12 वाजता वनिता मंडळ हा कार्यक्रम आकाशवाणीच्या पुणे केंद्रासह महाराष्ट्रातील सर्व प्राथमिक केंद्रांवरून, आणि हाच कार्यक्रम 2 जुलैला पुणे विविध भारती 101 FM वरून तुम्ही पुन्हा ऐकू शकाल दुपारी 12 वाजता। कार्यक्रमाचं सूत्रसंचालन प्राची परांजपे, सादरकर्त्या नीलिमा पटवर्धन।

0: अहो, घरात घालायचे कपडे वेगळे, बाहेर घालायचे वेगळे. रोजची ताटं वाट्या भांडी वेगळी आणि पाहुण्यांसाठीची वेगळी.
1: हो, अशा प्रतवारीवरच चालतात संसार. मग पाण्याच्या बाबतीत हाच न्याय नको.
2: पिण्याचं पाणी वेगळं आणि बाग बगीचा वाहनांसाठी वेगळं. पाण्याची प्रतवारी करण्याची सवय लावून घ्या.
3: दूर दूर सर्व दूर रानावनात रसिक श्रोत्यांच्या कानामनात
4: आकाशवाणी
3: ज्ञान माहितीचा खजिना आणि सुमधुर गाणी
4: ऐकत रहा आकाशवाणी, ऐकत रहा आकाशवाणी.
5: आपण ट्यून केलं आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. यानंतर काही क्षणातच म्हणजे 8:05 आकाशवाणी मुंबई केंद्रावरून दिलं जाणारं राष्ट्रीय मराठी बातमीपत्र आम्ही मुंबई केंद्रावरून सहक्षेपित करीत आहोत.

ஆகாஷ்வாணி மும்பை. सूर्यकांत आवटे राष्ट्रीय बातम्या देत आहे. ठळक बातम्या. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना. हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षण तज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. मान्सूनच्या पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशात यंदा खरीप पिकाची पेरणी कमी प्रमाणात झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. जून महिन्यात 182 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली आहे. गेल्या वर्षी याच काळात 236 लाख हेक्टर क्षेत्रावर पेरणी झाली होती. त्यामुळे गेल्या वर्षीच्या तुलनेत यावर्षी पेरणीत 23% घट झाली आहे. भात, तेलबिया, भरडधान्य, कडधान्य, कापूस या सर्व पिकांवर

पाऊस उशीर आल्यामुळे परिणाम झाल्याचं कृषी मंत्रालयानं म्हटलं आहे. भात पेरणीत 25% जास्त घट झाली आहे. कडधान्यात 30%, तेलबिया 50%, तर कापूस लागवडीत 34% घट झाली आहे. दुसरीकडे ऊसाच्या लागवडीत 57% वाढ झाल्याचं कृषी मंत्रालयानं सांगितलं. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचार घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेऊ अशी ग्वाही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधानसभेत दिली. यात कोणावरही अन्याय होणार नाही असं ते म्हणाले. उपवर्गीकरणाला विरोध नोंदवत या विषयावर बोलू देण्याची मागणी विरोधकांनी केली. अध्यक्षांनी त्यांना जागेवर बसायची सूचना केली, मात्र विरोधकांनी बोलू देण्याची मागणी लावून धरली आणि ती मान्य न झाल्यानं सभात्याग केला. महाराष्ट्र मुद्रांक अधिनियमात सुधारणा विधेयक विधानसभेत सादर झालं. विकास करार रद्द, निरस्त किंवा समाप्त झाला तर मुद्रांक शुल्काचा परतावा किंवा सवलत दिली जाणार नाही अशी तरतूद या विधेयकात आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाच्या निवडणुकीसाठी सचिन अहिर यांनी आज उमेदवारी अर्ज दाखल केला. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सुनेत्रा पवार, नीलम गोरे, चंद्रकांत पाटील, संजय राठोड, संजय शिरसाट आदी नेते यावेळी उपस्थित होते. अहिर हे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे आमदार आहेत, मात्र त्यांना महायुतीनं निवडणुकीसाठी पाठिंबा दिला आहे. विधान परिषदेच्या उपसभापतीपदाची निवडणूक उद्या होणार आहे. त्यासाठी महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांनी अर्ज दाखल केला आहे. या अर्जांची आता छाननी होत असून त्यानंतर आवश्यकता भासली तर निवडणूक होईल. एमपीएससी अर्थात महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत होणारी भरती प्रक्रिया अधिक जलद, पारदर्शक आणि कार्यक्षम होण्यासाठी सीबीटी अर्थात संगणक आधारित परीक्षा पद्धतीचा वापर करण्याचा निर्णय सरकारनं घेतल्याची माहिती सामान्य प्रशासन विभाग मंत्री आशिष शेलार यांनी दिली आहे. ऑफलाईन परीक्षा घेण्यासाठी शाळा आणि महाविद्यालयांवर अवलंबून राहावं लागतं. केंद्र सरकार विविध राज्य बँका आणि इतर संस्थांच्या स्पर्धा परीक्षा याच काळात होत असल्यानं परीक्षा केंद्र उपलब्ध होत नसतात, त्यामुळे सीबीटी पद्धत अधिक उपयुक्त आहे असं सेलार म्हणाले. विधान परिषदेतले आमदार सचिन अहिर यांनी आज एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालच्या शिवसेनेत प्रवेश केला. विधान परिषद उपसभापती पदासाठी आज अर्ज भरण्यापूर्वी अहिर यांनी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या सर्व पदांचा राजीनामा दिला. सचिन अहिर हे धनुष्यबाणाच्या चिन्हावर निवडून आलेले असून ते शिवसेनेचेच आमदार आहेत असा दावा उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केला आहे. ते आज दुपारी मुंबईत वार्ताहर परिषदेत बोलत होते. शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे 6 खासदार शिवसेनेत आल्यानंतर अहिर यांच्या प्रवेशानं शिवसेनेची ताकद आणखी वाढेल असं ते म्हणाले. राज्य सरकारनं पावसाळी अधिवेशनाच्या पहिल्या दिवशी मांडलेल्या 97,706,40,00,000 रुपयांच्या सर्व पुरवणी मागण्या विधानसभेनं आज मंजूर केल्या. या मागण्यांवरची चर्चा काल सभागृहात सुरू झाली होती, ती आज पुढे नेण्यात आली. या चर्चेला मंत्री शिवेंद्रराजे भोसले आणि माधुरी मिसाळ यांनी उत्तर दिलं. त्यानंतर सर्व विभागांच्या पुरवणी मागण्या आवाजी मतदानानं मंजूर झाल्या. या राष्ट्रीय बातम्या आकाशवाणीच्या मुंबई केंद्रावरून देत आहोत. आकाशवाणी मुंबईच्या ए न्यूज मुंबई या इन्स्टाग्राम पेजवर तुम्हाला दिवसभर महत्वाच्या बातम्या वाचता येतील. बातमीपत्रात आपलं पुन्हा एकदा स्वागत. सलग 9व्या तिमाहीसाठी सरकारनं विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे ठेवले आहेत. उद्या ते 30 सप्टेंबर 2026 पर्यंत ही तिमाही आहे. केंद्रीय अर्थ मंत्रालयानं आज ही माहिती दिली. सुकन्या समृद्धी योजनेचा व्याजदर 8.2% आहे, तर चालू तिमाहीत 3 वर्षांच्या मुदत ठेवीवरचा व्याजदर 7.1% कायम आहे. पीपीएफ अर्थात पब्लिक प्रॉव्हिडंट फंडाचा व्याजदर 7.1%, तर एनएससी अर्थात नॅशनल सेव्हिंग सर्टिफिकेटचा दर 7.7% कायम आहे. फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा धक्कादायक पराभव झाला असून मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलने बाद फेरीत धडक मारली आहे. अमेरिकेतल्या बोस्टन इथं झालेल्या अटीतटीच्या सामन्यात पॅराग्वेने जर्मनीचा पेनल्टी शूटआउटमध्ये 4-3 असा पराभव केला. तत्पूर्वी निर्धारित वेळेत दोन्ही संघ 1-1 अशा बरोबरीत होते. दुसरीकडे मेक्सिकोतल्या ग्वादालुपे इथं झालेल्या सामन्यात मोरोक्कोनं नेदरलँड्सवर पेनल्टी शूटआउटमध्ये

0: 3-2 अशी मात केली. हा सामनाही निर्धारित वेळेत 1-1 असा बरोबरीत सुटला होता. तसंच ह्युस्टन इथं झालेल्या सामन्यात ब्राझीलनं जपानचा 2-1 असा पराभव करत बाद फेरीतलं आपलं स्थान निश्चित केलं आहे. दरम्यान भारतीय वेळेनुसार आज रात्री 10:30 टेक्सास इथं आयव्हरी कोस्ट आणि नॉर्वे यांच्यात सामना रंगणार आहे. विद्यार्थ्यांनी शिक्षणाचा उपयोग समानता असलेल्या समावेशी समाजाच्या उभारणीसाठी करावा असं आवाहन राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी केलं आहे. त्या आज विशाखापट्टणम इथं केंद्रीय आदिवासी विद्यापीठाच्या दीक्षांत समारंभात बोलत होत्या. आदिवासी भाषा आणि बोलीचं जतन करण्याची गरज त्यांनी यावेळी व्यक्त केली. सांस्कृतिक ठेवा जपण्यासाठी हे विद्यापीठ करत असलेल्या कार्याची त्यांनी यावेळी प्रशंसा केली.
1: जनजातीय विश्वविद्यालय से विशेष रूप से ये अपेक्षा भी की जाती है कि वे जनजातियों भाषा बोलियां के संरक्षण पर मिशन मोड में काम करेंगे. मुझे बताया गया है कि संस्था के ट्राइबल स्टडीज विभाग द्वारा कुई और सावरा समेत अनेक जनजातीय बोलियों के डॉक्यूमेंटेशन को लेकर के इसी प्रकार से जमीनी कार्य किया जा रहा है.
0: जपानच्या प्रधानमंत्री सानाए ताकाईची उद्या संध्याकाळपासून 3 दिवसांच्या भारत दौऱ्यावर येत आहेत. ते नवी दिल्लीत होणाऱ्या 16व्या भारत जपान वार्षिक शिखर परिषदेला उपस्थित राहणार आहेत. दुसऱ्या दिवशी राष्ट्रपती भवनात ताकाईची यांचं औपचारिक स्वागत केलं जाणार आहे. त्यानंतर त्या प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्यासोबत द्विपक्षीय संबंधांचा आढावा घेण्यासाठी आणि सहकार्य अधिक दृढ करण्यासाठी चर्चा करणार आहेत. या चर्चेनंतर सामंजस्य करार होतील. भारत जपान बिझनेस फोरममध्ये त्या सहभागी होणार आहेत. अनुसूचित जातींच्या उपवर्गीकरणाविरोधात आज मुंबईत मोर्चा निघाला. सर्वपक्षीय अनुसूचित जाती प्रवर्गाच्या संघटना या मोर्चात सहभागी झाल्या होत्या. राज्यभरातून या मोर्चासाठी हजारो कार्यकर्ते आले होते. या मोर्चाला मेट्रो सिनेमापासून सुरुवात झाली आणि आझाद मैदानावर त्याचं सभेत रुपांतर झालं. यात रिपब्लिकन सेनेचे अध्यक्ष आनंदराज आंबेडकर, माजी मंत्री राजकुमार बडोले, बबनराव घोलप, जोगेंद्र कवाडे, राजेंद्र गवई, डॉ सुरेश माने तसंच सिद्धार्थ खरात, ज्योती गायकवाड, संजय मेश्राम, बालाजी किणीकर यांच्यासह सर्वपक्षीय आमदार सहभागी झाले होते. या सभेत विविध सामाजिक संघटनांच्या पदाधिकाऱ्यांनी उपवर्गीकरणाच्या प्रस्तावाला तीव्र विरोध केला. ठळक बातम्या पुन्हा एकदा. मोसमी पावसाचं आगमन लांबणीवर पडल्यामुळे देशभर खरीपाच्या पेरण्यांमध्ये घट. महाराष्ट्रात अनुसूचित जातीच्या उपवर्गीकरणाबाबत बदर समितीच्या अहवालावर सूचना हरकती विचारात घेऊनच व्यापक चर्चेअंती अंतिम निर्णय घेण्याचं मुख्यमंत्र्यांचं विधानसभेत आश्वासन. विधान परिषद उपसभापतीपदासाठी सचिन अहिर यांचा महायुतीच्या पाठिंब्यावर अर्ज दाखल. महाविकास आघाडीकडून शिक्षणतज्ज्ञ जगन्नाथ अभ्यंकर यांचा अर्ज दाखल. सलग 9व्या तिमाहीसाठी विविध लघु बचत योजनांचे व्याजदर जैसे थे. आणि फिफा फुटबॉल विश्वचषक स्पर्धेत जर्मनीचा पराभव. मोरोक्को, पॅराग्वे आणि ब्राझीलची बाद फेरीत धडक. याबरोबरच आकाशवाणी मुंबई केंद्रावरचं हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं. नमस्कार.
2: मध्यम लहरी 378 मीटर्स अर्थात 792 किलोहर्ट्झवर आकाशवाणीचं हे पुढे केंद्र आहे. श्रोते हो, आपण आम्हाला न्यूज ऑन AIR या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर देखील ऐकता आहात जगभरात सर्वत्र. रात्रीचे 8:15 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम एक कलाकार.
3: माहिती, संदर्भ आणि किस्से रसदार कार्यक्रम एक कलाकार.
2: श्रोते हो, आज 30 जून महाराष्ट्राचे लाडके नाटककार, उत्कृष्ट भावनाप्रधान भूमिका करणारे नट, भाषेला सौंदर्य अलंकारांनी सजवणारे शब्दप्रभू बाळकृष्ण हरी कोल्हटकर अर्थात बाळ कोल्हटकर यांचा स्मृतिदिन. त्यानिमित्तानं आजचा आपला एक कलाकार हा कार्यक्रम केंद्रित आहे नाट्यसृष्टीतल्या एक मानबिंदू असलेल्या बाळ कोल्हटकर यांच्यावर. या कार्यक्रमात मी तेजश्री बाभुळगावकर आपणा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करते. श्रोते हो, बाळ कोल्हटकरांचा जन्म 25 सप्टेंबर रोजी सातारा इथं झाला. त्यांचं शिक्षण जेम तेम 7वीपर्यंत झालं, पण लहानपणापासून नाटकाची अतिशय आवड तसंच लेखनाचीही आवड होती. त्यामुळं लहानपणीच त्यांच्या लेखनाला सुरुवात झाली. वयाच्या अवघ्या

पंधराव्या वर्षी त्यांनी जोहार हे आपलं पहिलं नाटक लिहिलं. अनुभवाची जोड आणि निरीक्षणाची बाजू भक्कम असल्यानं त्यांची लेखणी ही पुढं सर्वसामान्य मध्यमवर्गीय कुटुंबियांना आपली वाटली. खरं तर आपल्याकडं नाटकात काम करणारा किंवा नाटकाचं वेड असलेला कलाकार म्हणजे टवाळीचा विषय असतो. 50 वर्षापूर्वी तो जरा जास्तच होता, पण त्या काळातही कसल्याही टीकेची पर्वा न करता ते कार्यरत राहिले आणि यातूनच त्यांनी एक समृद्ध नाटककार म्हणून कीर्ती मिळवली आणि त्या कीर्तीचा सुगंध दूरवर पसरत राहिला.

बाळ कोल्हटकर हे अंबरनाथच्या खेर भागात 1959 ते 1972 या काळात वास्तव्यास होते. त्यांनी वाहतो ही दुर्वांची जोडी, वेगळं व्हायचं आहे मला, सीमेवरून परत जा, लहानपण देगा देवा, देव दिनाघरी धावला, एखादी तरी स्मितरेषा, देणाऱ्याचे हात हजार, उघडलं स्वर्गाचं दार इत्यादी त्यांची गाजलेली नाटकं लिहिली. उघडलं स्वर्गाचं दार किंवा ही तर संन्यासाची मुलं ही नाटकं अत्यंत वेगळ्या ढंगाची आणि प्रयोगशील होती. दुरितांचे तिमिर जाओ या नाटकामधील भालचंद्र पेंढारकर यांनी गायलेली गाणी आपल्या आजही स्मरणात आहेत. विशेष म्हणजे त्यांच्या बहुतेक नाटकाच्या नावात 9 अक्षरे आहेत बरं का. बाळ कोल्हटकर हे स्वतःला राम गणेश गडकरींचे शिष्य मानायचे. गडकरींची नाटकं ही गडकरी पंचाक्षरी म्हणून ओळखली जायची, तशी बाळ कोल्हटकरांची नाटकं ही नवाक्षरी होती. सर्वमान्य प्रेक्षकांच्या आवडीची कल्पना असलेल्या कोल्हटकरांनी मध्यमवर्गीय कुटुंबातील प्रश्न हाताळणारी सुखांत नाटकंही लिहिली. प्रेक्षकांना जे हवं, जे आवडतं, ते त्यांनी रंगभूमीवर उभं केलं. ते उभं करताना कथानकाची सुसूत्रतेनं बांधणी, काव्यात्मक संवाद आणि सुभाषित वजा टाळी घेणारी काही वाक्य याचा त्यांनी प्रयत्नपूर्वक उपयोग करून आपली नाटकं यशस्वी केली.

बाळ कोल्हटकरांनी लिहिलेल्या अनेक गीतांना वसंत देसाई यांनी पहाडी रागात कुमार गंधर्वांच्या जादुई स्वरात गाऊन घेतलं आणि मराठी शब्द सरस्वतीच्या चरणी अनेक अनमोल गीतरत्न अर्पण केली. यातलंच देव दीनाघरी धावला या संगीत नाटकामधलं कुमार गंधर्वांच्या स्वराचा जादुई स्पर्श झालेलं एक गीत. देव दीनाघरी धावला हे नाटक 4 दशकांपूर्वी रंगमंचावर आलं होतं. रसिक प्रेक्षकांनी त्याला उदंड प्रतिसाद दिला. या गीतानं जो इतिहास रचला त्याला सकल मराठी गीतांच्या विशेषत भावगीतांच्या विश्वात कुठंच तोड नाही. हे गीत आजही तितक्या तन्मयतेनं ऐकलं जातं. या गाण्यावरचं रसिक मराठी श्रोत्यांचं प्रेम अजूनही तिळमात्र कमी झालेलं नाही. हे गीत मराठी माणसाच्या नाळेशी जुळलं आहे असं म्हणणं कदाचित अतिशयोक्ती वाटेल, पण ते सत्य आहे. ऋणानुबंधाच्या जिथून पडल्या गाठी, बाळ कोल्हटकरांचं हे गीत या नाटकानं अजरामर झालं की या गीतानं हे नाटक अजरामर झालं हे नेमकं सांगता येत नाही, इतका एकजिन्सीपणा या दोहोंचा एकमेकांशी झाला आहे.

बाळ कोल्हटकरांच्या नाट्य साहित्याला अफाट लोकप्रियता मिळाली. त्यांची कथानकं गुंतागुंतीची नाहीत, पण ती अतिशय घट्ट विणलेली आहेत. कौटुंबिक कलह, प्रेम, विश्वासघात, पैसा, प्रतिष्ठा, मुलांचं भविष्य असे मध्यमवर्गीय जीवनातले नेहमीचे प्रश्न त्यांनी अतिशय स्वाभाविकपणाने आपल्या लेखनातून मांडले. त्यांच्या नाट्यसंहितेतील दुरितांचे तिमिरे जाओ, ज्योतींचा महिमा गाओ, किंवा वाहतो ही दुर्वांची जुडी, प्रीतीची ही वनसंपदा अशा ओळी प्रेक्षकांच्या मनात घर करून राहिल्या आहेत. कोल्हटकरांचे संवाद अतिशय गेय आणि लयबद्ध आहेत, त्यामुळे नटांना ते सहज सादर करता यायचे आणि प्रेक्षकांना ऐकताना आनंद व्हायचा. मराठीतील पारंपरिक गाण्यांचा प्रभाव त्यांच्या संवादात दिसतो. विनोदी संवाद असोत किंवा करुण संवाद, दोन्हीत एक प्रकारची काव्यात्मक लय आहे. त्यांची नाटकं ही प्रामुख्यानं मध्यमवर्गीय कुटुंबाच्या जगण्याची नाटकं आहेत. पैशाची चणचण, मुलांचं शिक्षण, सासर माहेरचं नातं, प्रेमविवाह, घराण्याचा विरोध, वृद्ध आईवडिलांची काळजी असे अगणित विषय त्यांनी हाताळले. बाळ कोल्हटकर यांनी अवास्तव प्रयोग केले नाहीत. प्रेक्षक जिथे आहेत तिथे जाऊन त्यांनी त्यांच्या मनातील भावना रंगभूमीवर उतरवली, त्यामुळेच आजही त्यांची नाटकं आपल्याला समकालीन वाटतात.

श्रोते हो, वाहतो ही दुर्वांची जुडी या नाटकानं कौटुंबिक नाटकाला एका उंचीवर नेऊन तर ठेवलंच, पण यातील वास्तव चित्रण उभं करणं यात कोल्हटकरांच्या मधील दिग्दर्शन आणि निरीक्षण शक्ती आपल्याला अतिशय ठळकपणानं जाणवली. ती त्यांच्या लेखनातूनही दिसून आली. या नाटकात ते म्हणतात, लाटे मागून लाट चालते तरीही साठा संपेना, पाप धावते पुण्यक्षेत्री तरी किनारा भेटेना. काल कावळा रांजण भरतो खड्या मागुनी पळे खडा, पुण्यवान मी कसा राहिलो अजूनी भरेना कसा घडा. हे पाप

नको, हे पुण्य नको, हे पाप नको, हे पुण्य नको, हा जीव नको, जगणेच नको, या साऱ्यातून मोक्ष मागतो अष्टांगाची करुणी घडी। वाहतो ही दुर्वांची जुडी, वाहतो ही दुर्वांची जुडी।

सीमेवरुनी परत जा या नाटकातून बाळ कोल्हटकरांनी जग जिंकायला आलेल्या अलेक्झांडर आणि पौरस यांच्यातील संघर्ष शब्दांनी इतका सुंदर मांडला की त्यातील शब्द हे शस्त्र बनून गेले. उघडले स्वर्गाचे दार या नाटकातून वसिष्ठ आणि विश्वामित्र यांच्यातला संघर्ष मांडला. किती म्हणून सांगावी, शिवराय कवीभूषण हे एक नाट्य. यामध्ये बाळ कोल्हटकरांनी कवीभूषण यांनी केलेल्या रायगडावरील गंगासागर तलावाच्या वर्णनाचा अनुवाद केला. तो असा, जटा बांधुनी नटली धरणी विशाल पलाश वृक्षांचा, लता तरुणा बिलगुन डुलती नाच चालतो छायेचा, कुठे बांधल्या जलाशयावर जिना शोभतो दगडांचा, विहार चाले त्या पाण्यावर चक्रवाक कधी हंसाचा, कुठे चंदन कुठे चमेली गंध दरवळे चाफ्याचा, लवंग वेली कुठे वेलची लक्षण पुरतो संख्येचा, चंद्रमुखीच्या सवेच जेव्हा चंद्र उगवतो पुनवेचा, असे वाटते कमल फुलांनी जन्म घेतला आजच उदरी गंगेचा, वरती गंगा खाली सागर वरती तारे येथे कमले, वरचे तारे खाली येती प्रतिबिंबांना रूपे पडती, म्हणून म्हणतो भूषण हे की आकाशाच्या गंगेहूनही गंगासागर भाग्याचा, गंगासागर भाग्याचा.

0: न्यूज ऑन ए आय आर या मोबाईल स्ट्रीमिंग ॲपवर हे आहे आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 10 वाजले आहेत. ऐकूया नभोनाट्य मुक्तिपत्रे याचा भाग 5. डॉक्टर आनंद नाडकर्णी लिखित पुस्तकाचं आकाशवाणी रूपांतर. सादरकर्त्या गौरी लागू.
1: प्रिय लतिका आणि डॉक्टर, वारंवार अपराध करणाऱ्याच्या दयेचा अर्ज विचारात घेतला जात नाही याची कल्पना असून सुद्धा मी हे पत्र लिहितोय. केलेल्या चुकांचं स्पष्टीकरण देऊन खरंतर समर्थन करून ती चूक झाकता येत नाही, उलट अधिकच उघडी पडते हे पूर्ण ठाऊक झालेलं आहे मला. त्यामुळे हे समर्थन नाहीये, जे घडलंय ते तसंच्या तसं सांगण्याचा प्रयत्न आहे. आणि त्याचा हेतू तुम्ही क्षमा करावी असाही नाहीये, परंतु तुम्हा दोघांपासून ही गोष्ट लपवणं म्हणजे माझाच त्रास वाढवणं याची खात्री पटल्यामुळे मी हे लिहितोय. त्याचप्रमाणे हे सुद्धा सांगणं आवश्यक आहे मला की केलेल्या चुकातून स्वतःला सावरून त्यावर एक आठवडा विचार करून मी हे सगळं लिहायचा निर्णय घेतलाय. मी काही वाक्य प्रथम लिहितो. मी यापुढे आनंदाने दारू पिऊ शकणार नाही याची मला खात्री पटली आहे, आणि आनंद समाधान न देणारी कृती यापुढे न करण्याचा निश्चय मी करतोय. स्वतःला असमाधान, राग, बेचैनी, निराशा, खंत या अशा सगळ्या बेताल कंपनीच्या ताब्यात देण्याचा मूर्खपणा मी पूर्वी वारंवार करत होतो. बऱ्याच दिवसांच्या गॅपनंतर मी पुन्हा एकदा तसंच केलं. प्रश्न मी केलेल्या कृतीच्या तीव्रतेचा नसून त्यातनं निर्माण होणाऱ्या बेचैनीचा आहे हे मला या क्षणी जाणवत आहे. 2 दिवसांच्या या कालखंडानी मला जितकी बेचैनी दिली तितका त्रास मला पूर्वीच्या माझ्या 2 वर्षाच्या पिण्यानेही दिला नव्हता. एका अर्थाने हा माझ्यातला पॉझिटिव्ह बदल आहे असं म्हणता येईल. प्लीज प्लीज, हे समर्थन नाहीये. खरं म्हणजे या अनुभवानंतर मी किती बदललोय याचा पुरावा येणाऱ्या दिवसातलं माझं वागणं देईल. परंतु काय आणि कसं घडलं ते जरा मी आता सांगतो. लतिका येणार आहे हे पक्क कळल्यावर खरं तर मी खूप एक्साइट झालो होतो, अगदी नवीन लग्न झालेल्या नवऱ्यासारखा. काय मी इथे कसा मस्त राहतोय, कशी भरपूर कामं करतोय हे सगळं मला तिच्याबरोबर प्रत्यक्षपणे शेअर करण्याचा तो ध्यास होता. आणि तेव्हाच अचानक असा विचार आला की लतिका आहे तो

पर्यंत तरी आत्ता जसं हॉस्टेलसारखं राहतोय तसं राहता येणार नाही आहे. ती यायच्या आधी थोडं फ्रिकआउट करायला काय हरकत आहे? आणि डॉक्टर, माझी स्लिप ऑफ माइंड सुरू झाली ती एक्झॅक्टली इथेच. त्यामुळे इतके दिवस जे टाळत होतो ते एका पार्टीचं आमंत्रण आल्याबरोबर मी हो म्हणून टाकलं, आणि हा होकार म्हणजे छुप्या स्वरूपातली स्लिपच होती हे आत्ता मला कळत आहे. पण त्यावेळी प्रत्यक्ष पिण्याचा विचार काही डोक्यात आला नाही, किंवा मुद्दामून दडपला होता का काय कोणास ठाऊक. या पार्टीमध्ये भारतीय होते तसेच खूप फॉरेनर्स सुद्धा होते. दारू तर काय वाहतच होती हो. मी आपला ज्यूस पीत बसलो होतो. तिथे काही मंडळी पत्ते खेळायला बसली होती, अर्थातच पैसे लावून. डॉक्टर, तुम्हाला ठाऊक नसेल पण लतिकाला ठाऊक आहे की मला पत्त्यामधल्या फ्लशचा म्हणजे तीन पत्तीचा प्रचंड सेन्स आहे, आणि मी खेळताना बराच वाहवत जातो हे मलाही ठाऊक आहे. म्हणजे मला तीन पत्तीची सुद्धा किक बसते हो. तर तिथे ज्यूस हातात असल्याने मी ठरवलं की आता ही पत्त्याची किक घेऊन पाहायला काय हरकत आहे. मुक्तांगणमध्ये असताना गर्दचं व्यसन असलेल्यांनी दारू किंवा अन्य व्यसन करण्यामागचा धोका सांगितला जायचा. या बदली व्यसनाकडून माणूस मूळ व्यसनाकडे कसा परत जाऊ शकतो ते सांगायचे. तर ते असो, मी तिथे मित्राला सांगितलं की घड्याळात पाहून बरोबर एक तास मी खेळणार आहे, एका तासानंतर तू मला माझ्या बकोटीला धरून तिथनं उठवायचंयस. आणि मी अगदी खेळण्यापुरते पैसे खिशात ठेवून पाकिट त्याच्याकडे ठेवायला दिलं आणि आमची खेळायला सुरुवात झाली. तुम्हाला सांगतो, तिथे सुद्धा मी नेहमीसारखाच भराभर जिंकत होतो. घेत होतो ती रिस्क सगळी फायद्यामध्ये जात होती. खिसा गरम होत होता. आम्ही डॉलर्समध्ये खेळत होतो डॉक्टर, आणि एका जबरदस्त डावामध्ये मी तब्बल $500 कमावले. काय ते सगळे पैसे गोळा करत होतो तर तेवढ्यात बिअरचा एक असा फेसाळता ग्लास समोर आला माझ्यासाठी, म्हणून चिअर्सचा मोठा घोष झाला आणि एका घोटात टॉप टू बॉटम. काय मला आश्चर्य वाटलं, म्हणजे स्वतःच. आणि क्षणभर जरा गरगरलं सुद्धा. कसं आहे की खूप दिवस सिगरेट न ओढल्यामुळे किंवा खूप दिवस सिगरेट न ओढल्यावर थंड हवेमध्ये जसा एखादा सिगरेटचा मजबूत कश घेतला ना की जसं होतं अगदी तसं. काय तिथे बरोबर एक तासानी नाही पण 2 तासानी का होईना मी उठलो त्यावेळी. तेव्हा तिथे मी 800+ होतो. आता जेवून घेऊया असं म्हणून मी तिथे लॉनवर आलो तर आधी घेतलेली बियर आता विसरली गेली होती. जेवणाच्या टेबलाकडे जात होतो तर तेवढ्यात तिथल्या एका ग्रुपनी मला बोलवलं. काय तिथे त्यांचं मस्त मजेत वाईन पिणं चाललं होतं, उत्तम क्लासिक फ्रेंच वाईन होती. आणि तिथेच माझ्यातला जुना प्रतीक जरा जागा झाला. वाईनचे छोटे छोटे घोट जिभेवर खेळवत तिचा आस्वाद घेणं म्हणजे पूर्वीसारखी मजेत दारू पिणं. मला चक्क तसं पिणं जमत होतं आणि म्हणून मी 2 ग्लास वाईन संपवली. काय मस्त वाटत होतं, म्हणजे चवीनी प्यायल्याची झिंग जरा जास्तच जाणवत होती. त्यानंतर थोडासा जेवलो तोवर या टेबलावर जेवणानंतरची लिक्युअरची ऑर्डर दिलीच गेली होती. घशाला जाळत नेणारा हा प्रकार अगदी थोडासाच घ्यायचा असतो, त्यामुळे मीही अगदी सोशल ड्रिंकर्सप्रमाणे अगदी थोडासाच घेतला. मी सोशल ड्रिंकरसारखा पिऊ शकतो हा मला तिथे शोध लागला होता. आजवरच्या सगळ्या AA सभासदांना, मुक्तांगणवासियांना खोटं पाडणारा माझा हा शोध मला जबरदस्त किक देत होता. आणि तेव्हा त्या धुंदीतच मी घरी आलो.

दुसऱ्या दिवशी सुट्टीचा वार होता, आरामात उठलो. हँगओव्हरचा काही पत्ताच नव्हता तेव्हा. म्हटलं ग्रेट, झालोय आता आपण सोशल ड्रिंकर. मी अक्षरशः आनंदाने घरभर नाचलो. ही बातमी सेलिब्रेट केलीच पाहिजे. पण सोशल ड्रिंकर्स असे पीत नाहीत. आपण पिऊ संध्याकाळी, पण खरेदी तर करू आत्ता. या अशा विचारांनी मी बाहेर पडलो. संध्याकाळी म्हणून एखादी छोटी बाटली आणावी. पण आता सोशल ड्रिंकर झालोय, त्यामुळे घरात पाहुणे वगैरे आले

तर त्यांना द्यायला म्हणून तरी घरात स्टफ असणं आवश्यक आहे. एकूण 3-4 प्रकारच्या बाटल्या घेऊन घरी आलो. खूप घ्यावी खूप घ्यावी असं वाटत असताना सुद्धा बिअरचे थंडगार कॅन्स मी विकत घेतले नाहीत याबद्दल स्वतःची पाठ थोपटली. मी संध्याकाळी 5 वाजेपर्यंत कसा तरी तग धरला. काय पण मग एक मस्त आवडती कॅसेट, आवडते स्नॅक्स, चीज, आवडतं ड्रिंक हा असा सगळा सीन जमून प्यायला बसलो. काय आरामात बसलो तरी सोशल ड्रिंकरलाही जास्त होतेच कधी कधी. दिलं या विचाराला भरधाव सोडून आणि 12:30 पर्यंत मस्तपैकी पीत बसलो. यावेळी आपण कोणताही प्रॉब्लेम नसताना पितोय, त्यामुळे याचं रूपांतर व्यसनात होऊच शकत नाही ही अशी ग्वाही देत शांतपणे झोपलो.

दुसऱ्या दिवशी उठलो तर सकाळी सणसणीत हँगओव्हर. ऑफिसला फोन करून कळवलं की येत नाहीये आणि हँगओव्हरचा त्रास घालवण्यासाठी तसंच आत्ता करायला काही नाहीये म्हणून पुन्हा जरा प्यायला बसलो. आणि पार संध्याकाळपर्यंत मी आणलेला सगळा स्टॉक मीच संपवला होता. पण नाही, तरीसुद्धा मी सोशलच्याच पातळीवर आहे असं स्वतःला सांगत बसलो होतो. आणि तिरमिरी आल्यासारखा पडलो परत घराबाहेर. व्हिस्कीची एक अख्खी मोठी बाटली खंबा खरेदी केला. घरी आलो बघता बघता त्यातली अर्धी बाटली संपवली. नाही आता थांबतो, उरलेली उद्या सकाळी. उरलेली उद्या सकाळी काय म्हणजे मी उद्या सकाळी पिण्याचा प्लॅन बनवून सुद्धा टाकलाय. म्हणजे उद्या सुद्धा ऑफिसला जायचं नाहीये हे ठरवलंय, तेही जरा सुद्धा चुळबुळ न करता. उरलेली उद्या सकाळी मला स्पष्ट आठवत आहे डॉक्टर. आणि लतिका तू सुद्धा, की हे वाक्य म्हणालो मी 3-4 अगदी मोठ्यांदी.

आणि आणि नेक्स्ट मोमेंट स्वतःच्या तोंडात मारून घेतल्या तीन चार. रडायला लागलो तिथे बसून, स्वतःला शिव्या घातल्या भरपूर, स्वतःला सोशल ड्रिंकर समजणाऱ्या मूर्ख गधड्याची अक्कल अक्षरशः गटारामध्ये मातीमोल झाली होती. आपल्याला आपल्याला जर तब्येतीमध्ये पिता येणार नसेल ना तर काय काय फायदा काय या जगण्याचा, त्यापेक्षा मरूया ना, मरूया पिऊन. असं म्हणून म्हणून पुन्हा ती बाटली ओढली पुढे. उरलेली उद्या सकाळी, उरलेली उद्या सकाळी वरून उरलेली आत्ता आत्ता. हे इथे येण्यासाठी मला फक्त 10 मिनिटं पुरली होती. हातातल्या घड्याळाकडे लक्ष गेलं म्हणून त्या गोष्टीची मला जाणीव झाली. अँड दॅट वॉज माय मोमेंट विथ ट्रूथ. आय विल से सत्य, सत्य भेटलं मला. मळभानी भरलेल्या आभाळामध्ये सूर्यप्रकाशाची सुरी अंगावर काटा यावा अशा वेगाने आदळली माझ्या अंगावर. नाही पण मी आता मी स्वतःला शिव्या नाही दिल्या. माझ्या पिण्याचं समर्थन तर नाहीच केलं, नशिबाला बोलही लावला नाही. मी चूक केली आहे हे सत्य मला अत्यंत नावडतंय, पण तरीही हे सत्य बरोबर घेतल्याशिवाय मला पुढे जाता येणार नाही आहे, चूकही सुधारता येणार नाही आहे. त्यामुळे त्यामुळे आता आता माझ्यासमोरचं माझं पहिलं काम आहे. मी उठलो, माझी उरलेली बाटली पहिल्यांदा बेसिनमध्ये उपडी केली, पाणी सोडून दिलं आणि पाण्याच्या ओघामध्ये व्हिस्की डाऊन द ड्रेन चालली होती. काय बघत उभा राहिलो मी त्या रंगाकडे तसाच. माझ्या शरीरातनं आणि मुख्य म्हणजे माझ्या मनातनं दारू ही अशा तऱ्हेने धुऊन निघायला हवी होती. हसलो स्वतःशीच थोडा वेळ. मग माझ्याजवळ असलेली ॲसिडिटीची गोळी, व्हिटॅमिनची गोळी आणि एक झोपेची गोळी घेतली. कारण कारण मला उद्याचा माझा हँगओवर टाळायचा होता. मी तो टाळला. गेलो दुसऱ्या दिवशी ऑफिसमध्ये. त्यानंतर 4 दिवसांनी लतिका आली. तोपर्यंत मी शरीराने ठाकठीक झालो होतो, पण पण मनाने मात्र अजूनही त्या इम्पॅक्टमधनं बाहेर आलेलो नव्हतो. नाही अजिबात नाही, मी अपसेट नव्हतो, पण पण त्या

0: अनुभवानंतर मी स्वतःकडे, स्वतःच्या प्रत्येक कृतीकडे अगदी अलिप्तपणे पाहू शकत होतो. स्वतःच स्वतःच्या सगळ्या ॲक्शन्स कॅमेऱ्यामध्ये टिपत होतो. काय, मला मला ही अवस्था अगदीच नवीन होती. हा असा तटस्थपणा, हा असा त्रयस्थपणा मी याआधी कधीही अनुभवला नव्हता. लतिका, हे सगळं तुला जाणवत असेल याची खात्री आहे मला, पण तुला नेमकं काय आणि कसं सांगायचं हे काहीच कळत नव्हतं. अर्थात तू येण्याच्या आधीचे 4 दिवस मी व्यवस्थित मॅनेज केले होते. डॉक, लतिका येण्याच्या आदल्या दिवशी आणखीन एक घटना घडली. मी तुम्हाला माझ्या एका कलिकबद्दल पूर्वी सांगितलं होतं, त्याच्या पिण्याच्या प्रॉब्लेमबद्दल सुद्धा लिहिलं होतं. तो त्या दिवशी ऑफिसला आलाच नाही. अर्जंट कामं होती म्हणून आमची सगळी टीम रात्री 9 वाजले तरीसुद्धा ऑफिसमध्येच होती. तेवढ्यात फोन खणखणला. एका कुठल्या तरी बारमधनं आला होता. नेमका आमचा हा सहकारी तिथे टाईट होऊन पडला होता. तिथल्याच लोकांचा आला होता फोन. मग आम्ही निघालो आमच्या बॉसच्या गाडीत बसून, मी आणि दुसरा आमचा एक कलीग. आम्ही त्या बारचा दरवाजा उघडून तिथे आत गेलो तर आपल्याकडचे लेडीज बार असतात ना, त्या तशा दर्जाचा होता तो बार. ते आतमध्ये अंधार कोंदट वातावरण सगळा, त्यात तो घाम आणि सिगरेट, दारू, तळकट पदार्थ असा सगळ्यांचा मिक्स वास अक्षरशः भणभणत गेला माझ्या डोक्यात. खरं तसं बघायला गेलं तर हा एकेकाळचा अगदी माझा सवयीचा होता वास. मी थांबलो तिथे. नाही, मला सहन नाही झालं. मला प्रचंड मळमळलं. मला, मी सांगितलं त्यांना की आय विल वेट आउटसाईड असं म्हणून बॉसच्या कानात कुजबुजलो आणि मी अक्षरशः बाहेर येऊन फुटपाथच्या कडेला जाऊन अक्षरशः ओकलो, लिटरली. आणि पुन्हा एकदा तीच अवस्था त्रयस्थ अलिप्तपणाची अगदी अगदी इंटेन्सली अनुभवली. काय, किती वेळ गेला होता कुणच ठाऊक. बारच्या दरवाजातनं बॉस आणि दुसऱ्या एकाच्या आधाराने तो माझा कलिग बाहेर येत होता. तो शॉट अगदी अगदी माझ्या मनात जसाच्या तसा फ्रीज झालाय. मी हा असा दारूच्या वासानं नौशे आलेल्या अवस्थेत माझ्यासमोरच जणू दुसरा मीच हो. म्हणजे प्यायल्यामुळे स्वतःवरचं नियंत्रण संपूर्णपणे घालवून बसलेला दोन्ही मीच. म्हणजे दोन टोकांवरचा मी. आय विल ड्राईव्ह हे असं म्हणत मी बॉसच्या हातातली किल्ली घेतली तिथली. मला गाडीच्या पाठच्या बाजूला त्याच्यासोबत बसायचं नव्हतं अजिबात. त्याला तिथे ठेवताना त्याच्या बेडरूममध्ये त्याचा आणि त्याच्या बायको मुलांचा एक अगदी खूप छान असा ग्रुप फोटो दिसला मला तिथे. पण घरात तर काही त्यांच्या कुठे खुणा दिसतच नव्हत्या. अर्थात डॉक, नंतर मला कळलं की ते याच्या या अशा पिण्यामुळे वेगळे राहत आहेत. घरी आलो तेव्हा रात्रीचे 12:30 वाजून गेले होते. पुन्हा एकदा एकटाच बसलो थोडा वेळ. घडलेला सगळा प्रसंग आठवला. मलाही प्यायचा प्रॉब्लेम आहे. मलाही माझ्या प्रत्येक घोटाची किंमत मोजावी लागणार आहे. आणि आता यापुढे माझ्या जगण्याबरोबर पिण्याचं जमणार नाही आणि पिण्याबरोबर जगणं मुळी असणारच नाही. पण पिण्याचा हा भाग वगळला तर खूप खूप काही जगण्यासारखं आहे, खूप काही करण्यासारखं आहे. आता हा भाग वगळला गेला याची टाचणी एवढी डाचणी लागणार आहे मनाला, पण टाचणी एवढीच. आणि ती टाचणी सुद्धा सोशल ड्रिंकर होतो ना त्या काळातली. अचानक जाणीव झाली की लतिकाचं येणं आता फक्त 2 दिवसावर आलंय. आता मी अगदी वेगळ्या अर्थाने तिच्या येण्याची वाट पाहायला लागलो. मला फक्त तिच्या बरोबर राहायचं होतं, जस्ट बीइंग टुगेदर विदाऊट डिमांड्स. लतिकाच्या आणि माझ्या नात्याकडे मी याआधी कधीच असं पाहिलं नव्हतं. प्रत्येक वेळी मला काहीतरी अपेक्षा असायचीच. मला अगदी मनापासून बरं वाटलं. आणि त्याचवेळी ठरवलं होतं की जे घडलंय ते स्पष्टपणे सांगायचं तुम्हा दोघांना. मोर दॅन द डिटेल्स ऑफ द स्लीप, आय वॉन्टेड टू शेअर विथ यू व्हॉट आय लर्न्ड. मी काय काय शिकलो या अनुभवातनं ते मी तुमच्या दोघांशिवाय दुसऱ्या कुणाला सांगणार हो. आणि तुम्ही दोघंही सोबर असताना आणि स्लीप असताना माझ्या बरोबर आहात. या जस्ट बीइंग देअरचं महत्व मला आज कळत आहे. आणि त्यामुळेच थँक्यू डॉक्टर, थँक्यू सो मच लतिका.
1: प्रिय प्रतीक, रिकव्हरी म्हणजे पुनश्च पहिल्याप्रमाणे होण्याची प्रक्रिया. येणाऱ्या अनुभवाचे विश्लेषण करून

त्यातून जे ज्ञान मिळेल त्याचा वापर पुढच्या अनुभवाला सामोरे जाण्यासाठी करणं. अशा पद्धतीची निरंतर शिकण्याची प्रक्रिया जर सुरू राहिली तर रिकव्हरी ही सर्वार्थानं फुलू लागते. तुझं ताजं पत्र म्हणजे तुझ्यामधल्या अशा प्रक्रियेचा पुरावाच आहे असं मी मानतो. ही प्रक्रिया फक्त व्यसनाधीनपुरतेच मर्यादित नाही, ती नेहमीच्या जगण्यालाही लागू आहे. व्यसनाधीनता या आजारामध्ये रुग्ण एका विशिष्ट वाकड्या आणि चक्रम पद्धतीने विचार करतात हे जरी खरं असलं तरी त्यांच्या सगळ्या चुका ते व्यसनाधीन आहेत म्हणून झालेल्या नसतात, तर व्यसनाधीनही माणसं आहेत म्हणून झालेल्या असतात. माणसामध्ये दोन परस्पर विरोधी प्रवृत्ती आहेत. एक आहे ती व्यवस्था निर्माण करणारी, म्हणजे रुटीन लावून देणारी. एवढंच नव्हे तर या व्यवस्थेमध्ये राहिलात तर अमुक एका यशाची जवळजवळ खात्री देणारी, पण व्यवस्था म्हटली की बंधन आलीच. दुसरी प्रवृत्ती आहे ती सर्व बंधनामधून मुक्ततेची अवस्था शोधणारी. या दोन प्रवृत्तींचा समतोल राखण्यासाठी जो हवा तो संयम. संयमाची एक व्याख्या अशी करता येईल की आत्ताच्या क्षणाचं समाधान आणि उद्याच्या क्षणाचं समाधान या दोहोंचा तारतम्यानं केलेला विचार. बंधनं ही कितीही हितकारक असली तरी ती बंधनच असतात, त्यामुळं त्यांच्यापासून सुटका करून घेण्याची इच्छा सतत होत राहते. बंधनामधून मिळणारी फळं दिसत असतानाही ही इच्छा उचल खात असते. ह्या वृत्तीला व्यसनाधीन व्यक्तीसुद्धा अपवाद नाही आहेत. तर प्रश्न असा आहे की हे टाळण्यासाठी काय करता येईल? बंधनाच्या बरोबर येणाऱ्या नकारात्मक भावनांच्या जागी सकारात्मक भावना येतील असं पाहणं. मला डॉक्टरांनी रोज 2 किलोमीटर चालायला सांगितलं. मी या चालण्याच्या वेळात लिखाणाचा विचार करतो, मला बरं वाटतं. चालत असताना मी माझे हातपाय एका तालात चालवण्याचा प्रयत्न करतो, तोंडानं एखादं जलद गतीचं गाणं गुणगुणतो आणि चालल्यानंतर जेव्हा मी दमून बसतो तेव्हा वाह मस्त दमलो आज असं म्हणतो आणि वाढलेल्या स्टॅमिनाची नोंद घेतो. बंधनांना इतकं सवयीचं करावं की त्यांचं वेगळं अस्तित्वच आपल्याला जाणवू नये. स्लिपच्या नंतर तू स्वतःच्या वर्तनाबद्दल अलिप्तपणे पण तरीही विचार करू शकलास हे फार चांगलं झालंय बघ. तुझ्या लक्षात असं येईल की स्वतःच्या वर्तनाकडे असं किंचित वेगळं होऊन पाहताना आपण संपूर्ण तटस्थ नसतो. आपण हे निरीक्षण अगदी रस घेऊन करत असतो आणि तसं असायला हवं. स्वतःमध्ये पुरेसा रस असल्याशिवाय स्वतःमध्ये बदल कसा होणार सांग बरं. तुझ्या चिंतनाचं सार तुला नम्रतेकडे घेऊन जात आहे हे किती सुंदर आहे. लतिकाबरोबर तुला फक्त असावसं वाटणं हा तर अत्यंत तरल भाग आहे. व्यसनाधीनतेच्या काळामध्ये पती पत्नीचं नातं खूपच चढउतार, खरं तर उतारच जास्त पाहत असतं. दोघांचे एकमेकाकडे पाहण्याचे दृष्टिकोन अतिशय कलुषित असतात. शरीर सुखातील सौख्य तर केव्हाच हरवलेलं असतं आणि अशावेळी जस्ट बीइंग टुगेदर हे क्षण निर्माण करणं अतिशय अत्यावश्यक असतं. तो सूर तुझ्या पत्रामध्ये उलटलाय हा अतिशय आनंदाचा भाग आहे. असा क्षण हाती लागला तर स्पर्शाला पालवी फुटते. माझी खात्री आहे तू आणि लतिका यांच्यातील या नव्या सहजीवनाला आता सुरुवात झाली असणार. बऱ्याच काळानंतर तुम्हा दोघांना अगदी खास एकमेकांसाठी असा वेळ सापडलाय. अशी संधी वारंवार मिळत नाही, तेव्हा या संधीचा फायदा करून घ्या. मुलांची आठवण तुम्हाला येत असणारच, पण मुलं आजी आजोबांबरोबर आहेत, मजेत आहेत याची खात्री तुम्हालाही आहेच. तुमच्या बीइंग टुगेदरचा मूडमधला एक छानसा फोटो मला जरूर पाठव आणि तसंच तो मुलांनाही पाठवा. तुमचं एकमेकांबरोबर असणं त्यांच्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. बाय. तुमचं डॉक्टर.

0: प्रिय डॉक्टर,
1: प्रिय डॉक्टर,
0: डॉक्टर हे पत्र आम्ही दोघं मिळून लिहितो आहोत. अगदी हस्ताक्षर सुद्धा आलटून पालटून दोघांची आहेत, अगदी वेगवेगळ्या रंगांमधली.
1: ही कल्पना मुळात प्रतीकचीच.
0: पण ही बरोबर नसती ना तर सुचलीच नसती मला.
1: तेव्हा ही कल्पना आम्हा दोघांची.
0: डॉक्टर, आमच्या बीइंग टुगेदरचा हा पुरावा तुम्हाला आवडेल असं वाटतंय. डॉक्टर, खूप वर्षानंतर आम्ही मित्र म्हणून एकत्र

0: राहायला शिकलो आहोत, मैत्रीच्या पातळीवर गप्पा चालल्या आहेत. एका संध्याकाळी मी लतिकाच्या बाबतीत केलेल्या सगळ्या चुकांबद्दल तिची माफीसुद्धा मागितली. त्या मित्राबद्दल संशय घेतला होता त्या वागण्याचीही माफी मागितली. डॉक्टर, मला कळत नाहीये मी इतक्या खालच्या पातळीवर कसा पोहोचलो होतो ते.
1: मलाही त्यावेळेला या आरोपाचा खूप धक्का बसला होता. प्रतीकबद्दल रागच नव्हे तर घृणा वाटायची, पण ट्रीटमेंट घ्यायला लागल्यापासून त्याच्यात होणारे बदल मी पाहतीये. त्यांचा माझ्यावरही खूप चांगला परिणाम होताना अनुभवतीये. त्यामुळे त्याचं स्लीपबद्दलचं पत्र वाचल्यानंतर सुद्धा पहिल्यासारखी तगमग आणि तडफड नाही केली मी. जर व्यसनाधीनतेच्या आजाराला स्वीकारायचं असेल तर त्यातल्या घसरण्याच्या शक्यतेलाही स्वीकारायलाच हवं. पण डॉक्टर, राहून राहून हा विचार मनात येतो की हे व्यसन जर नसतं तर आज आम्ही अक्षरशः कुठल्या कुठे गेलो असतो. खरंच
0: डॉक्टर, अगदी हा असाच विचार माझ्याही डोक्यात येतोय. पण वाटतं आता यापुढे आपण आयुष्यात जी काही सुखसमृद्धी मिळवू त्याची किंमत आपल्याला कळलेली असेल. ती निष्काळजीपणाने उडवणार नाही आपण, आणि भौतिक पातळीवरची समृद्धी किती मिळेल कुणास ठाऊक. परंतु या आजाराच्या निमित्ताने जे शिकायला मिळालंय त्याचा वापर आपण आपल्या वागण्यात निश्चित करू, आणि तसं झालं तर जगणं अधिक सुंदर करता येईल.
1: डॉक्टर, आमचं एक ठीक आहे, पण मुलांना याच्यामध्ये किती भोगायला लागलं. आता आम्हाला आठवीला गेली, साहिल छोटा आहे अजून, पण आलाच की आता चौथीपर्यंत. त्यांच्या मनावर काय काय परिणाम झाले असतील कोणास ठाऊक.
0: डॉक्टर, तशी आमची मुलं खूप समजूतदार येतो, आणि अगदी पिण्याच्या काळामध्ये सुद्धा मुलांबरोबरचे माझे संबंध पूर्ण कधीच बिघडलेले नव्हते. बऱ्या अवस्थेत असलो की मी त्यांचा अभ्यास सुद्धा घ्यायचो, त्यांच्याबरोबर खेळायचो.
1: हे मी सुद्धा मान्य करते अगदी, पण असा मूड असेल का, असला तर तो टिकेल का याची भीती मुलांना सारखी वाटायची. मुक्तांगणमधून बाहेर आल्यानंतरचे 3 महिने तर प्रतीकला फक्त मुक्तांगणचा फॉलोअप, एएच्या मीटिंग्स एवढंच दिसायचं. त्याच्या दृष्टीने ते योग्य पण असेल. अनेक वेळा स्वतःच्या रिकव्हरीच्या नादात हे लोक कुटुंबाकडे पूर्ण दुर्लक्ष करतात असं मी पाहिलंय.
0: नाही, पण जेव्हा व्यसनात असतो तेव्हा कुटुंबियांना आम्ही त्यातून बाहेर पडायला हवे असतो, आणि ते झालो की लगेच आम्ही नॉर्मल व्हावं अशी त्यांची मागणी असते. ह्या पहिल्या कालखंडामध्ये आम्ही स्वतःचीच रिकव्हरी पाहणार ना डॉक्टर.
1: नातेवाईक अधीर बनतात कारण तोपर्यंत त्यांनी खूप काही सोसलेलं असतं. पण डॉक्टर, तुम्ही म्हणता त्याप्रमाणे आम्ही सुद्धा प्रथम स्वतःची रिकव्हरी पाहायला हवी. आमच्या भावनांच्या उलथापालथींची 100% जिम्मेदारी आमच्या व्यसनी कुटुंबियांची नाही, तर आमचा स्वतःचाही त्याच्यामध्ये मोठा भाग आहे हे मान्य करायलाच पाहिजे. आमच्या सगळ्या परिस्थितीला फक्त तूच आणि तूच जबाबदार आहेस असा आमचा आरोप असतो.
0: आणि हा असा आरोप एकदा झाला की आम्ही मंडळींच्या हातात कोलीतच मिळतं. काय पिण्याला अजून एक कारण
1: मला आठवतंय डॉक्टर, मुक्तांगणमध्ये होणाऱ्या जोडप्यांच्या सहजीवन सभेमध्ये तुम्ही एकदा म्हणाला होतात की नात्यामध्ये 2 गोष्टी पाहायच्या असतात, स्वतःचं स्वत्व जपणं आणि दुसऱ्याच्या स्वत्वाचा आदर ठेवणं.
0: हो, पण त्यासाठी प्रत्येक माणसाची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत वेगवेगळी असते हेही मान्य करायला हवंय. डॉक्टर, मी अनेक वेळा पाहिलंय की नवऱ्यांची प्रेम दाखवायची पद्धत बायकांना ना कळतच नाही कधी.
1: प्रेमाचं प्रदर्शन करणं आणि प्रेम व्यक्त करणं ह्याच्यात फरक आहे. पुरुषांचा गोंधळ हा असतो की त्यांना प्रेम व्यक्त करणं म्हणजेच प्रदर्शन वाटतं, म्हणून ते मनात प्रेम असलं तरी व्यक्तच करत नाहीत.
0: आणि बायकांची प्रेम व्यक्त करण्याची पद्धत म्हणजे राग आणि चिंता. वर म्हणायचं की जवळचं माणूस असतं म्हणूनच तर वाटतं ना. काय होतं, प्रेमाच्या भरात बायका नवऱ्यांच्या पर्सनल स्पेसमध्येच घुसतात. डॉक्टर, प्रत्येक व्यक्तीला हे व्यक्तिगत खाजगी पण हवं असतो. सगळंच्या सगळं सांगायचा हा हट्ट असतो बायकांचा. राहू देत ना जरा काही गोष्टी आमच्या आम्हाला, आणि कितीही जवळचं नातं असलं तरी एकमेकांच्या विशिष्ट खाजगीपणाचा आदर करायला हवा. एका सहजीवन सभेमध्ये तुम्हीच सांगितला होता हा मुद्दा.
1: अरे हा काय प्रकार आहे, पती पत्नी म्हणून आपण काय एकमेकांच्या विरुद्ध उभे आहोत. मला वाटतं डॉक्टर, आम्हाला दोघांनाही हे मान्य करायला हवं की आमचा एकमेकांवरचा विश्वास काही प्रमाणात कमी झालाय, पण सर्वस्वी नष्ट झालेला नाही. अजूनही अगदी गाढ विश्वास आहे असा नाटकी आविर्भाव आमच्यापैकी कुणीही आणू नये, आणि विश्वास वाढवण्याचा अगदी हेतुपुरस्सर प्रयत्न करायला हवा. हा पहिल्या पहिल्यांदा हा प्रयत्न कृत्रिम वाटेल, पण तरीही परत परत करत राहायला हवा.

0: हे बोलणं अगदी सेन्सिबल आहे, पटतं आहे मला. पण होतं काय की नवरा आणि बायको दोघांच्याही मनात दुसऱ्याबद्दल जे पूर्वग्रह निर्माण झाले आहेत त्यांची तीव्रता कमी करण्याचे प्रयत्न आपापल्या मनात व्हायला हवेत.
1: पण हे पूर्वग्रह सुद्धा एका रात्रीत जाणार नाहीत हे लक्षात ठेवायला हवं.
0: हो, पण नवरा बायकोंनी जर मिळून चर्चा केली आणि समान उद्दिष्टांची यादी केली तर हे अगदी जमण्यासारखं आहे. डॉक्टर, तुम्हाला सांगायला खूप आनंद वाटतोय मला की आम्ही अशी यादी केली आहे. आमचं लांब पल्ल्याचं ध्येय आहे एकमेकांच्या सहवासातून स्वतःचा विकास घडवून आणायचा. मध्यम पल्ल्याचं ध्येय आहे आर्थिक स्थैर्य, मुलांची शिक्षण वगैरे. आणि अगदी नजीकचं ध्येय आहे एकमेकांपासून लांब असताना सुद्धा घराचा मायेचा धागा घट्ट ठेवणं. या सगळ्या ध्येयांमध्ये कॉमन उद्दिष्ट आहे व्यसनमुक्तीचं रक्षण करणं. आणि ते करण्याची मुख्य जबाबदारी माझी आहे आणि मला मदत करण्याची जबाबदारी हिची आहे.
1: डॉक्टर, उद्दिष्टांचा विषय निघाला आहे म्हणून लिहिते, प्रतीकनी ही परदेशातली नोकरी किती वर्ष करावी याबद्दल आम्ही दोघही गोंधळलेल्या मनस्थितीत. या नोकरीतलं आर्थिक स्थैर्य पाहता 3 वर्ष तरी ही नोकरी सोडू नये असं वाटतंय. पण वाढत्या वयातली 2 मुलं घरी असल्यामुळे मला नेहमी प्रतीकची उणीव भासत राहते आणि अशी खंत सुद्धा वाटते की आधी व्यसनामुळे बाबा मिळाले नाहीत मुलांना आणि आता नोकरीमुळे.
0: नाही, ऍक्च्युली माझी पण कधी कधी खूप द्विधा अवस्था होते, कन्फ्यूज असतो मी. काय होतं, फायदे पण दिसतात, तोटे पण जाणवतात, नेमकं काय करावं ना ते काहीच कळत नाही. सर्वसाधारणपणे निर्णय घेण्याच्या प्रोसेसबद्दल तुमच्याकडनं काही काउन्सिलिंग मिळालं तर ते तसं अगदीच हवंय.
1: आता पहा ना डॉक्टर, भारतात होते तेव्हा सारखी प्रतीकची आठवण यायची आणि आता इथे मुलांची येते.
0: तर आता हे सहजीवन पत्र पूर्ण करतो कारण सहलीला म्हणजे संध्याकाळच्या रपेटीला जायची वेळ झाली आमची.
1: आत्तापर्यंतचं पत्र आम्ही दोघांनी वाचलं आणि चांगलेच हसलो. असे चॅट आम्ही आता कम्प्युटरवरून सुद्धा करणार आहोत. मस्त वाटलं.
0: हा, आणि हे उत्तम पत्र लिहिल्याबद्दल आम्ही दोघांनी एकमेकांना बक्षीस द्यायचं ठरवलंय.
1: मी उद्या प्रतीकसाठी चक्क उकडीचे मोदक बनवणार आहे
0: आणि मी ते अगदी मनपूर्वक खाणार आहे. तेच माझं बक्षीस आहे तिला. डॉक्टर, पाठीत दणका बसलाय बर का, तो शब्दांमध्ये नेमका लिहिता येणार नाहीये.
1: पण डॉक्टर, प्रेमाचा म्हणून एखादा दणका चालून जातो की नाही.
0: हा, आता थांबवतोच हा पत्र डॉक.
1: अच्छा डॉक्टर,
0: बाय.

हे आहे न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं पुणे केंद्र. रात्रीचे 10:30 वाजले आहेत. ऐकूया कार्यक्रम नादब्रह्म. आज या कार्यक्रमात ऐकूया तनुश्री चॅटर्जी यांचं सरोदवादन. राग छायानट, तबला साथ अशोक कुमार मोइत्रा.

0: social transformation, saying education should go beyond securing employment and to strengthen society, culture, tradition and economic progress. The Indian Railways will launch three projects worth over 1,100 crore rupees to improve communication and operational system. The Railways has approved the doubling of over 44-kilometer Mansi-Saharsa section of East Central Railway at a cost of 499 crore rupees. It will augment line capacity, improve operational efficiency and cater to the growing demand for passenger and freight movement in this important route. The Railways has also sanctioned a project for the replacement of relay-based interlocking with electronic interlocking at 27 station or cabin on the high-density network and highly utilized network route of Asansol Division of Eastern Railway. The special intensive revision of electoral rules has begun in Delhi, Jharkhand, Meghalaya, Karnataka and Maharashtra today. As part of the exercise in Delhi, over 13,000 booth level officers will visit every household till the 29th of next month to distribute a pre-printed enumeration form in duplicate to all existing electors for verification and updation of the electoral rolls. The U.S. Supreme Court has struck down President Donald Trump's executive order aimed at ending birthright citizenship, reaffirming the long-standing interpretation that nearly everyone born in the United States is automatically granted U.S. citizenship. In the FIFA World Cup 2026, the match began Ivory Coast and Norway in underway in Texas, United States. And that's the end of the news bulletin.
1: आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:10 झाली आहेत. पुणे आणि परिसरासाठी हवामानाचा अंदाज आणि हवामानाचं वृत्त असं आहे. येत्या 24 तासात आकाश अंशतः ढगाळ राहून दुपारी आणि संध्याकाळी आकाश सामान्यतः ढगाळ राहण्याची शक्यता, तसंच मेघगर्जना आणि विजांच्या कडकडाटासह हलक्या पावसाची शक्यता भारतीय हवामानशास्त्र विभागानं वर्तवली आहे. तापमान, कमाल तापमान 31.8 सेल्सिअस तर किमान तापमान 22.9 सेल्सिअस. हा झाला हवामानाचा अंदाज आणि हवामान वृत्त. श्रोते हो, न्यूज ऑन AIR या मोबाईल ॲपवर आकाशवाणीचं हे पुणे केंद्र आहे. रात्रीचे 11:11 झाली आहेत. आमचे आजचे कार्यक्रम आता आम्ही समाप्त करीत आहोत. मी तेजश्री अरुण बाबुळगावकर आता आपला निरोप घेते. उद्या आपली भेट आमच्या पहिल्या प्रसारण सभेत 5:45 तोपर्यंत शुभरात्री, जय हिंद.

नमस्कार पुणे, हे आकाशवाणीचे पुणे केंद्र आहे. सकाळचे 5:25 आणि 47 सेकंद होत आहेत. 45 46 47.